सुप्रभात श्रोते हो, मध्यमधरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्झवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आज रविवार, भारतीय सौर 7 आषाढ शके 1948 म्हणजेच दिनांक 28 जून 2026. सकाळचे 5:54 होत आहेत. आमच्या प्रातकालीन सभेची सुरुवात मंगल वाद्यानं करीत आहोत.

आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. 5:55 झाली आहेत. स्थानिक सूचनांमध्ये आता ऐका हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. गेल्या 24 तासात कमाल तापमान 36.4 डिग्री सेल्सिअस, जे सरासरीपेक्षा 2.5 अंशानं जास्त होतं, तर किमान तापमान 25 डिग्री सेल्सिअस, जे सरासरी इतकंच नोंदवलं गेलं. अंदाज असा आहे, आज संपूर्ण दिवस नागपूर आणि आसपास मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. कमाल तापमान 37 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 24 डिग्री सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हे होतं हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. आता ऐका रेल्वे गाड्यांसंबंधी सूचना. विभागीय रेल्वे अधिकाऱ्यांकडून प्राप्त सूचनेनुसार 12160 जबलपूर अमरावती सुपरफास्ट एक्सप्रेस 6:25 ही गाडी आपले नियोजित वेळेपेक्षा 22 मिनिटं उशिराने धावत आहे. 20482 तिरच्यापल्ली जोधपूर हमसफर 6:45 ही गाडी आपल्या नियोजित वेळेपेक्षा 5 मिनिटं उशिराने धावत आहे. 03252 बेंगलुरू दानापूर स्पेशल काल रात्री 12:45 ही गाडी आपल्या नियोजित वेळेपेक्षा 6:31 उशिराने धावत आहे. 22974 पुरी गांधीधाम एक्सप्रेस 8:15 गाडी आपल्या नियोजित वेळेपेक्षा 16 मिनिटं उशिराने धावत आहे. 04113 प्रयागराज हुबली स्पेशल 5:50 ही गाडी आपल्या नियोजित वेळेपेक्षा 2:50 उशिराने धावत आहे. 12860 गीतांजली एक्सप्रेस 7:40 ही गाडी आपल्या नियोजित वेळेपेक्षा 1:18 उशिरा

1605 विदर्भ एक्सप्रेस 8:55 10:32 अंदमान एक्सप्रेस 9:00 6:1117 नागपूर आमला मेमू 9:10 01928 तिरुचापल्ली कानपूर स्पेशल 9:15 12113 नागपूर गरीब रथ 9:20 12721 दक्षिण एक्सप्रेस 9:20 12101 ज्ञानेश्वरी डिलक्स 9:35 12129 आझाद हिंद एक्सप्रेस 10:15 12669 गंगा कावेरी एक्सप्रेस 10:25 20806 न्यू दिल्ली विशाखापट्टनम एपी एक्सप्रेस 10:25 11040 महाराष्ट्र एक्सप्रेस 10:40 12844 अहमदाबाद पुरी स्पेशल 10:50 12792 सिकंदराबाद एक्सप्रेस 11:00 12975 जयपूर एक्सप्रेस 11:05 या सर्व गाड्या आपल्या नियोजित वेळेवरच धावत आहेत. अधिक माहितीसाठी फोन नंबर आहे 139. मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 kHz वर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. 6:00 काही क्षणातच दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत हिंदी बातम्या.

वाणी जयराम यांच्या स्वरात ऐकूया रमेश आणवदकर यांचं गीत. संगीतबद्ध केलंय दशरथ पुजारी यांनी.

जयवंत कुलकर्णी यांच्या स्वरात ऐकूया संत तुकारामांची रचना. स्वरसाज चढवलाय मधुकर गोलवलकर यांनी.

या गीताबरोबरच अर्चना इथेच संपवित आहोत. भक्ती संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नागपूर केंद्राचे कार्यक्रम. 6:30 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत चिंतन. आज यामध्ये ऐकूया चैतन्य याविषयी दिनेश मासोदकर यांचे विचार.

श्रोते हो नमस्कार. आजच्या चिंतनाचा विषय आहे चैतन्य. हा शब्द छोटासा असला तरी त्याचा अर्थ अत्यंत व्यापक आणि प्रेरणादायी आहे. चैतन्य म्हणजे जिवंतपणा, उमेद, सकारात्मक ऊर्जा आणि जीवनाकडे आशेने पाहण्याची वृत्ती. आज माणूस तंत्रज्ञानाने प्रगत झाला आहे, जीवनात वेग आलाय, सुविधा वाढल्या, पण या धावपळीत मनाचा उत्साह हरवत चाललाय. अनेकदा आपण काम करतो, जबाबदाऱ्या पार पाडतो, पण आतून थकलेले असतो. अशा वेळी जीवनात चैतन्याची गरज अधिक जाणवते. पहाटेचा सूर्य उगवतो, पक्षी किलबिलाट करतात, झाडांना नवी पालवी फुटते. हा निसर्गाचा चैतन्यमय संदेश असतो. निसर्ग आपल्याला शिकवतो की प्रत्येक दिवस नवी सुरुवात घेऊन येतो. माणसाच्या जीवनातही चैतन्य म्हणजे नव्या उमेदीने जगण्याची प्रेरणा. संकटे आली, अडचणी आल्या तरी न खचता पुन्हा उभं राहणं, हेच खरं चैतन्य. संत परंपरेतही चैतन्याला अत्यंत महत्व दिलं गेलंय. संत ज्ञानेश्वरांनी विश्वातील प्रत्येक कणात परमेश्वराचं चैतन्य पाहिलं. संत तुकारामांनी भक्तीमधून जीवनाला जागृत केलं. संत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेतून समाजाला कर्मयोगाचं चैतन्य दिलं. त्यांनी सांगितले की माणूस फक्त स्वतःसाठी जगला तर जीवन अपूर्ण राहते, पण समाजासाठी कार्य केलं तर जीवनात चैतन्य निर्माण होतं. आज समाजात ताणतणाव, नैराश्य आणि एकाकीपणा वाढताना दिसतोय. अशा वेळी माणसाने स्वतःच्या मनाशी संवाद साधणं आवश्यक आहे, कारण चैतन्य बाहेरून मिळत नाही, ते स्वतःमध्ये जागं करावं लागतं. एखाद्याला दिलासा देणारा शब्द, गरजूंना केलेली मदत, निसर्गाविषयीची जाणीव आणि माणुसकी जपणारी कृती, हीच चैतन्याची खरी रूपं आहेत. एखाद्या गावात किंवा शहरात विशिष्ट कार्यासाठी लोकसहभागातून यशस्वी केलेली कृती फक्त विकास नसतो, ते समाजातील चैतन्य असतं. चैतन्य म्हणजे फक्त उत्साह नाही, तर जबाबदारीची जाणीवही आहे.

स्वतःसाठी जगताना समाजाचाही विचार करणं हेच जीवनाला अर्थ देतं. आजच्या तरुण पिढीकडे ऊर्जा आहे, स्वप्न आहेत. या ऊर्जेला सकारात्मक दिशा मिळाली तर देश अधिक सक्षम बनेल. पण त्यासाठी मनात संवेदना आणि विचारात सकारात्मकता असणं गरजेचं आहे. जीवनात अंधार कितीही असला ना तरी एक छोटासा दिवा प्रकाश निर्माण करतो. त्याचप्रमाणे एक चांगला विचार, एक प्रेरणादायी कृती आणि एक हसरा चेहरा जीवनात नव चैतन्य निर्माण करू शकतो. चला, आपल्या विचारांनी, कृतींनी आणि माणुसकीने जीवन अधिक चैतन्यमय बनवूया. शेवटी संत तुकाराम महाराजांच्या शब्दात सांगायचं म्हणजे, अंधारल्या मनामध्ये नामदीप लावा, चैतन्याच्या वाटेने विठ्ठल भेटावा. धन्यवाद.

चैतन्य याविषयी दिनेश मासूदकर यांचे विचार आपण ऐकलेत. चिंतन हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. 6:35 झाली आहेत. आता ऐका आज आमच्या केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर 6:40 शेतकरी बंधू भगिनींसाठी दैनंदिन सूचनापत्राचा कार्यक्रम प्रसारित करू कृषीवाणी. विषय आहे तेलवर्गीय पिकांसाठी गंधकाचा वापर, भाग 3. पुनःप्रसारण 2:00. 6:45 मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू आरोग्यम धनसंपदा. या अंतर्गत बाळंतपणात घ्यायची काळजी याविषयी डॉक्टर सिमीन बावडेकर यांनी दिलेली माहिती, भाग 1. निर्मिती आकाशवाणी कोल्हापूर. पुनःप्रसारण 2:05. 6:50 परिसर. विषय हवामान बदलांचा इतिहास. डॉक्टर जय सामंत यांनी दिलेली माहिती. सूत्रनिवेदन रेश्मा गुरव. सादर करते प्रवीण चिपळूणकर. निर्मिती आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची. पुनःप्रसारण 2:10. 7:25 प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी. हे तिन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल. 7:40 स्वरमंजिरी. गीत मनोज सोनोने, गायिका आकांक्षा चारभाई. सादर करते डॉक्टर विजयसिंह राजपूत. 7:55 सुगम संगीताच्या कार्यक्रमात मराठी भावगीतं सादर करतील प्रशांत उपगडे. 9:00 सूचनापत्र. 9:05 वृत्तविशेष. 9:30 ध्वनिमुद्रित प्रायोजित कार्यक्रम हॅलो डॉक्टर. विषय प्रोस्टेस्ट आजार आणि उपचार. तज्ज्ञ डॉक्टर जुनेद शेख. सादरकर्त्या संगीता अरजपुरे. 10:00 हॅलो मनभावन हा फोन इन कार्यक्रम. निवेदन दीप्ती जिपकाटे. सादरकर्त्या मोनाली शेंडे. 10:45 नवा भारत पंतप्रधान ई श्रम कार्ड योजना याविषयी आशिष सातपुते यांचं निवेदन. 11:00 मन की बात. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेला संवाद दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. त्यानंतर लगेचच या संवादाचा मराठी अनुवाद सहक्षेपित करू मुंबई केंद्रावरून. 12:00 आकाशवाणी महाराष्ट्राचं प्रसारण मुंबई केंद्रावरून सुरू करण्यात येईल. यामध्ये महिलांसाठी कार्यक्रम वनिता मंडळ. 1:05 इंद्रधनुष. करिअर काउन्सिलर प्राध्यापक निलेश ठाकरे यांची विविध क्षेत्रातील करिअरच्या संधी याविषयी मुलाखत. सादर करते सतीश रेवे. 1:40 सांगली जिल्हा वार्तापत्र. 1:45 सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. 1:55 ऐसी अक्षरे रसिके. 2:30 शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. सायंकाळच्या सभेत 5:02 नादब्रह्म. 5:30 युवा श्रोत्यांचा कार्यक्रम युववाणी. याअंतर्गत करिअर मंत्र डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स याविषयी प्राध्यापिका दक्षता घरोडे यांची सन्मती अडावतकर हिने घेतलेली मुलाखत. सादर करते अतुल साखरकर. 6:15 मराठी

चित्रपट संगीत सायंकाळी 6:30 आयसीसी वुमन्स T20 वर्ल्ड कप 2026 अंतर्गत भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंड लंडन स्टेडियम इथं खेळल्या जात असलेल्या T20 सामन्याचे हिंदी आणि इंग्रजीतून ऑफ ट्यूब वर्णन दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. वेळा अशा आहेत 6:30 ते 6:55 7:15 ते 7:55 8:40 ते 8:45 आणि 9:15 ते रात्री 11 दरम्यान सायंकाळी 8 मन की बात माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल. ही होती रूपरेषा आज आमच्या केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची.

0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. 6:40 होत आहेत. शेतकरी बंधू भगिनींसाठी दैनंदिन सूचनापत्राचा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत कृषी वाणी. तत्पूर्वी हा संदेश.
1: ऐका ऐका ऐका गाववाल्यांनो, केवायसी अपडेटच्या मेसेजकडे दुर्लक्ष करू नका. तात्काळ केवायसी अपडेट करा. जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे बीसी कडे जा. किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या. आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा. खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या. आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्राम पंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
2: आरबीआय सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
0: कृषीवाणी या कार्यक्रमात आजचा विषय आहे तेलवर्गीय पिकांसाठी गंधकाचा वापर, भाग तिसरा.
4: कास्तकार बंधू आणि भगिनींनो, आपल्या जमिनीत गंधकाचं प्रमाण कमी असेल तर पिकांवर कुठल्या प्रकारची लक्षणं दिसून येऊ शकतात, उत्पादनात कशा पद्धतीनं घट होते हे आपण यापूर्वीच्या कृषीवाणीतून माहिती जाणून घेतली होती. आज आपण बघूया की या गंधक खताचं व्यवस्थापन आपल्याला कशा पद्धतीनं करायचं आहे. शेतकरी बंधूंनो, समतोल खत व्यवस्थापनासाठी माती परीक्षण करून आपण गंधकाची कमतरता असलेल्या जमिनीमध्ये निरनिराळ्या पिकांप्रमाणे गंधकाची मात्रा ही पिकाच्या पेरणीपूर्वी जमिनीत पेरून द्यायची आहे किंवा फेकून द्यायची आहे. गंधक पिकांना देतेवेळी त्यासोबत नत्र, स्फुरद आणि पालाश या अन्नद्रव्याचा योग्य प्रमाणात आपण वापर केला पाहिजे. जिप्सम, अमोनियम सल्फेट, सिंगल सुपर फॉस्फेट या प्रकारची सर्वसाधारण गंधकीय खते आपण वापरली पाहिजे. या खताच्या माध्यमातून फक्त गंधकाचाच पुरवठा न होता त्यामधून आपल्याला कॅल्शियम, स्फुरद, नत्र यासारख्या अन्नद्रव्यांचा पुरवठा पिकांना होत असतो. आयरन पायराइट्स आणि मूलद्रव्य गंधक आपल्याला वापरायचं असेल तर पिकाच्या लागवडीपूर्वी 3 ते 4 आठवडे अगोदर जमिनीत आपल्याला ती मिसळून द्यायची असतात. यावेळी मात्र जमिनीत ओलावा असणं हे फार गरजेचं आहे, त्यामुळे आपल्याला अधिक फायदा होतो. उभ्या पिकामध्ये गंधकाची कमतरता जर दिसून आले तर वर खत म्हणून आपण अमोनियम सल्फेटचा उपयोग करावा, कारण त्यामधून पिकांना नुसता गंधकाचाच पुरवठा नव्हे तर वर खत म्हणून नत्राचा पुरवठा देखील होत असतो. सर्वसाधारणपणे असं दिसून आलंय की गंधकाची खताची मात्रा जमिनीमध्ये आपण दिली की त्या मात्रेचा काही अंशी भाग हा शेतामध्ये उभ्या असलेल्या पिकास उपलब्ध होतो. आता उरलेला जो भाग असतो तो परिणाम म्हणून त्यानंतरच्या पिकाला तो फायदेशीर होतो. पिकांची गरज आणि जमिनीतील गंधकाची कमतरता याचं योग्य व्यवस्थापन करण्याच्या दृष्टिकोनातून आपण गंधकीय रासायनिक खताचा वापर करणं हे मात्र गरजेचं आहे. रासायनिक खताव्यतिरिक्त आपण सेंद्रिय खतामधून देखील गंधकाचा पुरवठा करू शकतो.

0: जसं शेणखत, कंपोस्ट खत, हिरवळीची खतं किंवा मग पिकांचे अवशेष जे असतात यामधून देखील गंधकाचा पुरवठा हा जमिनीला होत असतो. यासाठी आपण गांडूळ खत, सोयाबीन कुटार, कापूस, बोरू किंवा मग गिरीपुष्पाच्या पाल्याचा वापर करायला हवा. आता गंधकाची गरज ही खरंतर पिकांप्रमाणे बदलते. पिकाच्या वाढीच्या काळात गंधकाची गरज ही निर्णया प्रमाणात हवी असते. भुईमुगाला सुरुवातीच्या अवस्थेत नत्राची गरज जास्त असते, तर शेंगा भरण्याच्या काळात गंधकाची मात्रा त्याला अधिक प्रमाणात हवी असते. तेव्हा शेतकरी बंधूंनो, गंधकयुक्त खताची निवड करताना आपल्याला विशेष लक्ष द्यावं लागेल. गंधकाची जमिनीमध्ये ज्या ठिकाणी कमतरता दिसून आली अशा ठिकाणी आपण यापूर्वी सांगितल्याप्रमाणे गंधकयुक्त खताचा वापर करावा. वापरात प्रामुख्यानं रासायनिक खतामध्ये सिंगल सुपर फॉस्फेट, अमोनियम सल्फेट, जिप्सम, बेंटोनाईट गंधक यासारखी गंधकयुक्त खतं आपण वापरायला हवीत. यामुळे गंधक द्यायचं असल्यास याच खताची आपण निवड करावी. ही सर्व खतं जी आहेत ती आपण पेरणीच्या वीज द्यावी. गंधकाचा वापर पिकांचं उत्पादन वाढीसाठी फायदेशीर असतं, त्यामुळे शेतकरी बंधूंनो आपण गंधकयुक्त खतांचा वापर हा गरजेनुसार करावा असं आपल्याला डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठानं कळवलं आहे.
1: कृषीवाणी शेतकरी बंधू भगिनींसाठी दैनंदिन सूचनापत्राचा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. निवेदक होते सचिन लाडोळे. आता ऐका हवामानाचा आढावा. येत्या 24 तासात विदर्भातील काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. कमाल तापमान 37 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 24 डिग्री सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याबरोबरच कृषीवाणी कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
2: करावी. कोळे रोग हा बुरशीजन्य रोग आहे. बुरशीचा प्रादुर्भाव फळांच्या देठांवर होत असल्यामुळे फळांची मोठ्या प्रमाणावर गळ होते. पावसाळा सुरू होण्यापूर्वी झाडावरील वाढलेल्या छावळ्या, शिंपुट, काढून टाकून पानाच्या बेचक्यात 1% बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी. त्यानंतर 25 ते 40 दिवसाच्या अंतरानं एकूण 3 ते 4 फवारण्या कराव्यात. बोर्डो मिश्रण पावसामध्ये पानांवरून वाहून जाऊ नये म्हणून सँडोवेट हा चिकटणारा पदार्थ मिश्रणामध्ये मिसळून फवारणी करावी.
3: सुपारी पिकाची लागवड याविषयी माहिती आपण ऐकलीत. हाच कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल 2:02. सकाळचे 6:45 झाले. आता कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.
4: श्रोते हो, आज या कार्यक्रमात ऐकूया बाळंतपणात घ्यायची काळजी याविषयी डॉक्टर सिमीन बावडेकर यांनी दिलेली माहिती. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती आहे.

0: बावडेकर यांनी दिलेली माहिती. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती आहे.
1: नमस्कार श्रोतेहो, आजचा विषय आहे बाळंतपणामध्ये घ्यायची काळजी. प्रत्येकाच्या घरामध्ये बाळंतिणीची काळजी घेण्याच्या बऱ्याचशा वेगवेगळ्या पद्धती आहेत. इवन प्रत्येक राज्यामध्ये सुद्धा खूप वेगवेगळ्या परंपरा आहेत की ज्या बाळंतपणामध्ये वापरल्या जातात. बाळंतपणामध्ये घ्यायची काळजी म्हणजे काय तर डिलिव्हरी झाल्यानंतर पुढे स्त्रीची 40 दिवस ही सुटिका अवस्था असते. या 40 दिवसांमध्ये तिची जी काळजी घेण्याची पद्धत आहे तीच आज आपण बघणार आहे. ही अवस्था जी आहे ती प्राकृत असून सुद्धा नाजूक असते. आपल्याला वरवर प्रकृती स्थिर जरी दिसत असली तरी डिलिव्हरी दरम्यान गर्भबाहेर येत असताना स्त्रीची सगळी शक्ती पणाला लागते. यामध्ये धातुक्षय होतो, रक्तक्षय होतो, शरीर शिथिल होते, ओटीपोटाचा भाग शिथिल होतो, बेडौल होतो, तो वाढतो, लठ्ठपणा येतो. हल्ली तर प्रेग्नन्सी कॉम्प्लिकेशनमुळे बरेचदा डॉक्टर बेडरेस सांगतात, त्यात ही शिथिलता, वजन वाढणं ह्या गोष्टी खूप जास्त प्रमाणात बघायला मिळतात. यात शारीरिक दौर्बल्याबरोबरच मानसिक दौर्बल्य पण आलेले असते. त्यामुळे सुतिका परिचर्या पाळणं गरजेचं आहे. परिचर्या म्हणजे काय तर आपण जे रुटीनमध्ये आहार विहार फॉलो करतो तेच. जशी आपली दिनचर्या सांगितलेली आहे तशीच सुतिका असल्यानंतरची जी परिचर्या आहे त्याला सुतिका परिचर्या म्हणतात. या 40 दिवसांमध्ये गर्भाशय हे त्याच्या पूर्वस्थितीला येणं गरजेचं आहे. म्हणजेच सर्व शरीर पूर्ववत येण्यासाठी मदत होते. यासाठी आपल्याला कमीत कमी 2 महिने ते 6 महिने काळजी घेणं गरजेचं आहे. आता आपण गर्भाशय व सर्व शरीर पूर्ववत होण्यासाठी रोज काय काय करायचं याची माहिती घेऊया. दररोज सकाळ संध्याकाळी किंवा किमान दिवसातून 1 वेळा तरी ओटीपोट, मांड्या, पाठीच्या भागाला तेलाने मसाज करायचा आणि नंतर ओटीपोटापासून मांड्यांपर्यंत गरम पाण्याची धार धरून ते शेकून घ्यावे. आंघोळीपूर्वी संपूर्ण शरीराला कोमट तेलाने शास्त्रोक्त मसाज करावा व नंतर गरम पाण्याने आंघोळ करावी. संपूर्ण अंगाला आयुर्वेद औषधीयुक्त धूप घ्यावे. नंतर मऊ सुती कपड्याने ओटीपोट बांधून ठेवावे. पोट बांधणं हे खूप आवश्यक आहे. वात सरण्यासाठी यामध्ये खूप मदत होते. डिलिव्हरीनंतर बायका म्हणतात की पोटात गोळा उठल्यासारखा वाटतो किंवा पोट सुटल्यासारखं वाटतं. यामध्ये ओटीपोट बांधणं खूप गरजेचं आहे. पोट बांधणं हे कमीत कमी जेवणाच्या आधी 1/2 तास किंवा जेवल्यानंतर 2 ते 2.5 तास पोट बांधू नये. इतर वेळेस पोट बांधावे. डिलिव्हरीनंतर बाळंतकाढे पण सुरू करावे. बाळंतकाढा नंबर 1, 2 व 3 हे क्रमाने घ्यावे. हे घेताना डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा. शतावरी कल्प सुरू करावा. सिझेरियन नंतर सुद्धा या गोष्टी करायच्या आहेत पण प्रत्येक सिझेरियन हे वेगळं असू शकतं त्यामुळे तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच या गोष्टी करायच्या आहेत. बरेच ठिकाणी असं बघितलं जातं की सिझेरियन झाल्यामुळे आम्ही पोट बांधलं नाही किंवा काही आम्ही औषधं किंवा ज्या घरच्या रेमेडीज आहेत त्या आम्ही केल्या नाहीत पण त्याचे नंतर परिणाम बघायला मिळतात. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी सिझर नंतरही करणं गरजेचं आहे पण कधी करावं हे मात्र डॉक्टरांना विचारून अवश्य करता येतात. याचा पुढील भाग जो आहे तो आपण पुढच्या सत्रात पाहूया. नमस्कार.
0: डॉक्टर सिमीन बावडेकर यांनी बाळंतपणात घ्यायची काळजी याविषयी दिलेली माहिती आत्ताच आपण ऐकलीत. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल दुपारी 2:05. सकाळचे 6:50 झाले आहेत. आता परिसर.
1: श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत हवामान बदलाचा इतिहास, याविषयी डॉक्टर जय सामंत यांनी सांगितलेली माहिती.
2: हवामान ज्यावेळी आपण बदल म्हणतो त्याची पहिले हवामानाची व्याख्या अशी आहे की आपल्यापुढे असलेले जे हवेतले वायू, ऑक्सिजन, नायट्रोजन किंवा काय जे असतील, कार्बन डायऑक्साईड, हे वेगवेगळ्या प्रमाणात आपल्या भोवती नेहमीच आहेत. त्यांची काही मानकं ठरलेली आहेत, त्यात कमी जास्त प्रमाणे होऊ शकतं, प्रदूषण होईल त्यावेळी होऊ शकतं. आणि हा हवामानाचा काळ जो म्हणतो आपण, जसा हिवाळा, उन्हाळा, पावसाळा, हे लाखो वर्षाच्या परिस्थितीनं स्थिर होत आलेले आहेत.

0: आणि वेगवेगळ्या भूभागात जगात वेगवेगळे उपस्थिती असते त्या त्या काळी. ह्यामध्ये तीन गोष्टी महत्वाच्या आहेत या हवामानात. एक म्हणजे पृथ्वीचं स्वतःभोवती फिरणं, दुसरं जे वेगवेगळे हवेचे थर आहेत पर्यावरणाचे त्याच्यात होणारे काल सदृश बदल, आणि या तापमान हा फार महत्वाचा घटक आहे. यामुळे होणारे हवेतलं प्रसरण, आकुंचन, त्यामुळे हे जे वातावरणातले बदल आहेत हे आपण ज्याला स्टॅबिलाइज म्हणतो, स्थिर झालेले आहेत अनेक वर्ष, अनेक हजारो वर्षाच्या. आपण आता जो तुलना करतो बदलाशी, ती आपल्या जीवनात लहानपणी कसे होते, पाऊस वेळेवर पडायचा, उन्हाळा केव्हायचा, थंडी कधी होती, ती स्थानाशी संबंधित, आपण जिथं आहोत त्याच्याशी संबंधित, आणि आपलं आकलन काय त्या काळात होतं त्याबद्दल आहे. पण ज्यावेळी आपण हवामान तज्ज्ञ बोलतात त्यांच्याकडे संदर्भ अनेक शतकांचा असतो, तो लिहून ठेवले तापमान कसं होतं, काय होतं. त्यामुळे आता जो हवामान बदलाबद्दल आपण जो जागरूक झालेलो आहोत ते तापमान वाढीबद्दल आहे. आता भारतात जिथं काही ठिकाणी उजाड भाग आहे तो भाग पूर्वी दंडकारण्य होता, म्हणजे गंधाड जंगल होत, किंवा राजस्थानच्या वाळवंटात फॉसिल पार्क, नॅशनल पार्क. आता नॅशनल पार्क वाळवंटात आणि ते फॉसिल कसे होते, तर तिथे प्रचंड मोठे झाडांचे बुंदे अश्मीभूत होऊन पडलेले आहेत, तिथे जंगल फार मोठं होतं असं एक त्याच्यातून अनुमान काढता येतं. त्यामुळे तो काळ आता आपण तुलना केली तर ज्यावेळी तापमान वाढीची आपण संदर्भ घेतला तर तो ज्यावेळी औद्योगिक क्रांती झाली तो काळ जरा संदर्भाला जास्त महत्वाचा आहे. त्याच्या आधी लढाई हो, जाळपोळ होत असेल, वणवी लागत, ते हरकत नाही, ते काळाप्रमाणे हवामानाप्रमाणे होत. पण इथं मानवाचा हस्तक्षेप होऊन तापमान वाढायला सुरुवात त्यात झाली औद्योगिकरण. त्यात सगळ्यात मोठा वापर झाला तो कोळशाचा होता. त्यावेळी स्टीम इंजिनचा ज्यावेळी उगम झाला त्यावेळी त्यातून वाफेचं शक्तीत रूपांतरण करून ते सुरू झाली, आणि मोठ्या प्रमाणात कोळशासाठी, कोळशाच्या खाणीची, ते जमिनीच्या गर्भातलं आहे म्हणजे जमिनीच्या वरची झाडं तोडल्याशिवाय खाणच करता येत नाही, त्यामुळे कळत न कळत जंगल तोटायला लागलं. खास करून भारताचा संदर्भ दिला तर ब्रिटिश यावेळी इथं होते आणि 1857 जे आपण स्वातंत्र्य समर म्हणतो त्यावेळी त्यांना जाणीव झाली की आपल्याकडे कम्युनिकेशन ज्याला म्हणतो ते तो लवकर झाला आवश्यक आहे. आणि दुसरं म्हणजे इकडचे सैनिक तिकडे न्यायचे, तोफा न्यायच्या, तर ते घोड्यावरून खेचरांच्या गाडीतून ओढवताला किती दिवस जातील पोहोचायला तिकडे, त्यामुळे त्यांना रेल्वे इथं आणायची कल्पना सुचली. नुकसान झालं ते आपल्या पर्यावरणाचं झालं, ते म्हणजे रेल्वेच्या खाली लाकडाचे स्लीपर लागत होते, त्यामुळे 8 फुटाचा स्लीपर, असे 15-20 स्लीपर भार पडतील एवढं मोठं झाड तोडणं आवश्यक होतं, आणि लाखो झाडं तोडली आणि त्यांनी तो मार्ग केला, पूल बांधली असेल त्यासाठी वापरला असेल. आणि दुसरं त्यावेळी लक्षात त्यांना आलं की त्यावेळी युरोप पाठवायचा, त्यावेळी केबल घालायच्या होत्या आणि केबल कशा घालणार, त्याच्यासाठी खांब पाहिजेत, एक झाड एक खांब करायचे, उभं सरळ अकूट. रेल्वेचे स्लीपर आणि लाकडाचे सोट हे प्रचंड प्रमाणात लागले. त्यानंतर मोठा एक नवीन एक संदर्भात सापडलं की थोडं 1800 सुरुवातीला ब्रिटिशांचं जगभर सत्ता ज्यावेळी स्थापन झाली त्यावेळी ते त्यांच्या आरमारामुळे ते सगळीकडे पोचले, आणि एकेकाळी सगळ्यात जास्त जहाज साठी लागणार लाकूड भारतात होतं. तर तसा तो हा सुरू झाला. पर्यावरणाचा ऱ्हास एकदम आज दिसत नाहीये भारतात झाला, तसा सगळीकडे झाला. सगळीकडे त्यांच्या जिथं कॉलनी होत्या सगळीकडे हाच प्रकार चालू होता.
1: श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात आत्ताच आपण हवामान बदलाचा इतिहास याविषयी डॉक्टर जय सामंत यांनी सांगितलेली माहिती ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.
2: श्रोते हो, परिसर हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल 2:10. सकाळचे 6:55 होत आहेत. थोड्याच वेळात आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून संस्कृत बातम्या आम्ही
3: श्रोयंताम. प्रवाचक पुनीत त्रिपाठी. अथ वार्ताः. प्रधानमन्त्री नरेन्द्रमोदी अद्य प्रातः 11 आकाशवाणीतः मन की बात इति कार्यक्रमे स्वीयं मनोगतं प्रकटयिष्यति. मासिकस्यास्य आकाशवाणी कार्यक्रमस्य एतत् 35th संस्करणं भविष्यति. आकाशवाण्याः, दूरदर्शनस्य च सर्वाभिः वाहिनीभिः अस्य कार्यक्रमस्य प्रसारणं भविष्यति. अयं हि कार्यक्रमः आकाशवाणी वार्ता विभागस्य अन्तर्जालपटले www.newsonair.gov.in इत्यत्र, अपि च न्यूज़ ऑन एआईआर इति चलदूरभाषीय तन्त्रांशे अपि उपलब्धो भवति.

विजेच्या लखलखाटात आकाशात निना देणारी ती देववाणी, धरित्री ते आकाश हे अंतर जिंकणारी ती नभोवाणी, ज्ञान सूचना आणि मनोरंजनाची खाण ती नागपूर आकाशवाणी। ऐकत रहा मध्यम लहरी 512.8 मीटर्स म्हणजेच 585 किलो हर्ट्स वर आकाशवाणी नागपूर केंद्र।

0: आकाशवाणी नागपूर केंद्र घेऊन आलाय प्रत्येक महिन्याच्या चौथ्या मंगळवारी अनुभवाची गाठोडी तुमच्या दारी अमृत कलश। पिकल्या पानातला हिरवा देठ भरून काढतो चैतन्याची कमी। वडीलधाऱ्यांच्या अनुभवानं आपण शहाणे होऊया, अमृत कलश देतो ही हमी। तेव्हा श्रोते हो, ऐकायला विसरू नका आकाशवाणी नागपूर केंद्राद्वारे प्रस्तुत अमृत कलश हा कार्यक्रम प्रत्येक महिन्याच्या चौथ्या मंगळवारी सायंकाळी 6:30।
1: देशाच्या नंबर वन रेडिओ चॅनल वर आपल्या लोकप्रिय कार्यक्रमांना आपल्या ब्रँडचं नाव द्यायचंय, तेही अगदी स्वस्त आणि कमी दरात। तर आता प्रतीक्षा संपली। मधुमालती, सांजधारा आणि बेला के फूल या आपल्याच लोकप्रिय कार्यक्रमांना आपण प्रायोजित करू शकता, तेही फक्त 2856 रुपयात। तर विचार काय करताय, आज संपर्क साधा नागपूर आकाशवाणीच्या मार्केटिंग विभागाशी। संपर्क क्रमांक 0712-2548-271 2548-271। मेल आय डी csu.nagpur@gmail.com। कंडिशन्स अप्लाय।

0: 是
1: चिंतन दररोज ऐका सकाळी 6:30 ज्येष्ठ अनुभवी व्यक्तींच्या चिंतनशील साहित्यिकांच्या लेखणीतून उतरलेला आदर्श जीवन मूल्यांची शिकवण देणारा कार्यक्रम चिंतन आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून दर दिवशी ऐका सकाळी 6:30 चिंतन।
2: आपल्या ब्रँडला नवीन ओळख हवी, आपल्या ब्रँडचं नाव देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवायचंय, आपलं नाव गाजवायचंय देशाच्या नंबर 1 रेडिओ चॅनलवर, तेही अगदी स्वस्त आणि कमी दरात। आता प्रतीक्षा संपली। विविध भारती नागपूर आपल्यासाठी घेऊन आला आहे अल्प दरात आपल्या उत्पादनाची जाहिरात करण्याची संधी फक्त 167 रुपयात। तर विचार काय करताय, आजच संपर्क साधा नागपूर आकाशवाणीच्या मार्केटिंग विभागाशी। संपर्क क्रमांक 0712-2548-271, 2548-271। मेल आयडी csunagpur@gmail.com। कंडिशन्स अप्लाय।
3: हे हाय प्रतीक्षा।
4: हाय।
3: अगं किती वेळ प्रतीक्षा करायला लावशील, क्लासला लेट होत आहे ना।
4: अरे समीर मला यायला उशीरच झाला। अरे मी प्रसार भारतीचे वेव्स OTT प्लॅटफॉर्म मोबाईल वर डाउनलोड करत बसली।
3: काय सांगतेस,
4: ते पण अगदी कोणत्याही पेमेंट शिवाय, अगदी निशुल्क।
3: क्या बात है।
4: यात 12 भाषेतून कंटेंट पाहता येणार आहेत आणि याशिवाय 65 TV चॅनल्सचाही आनंद घेता येईल। यात बातम्या, खेळांबरोबरच चालू घडामोडींच्या कार्यक्रमांसह भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा तसंच इतिहासाचेही दर्शन घडणार आहे।
3: हा पाहते प्रतीक्षा। आता कुठलीही प्रतीक्षा न करता मी मोबाईल वर हा वेव OTT प्लॅटफॉर्म डाउनलोड करतो आणि इतर मित्रांना पण सांगतो।
4: बिलकुल।
5: भारत की संस्कृती का दर्पण प्रसार भारती है कराता, भारत के हर रूप का दर्शन। कभी भारत की बदलती तस्वीर है, कभी भारत की बदलती आवाज, कभी भारत की बदलती सोच है, कभी भारत का बदलता अंदाज। प्रसार भारती भारत का आने वाला कल है, है प्रसार भारती भारत का बदलता आज।
1: आकाशवाणी नागपुर के फलक पे रोशन है एक सितारा। विदर्भ की अजीम हस्तियों की शिरकत होती है जिसमें

0: Look at it.
1: दूषित पाणी प्यायल्यामुळे साथीच्या रोगांची शक्यता असते.
2: गॅस्ट्रो, कॉलरा, कावीळ हे रोग टाळण्यासाठी
1: क्लोरीन युक्त किंवा कमीत कमी 10 मिनिटं उकळलेलं पाणी प्यावं.
2: वैयक्तिक स्वच्छता पाळावी
1: आणि आपला परिसर स्वच्छ ठेवावा.
2: ताप आला तर डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधावा.
1: दूषित पाणी प्यायल्यामुळे साथीच्या रोगांची शक्यता असते.
2: गॅस्ट्रो, कॉलरा, कावीळ हे रोग टाळण्यासाठी
1: क्लोरीन युक्त किंवा कमीत कमी 10 मिनिटं उकळलेलं पाणी प्यावं.
2: वैयक्तिक स्वच्छता पाळावी
1: आणि आपला परिसर स्वच्छ ठेवावा.
2: ताप आला तर डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधावा.
3: ओला कचरा वेगळा, सुका कचरा वेगळा, एक छान सवय स्वतःला बदला.
4: ओला वेगळा खतासाठी, सुका वेगळा पुन्हा वापरण्यासाठी. शिस्त लावू थोडी, धन्यवाद देईल पुढची पिढी.
5: दोन डबे घरात ठेवू, ओला सुका वेगळा करू. स्वच्छ घर, स्वच्छ शहर, सौंदर्यात घालू भर.
3: मग
5: मग काय,
3: स्वतःपासून सुरुवात कर.

पृथ्वीवर 30% जमीन आणि 70% पाणी, पण यातलं गोडं पाणी पिण्याचं पाणी फक्त 2.5%. पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवूया.

आकाशवाणी पुणे राजेंद्र लेले प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नैसर्गिक शेतीचा अवलंब करण्याचं केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण. पंतप्रधान आज आकाशवाणीवरून करणार मन की बात. आणि शिक्षक पात्रता परीक्षा लांबणीवर. प्रश्नपत्रिका फुटल्या प्रकरणी 3 जणांना अटक. विशेष तपास पथकाची नियुक्ती. आता सविस्तर बातम्या. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांनी रासायनिक खतांचा वापर कमी करून नैसर्गिक शेतीचा अवलंब करण्याचं शेतकऱ्यांना आवाहन केलं आहे. पुणे जिल्ह्यात बारामती इथं खेत बचाओ अभियानाअंतर्गत आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. बारामतीच्या कृषी विज्ञान

त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ऊस आणि केळी पिकांच्या प्रकल्पांची तसंच मायक्रोसॉफ्टच्या सहकार्यानं उभारलेल्या एआय केंद्राची पाहणी केली. नैसर्गिक शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या जीवामृत निर्मिती आणि वापराबाबतही त्यांनी माहिती घेतली आणि कृषी विज्ञान केंद्राच्या कार्याचं कौतुक केलं. अतिरिक्त रासायनिक खतांच्या वापरामुळे जमिनीची सुपीकता कमी होत असल्याची चिंता व्यक्त करत नैसर्गिक शेतीमुळे जमिनीचं आरोग्य सुधारतं, उत्पादन क्षमता वाढते आणि सुरक्षित पौष्टिक अन्न निर्मितीला चालना मिळते असं ठाकूर यांनी सांगितलं. राज्यातील विविध धरणांमध्ये आता सरासरी 22% इतकाच उपयुक्त पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी याच दिवशी हा साठा 42% इतका होता. अमरावती विभागात सर्वाधिक 38% पाणीसाठा असून नागपूर विभागात 30, कोकण विभागात 27, नाशिक विभागात 24, छत्रपती संभाजीनगर 24 आणि पुणे विभागात सर्वात कमी म्हणजे 13% इतका उपयुक्त पाणीसाठा आहे. मध्यपूर्व देशातील युद्धजन्य स्थितीची कमी झालेली तीव्रता, मध्य प्रदेशसह इतर राज्यातील कमी उत्पादन आणि देशांतर्गत वाढती मागणी यामुळे नाशिक जिल्ह्यातील लासलगाव, पिंपळगाव, बसवंत या प्रमुख बाजारपेठांसह अन्य बाजार समित्यांमध्ये काल कांदा दरामध्ये सुधारणा झाली. कांद्याचा दर प्रति क्विंटल 3,000 रुपयांच्या पुढे गेल्यामुळे शेतकऱ्यांना 1.5 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर दिलासा मिळाला आहे. पूर्व आशियाई देशांकडून कांद्याला वाढती मागणी आणि विविध राज्यांमधून खरेदी यामुळे पिंपळगाव बाजार समितीत कांद्याला चांगला भाव मिळत आहे. राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम आज राज्यभरात राबवण्यात येणार आहे. या मोहिमेसाठी 1,000 लसीकरण बूथ, ट्रान्झिट, फिरती आणि रात्रपाळी पथकं कार्यरत राहणार आहेत. राज्यातील 5 वर्षे वयापर्यंतच्या 1,03,00,000 बालकांना सकाळी 8 ते संध्याकाळी 5 या वेळेमध्ये पोलिओ प्रतिबंधक बायव्हॅलेंट ओरल पोलिओ लसीचे 2 थेंब पाजण्यात येणार आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात युवकांनी केवळ व्यावसायिक यशावर लक्ष केंद्रित न करता भारतीय मूल्ये, नैतिकता, करुणा आणि जबाबदारीची जाणीव जपत नेतृत्व करण्याचं आवाहन महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी काल पुण्यात केलं. सिम्बॉयसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठाच्या परिसरात आयोजित आंतरराष्ट्रीय विद्यार्थी पदवी प्रदान सोहळ्यात ते बोलत होते. युवकांनी तुम्ही काय करता यापेक्षा ते कसं करता याला अधिक महत्व द्यावं असं राज्यपाल म्हणाले. फ्रान्सचे महावाणिज्यदूत पॅट्रिक लेवेरिनो यांनी यावेळी बोलताना भारत फ्रान्स मैत्री, शिक्षण, संशोधन, नवोपक्रम आणि सांस्कृतिक देवाणघेवाण यावर भर दिला. रायगडावर पिण्यासाठी पुरेसं पाणी उपलब्ध व्हावं यासाठी गडावरील पाणी पुरवठा योजनेला निश्चितपणे मंजुरी देऊ अशी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. रायगड शिवराज्याभिषेक दिनोत्सव समिती आणि कोकण कडा मित्रमंडळ यांनी तिथीप्रमाणे आयोजित केलेल्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या कार्यक्रमात शिंदे बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराज यांचा तिथीप्रमाणे 353 शिवराज्याभिषेक सोहळा रायगड किल्ल्यावर उत्साहात साजरा करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वाजता आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमातून देशविदेशातील जनतेशी संवाद साधणार आहेत. या मासिक रेडिओ कार्यक्रमाचा हा 135वा भाग आहे. हा कार्यक्रम संपूर्ण आकाशवाणी आणि दूरदर्शन नेटवर्क, एआयआर न्यूजची वेबसाईट आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर प्रसारित केला जाईल. हिंदीतील प्रसारणापाठोपाठ आकाशवाणीवरून हा कार्यक्रम प्रादेशिक भाषांमध्येही प्रसारित करण्यात येईल. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीनं आज राज्यभरातील 1,028 केंद्रांवर आयोजित करण्यात आलेली यंदाची शिक्षक पात्रता परीक्षा TET पुढे ढकलण्यात आली आहे. परीक्षा प्रक्रिया पारदर्शकतेनं होण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचं परीक्षा परिषदेनं कळवलं आहे. या परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी भिवंडी पोलिसांनी कोंडगाव परिसरातून 3 आरोपींना अटक केली. हे 3ही आरोपी दिल्ली इथून आले असून त्यापैकी 1 हरियाणाचा आणि 2 बिहारचे असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झाल्याची माहिती ठाण्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक दुधे यांनी काल भिवंडी इथं दिली. तपासादरम्यान या व्यक्तींकडे आढळलेले काही प्रश्न आणि आजच्या शिक्षक पात्रता परीक्षा प्रश्नपत्रिकेतील प्रश्न समान असल्याचं आढळून आलं. TET परीक्षेच्या नव्या तारखेसह इतर अद्ययावत माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित केली जाणार आहे.
दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0: पोलीस यांनी ठाण्याचे सहपोलीस आयुक्त पंजाबराव उगले यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक स्थापन करण्याचे आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. कर्करोग रुग्णांना उपचाराच्या संपूर्ण प्रक्रियेत योग्य मार्गदर्शन समन्वय आणि सहाय्य मिळावं या उद्देशानं टाटा मेमोरियल सेंटर आणि इको इंडिया यांच्याद्वारे ऑनलाईन रुग्ण दिशादर्शन प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. याचा पहिला टप्पा यशस्वीरित्या पूर्ण झाला. आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये कर्करोग रुग्णांच्या उपचार प्रक्रियेतील समन्वय, प्रभावी संवाद, मार्गदर्शन आणि आवश्यक सहाय्य याबाबत विशेष कौशल्य या प्रशिक्षणातून विकसित करण्यात आलं. आता पश्चिम बंगाल आणि गुजरात राज्यांमध्येही हे प्रशिक्षण दिलं जाणार असून देशभरात रुग्ण केंद्रित कर्करोग सेवा अधिक सक्षम आणि प्रभावी करण्याचा याचा उद्देश आहे. याबाबत टाटा मेमोरियलचे डॉ कुलकर्णी यांनी माहिती देताना सांगितलं,
1: जेव्हा पेशंट टाटा हॉस्पिटल सारख्या मोठ्या ठिकाणी येतो तेव्हा त्याला आपली ट्रीटमेंट कशी होईल, आपल्याला डॉक्टर भेटेल का, आपल्याला एवढे सगळे इन्व्हेस्टिगेशन कसे करता येईल, याच्याकरता जे भीती असते, अप्रेन्शन असतं, त्यांना टोटल या ज्या जर्नीमधून नेव्हिगेट करायसाठी त्यांना मार्गदर्शन करण्याकरता जो त्यांचा तो हा नेव्हिगेशनचा आमचा कॅन्डिडेट असतो. पेशंट करता फार महत्वाचा आहे आणि इव्हन डॉक्टर्स करता सुद्धा, कारण डॉक्टर्स प्रत्येक गोष्ट स्वतः करू नाही शकत, पण त्यांना दिसतं की पेशंटला बरोबर त्याचं काउन्सिलिंग झालं पाहिजे, त्यांचं कम्युनिकेशन झालं पाहिजे, त्याकरता हे जे पेशंट नॅव्हिगेशनचा कोर्स आहे तो फारच उपयुक्त आहे.
0: केतन अगरवाल याच्या लोहगडावर नुकत्याच झालेल्या हत्या प्रकरणानंतर काल पुण्यात संध्याकाळी गहुंजे इथल्या रहिवाशांनी अगरवाल कुटुंबासोबत एक प्रतिकात्मक मूक प्रकाश फेरी काढली. यावेळी जमलेल्या लोकांचे केतनच्या वडिलांनी आभार मानले. या प्रकरणात दोषी आढळलेल्यांना फाशीची शिक्षा व्हावी अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली. शिवसेना ही तळागाळातील कडवट शिवसैनिकांची आणि मतदारांची आहे. काही नेते सोडून गेले तरीही शिवसेनेला पुन्हा पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी शिवसैनिकांनी आपली वज्रमूठ आवळावी असं आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल हिंगोली इथं एका सभेत केलं. यावेळी हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या पक्षांतरावर टीका करत ठाकरे यांनी शिवसैनिकांना साद घातली. शेगाव इथून पंढरपूरकडे निघालेल्या संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचं काल वाशिम जिल्ह्यात भक्तिमय वातावरणात आगमन झालं. पातूरघाट ओलांडून मेडशी परिसरात पालखी दाखल होताच ज्ञानोबा तुकाराम आणि विठ्ठल विठ्ठल च्या अखंड नामगजरानं परिसर दुमदुमून गेला. 700 वारकरी पालखीसोबत पायी वाटचाल करत असून ठिकठिकाणी भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. गडचिरोली जिल्ह्याच्या देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा इथे अवैध रेती उपसा करत असताना लोडरखाली दबून एका मजुराचा मृत्यू झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी मंडळ अधिकारी आणि तलाठ्याला निलंबित केलं असून तहसीलदारांच्या निलंबनाचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवला आहे. हवामान अंदाज. अकोल्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचं दमदार आगमन झालं. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी विजा आणि जोराच्या वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नैसर्गिक शेतीचा अवलंब करण्याचं केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांचं आवाहन. राज्यातील धरणांमध्ये सरासरी 22% उपयुक्त पाणी साठा. राज्यभरात आज पल्स पोलिओ लसीकरण मोहीम. पंतप्रधान आज आकाशवाणीवरून करणार मन की बात. आणि शिक्षक पात्रता परीक्षा लांबणीवर प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी विशेष तपास पथकाची नियुक्ती, 3 जणांना अटक. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: दूषित पाणी प्यायल्यामुळे साथीच्या रोगांची शक्यता असते.
3: गॅस्ट्रो, कॉलरा, कावीळ हे रोग टाळण्यासाठी
2: क्लोरीन युक्त किंवा कमीत कमी 10 मिनिटं उकळलेलं पाणी द्यावं.
3: वैयक्तिक स्वच्छता पाळावी
2: आणि आपला परिसर स्वच्छ ठेवावा.
3: ताप आला तर डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधावा.
4: ओला कचरा वेगळा, सुका कचरा वेगळा, एक छान सवय स्वतःला बदला.
5: ओला वेगळा खतासाठी, सुका वेगळा पुन्हा वापरण्यासाठी. शिस्त लावू थोडी, धन्यवाद देईल पुढची पिढी.
6: 2 डबे घरात ठेवू, ओला सुका वेगळा करू. स्वच्छ घर, स्वच्छ शहर, सौंदर्यात घालू भर.
7: मग
6: मग काय,
7: स्वतःपासून सुरुवात कर.

पृथ्वीवर 30% जमीन आणि 70% पाणी, पण यातलं गोडं पाणी, पिण्याचं पाणी फक्त 2.5%. पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवूया.

0: सतारीचे बोल असोत
1: की मंजुळ बासरी,
0: शततारांची संतूर असो
1: की मंगल सनई,
0: लावण्यमयी लावणी असो की भजनी ठेका।
2: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी। सकाळचे 7:22 झाले। आता आजचा दिनविशेष जाणून घेऊयात। श्रोते हो, आज माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंह राव यांची जयंती आहे। आर्थिक सुधारणांचे जनक म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते पी.व्ही. नरसिंह राव यांची आज जयंती। चित्रकार, कला लेखक, कला संचालक बाबूराव सडवेलकर यांची सुद्धा आज जयंती आहे। आज ज्यांची पुण्यतिथी आहे त्यांच्याविषयी आता जाणून घेऊयात। हिंदुस्थानी संगीत क्षेत्रातील गायक आणि व्हायोलिन वादक पंडित गजानन बुवा जोशी यांची आज पुण्यतिथी आहे। प्राध्यापक भालचंद्र गजानन खांडेकर, ख्यातनाम गीतकार, कवी आणि पाली भाषेचे गाढे अभ्यासक प्राध्यापक भालचंद्र गजानन खांडेकर यांची आज पुण्यतिथी। त्यांच्या चंद्रप्रकाश आणि गंधसमीर या कविता संग्रहांनी विशेष लोकप्रियता मिळवली। अभंग माझा एकतीरावर एकतारीवर, अभंग माझा एकतारीवर मी निरांजनातील वात ही त्यांची गीतं रसिक मान्य आहे। ऐकूया या गीताची थोडीशी झलक गजानन वाटवे यांच्या स्वरात।

0: गजानन वाटवे यांच्या स्वरात ही रचना पण ऐकली. दिनविशेष आत्ताचा पण ऐकलात. सकाळचे 7:25 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी.
1: अभिजात मराठी आपली मराठी.

0: aquí.
1: श्रोतेहो नमस्कार. अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात मी वासंती काळे आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, आतापर्यंत आपण विश्वकोशाचे संहिताखंड 1 ते 20 यांचा परिचय करून घेतला आणि या परिचय करून घेतानाच्या एका संवादात डॉक्टर मिठारी यांनी आपणाला सांगितलं होतं की विश्वकोश निर्मिती प्रक्रियेला जेव्हा सुरुवात झाली त्यावेळेला तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी एक परिचय ग्रंथ देखील तयार केला होता आणि त्याविषयी तज्ज्ञ आणि सर्वसामान्य लोक यांच्याकडून अभिप्राय टीका हे देखील मागवलं होतं आणि त्या सगळ्यांचा मिळून एक विश्वकोश परिचय ग्रंथ तयार करण्यात आला होता. त्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी आज आपल्याकडे सागर शंकर, संपादकीय सहाय्यक, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ वाई जिल्हा सातारा इथून आलेले आहेत. सर, आपलं या कार्यक्रमात मनापासून स्वागत.
2: नमस्कार.
1: सर, मराठी विश्वकोशाचा परिचय ग्रंथ ज्याची आज आपण माहिती घेणार आहोत, तर हा ग्रंथ कधी प्रकाशित झाला, याचं स्वरूप कसं आहे?
2: मराठी विश्वकोश परिचय ग्रंथ हा 2 एप्रिल 1965 रोजी प्रकाशित झालेला आहे. मराठी विश्वकोशाचे पहिले संपादक तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी मराठी विश्वकोशाचा परिचय करून देणारा हा परिचय ग्रंथ संपादित केलेला आहे. साधारण 121 पृष्ठांचा हा परिचय ग्रंथ आहे. विश्वकोशाचे स्वरूप, नमुन्याच्या नोंदी, पारिभाषिक शब्द आणि सूची अशा 4 प्रकरणांमध्ये या ग्रंथाची विभागणी केलेली आहे. जगातील ज्ञानाचा मराठीतील अधिकृत दस्तऐवज कसा असेल याचं दर्शन घडवणारा हा परिचय ग्रंथ आहे. मातृभाषेतून पायाभूत ज्ञान मिळाल्यास इंग्रजीसारख्या भाषेतील विचार अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याची पात्रता सुशिक्षित मराठी वाचकांमध्ये निर्माण होईल असा विश्वास परिचय ग्रंथामध्ये व्यक्त केलेला आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे केवळ इंग्रजी येत नाही म्हणून कोणत्याही जिज्ञासूला ज्ञानाची वाट बंद राहू नये हा विश्वकोशाचा प्राथमिक उद्देश आहे. भविष्यात सर्व प्रकारचे उच्च व सूक्ष्म ज्ञान मराठीतूनच उपलब्ध व्हावे अशी स्थिती निर्माण करण्याचे ध्येय विश्वकोशानं बाळगलेलं आहे. अशा या महाकाय ज्ञान यज्ञाची व्याप्ती, उद्दिष्टे आणि नियोजनाची सविस्तर माहिती परिचय ग्रंथात आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर हा परिचय ग्रंथ म्हणजे मराठी विश्वकोशाचा आराखडाच आहे.
1: सर, आपण आत्ताच म्हणालात की हा परिचय ग्रंथ म्हणजे मराठी विश्वकोशाचा आराखडाच आहे, परंतु हा जो आराखडा ग्रंथरूपामध्ये जेव्हा प्रकाशित करण्यात आला तर तो करण्यामागे संपादक मंडळाचा नेमका हेतू काय होता?
2: हा परिचय ग्रंथ प्रकाशित करण्यामागचा मुख्य हेतू म्हणजे मराठी विश्वकोशातील लेखन जास्तीत जास्त निर्दोष होण्याच्या दृष्टीने वाचक आणि विद्वानांची मते जाणून घेणे.
1: बरोबर.
2: त्यांच्या अभिप्रायावरून मुख्य विश्वकोशात योग्य त्या सुधारणा करता याव्यात हा मुख्य हेतू होता. यामुळे लेखक आणि संपादकांना त्यांच्या कार्याची निश्चित दिशा मिळते. या कार्यात केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर कर्नाटक, पंजाब, अगदी जपान, जर्मनी, डेन्मार्क यासारख्या परदेशातील दूतावासांचंही सहकार्य मिळालेलं आहे. उदाहरणार्थ या परिचय ग्रंथातील फिनलंड विषयाची नमुना नोंद जी आहे ती फिनिश दूतावासाच्या सहकार्याने पूर्ण झालेली आहे. ज्या त्या प्रदेशातील तज्ज्ञ जेव्हा आपल्या संस्कृतीबद्दल लिहितात तेव्हा ते अधिक बिनचूक आणि मौलिक ठरतं.
1: सर, 1965 साली ह्या परिचय ग्रंथाबाबत कार्यवाही झाली तर या वाचक आणि विद्वानांचे अभिप्राय या काळामध्ये कसे घेतले गेले किंवा विश्वकोशाकडे कसे आले?
2: तर हे पत्ररूपाने अभिप्राय आलेले होते किंवा काही विविध नियतकालिकांमधूनही या पद्धतीच्या टीका वगैरे आलेल्या होत्या. तर खूप मोठ्या प्रमाणात हे अभिप्राय प्राप्त झालेले होते. टीका प्रतिटीका आलेल्या होत्या. त्या प्रतिटीकांची स्वतंत्र पुस्तिकाही केली गेली होती. ही पुस्तिका विश्वकोशात लेखन संपादन करणाऱ्या मंडळींसाठी खूप उपयोगाची ठरली. उदाहरण सांगायचं झालं तर पुण्याच्या डेक्कन कॉलेजमधून मेहेंद्रेंची प्रतिक्रिया आली होती. परिचय ग्रंथात खरोष्ठी लिपीचा उल्लेख करताना खरोष्ठी असा केला गेला होता, म्हणजे परिचय ग्रंथामध्ये तसा छापला गेला होता. तर त्याने ती चूक लक्षात आणून दिली आणि ती चूक नंतर दुरुस्त केली गेली. तसंच पुढे मेहेंद्रेंनी अजून एक प्रतिक्रिया दिली होती की अवेस्था भाषेच्या नोंदीविषयी पुनर्लेखनाचा सल्ला त्यांनी दिला होता आणि त्या पद्धतीने संपादक मंडळाने प्रत्यक्ष कोशामध्ये अवेस्था भाषेची नोंद पुनर्लेखन करून प्रकाशित केली. अशा अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया, सकारात्मक प्रतिक्रिया आल्या. त्या प्रतिक्रियांचा सकारात्मक विचारही विश्वकोशाने केला. काही विपर्यस्त स्वरूपाच्या टीकाही केल्या गेल्या होत्या. त्यांनाही त्या त्यावेळी संपादक मंडळाने योग्य ते उत्तरं

0: दिलेली आहेत.
1: म्हणजे मराठीतल्या खरोष्ठी लिपीबाबतही उल्लेख आलेला आहे आणि अवेस्ता या भाषेविषयी देखील उल्लेख आलेला आहे. आणि सर, आता आपण म्हणताय तर विश्वकोश जेव्हा पाश्चिमात्य देशामध्ये अनेक गाजलेले आहेत आणि आपल्या मराठीमध्ये निर्मितीचा हा पहिल्यांदा त्या काळी व्यापक प्रयत्न झाला, तर मराठी विश्वकोशासमोर नक्कीच आव्हानं असतील तर ती कोणकोणती होती?
0: पाश्चात्य देशांमध्ये ब्रिटानिका, अमेरिकाना यासारखे विश्वकोश घडवण्याची शेकडो वर्षांची परंपरा आहे. तिथे ज्ञान विज्ञानाचा विकास दीर्घकाळ झाल्यामुळे त्यांची पारिभाषिक शब्दावली विकसित आणि रूढ झालेली आहे. आपल्याकडे मात्र चित्र वेगळं आहे. आपल्याकडे ज्ञान विज्ञानाचा विकास अद्याप मोठ्या प्रमाणात व्हायचा आहे, त्यामुळे आपली पहिली आणि मूलभूत गरज ही नवी परिभाषा घडवणं आणि ती वाक्यात वापरून अर्थपूर्ण करणं ही होती. केवळ शब्दकोशात शब्द देऊन ते जिवंत होत नाहीत, तर ते विश्वकोशासारख्या लेखनात वापरले जातात तेव्हा त्यांना अर्थगणता प्राप्त होते. सुरुवातीला ही नवी परिभाषा कदाचित थोडी बोजड वाटू शकते, पण सातत्याने वापर केल्यानंतरच ही प्रवाही बनते. त्यामुळे नवी परिभाषा निर्माण करणं हेच मराठी विश्वकोशासमोरील सर्वात मोठं आव्हान होतं.
1: सर, 2 एप्रिल 1965 ला हा परिचय ग्रंथ प्रकाशित झाला असा आपण उल्लेख केलेला आहे, तर हे आव्हान त्या काळी पेलणं म्हणजे खूपच कठीण होतं, कारण एवढी संपर्क साधनं त्या काळी नव्हती. तर विश्वकोशापुढे ही आव्हानं पेलण्यासाठी एक काहीतरी यंत्रणा त्यांनी राबवली असेल, तर ती काय होती आणि मार्गदर्शक खंड किंवा पुस्तिका त्या काळी काही तयार करण्यात आल्या होत्या का?
0: हो, हे आव्हान पेलण्यासाठी प्रत्यक्ष विश्वकोशाच्या मांडणी अगोदरच परिभाषा खंड प्रकाशित केलेला आहे. पारिभाषिक शब्दाच्या निर्मितीबाबत विश्वकोशाने अत्यंत चिकित्सक आणि सर्वसमावेशक धोरण स्वीकारलेलं आहे. पारिभाषिक शब्दांसाठी स्वतंत्र खंड निर्माण केलेला आहे. परिभाषा तयार करताना कोणत्याही एका कोशावर अवलंबून न राहता विविध अधिकृत स्रोतांचा आधार घेतलेला आहे. भारत सरकारचा पारिभाषिक शब्द संग्रह मुख्य आधार म्हणून वापरलेला आहे. तसेच काही विद्यापीठांनी तयार केलेल्या शब्दकोशांचं देखील सहाय्य घेतलेलं आहे. एकाच कोशाला सर्वस्वी मान्य न धरता गरजेनुसार शब्दांची निवड केलेली आहे. शब्दांची निवड करताना मराठी भाषेचं स्वरूप, प्रकृती लक्षात घेतलेली आहे. राष्ट्रीय स्तरावरील एक वाक्यता राखून तो शब्द मराठीच्या प्रकृतीशी जुळतो की नाही याचा विचार केलेला आहे. मराठीत आधीपासूनच जे पारिभाषिक शब्द रूढ झालेले आहेत त्यांना प्राधान्य दिलेलं आहे. काही इंग्रजी शब्दांना मराठीत पर्यायी शब्द शोधण्याऐवजी ते अधिक स्पष्ट आणि रूढ असल्याने जसेच्या तसे ठेवलेले आहेत. उदाहरणार्थ हायड्रोजन, ऑक्सिजन किंवा नटबोल्ट असे मराठीने स्वीकारलेले शब्द जसेच्या तसे ठेवलेले आहेत. विज्ञानाचा काटेकोरपणा जपताना भाषेचा जिवंतपणाही कमी होऊ दिलेला नाही.
1: सर, काही शब्द जे असतात ते अतिशय क्लिष्ट असतात आणि त्याचं रूपांतर करणं किंवा भाषांतर करणं ही कठीण असतं, तर काही वेळेला दर्जा घसरण्याची देखील शक्यता निर्माण होते. मग अशा वेळेला विषयाचा दर्जा कमी होऊ न देता भाषा सोपी करणं कठीण असतं आणि विश्वकोशाने मग हा जो हेतू आहे हा कशा प्रकारे साध्य केला आहे याविषयी जरा सांगा.
0: विश्वकोशाची भाषा ही सर्वसामान्यांना समजेल अशी आहे.
1: हां,
0: काही क्लिष्ट, कठीण किंवा समजायला अवघड असले शब्द जाणीवपूर्वक टाळलेले आहेत. वाचकांना कोणताही विषय समजून घेताना भाषेचा अडथळा येऊ नये. विषय कोणताही असो तो शक्य तितक्या सोप्या आणि थेट भाषेत मांडण्याचा प्रयत्न केला आहे. विश्वकोशात देण्यासाठी माहिती खूप असते पण ती मोजक्या आणि नेमक्या शब्दात मांडावी लागते.
1: बरोबर.
0: पालाळ, अनावश्यक विस्तार करणे टाळावे लागते. जेवढी माहिती आवश्यक आहे तेवढीच आणि तीही प्रभावीपणे मांडण्यावर भर दिलेला आहे. त्यामुळे वाचकांचा वेळ वाचतो आणि त्यांना हवी असलेली माहिती पटकन मिळते. शिवाय मराठी विश्वकोशात पारिभाषिक शब्द अत्यंत अचूकपणे आणि योग्य संदर्भात वापरलेले आहेत. त्यामुळे वाचकांना विषय समजण्यास मदत होते आणि त्यांच्या शब्दसंग्रहातही भर पडते. विश्वकोशातील माहिती ही वस्तुनिष्ठ आणि पुराव्यावर आधारित असावी लागते. लेखकाने आपले स्वतःचे मत, भावना किंवा पूर्वग्रह यात मिसळता कामा नये. मराठी विश्वकोशाची भाषा ही तटस्थता पाळते. माहिती केवळ तथ्य म्हणून मांडते, त्यावर कोणतेही भाष्य करत नाही. त्यामुळे विश्वकोशाची विश्वासार्हता वाढते आणि वाचकांना अचूक माहिती मिळते.
1: हा आराखडा किंवा हे नियम त्यावेळेला तर्कतीर्थांनी एक घालून घेतले होते, त्यामुळे विश्वकोश तयार करायला सोपं गेलं किंवा एक दिशा मिळाली. मराठी विश्वकोश सर्व विषय संग्राहक किंवा आकार विल्हे स्वरूपाचा असावा असं एक विचार त्यामध्ये होता आणि हा विचार किंवा असं स्वरूप ठेवण्यामागे नेमका विचार काय होता आणि त्याची विषयावार रचना का

0: केली आहे किंवा नाही याविषयी जरा आम्हाला सांगा.
1: परिचय ग्रंथामध्ये मराठी विश्वकोशाचं स्वरूप सांगितलेलं आहे. निरनिराळी शास्त्रे आणि कला एकमेकात इतकी मिसळलेली असतात की त्यांची विषयवार मांडणी करणं कठीण असतं.
0: बरोबर.
1: त्यामुळे अगदी काटेकोरपणे विषयवार कोश रचना करणं अशक्य होतं. म्हणून सर्व विषय संग्राहक असंच स्वरूप योग्य ठरतं. सर्व विषय संग्राहक कोश रचनेतूनच हळूहळू विषयवार कोश उद्भवत असतात. शिवाय विषयवार रचलेल्या कोशामुळे सर्वसामान्य माणसांचा सर्व विषयांशी संबंध येत नाही. केवळ आपल्या विषयाचा कोश उघडून पाहणारा वाचक इतर विषयांपासून दूर राहतो. त्यामुळे सर्वसामान्य माणसाला सर्व ज्ञान क्षेत्रात शिरता यावे म्हणून सर्व विषय संग्राहक आणि आकारविल्हे अशा स्वरूपाची रचना निश्चित केली गेली होती.
0: हा म्हणजे एक शब्द घेतला तर त्या शब्दाविषयीची संपूर्ण माहिती आपल्याला विश्वकोशामधून मिळू शकते. उदाहरणार्थ संग्राम, संग्राम म्हटलं की त्याविषयीची संपूर्ण माहिती मिळू शकते. म्हणून मग ते विषयावर आणि करण्याऐवजी सर्व विषय संग्राहक असं त्यांनी स्वरूप ठेवण्याचा त्यावेळेला प्रयत्न केला होता आणि तसाच आराखडा किंवा दिशा दिली होती. आता मराठी विश्वकोश हा जो आहे हा ज्ञानाचा महासागर आहे, पण या महासागरातल्या माहितीची मांडणी करताना विषयाला कशी जागा दिली गेली आणि त्यामागे काही गणित असतं का याविषयी जरा थोडक्यात सांगा.
1: अशा विश्वकोशाचं काम सुरू करण्यापूर्वी संपादकांना एक महत्वाचं गणित मांडावं लागतं. ते म्हणजे विषयवार पृष्ठसंख्या निश्चिती. जर हे नियोजन केलं नाही तर महत्वाचे विषय त्रोटक राहतील आणि कमी महत्वाच्या विषयांना अनावश्यक विस्तार होईल. कोशात प्रमाणबद्धता राखण्यासाठी ही विभागणी गरजेची असते, मात्र पृष्ठसंख्या ठरवण्याची कोणतीही सर्वमान्य अशी एकच शास्त्रीय पद्धत नाही. हा निर्णय प्रामुख्याने दोन गोष्टीवर अवलंबून असतो. एक आपल्याकडे उपलब्ध असलेली पृष्ठसंख्या आणि दोन आपला जो लक्ष वाचक आहे तो. उदाहरणार्थ मराठी विश्वकोश प्रामुख्याने मराठी वाचकांसाठी आहे, त्यामुळे इतिहास या विषयासाठी निश्चित केलेली 900 पानांपैकी 400 पाने भारतीय इतिहासाला आणि त्यातही 100 पाने महाराष्ट्राच्या इतिहासाला देणे हा निर्णय मराठी वाचकांची गरज ओळखून घेतलेला असतो. यात थोडा वैयक्तिक दृष्टिकोन असला तरी तो वाचकांच्या हिताचा असतो. हा परिचय ग्रंथ विश्वकोश निर्मिती मंडळाच्या www.मराठीविश्वकोश.org आणि www.विश्वकोश.मराठी.gov.in या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
0: मराठी विश्वकोश निर्माण होण्याआधी मराठी विश्वकोशाचा हा जो परिचय ग्रंथ तयार करण्यात आला त्याविषयी आपण आम्हाला खूप छान माहिती सांगितली. सागर शंकर सर, आपले खूप खूप आभार.
1: धन्यवाद.
0: श्रोते हो, आपण आमच्याशी संपर्क साधण्यासाठी आम्ही आपल्याला ईमेल उपलब्ध करून दिलेला आहे, त्यावर नक्की संपर्क साधा. आपली मराठी 210@gmail.com aaplimarathi210@gmail.com यावर आपण आपली मतं, सूचना, अभिप्राय आणि अपेक्षा याविषयी कळवू शकतात. आम्ही आपल्या प्रतिक्रियांची वाट पाहत आहोत. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25 नवीन वक्ते आणि नवीन विषय यासह. तोपर्यंत वासंती काळे आपला निरोप घेते. नमस्कार.
2: अभिजात मराठी, आपली मराठी.

0: प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी आपण ऐकलात. प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलोहर्ट्झ आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: हा कार्यक्रम सहक्षेपित केला होता आकाशवाणीच्या नागपूर केंद्राने. मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्झवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. 7:40 झाली आहेत.
2: आकाशवाणी नागपूर प्रसारित करीत आहोत मासिक गीतांचा विशेष कार्यक्रम.

0: गीतकार आहेत मनोज सोनोने, संगीतकार अमोल उरकुडे, गायक कलाकार आहेत आकांक्षा चारभाई. श्रोते हो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकणार आहात मनोज सोनोने यांचं मनोगत.
1: श्रोते हो नमस्कार. आज जे गीत आपण ऐकणार आहात त्याबद्दल सांगायचं म्हणजे या गीतात तरुणीच्या भावभावनांना मानण्याचा प्रयत्न केला आहे. विरह, अंतर्मनातील वेदना, आकांक्षा, दुःख आणि त्या दुःखावर प्रियकराची फुंकर पडताच तिचं मन कसं उधळायला लागतं हे सांगण्याचा प्रयत्न आहे. ती जेव्हा प्रियकराला प्रथम बघते तेव्हा त्याच्या डोळ्यातलं गुपित तिला कळलेलं असतं. कळत नकळत प्रियकराच्या झालेल्या स्पर्शानं तिच्या अंगावर रोमांच उभा राहतो. ती मोहरून जाते आणि हा स्पर्श तिला मग हवा हवा असा वाटू लागतो. त्या स्पर्शात तिला प्रेम, आपलेपणा आणि सुखाची अनुभूती मिळते. जणू रात्रीला तोच तिच्या कुशीत निजलेला आहे असे भासही तिला होतात. त्या स्पर्शातील भावना आणि प्रेम याची ओढ वाढत जाते आणि तिच्या यौवनाचा बहर फुलत जातो. परंतु तिच्या मनात एक खंतही दडलेली आहे. जीवनातील आनंद, प्रेम आणि समाधान तिला पूर्णपणे अनुभवता आलेलं नाही. प्रेमात ओले होऊनही ती कोरडीच असते. म्हणूनच ती आपल्या मनात दडवलेल्या भावना व्यक्त करताना म्हणते, तू ओळखून घेणा माझ्याच कस्तुरीला, फाया तुझ्याच साठी माझ्या कुपित आहे. तिच्या अंतकरणात साठवलेलं प्रेम ती प्रियकरासाठी जपून ठेवते आणि त्यानेच त्या भावनांचा स्वीकार करावा अशी तिची मनोमन इच्छा आहे. तिला पावसात मनमुरादपणे भिजायचं आहे, चिंब व्हायचं आहे. पावसाच्या सरी अंगावर कोसळल्या तरी अंग काही चिंब झालेलं नाही. सख्याचा विरह तर सोबत आहेतच, याचं दुःखही तिला आहे. जगात दुःख आहे. ती आरशात स्वतःला न्याहाळते. आरशातलं स्वतःचं प्रतिबिंब बघून ती भ्रमात पडते आणि तिच्या ओठात दबलेले शब्द कंठातून गीतरूपानं येऊ लागतं. ओठात बंद झाले शब्दात ले तराणे, सांगू कसे तुला मी, कंठात गीत आहे. हे दुःख आरशाचे जाणून कोण गेला, प्रतिबिंब पाहते मी, मीही भ्रमात आहे. एकूणच या गीतात प्रेम, विरह, स्त्री मनातील कोमल भावना, अपूर्णतेची वेदना आणि प्रेमाच्या प्रतीक्षेतील तगमग याचं काव्यमय आणि भावनिक चित्रण केलेलं आहे.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण मासिक गीतांचा विशेष कार्यक्रम ऐकलात, स्वरमंजिरी. गीतकार होते मनोज सोनोने, संगीतकार अमोल उरकुडे आणि गायक कलाकार होत्या आकांक्षा चारभाई. सात संगत अशी होती: तबला निखिल मडावी, सिंथेसायझर सौरभ किल्लेदार, ऑक्टोपॅड रोमित गलांडे, गिटार आदित्य प्रधान. या कार्यक्रमाचं संयोजन केलं होतं मोनाली शेंडे यांनी. निर्मिती सहाय्य होतं अवनिंद्र शेवलीकर यांचं आणि सादरकर्ते होते डॉ विजयसिंग राजपूत. ही नागपूर आकाशवाणी केंद्राची निर्मिती होती.
1: स्वरमंजिरी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नागपूर केंद्राचे कार्यक्रम. 7:55 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत सुगम संगीत. आज यामध्ये ऐकूया मराठी भावगीत. कलाकार आहे प्रशांत उपगडे.

सुगम संगीताच्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकलत प्रशांत उपगडे यांनी गायलेलं भावगीत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्झवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत बातम्या. 8 वाजता समाचार प्रभात या हिंदी बातम्या, त्यानंतर 8:15 इंग्रजी बातम्या मॉर्निंग न्यूज, आणि त्यानंतर 8:30 मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू राष्ट्रीय मराठी बातमीपत्र. प्रतीक्षा करा हिंदी बातम्यांची.

आकाशवाणी राजेंद्र लेले आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत आणि सेशल्स दरम्यान आज द्विपक्षीय सहकार्यावर चर्चा. आवश्यक सर्व कागदपत्र मिळेपर्यंत कैलास मानसरोवर यात्रा सुरू न करण्याचा परराष्ट्र मंत्रालयाचा नागरिकांना सल्ला. पंतप्रधान आज आकाशवाणीवरून करणार मन की बात. व्हेनेझुएलामध्ये झालेल्या भूकंपातील मृतांची संख्या 1430 किमान 68,900 लोक बेपत्ता. आणि गोव्याचा 14 आंतरराष्ट्रीय मास्टर इथन वाझ ठरला भारताचा 96 बुद्धिबळ ग्रँडमास्टर. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सेशल्सचे अध्यक्ष पॅट्रिक हार्मनी यांच्याशी चर्चा करतील. दोन्ही नेते द्विपक्षीय सहकार्याच्या विविध पैलूंचा आढावा घेतील आणि परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर विचारविनिमय करतील. सेशल्सच्या नॅशनल असेंब्लीला आज मोदी संबोधित करणार असून तिथल्या भारतीय समुदायाच्या सदस्यांशी ते संवाद साधणार आहेत. त्यानंतर पंतप्रधान रोश कैमान इथं होणाऱ्या राष्ट्रीय दिन सोहळ्यात सहभागी होतील. या सोहळ्यात भारतीय संरक्षण दलांचं एक पथक

आणि भारतीय नौदलाची 2 जहाजं देखील सहभागी होणार असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं सांगितलं. सेशल्सच्या नॅशनल डेच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याला सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सेशल्सच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. परराष्ट्र मंत्रालयानं भारतीय नागरिकांना संपूर्ण प्रवासासाठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्र मिळेपर्यंत कैलास मानसरोवर यात्रा सुरू न करण्याचा सल्ला दिला आहे. नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीय यात्रेकरूंकडून खासगी प्रवासी वाहतूकदारांच्या माध्यमातून यात्रा सुरू असताना मदतीसाठी विनंती प्राप्त झाल्यानंतर मंत्रालयानं हा सल्ला जारी केला आहे. खासगी प्रवासी वाहतूकदारांच्या माध्यमातून कैलास मानसरोवर यात्रा करणाऱ्या काही भारतीय नागरिकांनी चीनमध्ये प्रवेश करण्यासाठी आवश्यक प्रवेश परवाना आणि व्हिसा न घेता नेपाळमध्ये प्रवास केला असं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे. परिणामी अनेक यात्रेकरू अडकून पडले असून त्यांनी मंत्रालयाकडे मदत मागितली आहे. आवश्यक परवानगी मिळण्याची अपेक्षा धरून प्रवास केल्यामुळे प्रवासादरम्यान अडचणी येऊ शकतात असं सांगत यात्रेकरूंनी प्रवासी कागदपत्रांशिवाय यात्रा सुरूच करू नये असा सल्ला मंत्रालयानं दिला आहे. यात्रेला जाण्यापूर्वी आपले वाहतूकदार रीतसर नोंदणीकृत आणि अधिकृत आहेत ना हे पडताळून पाहण्याचं आवाहनही सर्व यात्रेकरूंना केलं आहे. गेल्या 12 वर्षात भारतानं आरोग्य सेवेच्या क्षेत्रात लक्षणीय प्रगती केली आहे. प्रत्येक नागरिकाला सुलभ परवडणारी आणि दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या सर्वसमावेशक आरोग्य संरक्षण या व्यापक उद्दिष्टाच्या दिशेनं देश वाटचाल करत आहे असं आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी म्हटलं आहे. एका खासगी प्रसारमाध्यमाच्या डॉक्टर्स डे कॉन्क्लेव्ह कार्यक्रमात बोलताना त्यांनी आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही जगातील सर्वात मोठ्या आरोग्य विमा योजना सुरक्षितता योजनांपैकी एक असल्याचं अधोरेखित केलं. या योजनेअंतर्गत सुमारे 62 कोटी लोकांना संरक्षण दिलं जात असून ती कुटुंबांना आर्थिक संरक्षणासह वैद्यकीय उपचार मिळवून देण्यात मदत करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वाजता आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमाद्वारे देशविदेशातील जनतेशी संवाद साधणार आहेत. या मासिक रेडिओ कार्यक्रमाचा हा 135वा भाग आहे. हा कार्यक्रम संपूर्ण आकाशवाणी आणि दूरदर्शन नेटवर्क, AIR न्यूजची वेबसाईट आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर प्रसारित केला जाईल. हिंदीतील प्रसारणापाठोपाठ आकाशवाणीवरून हा कार्यक्रम प्रादेशिक भाषांमध्येही प्रसारित करण्यात येईल. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. व्हेनेझुएलामध्ये बुधवारी झालेल्या भूकंपांमुळे मृतांची संख्या आता 1430 पोहोचली आहे. दक्षिण अमेरिकेतील या देशाला तडाखा देणाऱ्या 7.2 आणि 7.5 रिक्टर तीव्रतेच्या सलग 2 भूकंपांनंतर बचाव कार्य सुरू असतानाच ही ताजी आकडेवारी हाती आली आहे. किमान 68,900 लोक बेपत्ता असल्याची माहिती संबंधित कुटुंबियांनी दिली आहे. दरम्यान काल संध्याकाळी 7 सुमारास अफगाणिस्तानच्या हिंदू कुश भागात 6.2 रिक्टर तीव्रतेचा भूकंप झाला. भारत, पाकिस्तान, चीन, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान, किर्गिस्तान आणि तुर्कमेनिस्तान याशिवाय दिल्ली NCR, जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि हरियाणासह उत्तर भारतातील अनेक भागात भूकंपाचे धक्के जाणवले. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राचे शास्त्रज्ञ संजय कुमार प्रजापती यांनी हा भूकंप मध्यम तीव्रतेचा असून यामुळे फारसं नुकसान होण्याची शक्यता नसल्याचं आकाशवाणीला सांगितलं. अल्पकाळ टिकलेल्या युद्धविरामानंतर पुन्हा एकदा तणाव निर्माण झाल्यामुळे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानुसार अमेरिकेच्या लष्करानं सलग दुसऱ्या दिवशी इराणमधील अनेक ठिकाणांवर हल्ले केले. शुक्रवारी एका व्यापारी जहाजावर झालेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेच्या लष्करी विमानांनी इराणची लष्करी पाळत ठेवण्याची यंत्रणा, दळणवळण प्रणाली, हवाई संरक्षण केंद्र, ड्रोन साठवणूक केंद्र आणि सुरुंग पेरण्याची क्षमता असलेल्या यंत्रणांना लक्ष्य केल्याची माहिती US सेंट्रल कमांडनं समाज माध्यमावरील एका पोस्टद्वारे दिली आहे. सुरक्षिततेच्या अनिवार्य नियमांचं पालन न करणाऱ्या शिकवणी वर्गांना दिल्लीत यापुढे कामकाज करण्याची परवानगी दिली जाणार नाही असा इशारा दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी दिला आहे. एका व्हिडिओ संदेशात गुप्ता यांनी सांगितलं की अधिक कडक देखरेख, वाढीव उत्तरदायित्व आणि विद्यार्थ्यांची अधिक चांगली सुरक्षितता निश्चित करण्यासाठी दिल्ली सरकार लवकरच एक भक्कम नियामक कायदा आणणार आहे. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा प्रश्नपत्रिका

0: टी प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक स्थापन करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. ठाण्याचे सहपोलीस आयुक्त पंजाबराव उगले यांच्या नेतृत्वाखाली हे पथक काम करेल. नियोजित टीईटी परीक्षेच्या आदल्या दिवशी भिवंडी पोलिसांनी या प्रकरणामधील 3 संशयित सदस्यांना अटक करून प्रश्नपत्रिका फुटीचा मोठा कट उधळून लावल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. या घटनेनंतर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं आज होणारी टीईटी परीक्षा पुढे ढकलली आहे. परीक्षेची सुधारित तारीख नंतर जाहीर करण्यात येईल. कर्करोग रुग्णांना उपचाराच्या संपूर्ण प्रक्रियेत योग्य मार्गदर्शन समन्वय आणि सहाय्य मिळावं या उद्देशानं टाटा मेमोरियल सेंटर आणि इको इंडिया यांच्याद्वारे ऑनलाईन रुग्ण दिशादर्शन प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आला असून याचा पहिला टप्पा यशस्वीपणे पूर्ण झाला. आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये कर्करोग रुग्णांच्या उपचार प्रक्रियेतील समन्वय, प्रभावी संवाद, मार्गदर्शन आणि आवश्यक सहाय्य याबाबत विशेष कौशल्य या प्रशिक्षणातून विकसित करण्यात आलं. आता पश्चिम बंगाल आणि गुजरात राज्यांमध्येही हे प्रशिक्षण दिलं जाणार असून देशभरात रुग्ण केंद्रित कर्करोग सेवा अधिक सक्षम आणि प्रभावी करण्याचा याचा उद्देश आहे. आयसीसी महिला टी ट्वेंटी विश्वचषकात आज लंडनच्या लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर गट अ मधील आपल्या अखेरच्या सामन्यात भारताचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघानं आतापर्यंत खेळलेल्या 4 पैकी 3 सामने जिंकले असून भारत गट अ च्या गुणतालिकेत सध्या दुसऱ्या स्थानावर आहे. दुसरीकडे ऑस्ट्रेलियानं 4 सामन्यात विजय मिळवून गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावलं आहे. उपांत्य फेरीतील आपलं स्थान निश्चित करण्यासाठी अद्याप एकही सामना न हरलेल्या ऑस्ट्रेलियावर विजय मिळवण्याचं उद्दिष्ट भारतासमोर आहे. गोव्याचा 14 वर्षीय आंतरराष्ट्रीय मास्टर इथन वाझ हा बोस्निया आणि हर्जेगोविना इथल्या सारायेवो जीएम मिक्स स्पर्धेत आपला 3रा आणि अंतिम ग्रँडमास्टर नॉर्म पूर्ण करून भारताचा 96वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर ठरला आहे. फिफा विश्वचषकात आज सकाळी अमेरिकेतील न्यू जर्सी स्टेडियमवर झालेल्या गट एल मधील सामन्यात इंग्लंडनं पनामाचा 2-0 असा पराभव केला. जूड बेलिंगहॅम आणि हॅरी केन यांनी प्रत्येकी 1 गोल केला आणि या विजयासह इंग्लंडनं गट एल मध्ये अव्वल स्थान निश्चित केलं. आज आसाम, मेघालय, उपहिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये अतिमुसळधार ते अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. पुढील 2 दिवस बिहार, छत्तीसगड, कर्नाटक, कोकण, गोवा, ओडिशा, तामिळनाडू, पुडुच्चेरी, कराईकल, तेलंगण, विदर्भ, लक्षद्वीप आणि अंदमान निकोबार बेटांवर मुसळधार पावसाचा अंदाज आहे. आंध्र प्रदेश, पूर्व राजस्थान, पूर्व उत्तर प्रदेश, झारखंड, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात उद्यापर्यंत विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह वादळी पावसाचा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारत आणि सेशल्स दरम्यान आज द्विपक्षीय सहकार्यावर चर्चा. आवश्यक सर्व कागदपत्र मिळेपर्यंत कैलास मानसरोवर यात्रा सुरू न करण्याचा परराष्ट्र मंत्रालयाचा नागरिकांना सल्ला. पंतप्रधान आज आकाशवाणीवरून करणार मन की बात. व्हेनेझुएलामध्ये झालेल्या भूकंपातील मृतांची संख्या 1430 वर, किमान 68,900 लोक बेपत्ता आणि गोव्याचा 14 वर्षीय आंतरराष्ट्रीय मास्टर इथन वाझ ठरला भारताचा 96वा बुद्धिबळ ग्रँड मास्टर. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्झवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. 8:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीत. कार्यक्रमाची सुरुवात करूया पी सावळराम यांच्या गीताने. गायिका लता मंगेशकर, संगीतबद्ध केलंय पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी. चित्रपटाचं नाव आहे आकाशगंगा.

आभाळाची सावली ऐकूया या चित्रपटातून सुरेश वाडकर आणि महालक्ष्मी अय्यर यांच्या युगलस्वरात नितीन आखवे यांचे शब्द. संगीत दिले श्रीधर फडके यांनी.

बाबूराव गोखले यांचे शब्द ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरात. स्वरसा चढवलाय दत्ता डावजेकर यांनी. चित्रपटाचं नाव आहे वर पाहिजे.

महेंद्र कपूर यांच्या स्वरात ऐकूया ग दि माडगुळकर यांचं गीत. संगीत राम कदम यांचं, चित्रपटाचं नाव आहे वैभव.

टिळा लावते रक्ताचा, ऐकूया या चित्रपटातून उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात जगदीश खेबुडकर यांचं गीत, संगीत राम कदम यांचं आहे.

0: या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीत इथेच संपवित आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. 9 वाजले आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
1: आकाशवाणी नागपूर केंद्र सादर करीत आहोत नागपूर आणि परिसरातील घडामोडींवर आधारित कार्यक्रम सूचनापत्र.

भंडारा जिल्ह्यात 28 जून रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम. देशातून पोलिओचे संपूर्ण उच्चाटन कायम राखण्यासाठी रविवार दिनांक 28 जून 2026 रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत 0 ते 5 वर्षे वयोगटातील सर्व बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे 2 थेंब पाजण्यात येणार आहेत. आरोग्य विभागामार्फत जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे तसेच अंगणवाडी केंद्रातील पोलिओ बूथवर सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मोफत लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. मोहिमेच्या दिवशी पालकांनी आपल्या 0 ते 5 वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकाला जवळच्या पोलिओ बूथवर घेऊन जाऊन पोलिओ प्रतिबंधक लसीचे 2 थेंब अवश्य पाजावेत असे आवाहन करण्यात आले आहे. या मोहिमेत भंडारा जिल्ह्यातील 2430 आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका आणि नर्सिंग विद्यार्थी सहभागी होणार आहेत. जिल्ह्यात एकूण 1045 पोलिओ बूथ उभारण्यात येणार असून 48 मोबाईल पथके तसेच रेल्वे स्थानक, बस स्थानके आणि इतर गर्दीच्या ठिकाणी 71 विशेष पथकांमार्फत

0: बालकांना पोलिओचा डोस दिला जाणार आहे. लसीकरणानंतर ग्रामीण भागात 3 दिवस आणि शहरी भागात 5 दिवस घर ते घर भेटी देऊन अर्थात हाऊस टू हाऊस जाऊन लसीकरणाची खात्री करण्यात येणार आहे. पहिल्या दिवशी बूथवर येऊ न शकलेल्या बालकांना घरी भेट देऊन पोलिओची लस दिली जाईल. तसेच वीटभट्ट्या, बांधकाम स्थळे, स्थलांतरित मजुरांच्या वस्त्या आणि दुर्गम भागातील बालकांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. या मोहिमेसाठी आवश्यक लसी, मार्कर पेन, मुद्रित साहित्य आणि इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आले आहेत. भंडारा जिल्ह्यातील या मोहिमेत 83,000 अधिक बालकांना पोलिओ लसीकरणाचा डोस देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की आपल्या परिसरातील सर्व 0 ते 5 वर्षे वयोगटातील बालकांना पोलिओचा डोस देऊन ही मोहीम यशस्वी करावी. भारताने 2014 पोलिओ मुक्त देशाचा दर्जा प्राप्त केला असला तरी शेजारील काही देशांमध्ये अद्याप पोलिओचे रुग्ण आढळत असल्याने ही मोहीम अत्यंत महत्वाची आहे असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. पोलिओ हा गंभीर आणि कायमस्वरूपी अपंगत्व निर्माण करणारा आजार असून त्यापासून संरक्षणासाठी प्रत्येक बालकाला पोलिओ लसीचे डोस मिळणे अत्यावश्यक आहे. नियमित लसीकरण झालेले असले तरीही प्रत्येक बालकाला पल्स पोलिओ मोहिमेअंतर्गत पोलिओचे 2 थेंब देणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे भंडारा जिल्ह्यातील सर्व पालकांनी या राष्ट्रीय मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवून आपल्या बालकांचे लसीकरण करून घ्यावे असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद भंडारा तसेच जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा यांच्या मार्फत करण्यात आले आहे.
1: आताच आपण नागपूर आणि परिसरातील घडामोडींवर आधारित कार्यक्रम ऐकलात. सूचनापत्र हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नागपूर केंद्राचे कार्यक्रम. 9:05 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत वृत्त विशेष.
1: नमस्कार श्रोते हो, वृत्तविशेषच्या आजच्या भागात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. नुकत्याच झालेल्या योग दिनाबद्दल आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण अधिक सविस्तररित्या जाणून घेणार आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योग दिनी पश्चिम बंगालमधील कोलकाता इथं ऐतिहासिक रेड रोडवर 12 आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमात सहभाग घेतला. निरोगी वृद्धत्वासाठी योग या संकल्पनेवर आधारित या राष्ट्रीय कार्यक्रमाचं नेतृत्व करताना त्यांनी हजारो सहभागींसोबत सामायिक योग पद्धतीचं अनुसरण केलं. याचवेळी भारत आणि जगभरातील लाखो लोकांनीही या उत्सवात सहभाग नोंदवला. यावेळी पश्चिम बंगालचे राज्यपाल RN रवी, मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी, आयुष मंत्रालयाचे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव आणि इतर मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 12 आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भारत आणि जगभरातील लोकांना शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की 21 जून हा दिवस जगातील सर्वात मोठ्या सामूहिक उत्सवांपैकी एक बनला असून इथे विविध देश आणि संस्कृतींमधील लोक योगाभ्यासासाठी एकत्र आले आहे. हिमालयापासून हिंदी महासागरापर्यंत आणि बंगालपासून सौराष्ट्रापर्यंत संपूर्ण राष्ट्र योगाच्या ऊर्जेनं आणि भावनेनं भरलेलं आहे. योगामध्ये लोक, समाज आणि राष्ट्रांना जोडण्याची विलक्षण शक्ती आहे आणि तो मानवी एकतेचे बंध अधिक दृढ करत असल्याचंही त्यांनी सांगितलं. पश्चिम बंगालचा समृद्ध आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारसा लक्षात घेता तिथे हा राष्ट्रीय उत्सव आयोजित करणं विशेष महत्वाचं असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं. स्वामी विवेकानंद, श्री अरबिंदो आणि जगापर्यंत योगाचा संदेश पोहोचवण्यात मदत करणाऱ्या इतर महान आध्यात्मिक नेत्यांचे आणि विचारवंतांचे योगदान स्मरण करताना ते म्हणाले की या भूमीनं मन, शरीर आणि आत्मा यांच्या एकतेवर भर देणाऱ्या परंपरेचे दीर्घकाळापासून जतन केले आहे. कोलकात्यातील सामूहिक योगाभ्यास हा याच चिरंतन वारशाचं प्रतिबिंब असल्याचं ते म्हणाले.

0: आंतरराष्ट्रीय योग दिन 2026 ची निरोगी वृद्धत्वासाठी योग ही संकल्पना विशद करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की योग हा केवळ शारीरिक व्यायाम किंवा विशिष्ट वयोगटापुरता मर्यादित नाही, तर तो जीवनाकडे पाहण्याचा एक सर्वसमावेशक दृष्टिकोन आहे जो आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर चैतन्य, लवचिकता आणि आरोग्य यांना चालना देतो. ते म्हणाले की योग व्यक्तींना वृद्धापकाळातही निरोगी, सक्रिय आणि उत्साही राहण्यास सक्षम करतो. तसंच शारीरिक लवचिकता, मानसिक संतुलन आणि भावनिक बळ टिकवून ठेवण्यास मदत करतो. जीवनाच्या सर्व पैलूंमध्ये समतोलाचं महत्व योग शिकवतो असं पंतप्रधानांनी नमूद केलं. भगवद्गीतेतील शिकवणुकीचा संदर्भ देत ते म्हणाले की संतुलित सवयी, संतुलित कृती आणि संतुलित जीवनशैली हाच आरोग्याचा आणि कल्याणाचा पाया आहे. आधुनिक समाजासमोरील अनेक आव्हानं ही जीवनशैलीतील असंतुलनामुळे निर्माण होतात आणि योग हा सुसंवाद, शिस्त आणि आंतरिक शांततेकडे नेणारा एक व्यावहारिक मार्ग आहे असं निरीक्षण त्यांनी यावेळी व्यक्त केलं.
1: योग जीवन को बैलेंस वे में जीने की कला सिखाता है. योग हमें डू और डोंट सिखाता है और जब हम हमारे शरीर को सही ढंग से चलाना सीख लेते हैं तो स्वास्थ्य हमारा स्वभाव बन जाता है. साथियों, योग केवल हमारे शारीरिक स्वास्थ्य पर ही फोकस नहीं करता, योग मानसिक स्वास्थ्य से शारीरिक स्वास्थ्य का मार्ग दिखाता है.
0: योगाच्या सर्वांगीण स्वरूपावर भर देत मोदी म्हणाले की त्याचे फायदे केवळ शारीरिक तंदुरुस्तीपुरते मर्यादित नसून ते मानसिक आरोग्य आणि भावनिक स्थिरतेपर्यंत विस्तारलेले आहे. योग आत्मजागृती वाढवतो, तणाव कमी करतो आणि अधिक शांततापूर्ण आणि सामंजस्यपूर्ण समाजाच्या निर्मितीत हातभार लावतो. योग वैयक्तिक जीवन समृद्ध करतोच, शिवाय जगभरात परस्पर समंजसपणा, सहकार्य आणि शांतता वाढवण्यासाठी एक प्रभावी माध्यम म्हणूनही कार्य करतो असं ते म्हणाले. योग हा दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनण्याचं आवाहन त्यांनी नागरिकांना केलं. त्याचबरोबर योग केवळ एका दिवसापुरता मर्यादित न ठेवण्याचीही विनंती त्यांनी यावेळी केली. त्यांनी योग 365 उपक्रम आणि यावर्षी सुरू करण्यात आलेल्या 100 दिवसांच्या ऑनलाईन योग कार्यक्रमाचा उल्लेख केला. या कार्यक्रमात 130 देशांमधील 30 लाखांहून अधिक लोकांनी सहभाग घेतला. योगाचा व्यापक स्वीकार एक अधिक निरोगी, सशक्त आणि स्वावलंबी समाजाच्या निर्मितीला हातभार लावेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आताच आपण ऐकलत योग दिन विशेष वृत्त विशेष हा कार्यक्रम. हा आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागाची निर्मिती होता. नमस्कार.
2: वृत्त विशेष प्रादेशिक वृत्त विभागाचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. 9:10 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीत.
3: ऐका ऐका ऐका गाववाल्यांनो, केवायसी अपडेटच्या मेसेजकडे दुर्लक्ष करू नका. तात्काळ केवायसी अपडेट करा. जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे बीसी कडे जा किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या. आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा. खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या. आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
4: आरबीआय सांगते,
5: जाणकार बना, सतर्क रहा.

मराठी चित्रपट संगीत कार्यक्रमाची सुरुवात करूया तांबडी माती या चित्रपटातील गीताने. स्वर पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचे, रचना योगेश, संगीतबद्ध केलंय आनंद घन यांनी.

आशा भोसले यांच्या स्वरात ऐकूया गंगाधर महांबरे यांचं गीत. संगीत श्रीनिवास खळे यांचं. चित्रपटाचं नाव आहे सोबती.

सुरेश वाडकर यांच्या स्वरात ऐकूया संसार या चित्रपटातलं गीत. शब्दरचना सुधीर मोघे यांची, संगीत दिलंय हृदयनाथ मंगेशकर यांनी.

या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीत इथेच संपवित आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: देशाच्या नंबर वन रेडिओ चॅनल वर आपल्या लोकप्रिय कार्यक्रमांना आपल्या ब्रँडचं नाव द्यायचंय, तेही अगदी स्वस्त आणि कमी दरात। तर आता प्रतीक्षा संपली। मधुमालती, सांसधारा आणि बेला के फूल या आपल्याच लोकप्रिय कार्यक्रमांना आपण प्रायोजित करू शकता, तेही फक्त 2856 रुपयात। तर विचार काय करताय, आज संपर्क साधा नागपूर आकाशवाणीच्या मार्केटिंग विभागाशी। संपर्क क्रमांक 0712-2548-271, 2548-271। मेल आयडी csunagpur@gmail.com। कंडिशन्स अप्लाय।
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे। 9:30 झाली आहेत। प्रसारित करीत आहोत प्रायोजित ध्वनिमुद्रित हॅलो डॉक्टर हा कार्यक्रम। प्रायोजकत्व मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल।
0: सादर करीत आहोत कार्यक्रम मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हॅलो डॉक्टर। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, मानकापूर चौक, कोराडी रोड, नागपूर।
2: श्रोते हो नमस्कार। मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मानकापूर चौक कोराडी रोड नागपूर प्रस्तुत हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते। श्रोते हो आज आपण प्रोस्टेटचे आजार आणि उपचार याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मानकापूर चौक कोराडी रोड नागपूरचे तज्ज्ञ डॉक्टर जुनेद शेख। नमस्कार डॉक्टर।
3: नमस्कार
2: डॉक्टर। सगळ्यात आधी तर प्रोस्टेट ग्रंथी नेमकी काय असते याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल।
3: प्रोस्टेट ग्रंथी ही फक्त पुरुषांमध्ये दिसते आणि ही जे मूत्राशय आहे ब्लॅडर त्याच्या खालच्या भागामध्ये एक सुपारीच्या आकाराची ग्रंथी राहते आणि हिचं मेन कार्य राहते ते प्रजननामध्ये राहते, जे रिप्रोडक्शन आपण म्हणतो त्याच्यामध्ये त्याचं महत्वाचं कार्य आहे। तर पुरुषांमध्ये एक प्रजनन ग्रंथी आहे।
2: डॉक्टर मग याच्या कार्यामध्ये काही बिघाड झालं तर नेमके कुठले कुठले आजार होत असतात?
3: खूप साऱ्या प्रकारचे आजार आहेत पण आपण आज जो बोलणार आहोत ते जे कॉमनली आपल्याला दिसून येतात त्या आजारांबद्दल आपण बोलू। सर्वात महत्वाचा आजार असा आहे की 40-50 वर्षांनंतर, जनरली 50 वर्षांनंतर पुरुषांमध्ये प्रोस्टेट ग्रंथीची वाढ व्हायला सुरू होते। तर एक फिजिओलॉजिकल ग्रोथ आपण त्याला म्हणतो आणि तिची साईज वाढल्यामुळे मग पुरुषांमध्ये लघवीमध्ये त्रास चालू होतात। ही जी ग्रंथी आहे ही लघवीची जी नलिका आहे युरेथ्रा त्याच्या आजूबाजूला पूर्ण वेढलेली राहते। तर याच्यामुळे जर याची ग्रोथ झाली तर त्याच्यामध्ये ब्लॉकेज येणे, मग लघवीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे त्रास सुरू होतात। तर याला आम्ही वयोमानाने जी प्रोस्टेट ग्रंथी वाढ आहे असं म्हणतो, याला मेडिकल टर्मिनॉलॉजीमध्ये बिनाइन प्रोस्टेटिक हायपरप्लेझिया म्हणजे बीपीएचआय म्हणतात। हा एक महत्वाचा आजार आहे। याच्या व्यतिरिक्त ज्या पुरुषांना

0: मध्ये लघवीमध्ये इन्फेक्शन होते ज्याला आपण युटीआय म्हणतो, त्या पुरुषांमध्ये कधी कधी प्रोस्टेटमध्येही इन्फेक्शन जाते आणि त्याच्यामध्ये मग प्रोस्टेटायटिस किंवा प्रोस्टेटमध्ये इन्फेक्शन असंही त्याला आजाराचं नाव आहे. याच्या व्यतिरिक्त काही रुग्णांमध्ये वयोमान जसं वाढत जाते त्याच्यामध्ये प्रोस्टेट कॅन्सर हाही एक महत्वाचा आजार आहे. हा एक वन ऑफ द लिडिंग कॅन्सर आहे इंडियामध्ये सध्या पुरुषांमध्ये, तर हा एक महत्वाचा आजार आहे. तर हे जे तीन आजार आहेत आपण बोललो हे कॉमनली आपल्याला दिसून येतात.
1: आता आपण तीन आजारांबद्दल मुख्यत्वे सांगितलं, एक म्हणजे बीपीएच, दुसरा प्रोस्टेटायटिस आणि तिसरा म्हणजे कॅन्सर. आपण एक एक आजाराकडे वळूया. सगळ्यात आधी तर बीपीएच काय असतो आणि तो का होतो?
0: हे बघा, बीपीएच असा आजार आहे की तो वयोमानाचा आजार म्हटला जातो. जसं म्हणजे फिजिओलॉजिकल चेंजेस एका वयानंतर होतात, जसं डोळ्यांमध्ये कॅटरॅक्ट मोतीबिंदू होतो किंवा गुडघे दुखायला लागतात, तशाच प्रकारचा एका वयानंतर बॉडीमध्ये फिजिओलॉजिकल चेंजेस येतात आणि त्याच्यामुळे सडनली या प्रोस्टेटची गाठ वाढायला लागते आणि याच्यामुळे मग त्रास चालू होतात. तर यालाच आपण बीपीएच किंवा प्रोस्टेट ग्रंथी वाढ म्हणतो.
1: लक्षणं काय दिसून येत असतात याची?
0: बघा, प्रोस्टेट ग्रंथी वाढ ज्या पुरुषांमध्ये होते त्यांच्यामध्ये लघवीमध्ये लक्षणं दिसतात प्रामुख्याने. म्हणजे लघवीला वारंवार जाणे, लघवीला जोर लावावा लागणे, लघवीची धार बारीक होणे, कधी कधी लघवीला जळजळ होणे, ठीक आहे, किंवा लघवीमध्ये रक्त जाणे, लघवीमध्ये इन्फेक्शन होणे, हे सगळे जे लक्षणं आहेत या प्रोस्टेट ग्रंथीमुळे होऊ शकतात.
1: मग निदान कसं करायचं?
0: निदान म्हणजे कसं आहे की ज्या पुरुषांमध्ये 45-50 वर्षांनंतर असे त्रास सुरू झालेले आहेत यांच्यामध्ये आम्ही पेशंटला पहिले हिस्ट्री घेतो, म्हणजे जसं काय त्याला प्रॉब्लेम होत आहे ते बघतो. मग याच्यामध्ये सर्वात महत्वाचं राहतं एक्झामिनेशन, म्हणजे युरोलॉजिस्ट जे आहे ते प्रोस्टेट ग्रंथी तपासून बघतात मलमार्गाद्वारे, जे रेक्टल एक्झामिनेशन आपण म्हणतो तिथून आम्ही त्याची तपासणी करतो. याच्या व्यतिरिक्त काही बेसिक लॅबोरेटरी टेस्ट असतात, जसं आहे युरिन टेस्ट आहे, काही ब्लड रिपोर्ट आहेत आणि किडनी फंक्शन टेस्ट आहे आणि महत्वाची रिपोर्ट राहते म्हणजे एक सोनोग्राफी राहते. याच्यामध्ये आम्ही बघतो की प्रोस्टेट ग्रंथी किती वाढली आहे, किती लघवीचं प्रमाण आतमध्ये जमा राहत आहे. हे बेसिक रिपोर्ट्स आहेत. याच्यामध्ये 90% लोकांचं निदान होऊन जाते आणि निदान झाल्यावर आम्ही उपचाराकडे वळतो. पण याच्यामध्ये काही आम्हाला सस्पिशियस दिसलं, जसं काही लघवीमध्ये इन्फेक्शन आहे किंवा काही रुग्णांमध्ये ब्लडची रिपोर्ट आम्हाला कॅन्सरकडे दाखवत आहे साईन, तर आम्ही त्यांना मग फर्दर इन्व्हेस्टिगेशन करतो. ज्याच्यामध्ये आम्ही काही काही रुग्णांमध्ये MRI करतो, काही रुग्णांमध्ये आम्हाला लघवीच्या जागेतून औषधही टाकून बघावं लागते, ठीक आहे, कधी कधी आम्हाला सिस्टोस्कोपी म्हणजे दुर्बीण टाकूनही रुग्णाचं निदान करावं लागते. तर हे वेगवेगळ्या प्रकारचे निदान आहेत जे आम्हाला सगळ्या पुरुषांमध्ये करायची गरज नाही आहे, पण काही रुग्णांमध्ये आम्हाला करावं लागतं जेणेकरून आम्ही पूर्ण फायनल डायग्नोसिस करू शकतो.
1: एकदा याचं निदान झालं की मग उपचार पद्धती काय ठरवण्यात येते?
0: हे बघा, प्रोस्टेट ग्रंथी वाढ जी आहे याच्यामध्ये उपचार पद्धतीमध्ये आता जे लेटेस्ट आहे त्याच्यामध्ये गोळ्या, जसं मेडिकेशन म्हणतो, हे मेन पिलर आहे. म्हणजे 90% मी म्हणू शकतो की रुग्णांना आम्ही जेव्हा गोळ्या सुरू करतो, स्पेसिफिक गोळ्या असतात ज्यांना आपण मेडिकल टर्मिनॉलॉजीमध्ये अल्फा ब्लॉकर्स म्हणतात, ते अल्फा ब्लॉकर्स काय करतात की जी प्रोस्टेट ग्रंथी वाढ आहे आणि जी लघवीची पिशवी आहे ते जे जंक्शन आहे तेथे रस्ता आपल्याला मोकळा करून देतात, रिलॅक्सेशन करतात. तर त्याच्यामुळे लघवीची धार सुधारते आणि लघवीची धार सुधारली की आतमधले लघवी जमा होणे कमी होते, वारंवार लघवीचं जाणं प्रमाण कमी होते. तर हे मेन ट्रीटमेंट आहे अल्फा ब्लॉकर्स, जे सगळ्या रुग्णांना आम्ही देतो, मोस्ट ऑफ द रुग्णांना, आणि खूप साऱ्या रुग्णांमध्ये याने बऱ्यापैकी रिझल्ट भेटते. जेव्हा तुम्ही गोळी घेणार तेव्हा तुम्हाला आराम पडणार, तर तुम्हाला ती गोळी घ्यावी लागते आणि आम्ही पेशंटला इव्हॅल्युएशनमध्ये बघत राहतो की त्याला काही त्याच्यामुळे त्रास होत आहे का. पण मोस्ट ऑफ द पेशंट हे टॉलरेट करतात आणि खूप साऱ्या रुग्णांना गोळीनेच फरक पडते. याच्या व्यतिरिक्त काही रुग्णांमध्ये ज्यांच्यामध्ये कॉम्प्लिकेशन झालेलं आहे, जसं आहे की यांना वारंवार इन्फेक्शन होत आहे किंवा त्यांची लघवी थांबून गेली आणि काही रुग्ण आपण बघतो की कॅथेटरवरती आहेत पेशंट्स, किंवा काही रुग्णांना किडनी डॅमेज होत आहे, किंवा काही रुग्णांना जे आहे ब्लॅडरमध्ये स्टोन झाला आहे प्रोस्टेटमुळे, किंवा काही रुग्ण आहे ज्यांना गोळ्या दिल्यानंतरही फरक पडत नाहीये, असे हे सगळे जे रुग्ण आहेत यांच्यामध्ये आम्ही सर्जरी सजेस्ट करतो. तर याच्यामध्ये सर्जरी एक मेन भाग आहे गोळ्यांनंतर. तर सर्जरीमध्येही आजकाल जे आहे त्याच्यामध्ये दुर्बिणीने आम्ही याचं ट्रीटमेंट करतो. तर सगळ्या रुग्णांना दुर्बिणीचाच इलाज आहे, जे लघवीच्या मार्गाद्वारेच आम्ही दुर्बिण घेऊन वेगवेगळ्या प्रकारे ट्रीटमेंट करू शकतो. जसं आम्ही म्हणतो कन्व्हेन्शनल मेथड आहे, ज्याला TURP म्हणतात की ज्याला आम्ही टिश्यू कट करतो, किंवा होलेप म्हणतात की ज्याच्यामुळे आम्ही पूर्ण लेझरने ग्लँडस काढून घेतो, किंवा याच्या व्यतिरिक्त अजून काही काही नवीन नवीन टेक्निक आलेले आहेत, लेझर्स टेक्निक आहेत, काही युरोलिफ्ट आहे, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे नॉवेल टेक्निक्स आहेत जे आम्ही आता पेशंटला ऑप्शन देऊ शकतो.
1: जर एखाद्या पेशंटने याकडे दुर्लक्ष केलं, लक्ष दिलं नाही, तर याचे काही दुष्परिणाम होऊ शकतात का?
0: हो, दुष्परिणाम नक्कीच होऊ शकतात. कारण की कसं आहे की मी आताच तुम्हाला सांगितलं की ज्या रुग्णांमध्ये ऑपरेशनची गरज आहे, तर ज्यांना कॉम्प्लिकेशन झालं त्यांच्यामध्ये आम्ही प्रेफर करतो. तर जर कोणी लक्ष नाही दिलं तर सर्वात महत्वाचं म्हणजे लघवी कधी कधी थांबू शकते. मग लघवी इमर्जन्सीमध्ये थांबली त्यांना नळी टाकावी लागते. काही रुग्णांना लघवी जमा राहिल्यामुळे परत परत इन्फेक्शन होत राहते, लघवीचं इन्फेक्शन, आणि ते इन्फेक्शन कधी कधी सिरियस होऊ शकते. त्याच्यामुळे किडनीवरतीही सूज येते, किडनी फेल्युअरही एंड स्टेजमध्ये होऊ शकते. याच्या व्यतिरिक्त काही रुग्णांना ब्लॅडरमध्ये खडे बनतात लघवी जमा राहून, त्याच्यामुळे त्यांना त्रास होते. तर हे सगळे कॉम्प्लिकेशन आहेत जे सिरियस

0: कॉम्प्लिकेशनकडे जाऊ शकतात पेशंट्स.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हॅलो डॉक्टर हा कार्यक्रम.
2: डॉक्टर, बीपीएच ची काही हेरिडिटी असते का, म्हणजे वडिलांना असेल तर मुलाला होऊ शकतो असं काही असतं का?
0: हो, हेरिडिटरी म्हणजे असं राहते की ज्या रुग्णांमध्ये कमी वयामध्ये झालेला आहे असे रुग्ण आम्हाला हेरिडिटरी दिसतात, की म्हणजे ज्यांच्यामध्ये पहिले ऑपरेशन होऊन गेलेले आहेत, प्रोस्टेट गाठ खूप वाढलेली होती, अशा रुग्णांच्या मुलांमध्येही लवकर ते दिसून येतात. तर वयोमानाचा आधार आहे पण हेरिडिटरी ही याच्यामध्ये कॉम्पोनंट आहे.
2: डॉक्टर, प्रोस्टेटायटीस आपण म्हणाला की युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन झालं पुरुषांमध्ये की प्रोस्टेटायटीस हा आजार होऊ शकतो, हा आजार नेमका काय असतो?
0: बघा, प्रोस्टेटायटीस म्हणजे प्रोस्टेटची जी गाठ आहे त्याच्यावरती सूज येणे. तर सूज येण्याचे बरेच कारण आहेत, त्याच्यापैकी महत्वाचं कारण आहे की लघवीमध्ये इन्फेक्शन होणे. कारण की प्रोस्टेट गाठ जी आहे ती लघवीच्या रस्त्यामध्येच आहे, तिथूनच लघवी निघत राहते आणि कंटिन्युअसली ती लघवीला एक्सपोजर होत राहते. तर जेव्हा लघवीमध्ये इन्फेक्शन होते, जसं बॅक्टेरियल इन्फेक्शन सर्वात कॉमन आहे, तर ते प्रोस्टेटमध्येही जाते कधी कधी. आणि मोस्टली जे इम्युनो कॉम्प्रोमाइज पेशंट आहेत, ज्यांची इम्युनिटी कमी आहे, अशा रुग्णांमध्ये हा आजार जास्त दिसून येतो. प्रोस्टेटायटीसमध्ये इन्फेक्शन प्रोस्टेटमध्ये राहते आणि त्याच्यामुळे जे त्रास होतात त्याला आम्ही प्रोस्टेटायटीस म्हणतो. याचीही मेनली अक्यूट प्रोस्टेटायटीस आणि क्रॉनिक प्रोस्टेटायटीस हे दोन प्रकार आहेत. अक्यूट प्रोस्टेटायटीस म्हणजे जे एकदमच इन्फेक्शन आलं आहे ज्या पेशंटला, रुग्णाला एकदम लघवीला जळजळ होत आहे आणि ज्याला ऍक्टिव्ह इन्फेक्शन आहे आणि ज्याच्यामध्ये ताप येणे किंवा लघवीला जोर लावा लागणे, लघवी थांबून जाणे, प्रोस्टेटमध्ये आम्हाला पस दिसून येते, कधी कधी ऍप्सेसही बनतात, तर हे अक्यूट प्रोस्टेटायटीसमध्ये दिसून येते. क्रॉनिक प्रोस्टेटायटीस म्हणजे हा आजार थोडा लो लेवलचा आहे, म्हणजे थोडा थोडा त्रास तो देत राहतो रुग्णांना, खूप ऍक्टिव्ह इन्फेक्शन नाहीये, जसं त्याला ताप नाहीये, खूप जास्त जळजळ नाहीये, पण त्याला लघवीला जेव्हा जेव्हा लघवी होत आहे थोडी थोडी जळजळ होत राहणे, पोटाच्या खालच्या भागात दुखत राहणे किंवा मलमार्ग आणि जो लघवीचा भाग आहे त्याच्या मधल्या भागात दुखत राहणे, असे जे लक्षणं आहेत ते आम्हाला क्रॉनिक प्रोस्टेटायटीसमध्ये दिसून येतात. तर त्याच्यामध्ये पेशंटला भूक लागत नाही, त्याला बरं वाटत नाही, इन जनरल त्याला आजारासारखं वाटते, तर हे क्रॉनिक प्रोस्टेटायटीसमध्ये दिसून येते.
2: हा, याची लक्षणं काय असतात? फक्त दुखणं इतकंच लक्षण
0: नाही, दुखणं म्हणजे लघवीला जळजळ होणे अक्यूट प्रोस्टेटायटीसमध्ये, लघवीला आग होणे, लघवी थांबून जाणे, कधी कधी नळी टाकावी लागते आम्हाला, कधी कधी पस होऊन जाते, पेशंटला खूप ताप येतात, तर असे पेशंट जे आहेत त्यांच्यामध्ये अक्यूट प्रोस्टेटायटीस राहते. याचं ट्रीटमेंट जे आहे त्याच्यामध्ये आम्ही अँटीबायोटिक्स देतो, कधी कधी ओरल अँटीबायोटिक्सनेही काम होऊन जाते, पण काही रुग्णांना आम्हाला इंजेक्शनही द्यावे लागतात. कधी कधी हे जे आहे हा पार्ट राहतो, म्हणजे किडनीमध्ये जेव्हा इन्फेक्शन राहते किंवा लघवीच्या पिशवीमध्ये इन्फेक्शन राहते त्याच्यासोबतच हे इन्फेक्शन होतात, तर हे सायमल्टेनियसली चालू राहतात इन्फेक्शन अक्यूट प्रोस्टेटायटीसमध्ये, जनरली सिंगल होत नाही. या रुग्णांना बाकीही इन्फेक्शन चालू असतात, त्याच्यामध्ये प्रोस्टेट इन्वॉल्व्ह होऊन जाते. पण याच्या व्यतिरिक्त जे क्रॉनिक प्रोस्टेटायटिस आपण म्हटलं, ज्याची लक्षणं मी तुम्हाला सांगितली की एकदम खूप जास्त लक्षणं नाहीये, पण पेशंटला नेहमी खालच्या भागात दुखत राहणे, लघवीला गेल्यानंतर जळजळ होत राहणे, हे एक प्रामुख्य लक्षण आहे की जे 24 तास लघवीला म्हणतात की मला जळजळ होत आहे. काही असे असतात की ज्यांच्या रिपोर्टमध्ये आम्हाला काही भेटत नाही, म्हणजे क्रॉनिक प्रोस्टेटायटीसमध्ये कधी कधी असं राहते की तुम्ही सगळे रिपोर्ट केले, सोनोग्राफी केली, लघवीचा रिपोर्टही केला, तर याच्यामध्येही न इन्फेक्शन दिसताही प्रोस्टेटमध्ये सूज चालू राहते. याला क्रॉनिक नॉन बॅक्टेरियल प्रोस्टेटायटीस आम्ही म्हणतो, की बाबा इन्फेक्शन दिसत नाहीये पण सूज आहे आणि पेशंटला त्रास चालू आहे.
2: डॉक्टर, यामागचं कारण नेमकं काय असतं?
0: मोस्ट ऑफ द इन्फेक्शन जे असतात ते बॅक्टेरियल इन्फेक्शन असतात, जेणेकरून जे लघवीच्या रस्त्यामध्ये जे इन्फेक्शन आहे तेच रेट्रोग्रेडली प्रोस्टेटमध्ये जाते आणि तिथे मग जर आपण त्याला प्रॉपरली ट्रीट केलं नाही तर ते हळूहळू हळूहळू बॅक्टेरियल कॉलनी तिथे बनतात. आणि ते मेनली कसं आहे की जे काही प्रोस्टेट ग्लँड आहे त्याच्यामध्ये जे पेनिट्रेशन आपण म्हणतो अँटीबायोटिक्स वगैरे, याचं पेनिट्रेशन एकदम इझी नाही आहे, काही काही अँटीबायोटिक त्याला पेनिट्रेट करतात, तर ज्याच्यामुळे याचं ट्रीटमेंट जे आहे थोडं ट्रिकी राहते, थोडं लॉंग टर्म ट्रीटमेंट घ्यावं लागते. तर जे रुग्ण आहे ज्यांना अक्यूट इन्फेक्शन झालं आहे, लघवीमध्ये त्रास झाला आणि त्यांनी 5-7 दिवसाचा कोर्स केला, तर त्यांचं टेम्पररी रिलीफ होऊन जाते, पण जे प्रोस्टेटमधलं जे इन्फेक्शन आहे ते पूर्णतः जात नाही, मग ते हळूहळू हळूहळू वाढत राहते आणि पेशंटला त्रास देत राहते. थोडं थोडं इन्फेक्शन चालू राहते, किंवा काही डायबिटिक पेशंट आहेत ज्यांच्यामध्ये शुगर अनकंट्रोल सुरू आहे, त्याच्यामध्ये सर्वात कॉमन जे इन्फेक्शन होतात ते लघवीमध्ये इन्फेक्शन होतात डायबिटिक पेशंटमध्ये. तर यांच्यामध्ये भले किडनीमध्ये इन्फेक्शन जात नाही, पण पुरुषांमध्ये कधी कधी प्रोस्टेटमध्ये त्यांना रिकरंट इन्फेक्शन होत राहतात. ते शुगर अनकंट्रोल राहणे हे एक प्रामुख्य रिझन आहे इंडियामध्ये.
2: डॉक्टर, आपण म्हणालात की युटीआयमुळे हे होतं, तर मग हे फिमेल टू मेल पण ट्रान्सफर होतं का?
0: फिमेल टू मेल म्हणजे जे सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस आहेत त्याच्यामधनंही काही काही बॅक्टेरिया जे आहेत ते याच्यामध्ये डेफिनेटली, जसं युटीआय आहे, युरेथ्रायटिस आहे, तसे ते ट्रान्सफर होऊन बॅक्टेरिया प्रोसीडमध्येही जाऊ शकतात. तर त्याला सेक्शुअली ट्रान्समिटेड आपण डायरेक्टली नाही म्हणणार, पण ते ट्रान्समिशनची पॉसिबिलिटी राहते.
2: डॉक्टर, प्रोस्टेटायटीसचं निदान कसं करायचं?
0: निदान जसं मी तुम्हाला सांगितलं की प्रोस्टेटच्या आजारांचं जे निदान आहे, जे तिन्ही आजार मी तुम्हाला सांगितले की जसं बीपीएच आहे किंवा प्रोस्टेटायटीस आहे किंवा कॅन्सर आहे, तर यांचं निदान जे आहे ते सगळ्यांचं सारखंच आहे. कारण की याचे सिम्पटम्स जे आहेत ते सगळे सारखेच आहेत, की लघवीला जळजळ होणे, लघवीला जोर लावा लागणे. तर आमच्या डोक्यामध्ये सगळे

0: ऑप्शन राहतात की पेशंटला बीपीएचही राहू शकते त्या वयोमानामध्ये किंवा त्याला इन्फेक्शनही राहू शकते, त्याला कॅन्सरचीही संभावना आहे. तर निदान करण्याची पद्धती सगळ्यांची सारखी आहे, म्हणजे पहिले आम्ही हिस्ट्री घेतो, एक्झामिनेशन करतो, जसं मी तुम्हाला सांगितलं की पर कल्चर म्हणून टेस्ट राहते ज्याच्यामध्ये आम्ही बघतो की कुठले बॅक्टेरिया आहेत. याच्या व्यतिरिक्त मग पुढचे निदान जे आहेत रेडिओलॉजिकल इन्व्हेस्टिगेशन असतात, जसं आहे सोनोग्राफी आहे, त्याच्यामध्ये आम्ही किडनीही बघतो, त्याच्यानंतर ब्लॅडर बघतो, त्याच्यानंतर किती लघवी त्याला साफ होत आहे हे महत्वाचं आहे, प्रोस्टेट साईज कशी आहे. काही काही रुग्णांमध्ये आम्हाला जर ऍप्सेस म्हणजे प्रोस्टेटायटिसमुळे जर पस झाला असेल अशा रुग्णांमध्ये आम्ही सिटी स्कॅनही सांगतो. काही रुग्णांमध्ये आम्हाला जर निदान भेटत नाही आणि आम्हाला वाटतं की इन्फेक्शन किंवा सूज पकडायची आहे प्रॉपरली, तर आम्ही एमआरआयही करतो, एमआरआय प्रोस्टेट राहते. तर हेच आहेत निदानाचे प्रकार, याच्यामध्ये आम्हाला मोस्ट ऑफ द डायग्नोसिस होऊन जातं.
1: डॉक्टर, प्रोस्टेटायटिस वर नेमके उपचार काय करण्यात येतात, अॅक्यूट वर आणि क्रॉनिक वर
0: दोघी? याच्यामध्ये पहिला उपचार जो आहे तो औषधाचाच आहे, म्हणजे आम्ही काही अँटीबायोटिक्स असतात जे प्रोस्टेटमध्ये जास्त काम करतात, असे अँटीबायोटिक आम्ही पेशंटला सुरू करतो. पण जो अँटीबायोटिकचा कोर्स आहे तो प्रोस्टेटायटिसमध्ये थोडा लांब चालतो, म्हणजे नॉर्मल युरिनरी ट्रॅक इन्फेक्शनचं जे ट्रीटमेंट आहे ते 7 ते 10 दिवसांमध्ये संपून जाते, पण प्रोस्टेटमध्ये आम्हाला कधी कधी 4 आठवडे 6 आठवडेही अँटीबायोटिक द्यावे लागतात, जेणेकरून पूर्णतः ते बॅक्टेरियल इन्फेक्शन संपायला पाहिजे, नाहीतर त्याचं रिकरंट खूप आहे. तर हे झालं बॅक्टेरियल इन्फेक्शन, जे अॅक्यूट किंवा क्रोनिक दोघांमध्येही अँटीबायोटिक्स द्यावे लागतात. त्याच्यासोबत आम्ही पेशंटला जे त्रास होत आहे, जळजळ होणे, लघवीला जोर लावा लागणे, त्याच्यासाठी जे मी तुम्हाला सांगितलं की प्रोस्टेट बीपीएचमध्ये आम्ही काही गोळ्या देतो, अल्फा ब्लॉकर्स आहेत, किंवा सिम्टमॅटिक ट्रीटमेंट आपण म्हणतो की ज्याच्यामुळे लघवीला जळजळ कमी होते अशा काही गोळ्या असतात, त्या आम्ही पेशंटला सुरू ठेवतो आणि ओव्हर द पिरियड रिव्ह्यू करत आम्ही त्यांना मग गोळ्यांचा डोस कमी करत करत हळूहळू बंद करतो. तर हे आहे मेडिकल ट्रीटमेंट बॅक्टेरियल इन्फेक्शनसाठी. काही रुग्णांना जे आहे नॉन बॅक्टेरियल प्रोस्टेटायटिस राहते, हे जे इन्फेक्शन आहे, हे जो त्रास आहे, हा वन ऑफ द डिफिकल्ट त्रास आहे ट्रीटमेंटसाठी, कारण की याचं ऑब्व्हियस रिझन आम्हाला दिसत नाही. ज्यांच्यामध्येही आम्ही पहिले अँटीबायोटिकचा कोर्स करून बघतो, पण काही रुग्ण असतात की ज्यांना अँटीबायोटिकचा कोर्स झाल्यानंतरही थोडा थोडा त्रास चालू राहते. त्याच्यामध्ये काही वेगळ्या प्रकारचे गोळ्या असतात जे न्यूरोलॉजिकली काम करतात, अशा काही वेगळ्या प्रकारचे औषधं आहेत ज्यांचा आम्ही प्रयत्न करून त्यांचा त्रास कमी करतो, रादर दॅन बॅक्टेरियल इन्फेक्शन आम्ही मग त्यांची सिम्टमॅटॉलॉजी जी आहे त्याच्यावरती लक्ष देतो. काही पेशंट असतात ज्यांना खूप सारा दुखत राहते, तर त्यांना एक न्यूरोमॉड्युलेशन म्हणून ट्रीटमेंट थेरपी आहे, तर सॅक्रल न्यूरोमॉड्युलेशन म्हणतात. असे काही ट्रीटमेंट आहेत ऍडव्हान्स, फार कमी रुग्णांना तेही आम्हाला ऍडवाइस करावं लागते, पण मोस्ट ऑफ द 90% रुग्ण जे आहेत ते आम्ही औषध गोळ्यानेच त्याला मॅनेज करतो. काही रुग्णांमध्ये आम्हाला दिसून येते की जे इन्फेक्शन होत आहे ते काही डायबिटीज अनकंट्रोलमुळे आहे किंवा प्रोस्टेट जी आहेत खूप वाढली आहे त्याच्यामुळे त्यांना परत परत इन्फेक्शन होत आहे, तर मग त्याचं सर्जिकल ट्रीटमेंट ज्याच्यामध्ये करता येते, किंवा काही रुग्णांमध्ये जे आहे लघवीच्या रस्त्यामध्ये स्ट्रिक्चर झाला आहे, म्हणजे रस्ता जो आहे तो अरुंद झाला आहे, तर त्याला ब्लॉकेज म्हणतात, स्ट्रिक्चर म्हणतात, तर त्याच्यामुळे जर इन्फेक्शन होत असेल तर त्याला आम्ही ट्रीट करतो. तर अंडरलाईंग जर कॉज असेल काही तर पहिले त्याला ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे, नाही तर मग तो परत परत आजार पलटून येतो. आणि अंडरलाईंग कॉज नसेल, सगळं आम्ही रुल आउट झाल्यानंतर मग आम्ही औषध गोळ्या आहेत काही काही रुग्णांमध्ये आम्हाला गरज पडते.
1: यावर जर उपचार झाले नाही तर काही कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात का?
0: हे बघा, जसं मी तुम्हाला सांगितलं की इन्फेक्शन जर असेल आणि त्याला उपचार नाही केला तर इन्फेक्शन सिरियस होऊ शकते, ते बॉडीमध्ये ब्लडमध्ये जाऊ शकते, पेशंटला सेप्सिस होऊ शकते, तर अॅक्यूट प्रोस्टेटायटिसमध्ये ही रिस्क खूप जास्त राहते आणि खूप सारे पेशंट आम्हाला मग आयसीयूमध्ये शिफ्ट करावे लागतात. आणि क्रोनिक प्रोस्टेटायटिस आहे ज्याच्यामध्ये इन्फेक्शन जास्त नाही आहे, पण त्याच्यामुळे मग डे टू डे जे सफरिंग आहे ते वाढत राहते, पेशंटचं क्वालिटी ऑफ लाईफ जे काफी हॅम्पर होऊन जाते, कारण की कसं आहे की त्याला नेहमी लघवीला जळजळ होत राहणे, वारंवार लघवी लागणे, हे प्रॉब्लेम चालू राहतात. तर हे दुर्लक्ष जर करत राहिलं तर त्याची क्वालिटी ऑफ लाईफ जी आहे किंवा डेली स्लीप आहे किंवा त्याचं वर्क आहे ते सगळंच अफेक्ट होते, तर याला ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मानकापूर चौक कोराडी रोड नागपूर प्रस्तुत हॅलो डॉक्टर हा कार्यक्रम. आजचा आपला विषय आहे प्रोस्टेटचे आजार आणि उपचार, आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करत आहेत मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मानकापूर चौक कोराडी रोड नागपूरचे सुप्रसिद्ध मूत्रविकार तज्ज्ञ डॉक्टर जुनेद शेख. नमस्कार डॉक्टर.
0: नमस्कार,
1: पुनश्च एकदा स्वागत आहे कार्यक्रमात. डॉक्टर, आता पुढच्या आजाराकडे आपण वळणार आहोत. आपण म्हणालात की प्रोस्टेटचा कॅन्सर, आता प्रोस्टेटचा कॅन्सर नेमका कसा होतो आणि प्रोस्टेट कॅन्सर म्हणजे काय, आमच्या श्रोत्यांना सांगाल?
0: बघा, प्रोस्टेट कॅन्सर म्हणजे बॉडीमध्ये जसं कुठल्याही अवयवामध्ये ऑर्गन्समध्ये कॅन्सर होऊ शकते तसं प्रोस्टेटची जी गाठ आहे त्याच्यामध्येही कॅन्सर होऊ शकते. आणि जनरली तो वयोमानाचाच आजार आहे, म्हणजे प्रोस्टेट कॅन्सर जो आहे तो 45-50 वर्षांनंतरच आम्हाला दिसून येत आहे. पहिले तो 60-70 वर्षांनंतर दिसायचा, पण आजकाल जे अर्ली डायग्नोसिस आपण म्हणतो, ब्लड टेस्ट करून घेतो, किंवा रुग्णांमध्येही ओव्हरऑल जे म्युटेशन्स वगैरे आहेत ते थोडे लवकर दिसायला लागलेले आहेत. जसे बाकी कॅन्सरमध्येही एज आता जे आहे ते अर्ली एजमध्ये आपल्याला कॅन्सर दिसत आहेत, तसं प्रोस्टेट कॅन्सरमध्ये आम्हाला अर्ली एजमध्ये कॅन्सर दिसायला लागलेले आहेत. तर जसं बाकी अवयवांमध्ये कॅन्सर होऊ शकतो तसं प्रोस्टेटमध्ये कॅन्सर होतो आणि त्यालाच आपण प्रोस्टेट कॅन्सर म्हणतो. वयाच्या 45-50 वर्षांनंतर नॉर्मली आम्हाला त्याची सुरुवात दिसते, कॉमनली तो 60-70 वर्षांमध्ये आम्हाला दिसून येतो.
1: प्रोस्टेट कॅन्सरची कारणं काय असतात?
0: हे बघा, प्रोस्टेट

0: एक्सटर्नल कारण त्याचं आपण नाही म्हणता येणार की जसं आहे की लंग कॅन्सर आहे, जसं स्मोकिंग एक वन ऑफ द रिझन आपण म्हणतो, तसं प्रोस्टेट कॅन्सरमध्ये असं स्पेसिफिक कारण नाही आहे. जसं आपण म्हटलं की काही रुग्णांमध्ये हेरिडेटरी असतात, ज्या रुग्णांमध्ये प्रोस्टेट कॅन्सरची हिस्ट्री आहे त्यांच्या मुलांमध्येही कधी कधी रिस्क जास्त राहते, तर त्यांना आम्ही थोडं लवकर स्क्रीनिंग करतो, त्यांना आम्ही अलर्ट ठेवतो. एक झालं हेरिडेटरी. पण जे म्युटेशन्स असतात काही रुग्णांमध्ये, जसं प्रोस्टेट ग्रंथी वाढ वयोमानाने होत आहे, अशा 10% रुग्णांमध्ये ओव्हर द एज म्युटेशन्स होतात, जसं बाकी कॅन्सरमध्ये पॅथॉलॉजी आहे, आणि त्या म्युटेशन्समुळेच प्रोस्टेट कॅन्सर हळूहळू डेव्हलप व्हायला.
1: तर हे काही कारण असू शकतं असं म्हणता येईल. डॉक्टर, लक्षणं काय दिसून येत असतात?
0: हे बघा, प्रोस्टेट कॅन्सर आणि प्रोस्टेट एनलार्जमेंट याची लक्षणं कॉमन आहेत. तर याला आम्ही सायलेंट कॅन्सरही म्हणतो, की ज्या रुग्णांमध्ये प्रोस्टेट ग्रंथी जास्त वाढलेली नाहीये पण त्या रुग्णांमध्ये कॅन्सर जर झाला असेल तर त्यांना लघवीमध्ये त्रास होत नाही, मग त्यांच्यामध्ये हळूहळू कॅन्सर वाढत राहते. आणि खूप कॅन्सर वाढला आणि तो बॉडीमध्ये जेव्हा पसरतो आणि त्याच्यामुळे जो त्रास होतो त्याच्यामुळे रुग्ण आमच्याकडे येतात खूप सारे, रादर देन प्रोस्टेट इन्लार्जमेंट किंवा प्रोस्टेटचे जे आपण म्हटलं की लघवीला त्रास. तर खूप सारे असेही रुग्ण आहेत की जे पाठीदुखी घेऊन येतात आमच्याकडे, ज्यांना भूक लागत नाही, ज्यांचं वजन कमी होत आहे, तर ज्यांना लघवीतून कधी कधी रक्त जात आहे, असे रुग्ण जेव्हा आमच्याकडे येतात मग आम्ही सस्पेक्ट करतो की वयोमानाने यांना प्रोस्टेट कॅन्सर तर नाहीये, मग त्यांचा निदानाकडे आम्ही वळतो. हां, पण ज्या रुग्णांमध्ये प्रोस्टेट कॅन्सर सोबत वयोमानाची गाठही वाढलेली आहे किंवा कॅन्सरमुळेच प्रोस्टेटची गाठ वाढली आहे, अशा रुग्णांमध्ये मग आपल्याला लघवीमध्ये त्रास दिसून येतो, जसं वारंवार लघवी जाणे, लघवीला जोर लावावा लागणे, रात्रीला लघवी परत परत होणे, लघवीतून रक्त जाणे, लघवीला इन्फेक्शन होणे, हे सगळेही प्रोस्टेट कॅन्सरमध्ये दिसून येतात लक्षणं.
1: हा, मग ही लक्षणं दिसल्यानंतर निदान नेमकं कसं करण्यात येतं?
0: हो, निदान प्रोस्टेट कॅन्सर जर आम्ही सस्पेक्ट केला आहे, जसं मी सांगितलं की जे रुग्ण आमच्याकडे येतात लघवीच्या त्रासासाठी, त्यांना आम्ही मल मार्गाद्वारे रेक्टल एक्झामिनेशनद्वारे एक्झामिन करतो ग्लँड. त्याच्यामध्ये आम्हाला एक सस्पिशन भेटते कधी कधी की ग्लँड हार्ड असते, त्याच्यामध्ये नूडल्स आम्ही म्हणतो ते असू शकतात, तर ते आम्हाला एक अलर्ट करतात की नाही, या रुग्णाला आपल्याला डिटेलमध्ये बघावं लागेल. तर आम्ही सगळ्या रुग्णांमध्ये म्हणून ते मलमार्गाद्वारे तपासणी करतो. इव्हन प्रोस्टेट वाढलेली असेल, जरी बीपेज जरी असेल, तर ते करणं आम्हाला गरजेचं आहे. त्याच्यामध्ये डाऊट आला तर आम्ही अलर्ट होतो. आणि बाकी रुग्णांमध्येही सगळ्या रुग्णांमध्ये आम्ही पीएसए म्हणून टेस्ट करतो. पीएसए म्हणजे प्रोस्टेट स्पेसिफिक अँटीजेन. ती एक स्क्रीनिंग टेस्ट आहे, म्हणजे एक वयोमानाने त्याची एक लिमिट फिक्स केलेली आहे इंडियन पॉप्युलेशनमध्ये. आम्हाला माहिती आहे की या रिपोर्टमध्ये एवढं, या वयोमानाने त्याचा पीएसएचा एवढी लेवल पाहिजे आहे. तर याच्या वरती जर पीएसएचा रिपोर्ट येत असेल तर आम्ही मग सस्पेशनमध्ये फर्दर इव्हॅल्युएशन करून डायग्नोस करतो. तर ज्या रुग्णांमध्ये जर पीएसए वाढलेला आहे किंवा ज्या रुग्णांमध्ये आम्हाला वाटत आहे की मलमार्गाद्वारे नोड्युल्स आहेत, अशा रुग्णांमध्ये आम्ही प्रोस्टेट बायोप्सी करतो. तर मेन आहे प्रोस्टेट कॅन्सरमध्ये निदानासाठी ते आहे प्रोस्टेट बायोप्सी. तर ज्या रुग्णांमध्ये एमआरआयमध्ये डाऊट आहे किंवा पीएसए वाढलेला आहे, अशा रुग्णांमध्ये मग आम्ही बायोप्सी करतो. तर ही बायोप्सी जी राहते ही सोनोग्राफीद्वारा केली जाते, जसं खूप मेजर इन्व्हेझिव्ह नाही आहे, मिनिमल इन्व्हेझिव्ह मध्ये बायोप्सी होऊन जाते. तर प्रोस्टेट बायोप्सी डे केअर प्रोसिजर आहे, याच्यामध्ये आम्ही बायोप्सी करून बारीक बारीक तुकडे काढून घेतो प्रोस्टेटचे वेगवेगळ्या भागातून, कारण की प्रोस्टेट कॅन्सर जो आहे तो आम्हाला बाहेरून दिसत नाही आहे की नेमका कुठे आलेला आहे. तर बायोप्सी जी आहे ती सगळ्या भागातून एक सॅम्पल घेतलं जाते, प्रोस्टेटचे जे मार्किंग आहेत ग्लँडची तिथून आम्ही सॅम्पल घेतो आणि ती पॅथॉलॉजीला जाते. 5-7 दिवसांमध्ये आम्हाला एक बायोप्सीचा रिझल्ट भेटतो आणि यालाच आम्ही डायग्नोसिसमध्ये मेनली कन्सिडर करतो. त्याच्यामध्ये जर आम्हाला कॅन्सर दिसून आला तर आम्ही त्याला डिक्लेअर करू शकतो की तुम्हाला प्रोस्टेट कॅन्सर आहे. तर हे फक्त निदान आहे, पण कॅन्सरची स्टेज काय आहे हा एक महत्वाचा भाग आहे, कारण की स्टेज वरतीच पूर्ण ट्रीटमेंट डिपेंड राहते. ठीक आहे, तर पेशंटचं जर निदान झालं, बायोप्सी पॉझिटिव्ह आहे, तर आम्ही मग स्टेजिंग करतो. तर स्टेजिंगचे वेगवेगळे प्रकार आहेत. काही रुग्णांमध्ये आम्हाला ज्याला बोन पेन होत आहे त्यांना बोन स्कॅन करतो आम्ही. ठीक आहे, कुठलाही कॅन्सर आलं की म्हणतात की पेट स्कॅन करून घेऊ. तर पेट स्कॅन बेसिकली काय आहे की पूर्ण बॉडीचा स्कॅन त्याच्यामध्ये होते, तर सगळ्या प्रकारचे अवयव त्याच्यामध्ये दिसतात. पण प्रोस्टेटमध्ये नॉर्मल पेट स्कॅन नाही करत, प्रोस्टेटमध्ये एक प्रोस्टेट स्पेसिफिक मेम्ब्रेन अँटीजेन म्हणून एक पेट स्कॅन राहतो की जो फक्त प्रोस्टेटमध्ये केला जातो. त्याच्यामध्ये जो केमिकल यूज केला जात आहे तो प्रोस्टेट स्पेसिफिक आहे की फक्त तो प्रोस्टेटिक टिश्यू आहे त्यालाच तो हायलाईट करतो. तर बॉडीमध्ये जर प्रोस्टेटिक कॅन्सर इकडे तिकडे पसरला असेल तर तो पीएसएमए पेट आम्ही करतो. तर त्याच्यामध्ये आम्हाला कळून येते की प्रोस्टेट कॅन्सर जो आहे तो फक्त प्रोस्टेटपर्यंत आहे का, आजूबाजूला पसरला आहे का, किंवा तो बॉडीमध्ये इकडे लंग्स आहेत, लिव्हर आहे, किंवा सर्वात महत्वाचं म्हणजे बोन्स. प्रोस्टेट कॅन्सर एक असा कॅन्सर आहे की तो सर्वात पहिले बोन्समध्ये जातो. एक त्याची पिक्युलॅरिटी आहे की तो ब्लडद्वारे पहिले बोन्समध्ये जातो आणि बोन्समध्ये मेनली जो आहे तो स्पाईन, जे आपले सेंट्रल बोन्स आहेत त्याच्यामध्ये तो जातो. की स्पाईन आहे, हिप्स आहेत, क्लॅव्हिकल आहे, जे मणका आहे आपण म्हणतो त्याच्या बोन्समध्ये तो पहिले जाणार. त्याच्यानंतर मग तो ऑर्गन्स सॉलिड ऑर्गन्स आपण ज्याला म्हणतो की लंग्स आहे लिव्हर आहे या ऑर्गन्समध्ये तो पसरू शकतो ब्रेन आहे ठीक आहे. तर हे स्टेजिंगसाठी फार महत्वाचं आहे की आपल्याला पेट स्कॅनमध्ये पीएसएमए पेटमध्ये कळते की नेमका कॅन्सर कुठे पसरला आहे. तर जर तो प्रोस्टेट ग्लँड किंवा फक्त ग्लँडमध्येच असेल तर आम्ही त्याला स्टेज 1-2 मध्ये काउंट करून घेतो. किंवा प्रोस्टेट कॅन्सर जर आजूबाजूला थोडा पसरला आहे म्हणजे प्रोस्टेट ग्रंथीच्या आसपासच पसरलेला आहे थोडाफार तर त्याच्यामध्ये आम्ही त्याला

0: 3 म्हणतो की बाबा थोडेफार ग्लँडच्या आजूबाजूला पसरला आहे, आणि जर तो अवयवांमध्ये गेला आहे, म्हणजे स्पाईनमध्ये आहे किंवा लंग आहे लिव्हरमध्ये आहे, तर तो स्टेज 4 मध्ये येतो. असं त्याचं स्टेजिंग केलं जाते. त्याचं वय किती आहे, त्याची लाईफ एक्सपेक्टन्सी किती आहे, आणि पेशंटला बाकी काय आजार आहे, डायबिटीज, ब्लड प्रेशर, एंजियोप्लास्टी, त्याचं बाकी आजारावरती त्याचं क्वालिटी ऑफ लाईफ कसं आहे आणि रिपोर्ट काय आहेत, हे सगळे फॅक्टर कंबाईन होतात आणि मग पेशंटचं ट्रीटमेंट डिसिजन घेतलं जाते.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हॅलो डॉक्टर हा कार्यक्रम.
2: ट्रीटमेंट नेमकी काय होत असते?
0: हे बघा, ट्रीटमेंट जी आहे ती मी जसं सांगितलं की पेशंटचे सगळे फॅक्टर आम्ही कन्सिडर करतो की पेशंट किती मॉर्बिडिटी आहे, पेशंट खूप जर सिक असेल, पेशंट कुठलंही मेजर प्रोसिजर टॉलरेट करत नसेल तर ट्रीटमेंट चेंज होते, आणि पेशंट फिट असेल तर ट्रीटमेंट चेंज होऊ शकते. पण सर्वात महत्वाचा जो भाग आहे तो आहे की स्टेजिंग 1 आणि 2 स्टेजिंग मध्ये जे आहे, म्हणजे प्रोसिजर जो आहे तो लोकलाइज्ड आहे, म्हणजे तो फक्त गाठीमध्येच आहे. तर जर पेशंट फिट आहे आणि पेशंटची एक्सपेक्टन्सी चांगली आहे तर प्रोस्टेट सर्जरी, जे आपण म्हणतो रोबोटिक प्रोस्टेट सर्जरी, रोबोटिक रॅडिकल प्रोस्टेटेक्टोमी, हा एक महत्वाचा भाग आहे. प्रोस्टेट जर लोकलाइज असेल तर हा पहिला ऑप्शन आम्ही पेशंटला देतो की जेणेकरून रॅडिकल प्रोस्टेटेक्टोमी म्हणजे प्रोस्टेट पूर्णतः आजूबाजूच्या टिश्यू सोबत काढून घेणे रोबोटिकद्वारा. ठीक आहे, तर रोबोटिक सर्जरी करून जेव्हा प्रोस्टेट काढून घेतला जातो तर पेशंट पूर्णतः याच्यातून बरा होऊ शकतो. आणि रोबोटिक सर्जरीमुळे काय झालं आहे की जी सर्जरी खूप वर्षाआधी किचकट सर्जरी म्हणजे डिफिकल्ट सर्जरी मानली जायची, ज्याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन होते की ऑपरेशन नंतर पेशंटला युरिनमध्ये लिकेज चालू राहणे किंवा पूर्णतः प्रोस्टेट बाहेर न येणे आणि रिकरन्स होत राहणे, हे आता रोबोटिक सर्जरीमुळे कमी झालेलं आहे बऱ्यापैकी. आणि बऱ्यापैकी सेफ, म्हणजे 3-4 दिवस पेशंट ऍडमिट राहतो, त्याच्यानंतर लघवीची नळी जी आहे ती 10 दिवसानंतर निघून जाते, आणि 95% पेशंट जे आहेत ओव्हर द पिरियड जे आहे ते कॉन्टिनेंट, म्हणजे ते लघवीवरती कंट्रोल करायला लागतात. कारण की आधी प्रोस्टेट सर्जरीमध्ये सर्वात महत्वाचा भाग होता की पेशंटची लघवी लीक व्हायची, कारण की प्रोस्टेट ग्रंथी जेव्हा काढली जाते तर एक कंट्रोलचा भाग जो आहे लघवीचा तो निघून जातो त्याच्यासोबत, त्याच्यामुळे जे लघवीचा कंट्रोल आहे तो कमी राहतो. पण रोबोटिक सर्जरीमुळे लघवीचा कंट्रोल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कॅन्सर कंट्रोल, म्हणजे बॉडीतून जो पूर्णतः कॅन्सर काढून घेणे हे रोबोटिक सर्जरीमुळे संभव झालेला आहे. आणि आजकाल जे वर्ल्ड ओव्हर जे आहे सर्वात कॉमन जी रोबोटिक सर्जरी केली जात आहे ती म्हणजे प्रोस्टेट सर्जरीज आहे. तर हे झाला एक सर्जरीचा भाग की जर लोकलाइज असेल तर आम्ही त्याला सर्जरी सांगणार. काही पेशंट जे आहेत ते फिट नाही आहे किंवा रुग्ण आहेत की ते म्हणतात की नाही आम्हाला मेजर सर्जरी नाही करायची आहे, असे काही रुग्ण असतात, तर लोकलाइज मध्ये आम्ही त्यांना रेडिएशनचाही ऑप्शन त्यांना देऊ शकतो. मग आलं की स्टेज 3 मध्ये जर रुग्ण आहे की ज्याचा आजार जो आहे तो पूर्ण बॉडीमध्ये पसरला नाही आहे पण तो आजूबाजूला पसरला आहे, याच्यामध्ये मग आम्ही रेडिएशनला पेशंटला प्रोत्साहन देऊ शकतो की रेडिएशन जे आहे ते मग याच्यामध्ये जास्त बेटर आहे रादर दॅन सर्जरी. की जर आजूबाजूला पसरला आहे, नोट्समध्ये आपल्याला थोडं दिसत आहे, तर अशा रुग्णांमध्ये रेडिएशन थेरपी आम्ही त्याला ऍडवाईस करतो. त्याचे सेशन असतात, रेडिएशन ऑन्कोलॉजी जे आहे ते त्याला टार्गेट करतात, प्रॉपरली मॅपिंग करतात आणि एक कोर्स ठरवून त्या पेशंटला रेडिएशन देतात, आणि त्याच्यानंतर आम्ही फॉलोअपमध्ये त्यांचे ब्लड रिपोर्ट करून त्यांना फॉलोअपमध्ये घेतो, इव्हन सर्जरीनंतरही किंवा रेडिएशननंतरही. याचा फॉलोअप जो आहे तो आपल्याला लाईफ लॉंग घ्यावा लागतो रुग्णांचा, की हा आजार पलटून तर येत नाहीये. ब्लड रिपोर्ट आम्ही करून बघतो, काही रुग्णांमध्ये आम्ही सिटी स्कॅनही करून बघतो. ठीक आहे, आणि स्टेज 4 जे आहे ज्याच्यामध्ये कॅन्सर ऑलरेडी पसरलेला आहे आणि जो बोन्समध्ये आहे, जो नोड्समध्येही बऱ्यापैकी पसरला आहे किंवा जो लंग्स लिव्हर्समध्ये गेला आहे, अशा रुग्णांना मग स्टेज 4 ट्रीटमेंट द्यावी लागते. प्रोस्टेट कॅन्सर हा एक बॉडीमधला एक वेगळा कॅन्सर आहे की जो हॉर्मोन डिपेंडंट आहे. जसं आपण म्हणतो की हॉर्मोनचा रोल काही आहे का, तर हॉर्मोनचा रोल जो आहे तो प्रोस्टेट कॅन्सरमध्ये आहे. म्हणजे जो कॅन्सरची वाढ आहे ती जे पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉन म्हणून हॉर्मोन आहे त्याच्यामुळे त्याची वाढ होत राहते. टेस्टोस्टेरॉन बनत राहिलं तर प्रोस्टेट कॅन्सर वाढत जाणार. तर पहिली ट्रीटमेंट जी आहे ती हॉर्मोनल सप्रेशन, म्हणजे बॉडीतून टेस्टोस्टेरॉन काढून घेणे. तर काढून घेणे म्हणजे जिथे टेस्टोस्टेरॉन बनत आहे ते काढून घ्या, किंवा बाहेरून काही तुम्ही इंजेक्शन द्या अँटी टेस्टोस्टेरॉन, जे बॉडीमध्ये टेस्टोस्टेरॉनचं प्रोडक्शन कमी करतात. तर हे दोन्ही प्रकार आम्ही पेशंटला ऑप्शन देतो. जसं टेस्टिस रिमोलचा एक ऑप्शन राहते की ज्याच्यामुळे टेस्टोस्टेरॉन प्रोडक्शनच कमी होते बॉडीमध्ये, तर हा एक पहिला पर्याय दिला जाते. काही रुग्णांमध्ये ते पर्याय नाही देऊ शकत तर त्यांच्यामध्ये आम्ही हॉर्मोनचे इंजेक्शन सुरू करतो. तर हे एक्सटर्नल सप्रेशन आहे. तर स्टेज 4 मधला हा प्रायमरी ट्रीटमेंट आहे की ज्याच्यामध्ये आम्ही पेशंटमधनं टेस्टोस्टेरॉनचे हॉर्मोन कमी करतो, तर ज्याच्यामुळे बॉडीमधली कॅन्सरची ग्रोथ कमी व्हायला लागते. हा, या रुग्णांमध्ये तुम्ही त्याला पूर्णतः बरा करू शकत नाही. ठीक आहे, स्टेज 1, 2, 3 जे आहे याच्यामध्ये आमचं टार्गेट आहे की पेशंटला पूर्णतः बरा करणे आणि लाईफ लॉंग त्याला आजारातून मुक्त करणे. स्टेज 4 मध्ये जो आहे तो आपण डिसीज फक्त कंट्रोल करत आहे. प्रोस्टेट कॅन्सर हा एक असा कॅन्सर आहे की युनिक कॅन्सर आहे की तो स्लो ग्रोथ आहे. बाकी कॅन्सर सारखा नाही आहे की 4 महिने 6 महिने एकदम पसरून गेला. जर हॉर्मोनल कंट्रोल केला आहे स्टेज 4 मध्ये जर डिसीज असेल तरी त्याची लॉन्गविटी खूप आहे पेशंटची. काही काही पेशंट आमच्याकडे अजूनही 10 वर्षांनंतरही चालत फिरत आहेत स्टेज 4 नंतर. ठीक आहे, तर हा एक

0: कॅन्सर आहे. पण हे सगळं डिपेंड करते की पेशंटचा कॅन्सर किती अग्रेसिव्ह आहे. तर एक झाला हॉर्मोन ट्रीटमेंट, याच्यानंतरही काही टॅबलेट्स असतात. आजकाल एवढा रिसर्च झालेला आहे की त्याच्यासोबत हॉर्मोन इंजेक्शन सोबत आम्ही काही टॅबलेटही सुरू करतो, जेणेकरून फर्दर सप्रेशन. म्हणजे आजकालचा जो ट्रेंड आहे तो असा आहे की त्याला अग्रेसिव्हली तुम्ही ट्रीट करा रादर दॅन वेट अँड वॉच करा. तर स्टेज फोरमध्ये जर तुमच्याकडे आजार आला आहे तर तुम्ही त्याला मॅक्सिमम आजाराला दाबून टाका, जेणेकरून तो परत लवकर पलटणार नाही. पहिलं असं होतं की त्याला थोडं थोडं द्या आणि नंतर जर गरज पडली तर मग ऍडिशनल ट्रीटमेंट करा. आजकाल असं आहे की तुम्ही इनिशियलीच त्याला मॅक्सिमम ट्रीटमेंट देऊन टाका, जेणेकरून आजार पडण्याचे चान्सेस कमी होतात. तर काही गोळ्या असतात की हॉर्मोनचे गोळ्या असतात, काही स्टिरॉइडल नॉन स्टिरॉइडल ट्रीटमेंट आहे ते आम्ही देतो. हे जर फेल झालं आहे किंवा काही रुग्णांमध्ये हे टॉलरेट होत नाहीये की हे दिल्यानंतरही पेशंटचं पीएसए जर रिस्पॉन्स येत नाहीये तर याच्यामध्ये नक्कीच किमोथेरपीचा रोल येते. मग किमोथेरपीचे सायकल्स असतात ते अशा रुग्णांना दिले जातात. याच्यामध्ये ऑप्शन असतात की स्टेप वन किमोथेरपी राहते, मग काही रुग्णांमध्ये आम्ही वेगळ्या प्रकारचे औषधांनी किमोथेरपी स्टेज टू मध्येही देतो, स्टेप टू किमोथेरपी राहते. ठीक आहे, तर किमोथेरपी आहे पण ते एकदम शेवटी आहे या रुग्णांमध्ये.
1: डॉक्टर सरते, शेवटी आमच्या श्रोत्यांना काय मार्गदर्शन कराल?
0: हे बघा, माझं एवढंच म्हणणं आहे की प्रोस्टेट ग्रंथी जो आहे पुरुषांमध्ये एक फार महत्वाची ग्रंथी आहे आणि जनरली आता 40-45 वर्षापर्यंत ती त्रास देत नाही, पण 45 वर्षानंतर 50 वर्षानंतर हे वेगवेगळे प्रकारचे आजार याच्यामध्ये सुरू होतात. की ज्याही पुरुषांमध्ये लघवीला आग होणे, जळजळणे, लघवीची धार बारीक होणे किंवा लघवीला परत परत रात्रीला जावं लागणे, हे त्रास ज्यांना नव्याने चालू झालेले आहेत यांनी दुर्लक्ष करू नका. कारण की प्रोस्टेट कॅन्सर किंवा प्रोस्टेट ग्रंथी वाढ याची लक्षणं सारखीच आहेत. तर आपण दुर्लक्ष केलं आणि ग्रंथी वाढ राहिली तर तुम्ही सहन करू शकता, पण जर त्याच्यामध्ये कॅन्सर निघाला तर तो आपल्यासाठी थांबणार नाहीये. तर माझं असं म्हणणं आहे की 45-50 वर्षानंतर ज्याही रुग्णांना लघवीला त्रास चालू झाले आहेत त्यांनी आपल्या जवळपास युरोलॉजिस्टला दाखवा, कम्प्लीट एक इव्हॅल्युएशन करून घ्या आणि इयरली चेकअप, की 50 वर्षानंतर एक इयरली युरोलॉजिकल चेकअप करणं गरजेचं आहे.
1: डॉक्टर जुनेश शेख, आपण इथे आलात आणि प्रोस्टेटचे आजार आणि उपचार याविषयी आमच्या सर्व श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: नमस्कार. तर श्रोते हो, हा होता मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मानकापूर चौक कोराडी रोड नागपूर प्रस्तुत हॅलो डॉक्टर हा कार्यक्रम. आजचा आपला विषय होता प्रोस्टेटचे आजार आणि उपचार आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन केलं मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे सुप्रसिद्ध मूत्रविकार तज्ञ डॉक्टर जुनेश शेख यांनी. तेव्हा मी वैदेही चौरे डॉक्टर जुनेश शेख यांच्यासह घेते आपली रजा. नमस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मानकापूर चौक कोराडी रोड नागपूर. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे.
2: श्रोते हो, आपण ऐकत होतात मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हॅलो डॉक्टर हा कार्यक्रम.
3: हॅलो डॉक्टर हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. 10 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम हॅलो मनभावन.

0: हेलो मन भावन।
1: हॅलो मन भावन या कार्यक्रमात सर्व श्रोत्यांचं मी दीप्ती जिपकाटे खूप खूप स्वागत करते। आभाळ भरून आलंय, बाहेर रिमझिम पावसाची सुरुवात झालीय आणि मातीचा सुवास दरवळतोय। अशा या गार आल्हाददायक आणि उत्साही वातावरणात सर्व श्रोत्यांचं हॅलो मन भावन या कार्यक्रमात खूप खूप स्वागत। रिमझिम बरसणाऱ्या या सरींच्या साक्षीने आजच्या आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया आणि घेऊया हॅलो मन भावन कार्यक्रमातील पहिला फोन कॉल। हॅलो मन भावन।
2: हॅलो मन भावन, मी शशिकांत चिमोटे बोलतोय, मोपा जिल्हा नागपूर।
1: हा बोला।
2: आधी तर आकाशवाणीला 90 वर्ष पूर्ण केल्याबद्दल माझे शुभेच्छा।
1: खूप खूप धन्यवाद। आपण रोज ऐकता आकाशवाणीचे कार्यक्रम?
2: हो, माझं तर बालपणापासून माझा रेडिओ ऐकणंच आहे।
1: काय करता आपण?
2: मी संगीत शिक्षक आहे।
1: अच्छा अच्छा,
2: शिकवणी वर्ग आहे घरी।
1: अजून काय काय आवड आहे आपली?
2: संगीत आहेच आणि शिक्षण पण शिक्षण आहे, ग्रॅज्युएशन केलं।
1: अरे वा,
2: माझ्या पत्नीला रेडिओची खूप आवड आहे, तिला स्वयंपाक करताना रेडिओ चालू पाहिजे।
1: अरे वा, तुम्ही पण ऐकत असाल ना?
2: हो मी तर ऐकतो, माझं तर सुरुवातच बालपणापासून, आमच्याकडे रेडिओ नव्हता, मी दुसऱ्याकडे जाऊन ऐकायचो।
1: आणि म्हणजे अजून पण तुम्ही ती आवड जपताय, म्हणजे तुम्ही अजून पण रेडिओ ऐकताय, आमचे नियमित श्रोता आहात तुम्ही।
2: आम्ही खूपच आधी म्हणजे खूप जुने जुने कार्यक्रम मी ऐकलेले आहे, सुरेश कवी सुरेश भटांची मुलाखत आकाशवाणी ऐकली आहे, पु ल देशपांडेंनी ज्योत्स्ना

0: माताई भोळेंची घेतलेली मुलाखत मी रेडिओवर ऐकली.
1: अरे वा, खूप छान.
0: खूप जुन्या जुन्या आठवणी खूप आहे.
1: तुम्हाला कुठलं गाणं ऐकायला आवडेल?
0: मला नासरी मोर आंब्याच्या बनात.
1: ओके, फोन केल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. आणि ऐकूया आपल्या आवडीचं हे छानसं गीत.

0: हॅलो मन
1: हॅलो
0: भावन.
1: हॅलो मनभावन, मी अनिरुद्ध भातखंडे कांदिवली मुंबईवरून बोलतोय.
0: अनिरुद्धजी काय करता आपण?
1: आम्ही सेवानिवृत्त आहे मॅडम.
0: रेडिओ ऐकता आपण? नियमित श्रोता
1: हो,
0: आहात?
1: रेडिओ ऐकतो, रेडिओ ऐकतो. म्हणजे लहानपणापासून साधारण मी 71-72 पासून तर रेडिओची आठवणच आहे मला तशी साधारण.
0: अरे वा.
1: 73-74.
0: काय काय करायला आवडतं? छंद काय आहे आपले?
1: छंद म्हणजे आता तेच, पूर्वी पत्र लिहायला आवडत, आता जरा पत्रांचा जमाना मागे
0: कमी
1: पडलाय.
0: झालाय. हा, मेसेजेस,
1: फोन करणे.
0: हो. कुठलं गाणं ऐकायला आवडेल तुम्हाला?
1: सावन घन घन ते पण चालेल.
0: हॅलो मनभावन, या कार्यक्रमात आपण फोन केल्याबद्दल आपलं खूप खूप आपले धन्यवाद. ऐकूया आपल्या आवडीचं हे छान संगीत.
2: सावन घन घन.

0: हॅलो, नमस्कार मॅडम. मी प्रदीप ठाकरे बोलतो, परतवाडा जिल्हा अमरावतीवरून.
1: हॅलो मनभावन, या कार्यक्रमात प्रदीप जी आपलं खूप खूप स्वागत. काय करता आपण सर?
0: मी शिक्षक आहे खासगी शाळेमध्ये.
1: अच्छा, आणि काय आपले काही छंद वगैरे?
0: छंद म्हणजे रेडिओ ऐकणे, पुस्तक वाचणे. रेडिओ आम्ही लहानपणापासून ऐकतो.
1: अरे वा,
0: माझ्या वडिलांना पण आवड होती आणि मग तेच मलाही आवड झाली ती.
1: खूप छान. म्हणजे
0: आकाशवाणी नागपूर काय सगळे केंद्राचे कार्यक्रम आम्ही ऐकायचो आणि आता पण ऐकतो.
1: अच्छा, आणि पुस्तकांमध्ये आपण कुठली कुठली पुस्तकं वाचली आहेत?
0: पुस्तकामध्ये मृत्युंजय आहे, श्रीमान योगी आहे, स्वामी आहे.
1: अच्छा,
0: अशा बऱ्याच वाचलेल्या आहेत.
1: अच्छा,
0: मुलांना पण लहानपणापासून आवड आहे, कारण सकाळीच पासून रेडिओ सुरू होतो आमच्या घरचा.
1: दैनंदिनीच रेडिओनी सुरू होते ना?
0: हो, सकाळी अर्चना कार्यक्रमापासून सुरुवात होते आमच्या घरी.
1: अरे वा, खूप छान.
0: आपल्या आरोग्य, जनसंपदा, परिसर आणि बातम्या. बातम्यानंतर मग काय जे काय असतील ते.
1: म्हणजे एकूण एक कार्यक्रम ऐकता तर तुम्ही?
0: वेगवेगळे महिलांसाठीचा असो किंवा संध्याकाळचे कार्यक्रम. मग
1: कार्यक्रमात तुम्हाला कुठलं गीत ऐकायला आवडेल?
0: हे आई मला पावसात जाऊ दे.
1: खूपच छान, मस्त आहे हे
0: गाणं. आता मी शाळेत असल्यामुळे मुलांसाठी पण चांगलं आहे.
1: हो हो, अगदी अगदी
0: आवडते. पावसाळा आला आता.
1: हो हो, तर प्रदीपजी ऐकूया. हा, आपण हॅलो मनभावन या कार्यक्रमात आम्हाला फोन केला, याबद्दल आपलं खूप खूप धन्यवाद. आणि ऐकूया हे छानस.
2: आय मी पावसात भिजू? नाही नाही नाही.

0: हॅलो मन भावन.
1: नमस्कार.
0: नमस्कार. हॅलो मन भावन, या कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत. कोण बोलताय आपण?
1: जाफराबाद तालुका जालना जिल्ह्यावरून.
0: आपलं नाव? आरिफ जी, काय करता आपण?
1: आम्ही सध्या शेती चालू आहे.
0: अच्छा, शेतकरी आहात?
1: माझा पहिलाच कॉल आहे.
0: हो, खूप छान. पहिल्या कॉल मध्येच कॉल लागला तर तुमचा.
1: हो, आणि कार्यक्रम आम्ही आवडू लागतो. सकाळी आलो डॉक्टर मध्ये फोन होता आपला.
0: हो, आणि कुठले कुठले प्रोग्राम ऐकता आपण?
1: बरेच कार्यक्रम ऐकतो आम्ही सगळे, सकाळपासून संध्याकाळ म्हणजे 12 वाजेपर्यंत.
0: खूप छान वाटतं जेव्हा आपले नियमित श्रोता आपल्याला फोन करतात आणि बोलतात. खूप छान वाटतं. आणि आपल्याला कुठलं गीत ऐकायला आवडेल?
1: मला गीत आहे सावरखेडे गाव म्हणलं, वाऱ्यावरती रंग पसरला.
0: खूपच सुंदरसं हे गाणं आहे, ऐकूया तर आपल्या आवडीचं हे छानसं गीत.
1: धन्यवाद.

0: हेलो मन भवन। हेलो,
1: हेलो।
0: हाँ हेलो मन भवन कार्यक्रमात आप लोग खूब खूब स्वागत। कौन बोलता है आपन?
1: हेलो, मी मनीषा बोलती है, नागपुर महाराष्ट्र।
0: मनीषा जी, कशा आहात तुम्ही?
1: मी एकदम छान है, मस्त है। तुम्ही कशा आहात मॅडम?
0: मी पण खूप खूप छान आहे। आणि काय करत आहात सध्या?
1: मी सध्या काम करून राहिली आहे, घरचेच
0: ओहो,
1: काम करते, भरपूर
0: हाँ
1: कामं राहतात घरातील।
0: हो ना। आणि एक स्त्री म्हटली की तिला घरचे आणि बाहेरचे सगळेच कामं पाहावे लागतात, है ना? आणि हाँ, आणि निपुणच असतो ना आपण स्त्रिया सगळ्या कामामध्ये।
1: हो
0: काय काय आवडतं आपल्याला करायला?
1: मॅडम, मला एक तर कुकिंग करायला आवडतं, वॉकिंग करायला आवडतं, अजून गाणे ऐकायला मला खूप खूप खूप आवडतं।
0: आणि आज या कार्यक्रमात आपल्याला कुठलं गीत ऐकायला आवडेल?
1: ते सदा सर्वदा योग तुझा
0: हो
1: वळावा,
0: हो
1: जे कारणी दे माझा पडावा,
0: खूप छानशी
1: उपेक्षिन
0: प्रार्थना।
1: हो गुणवंतानंता, रघुनायका मागणी ही आता,
0: जय जय रघुवीर
1: क्रूर
0: समर्थ।
1: विरागस हो
0: वा वा वा,
1: मनमती।

0: हॅलो मनभावन.
1: नमस्कार मॅडम.
0: हॅलो मनभावन कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत. कोण बोलताय आपण?
1: मी दीपक गोविंद डवरे बोलतोय, बुधडीवरून तालुका किनवट.
0: काय करता आपण दीपक जी?
1: मी सध्याला शेती वगैरे करतो. मी ब्लाइंड आहे मॅडम, दोन्ही डोळ्याने ब्लाइंड आहे मी.
0: अच्छा, तरी पण शेती करता आपण, किती कौतुकाची बाब आहे ही. कुठलं गीत गायला आवडेल आपल्याला हॅलो मनभावन या कार्यक्रमात?
1: गीत ऐकायचं मला, सजणे ग फुललो मी काय जादू झाली.
0: ऐकूया तर दीपक जी आपल्या आवडीचं.

0: हॅलो मन भावन.
1: हॅलो
0: हॅलो मन भावन कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत. कोण बोलताय आपण?
1: मॅडम, मी तिलोत्तमा इंगळे बोलते, नागपूर उदयनगरहून.
0: हां बोला तिलोत्तमाजी.
1: मॅडम, मी शिक्षिका आहे, संगीत शिक्षिका आहे.
0: अरे वा छान. आणि आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकता तर तुम्ही?
1: हो मॅडम, मी ना आकाशवाणीचे कार्यक्रम नियमित ऐकते.
0: हां अच्छा
1: आणि नियमित मी बातम्या ऐकत असते.
0: अच्छा.
1: मराठी सुगम संगीत ऐकत असते मी. आकाशवाणीहून जे तुमचे मराठी कार्यक्रम होतात ते पण ऐकते.
0: शास्त्रीय संगीत वगैरे. आपल्याला कुठलं गीत ऐकायला आवडेल?
1: मॅडम, मला केतकीच्या बनी पिके
0: नाच लाग
1: मोर.
0: मोर. अरे वा,
1: आता
0: तुम्ही संगीत
1: मन कल्याण
0: शिक्षिका आहात म्हणजे तुम्ही गात पण
1: पुरी.
0: छान असाल ना.
1: हो मॅडम,
0: थोडं गाऊनही दाखवा.
1: बरं, दोन ओळी गाते
0: हा,
1: मी.
0: दोन ओळी चालेल.
1: बनी तिथे नाचला ग मोर, कीतकीच्या बनी तिथे नाचला ग मोर, गहिवरला नदी सोडला गभीर.
0: वा वा वा, खूप छान.

0: हॅलो मनभावन.
1: नमस्कार, आकाशवाणी नागपूर केंद्र आणि कार्यक्रम आहे. हॅलो मनभवन, मराठी हिंदी आणि बहारदार अशा सदाबहार जुन्या आणि नव्या गीतांचा बहारदार कार्यक्रम. हॅलो मनभवन.
0: हॅलो मनभावन, या कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत. कोण बोलताय आपण?
1: तुमच्याशीच तुमचा रेडिओ मित्र बोलतोय.
0: आपलं नाव?
1: बालाजी जोनकले, खंडगाव, तालुका नायगाव, जिल्हा नांदेड.
0: जिल्हा नांदेड, बोला.
1: खूप बालाजी, सगळ्यात दूरचा स्रोत आज तुमच्या जवळ येऊन बसलेला आहे.
0: हा बिलकुल, तुमच्या छोट्याशा मोबाईल मध्ये ही पूर्ण ऑल इंडिया रेडिओ येऊन बसलेला आहे आणि तुम्ही कुठेही आम्हाला ऐकू शकता न्यूज ऑन एअर ऍप वर.
1: हो, जगभरामध्ये कुठेही ग्रामीण भागाच्या ताना काना कोपऱ्यात तांड्या वस्तीवाड्यात पोहोचवणार एकच माध्यम म्हणजे आकाशवाणी, आज आणि उद्या.
0: बिलकुल. काय करता आपण बालाजी?
1: शेतीची काम चालू आहेत मशागतीची. आता कालपासून थोडा पावसानं जोर झालेला आहे,
0: आता
1: तरी पण पेरणीला चालू केलेली नाही.
0: अच्छा, पण या रिमझिम पावसामध्ये आल्हाददायक हे वातावरण झालेलं आहे. अशा छानशा वातावरणात आपल्याला कुठलं गीत ऐकायचं आहे किंवा असं वाटतंय की ऐकावं, आपली फरमाइश सांगा.
1: गीत जे सुचवलेलं आहे ते मी
0: हा
1: बन्या बापू या चित्रपटातील मुरलीधर गोडे साहेबांची सुंदर अशी रचना ऐकायची आहे मला. मी कशाला आरशात पाहू ग, मी कशाला बंदनात राहू ग, तू तर माझ्या रूपाची राणी ग, तर माझ्या रूपाची राणी ग.
0: बिलकुल, ऐकूया आपल्या आवडीचं हे गीत. आपण हॅलो मनभावन या कार्यक्रमात आम्हाला कॉल केला याबद्दल आपले खूप खूप आभार बालाजी. आणि ऐकूया कार्यक्रमात.
1: दोन नाव घेते ना.
0: हा हा, बोला ना.
1: गंगाधर सावनकर आहेत कुंडलवाडीचे आणि यवतमाळचे सुरेश भाऊ आहेत.
0: ओके, अच्छा अच्छा, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. तर हा ऐकूया तर आपल्या आवडीचं हे गीत.

श्रोते हो, पावसांच्या या रिमझिम सरींसारखीच आपल्या आयुष्यात आनंदाची बरसात हो, याच सदिच्छेसह आजचा हॅलो मन भावन कार्यक्रम आता इथेच संपन्न होत आहे. नमस्कार.

फोन इन कार्यक्रम हॅलो मनभावन आपण ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नागपूर केंद्राचे कार्यक्रम. 10:31 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत हिंदी चित्रपट संगीत.

लता मंगेशकर आणि मुकेश यांच्या युगलस्वरात ऐकूया उजाला या चित्रपटातलं गीत. संगीत शंकर जयकिशनचं, रचना आहे शैलेंद्र यांची.

लावारिस ऐकूया या चित्रपटातून अंजान यांचं गीत. संगीत कल्याणजी आनंदजी, गायक कलाकार किशोर कुमार आणि आशा भोसले.

या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीत इथेच संपवित आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. 10:45 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत नवा भारत.
1: श्रोते हो नवा भारत या कार्यक्रमात आज आपण ई श्रम कार्ड योजना याबाबत माहिती जाणून घेऊया. ई श्रम कार्ड योजना फक्त एक सरकारी कार्ड नसून हे एक व्यापक सामाजिक बदलाचं साधन आहे. शहरी आणि ग्रामीण भागात काम करणारे कोट्यवधी लोक आजही रोजंदारीवर काम करत आहेत, जिथे ना किमान वेतन मिळतं, ना अपघाताची भरपाई, ना आजारी असताना रजा. मोठ्या प्रमाणावर स्थलांतरित कामगार हे आपल्या मूळ राज्यातून इतरत्र कामाच्या शोधात जातात. अशा लोकांकडे कोणतंही ओळखपत्र नसल्यामुळे ते सामाजिक योजनांपासून वंचित राहतात. ई श्रम कार्ड हे त्यांच्या ओळखीचं एक अधिकृत दस्तऐवज बनतं आणि सरकारला त्यांची आकडेवारी ठेवण्यात येते. त्यामुळे भविष्यातील कोणतीही योजना करताना शासनाला या डेटाच्या आधारे निर्णय घेता येतो. उदाहरणार्थ, COVID-19 या काळात स्थलांतरित मजुरांना अन्नधान्य, आर्थिक मदत किंवा निवास

विश्वासाची गरज होती, पण त्यांच्या ओळखीचा, ठिकाणाचा आणि गरजांचा नेमका डेटा सरकारकडे नव्हता. त्याचे गंभीर परिणाम झालेत. अशा आपत्तीच्या काळात ई श्रम कार्ड असलेला मजूर सरकारच्या डेटाबेसमध्ये आधीपासून दिसेल आणि त्याच्या खात्यात थेट निधी ट्रान्सफर करणे शक्य होईल. या योजनेच्या माध्यमातून सरकारचा प्रयत्न आहे की असंघटित कामगारांना विमा योजना, पेन्शन योजना, अपंगत्व भरपाई, अपघाती मृत्यू कवच, मातृत्व लाभ आणि भविष्यातील कौशल्य प्रशिक्षण, रोजगार मिळावे अशा सर्व गोष्टी उपलब्ध करून देता येतील. कार्डधारकांना देण्यात येणारा अपघाती विमा हा प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना या अंतर्गत येतो. या योजनेत जर एखाद्या कामगाराचा अपघाताने मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला 2 लाखांची विमा मिळते. जर अपघाताने तो अंशतः अपंग झाला तर 1 लाखांची मदत मिळते. ही सुविधा पूर्णपणे विनामूल्य आहे. कोणतेही प्रीमियम भरावे लागत नाही. सरकार स्वतः या योजनेचा विमा प्रीमियम भरते. इतकंच नव्हे तर कामगारांचे बँक खाते, आधार कार्ड क्रमांक, व्यवसायाची माहिती एकाच ठिकाणी संकलित होत असल्याने भविष्यात कामगारासाठी पेन्शन योजना, आयुष्यमान भारत यांसारख्या आरोग्य विमा योजना, जनधन योजना आणि उज्ज्वला योजना यांचा लाभ मिळवणं अत्यंत सुलभ होतं. असंघटित क्षेत्राच्या अर्थव्यवस्थेतील भूमिका लक्षात घेता हे क्षेत्र म्हणजे एक अदृश्य आर्थिक यंत्रणा आहे जी देशाच्या आर्थिक चक्राला गती देते. भारताच्या एकूण कामगार संख्येपैकी जवळपास 90% कामगार हे असंघटित क्षेत्रात कार्यरत आहेत. म्हणजेच साधारणत 40 कोटी लोक, पण त्यापैकी फारच थोड्या लोकांचं नाव सरकारच्या कोणत्याही योजनांमध्ये नोंदलेलं असतं. बहुतेक लोकांना आजही हे माहीतच नाही की त्यांच्यासाठी सरकार काही करतंय किंवा त्यांच्या नावाने कार्ड बनवते. त्यामुळेच जनजागृती

0: आर्थिक यंत्रणा आहे जी देशाच्या आर्थिक चक्राला गती देते. भारताच्या एकूण कामगार संख्येपैकी जवळपास 90% कामगार हे असंघटित क्षेत्रात कार्यरत आहेत. म्हणजेच साधारणतः 40 कोटी लोक, पण त्यापैकी फारच थोड्या लोकांचं नाव सरकारच्या कोणत्याही योजनांमध्ये नोंदलेलं असतं. बहुतेक लोकांना आजही हे माहीतच नाही की त्यांच्यासाठी सरकार काही करतंय किंवा त्यांच्या नावाने कार्ड बनवते. त्यामुळेच जनजागृती हा योजनेचा अत्यंत महत्वाचा भाग आहे. सरकारने टीव्ही जाहिराती, रेडिओ संदेश, गाव पातळीवरील CSC केंद्रे, आशा वर्कर्स, पंचायत कर्मचारी, नगरपालिका माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे, पण तरीही ग्रामीण भागात विशेषतः आदिवासी आणि मागास समाजात याची माहिती अत्यंत कमी आहे. तर श्रोते हो, आज आपण पंतप्रधान ई श्रम कार्ड योजना याबाबतची माहिती जाणून घेतली. पुन्हा भेटूया पुढच्या नवा भारत या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.
1: नवा भारत हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. 10:50 झाली आहेत. आता एका हरवलेल्या व्यक्तींसंबंधी सूचना. वीरेंद्र रामदासजी हाडगे हे 52 वर्षाचे गृहस्थ राहत्या घरून बेपत्ता झाले आहेत. उंची 5'2", बांधा जळपातळ, चेहऱ्याची ठेवण लांब असून यांना मराठी आणि हिंदी भाषा येते. अशा वर्णनाचे गृहस्थ आढळल्यास कळवण्यासाठी पत्ता आहे: जयश्री वीरेंद्र हाडगे, राहणार E5 रामबाग कॉम्प्लेक्स, खामला रोड, देवनगर, नागपूर, किंवा धंतोली पोलीस स्टेशनला कळवावे. देविकीनंदन प्रल्हाद पटवा हे गृहस्थ घरून बेपत्ता झाले आहेत. उंची 5'5", बांधा मध्यम, चेहऱ्याची ठेवण गोल असून यांना हिंदी भाषा येते. अशा वर्णनाची व्यक्ती आढळल्यास कळवण्यासाठी पत्ता आहे: कांता देवकीनंदन पटवा, राहणार समतानगर, नागपूर, किंवा पोलीस स्टेशन जरीपटका, नागपूर इथं कळवावे. हरवलेल्या व्यक्तींसंबंधी सूचना आपण ऐकल्यात आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून. आता एका हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. गेल्या 24 तासात कमाल तापमान 31.3°C जे सरासरीपेक्षा 4.1° जास्त होतं, तर किमान तापमान 31.1°C जे सरासरीपेक्षा 3.2° कमी होतं. अंदाज असा आहे. आज संपूर्ण दिवस नागपूर आणि आसपास मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. कमाल तापमान 31°C तर किमान तापमान 31°C आसपास राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हे होतं हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. आता एका रेल्वेगाड्यांसंबंधी सूचना. विभागीय रेल्वे अधिकाऱ्यांकडून प्राप्त सूचनेनुसार 20822 पुणे हमसफर एक्सप्रेस 11:20 ही गाडी आपल्या नियोजित वेळेपेक्षा 2:10 उशिराने धावत आहे. 03251 दानापूर बेंगलुरू स्पेशल 12:05 ही गाडी आपल्या नियोजित वेळेपेक्षा 2 तास उशिराने धावत आहे. 1830 शालिमार लोकमान्य तिलक एक्सप्रेस 1:15 ही गाडी आपल्या नियोजित वेळेपेक्षा 1:11 उशिराने धावत आहे. 05074 लालकोन बेंगलोर स्पेशल 2:30 ही गाडी आपल्या नियोजित वेळेपेक्षा 26 उशिराने धावत आहे. 12810 हावडा मुंबई मेल 1:55 ही गाडी आपल्या नियोजित वेळेपेक्षा 1:05 उशिराने धावत आहे. 13425 मालदा टाउन सुरत एक्सप्रेस 2:55 ही गाडी आपल्या नियोजित वेळेपेक्षा 40 उशिराने धावत आहे. 12906 शालिमार पोरबंदर एक्सप्रेस 2:15 ही गाडी आपल्या नियोजित वेळेपेक्षा 1:18 उशिराने धावत आहे. 12130 आझाद हिंद एक्सप्रेस 3:50 ही गाडी आपल्या नियोजित वेळेपेक्षा 11 उशिराने धावत आहे. 12296 संघमित्रा एक्सप्रेस 4:20 ही गाडी आपल्या नियोजित वेळेपेक्षा 47 उशिराने धावत आहे. 12152 समरसता एक्सप्रेस 4:20 ही गाडी आपल्या नियोजित वेळेपेक्षा 1:05 उशिराने धावत आहे. अधिक माहितीसाठी फोन नंबर आहे 1399.

0: चार सालाचं बिल, रोहनचे धडकले जोरा दिल, तो आपले वॉलेट गेला होता विसरून, रियाने केले डिजिटल पेमेंट, बनली कूल। तुम्ही क्यू आर कोड स्कॅन करून यूपीआय ने करा पेमेंट, डिजिटल पेमेंट ने जिंका लाइफ ची प्रत्येक टूर्नामेंट।
1: भारत डिजिटल पेमेंट करतो आहे,
2: प्रत्येक देवाण घेवाण आता सुलभ आहे।
3: मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलो हर्ट्झ वर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे। ठीक 11 वाजता आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू मन की बात। माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेला संवाद, त्यानंतर लगेचच या संवादाचा मराठी अनुवाद सहक्षेपित करू मुंबई केंद्रावरून।

या असून या विमानानं आपलं पहिलं उड्डाण पूर्ण केलं आहे. भारतात अशी 40 विमानं तयार केली जात आहेत. यामुळे MSME आणि एरोस्पेस क्षेत्राला नवी ताकद मिळत आहे. रोजगाराच्या संधी वाढत आहेत आणि आत्मनिर्भर भारताचा संकल्प देखील अधिक दृढ होत आहे. या महिन्यात DRDO ने स्वदेशी लॉंग रेंज लँड अटॅक क्रूज मिसाईलचीही यशस्वी चाचणी केली आहे. हे क्षेपणास्त्र DRDOच्या प्रयोगशाळा आणि भारतीय औद्योगिक भागीदार यांनी संयुक्तपणे विकसित केलं आहे. म्हणजेच आज समुद्रापासून आकाशापर्यंत आपला भारत अधिक सुरक्षित तसंच आत्मनिर्भर होत आहे. मित्रांनो, जून महिन्यात आणखी एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं ज्यामध्ये संपूर्ण जग भारताच्या प्रयत्नांमध्ये सामील झालं होतं आणि हा कार्यक्रम होता आंतरराष्ट्रीय योग दिवस. यावेळी जगभरात 2500 अधिक ठिकाणी योगाभ्यासाच्या विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. आपल्या देशातल्या कोट्यवधी लोकांनी विविध ठिकाणी आयोजित केलेल्या योग विद्या कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला. या महिन्यात अहमदाबाद इथे झालेल्या जागतिक योगासन स्पर्धेचीही खूप चर्चा झाली. यामध्ये भारतानं एकूण 114 पदकं जिंकली, ज्यात 102 सुवर्ण पदकांचा समावेश आहे. या स्पर्धेच्या पदक तालिकेत भारतानं प्रथम क्रमांक पटकावला. मी सर्व विजयी खेळाडूंचं मनपूर्वक अभिनंदन करतो. मित्रांनो, कोणत्याही राष्ट्राचा आत्मा म्हणजे त्याची जनता, आणि जेव्हा त्या देशातली जनता एखादा संकल्प करते तेव्हा कोणतीही शक्ती त्यांना त्यांच्या ध्येयापासून परावृत्त करू शकत नाही. राष्ट्र उभारणीतली लोकसहभागाची ही ताकद भारताची सर्वात मोठी संपत्ती आहे आणि आपण या लोकसहभागाचा पुन्हा पुन्हा अनुभव घेत आहोत. मित्रांनो, पश्चिम आशियातली युद्धाची परिस्थिती पाहता मी देशवासियांना काही विनंती केली होती. मी म्हटलं होतं की शक्यतोवर काही काळ सोनं खरेदी करणं टाळावं. मी लोकांना परदेशात सुट्ट्या घालवणंही टाळण्यास सांगितलं होतं, तसंच कार पुलिंगला प्रोत्साहन देण्याचं आवाहन केलं होतं. मी शेतकऱ्यांना रासायनिक खतमुक्त शेती करण्याचं, शेत जमिनी वाचवण्याचं आणि शक्य तितकं नैसर्गिक खत वापरण्याचं आवाहन केलं होतं. मित्रांनो, मी देशाच्या प्रत्येक नागरिकाचा आभारी आहे की त्यांनी माझ्या आवाहनाला केवळ पाठिंबाच दिला नाही तर ते सर्व बाजूंनी सहकार्यही करत आहेत. अनेक कुटुंबांनी मला संदेश पाठवून त्यांचे अनुभव सांगितले आहेत. अनेक कुटुंबांनी ठरवलं आहे की ते यावेळी कुटुंबातल्या लग्नांसाठी सोनं खरेदी करणार नाहीत. गरज पडल्यास ते जुन्या सोन्याचा पुनर्वापर करून नवीन दागिने घडवतील. अनेक लोकांनी समाज माध्यमांवर असंही लिहिलं आहे की त्यांनी यावेळी आपले परदेश दौरे कसे पुढे ढकलले आहेत. मित्रांनो, कार पुलिंगबद्दल लोकांनी आपले अनेक अनुभव सांगितले आहेत. जे लोक दररोज आपल्या वाहनांनी एकाच दिशेनं प्रवास करायचे त्यांनी आता एकत्र प्रवास करायला सुरुवात केली आहे. लोक शक्य असेल तेव्हा बस आणि मेट्रोचा वापर करत आहेत. यामुळे पेट्रोल आणि डिझेलची बचत होत आहे. त्याचप्रमाणे देशाच्या विविध भागांमध्ये नैसर्गिक खतांच्या वापरात वाढ झाल्याचं वृत्त आहे. मित्रांनो, मला आनंद वाटतो की आपण भारतीय या जागतिक संकटाचा एकत्रितपणे सामना करत आहोत. मला खात्री आहे की लोकसहभागाची ही शक्ती आपल्याला बळकट करेल, आपल्याला यशस्वी करेल. माझ्या प्रिय देशबांधवांनो, आपल्या देशात वाढदिवस आणि लग्न सोहळे हे केवळ कौटुंबिक कार्यक्रम न राहता संपूर्ण समाजाचा

उत्सव झालेले असतात. प्रत्येक कुटुंबाला आपला आनंद इतरांसोबत वाटून घ्यायचा असतो. लोक पाहुण्यांना भेटवस्तूही देतात. मित्रांनो, महाराष्ट्रात नांदेड इथल्या एका कुटुंबानं आपला आनंद वाटून घेण्यासाठी असं काही केलं आहे जे चर्चेचा विषय झाला आहे. इथे नांदेडच्या बहादूरपुरा गावात पेठकर कुटुंब राहतं. ह्या कुटुंबाला वाटलं की जर आनंद वाटून घ्यायचाच असेल तर अशी एखादी गोष्ट दिली पाहिजे जी कुटुंबाला कठीण काळात आधार देऊ शकेल. आपल्या घरी झालेल्या लग्नाच्या निमित्तानं या कुटुंबानं गावातल्या सुमारे 3,500 लोकांसाठी अपघात विम्याची व्यवस्था केली. प्रत्येक व्यक्तीला 1,00,000 रुपयांचं विमा संरक्षण देण्यात आलं. या उपक्रमामागची भावना खूप हृदयस्पर्शी आहे. अपघातानंतर कुटुंबांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो हे या कुटुंबानं पाहिलं होतं. अशावेळी एक छोटीशी मदतही मोठा आधार ठरू शकते. मित्रांनो, सरकार देशभरातल्या कोट्यवधी कुटुंबांना सुरक्षा कवच पुरवत आहे. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत केवळ 20 रुपयांच्या वार्षिक हप्त्यात, म्हणजेच एका वर्षाच्या फक्त 20 रुपयांच्या हप्त्यात 2,00,000 रुपयांपर्यंतचा अपघात विमा मिळतो. आत्तापर्यंत 58 कोटींहून अधिक लोक या योजनेत सामील झाले आहेत. यापैकी अंदाजे 28 कोटी आपल्या माता, भगिनी, कन्या आणि महिला आहेत. आतापर्यंत मिळालेल्या आकडेवारीनुसार या योजनेअंतर्गत पीडित कुटुंबांना 3,700 कोटी रुपयांपेक्षा जास्त मदत मिळाली आहे. मित्रांनो, अशाच प्रकारे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनाही तितकीच महत्वाची आहे. ही योजना एखाद्या व्यक्तीच्या दुर्दैवी मृत्यूनंतर त्या कुटुंबाला 2,00,000 रुपयांचं विमा संरक्षण प्रदान करते. याचा वार्षिक हप्ता फक्त 436 रुपये आहे, म्हणजेच दिवसाला जेमतेम 1.5 रुपया. या योजनेत आतापर्यंत 27 कोटींहून अधिक लोक सामील झाले आहेत. या योजनेअंतर्गत देशभरातील सुमारे 11,00,000 कुटुंबांना सुमारे 22,000 कोटी रुपयांची मदत मिळाली आहे. हे आकडे खूप मोठे आहेत. या आकड्यांमागे लाखो कुटुंबांच्या स्वतःच्या कथा आहेत. कुठेतरी एका आईला तिच्या मुलांचं शिक्षण सुरू ठेवण्यासाठी मदत मिळाली, तर कुठेतरी एका पत्नीला घरातल्या जबाबदाऱ्या सांभाळण्यासाठी आधार मिळाला. मित्रांनो, कधी कधी एक मोठी सुरक्षा अगदी लहान रकमेनं आणि एका लहान पावलानं सुरू होऊ शकते. अगदी एक लहानसा निर्णयही मोठा फरक घडवू शकतो. मी तुम्हा सर्वांना आवाहन करतो की या योजनांबद्दलची माहिती तुमच्या कुटुंबांपर्यंत पोचवा. माझ्या प्रिय देशबांधवांनो, मन की बात मध्ये आपण आता अशा एका विषयावर बोलणार आहोत जो हजारो वर्ष जुना आहे आणि मानवी समाजात हजारो वर्षांपासून खोलवर रुजलेला आहे. हा विषय आहे अंधश्रद्धेचा. अंधश्रद्धा ही अनेकदा निव्वळ एक चुकीची समजूत नसते, ती भीती निर्माण करते. आणि जेव्हा भीती मनाचा ताबा घेते तेव्हा माणूस सत्य पाहणं थांबवतो. अंधश्रद्धेत बुडालेले लोक तर्क आणि सत्य जाणून न घेता असे निर्णय घेऊ लागतात ज्यामुळे मोठं नुकसान होतं. त्याचवेळी समाजात असेही लोक आहेत जे विज्ञान, अनुभव आणि तर्काच्या आधारावर त्या समजुतींना आव्हान देतात. अंधश्रद्धेपासून विश्वासापर्यंतचा हा प्रवास सोपा नाही. आणि आज मी तुम्हाला अशाच एका यशस्वी प्रवासाबद्दल नक्कीच सांगू इच्छितो. मित्रांनो,
आसाम मध्ये एक पक्षी

पक्षी आढळतो. त्याचं नाव आहे हरगिला. हा हरगिला एक दुर्मिळ पक्षी आहे. निसर्ग स्वच्छ ठेवण्यात तो महत्वाची भूमिका बजावतो. तथापि आसामच्या काही भागांमध्ये त्याला फार पूर्वीपासून अशुभ मानलं जात होतं. लोकांना तो आपल्या आजूबाजूला दिसलेला आवडत नसे. कधी कधी तर ज्या झाडांवर हरगिलाची घरटी बांधली जात असत ती झाडं देखील तोडली जात. कल्पना करा, पर्यावरण स्वच्छ ठेवण्यास मदत करणारा हरगिला हा पक्षी लोकांच्या भीतीचा बळी ठरला. याच काळात जीवशास्त्रज्ञ पूर्णिमा देवी बर्मन यांनी हे सर्व पाहिलं. लोकांच्या मनात रुजलेले गैरसमज दूर करण्याचा त्यांनी निश्चय केला. त्यांनी महिलांशी संवाद साधला, त्यांना विज्ञानाच्या आधारे परिस्थिती समजावून सांगितली आणि हळूहळू महिला या मोहिमेत सामील होऊ लागल्या. मग एक मोठा बदल सुरू झाला. एकेकाळी अशुभ मानल्यामुळे हकलला जाणारा हा पक्षी गावांचं प्रतीक झाला. हरगिलाला वाचवण्यासाठी हजारो ग्रामीण महिला पुढे आल्या. आज त्या हरगिला आर्मी म्हणून ओळखल्या जातात. या महिलांनी समाजाशी संघर्षही केला. त्यांनी समाजाला शिक्षित करण्यासाठी आणि अंधश्रद्धा दूर करण्यासाठी रात्रंदिवस काम केलं. त्यांनी हे दाखवून दिलं की जेव्हा अचूक माहिती दिली जाते तेव्हा जुन्या विचारांमध्येही बदल होऊ शकतो. मित्रांनो, मी नेहमी म्हणतो, जो खेळतो त्याचाच विकास होतो. आज देशात अशा खेळणाऱ्या आणि फुलणाऱ्या तरुणांची संख्या खूप वेगाने वाढते. पूर्वीच्या तुलनेत आता खूप जास्त तरुण खेळाला करिअर म्हणून स्वीकारत आहेत. मला नागालँडच्या अशा दोन रंजक प्रयत्नांबद्दल माहिती मिळाली आहे. पहिला प्रयत्न आहे नागालँड बेबी लीग. हे नाव ऐकून तुम्हाला ही लहान मुलांची एखादी साधारण लीग असेल असं वाटलं असेल, पण तसं नाहीये. ही 5 ते 12 वर्षे वयोगटातील छोट्या छोट्या फुलांसारख्या मुलांची एक असामान्य लीग आहे. बाल फुटबॉल खेळाडूंची ही एक अशी लीग आहे जी त्यांच्या वेगाला आणि प्रतिभेला प्रोत्साहन तर देतेच, शिवाय त्यांची ओळखही निर्माण करते. याची सुरुवात नागालँडच्या जास्तीत जास्त मुलांना फुटबॉलशी जोडण्याच्या उद्देशाने झाली होती. 5 ते 12 वर्षांपर्यंतची मुलं आणि मुली यात भाग घेऊ शकतात. या लीगने आता 3 वर्ष पूर्ण केली आहेत. या लीगचा मुलांच्या मनावर खूप चांगला परिणाम झाला आहे. मित्रांनो, नागालँडमध्ये आणखी एक चांगला प्रयत्न होत आहे. त्याचं नाव आहे नागालँड विमेन फुटसाल लीग. कदाचित हे फुटसाल तुमच्यासाठी एक नवीन नाव असेल. मी तुम्हाला सांगतो, फुटसालला इंडोर फुटबॉल सुद्धा म्हटलं जातं. यात एका संघात फक्त 5 खेळाडू असतात. या खेळाचं मैदान फुटबॉलच्या मैदानापेक्षा आकाराने खूप लहान असतं. यामुळे खेळाडूंना खूप जलद निर्णय घ्यावे लागतात. त्यांना तंत्राचा आणि कौशल्याचा उत्तम वापर करावा लागतो. नागालँडची विमेन फुटसाल लीग तिथल्या मुलींना आपली प्रतिभा दाखवण्याची एक उत्तम संधी देत आहे. मी अशा उपक्रमांसाठी नागालँडच्या लोकांचं कौतुक करतो. असे प्रयत्न देशाच्या इतर भागांनाही मोठी प्रेरणा देतात. मित्रांनो, हे तंत्रज्ञानाचं युग आहे. रोज नवीन संशोधन होतंय. नवनवीन AI नवनिर्मिती समोर येत आहे. या काळात एक अत्यंत महत्वाचा प्रश्न उभा राहतो, लोकांची सर्जनशीलता कशी टिकवून ठेवायची. नवीन तंत्रज्ञानासोबत पुढे जाताना आपण आपल्या मुळांशी कसं जोडलेलं राहायचं. ह्या प्रश्नांची अचूक उत्तरं नालंदा विद्यापीठाने शोधली आहेत. आपलं हजारो वर्षांचं जुनं नालंदा विद्यापीठ आता एका नव्या अवतारात भारताचं भवितव्य घडवत आहे.

वर्षांपूर्वी मला नालंदा विद्यापीठाच्या नवीन परिसराचं उद्घाटन करण्याची मोठी संधी मिळाली होती. नालंदा विद्यापीठाने आपल्या शास्त्रार्थाची प्राचीन परंपरा पुन्हा जिवंत केली आहे. शास्त्रार्थ हे केवळ आपलं म्हणणं मांडण्याचं साधं माध्यम नाहीये, ही वाद संवाद आणि मंथनाची एक शिस्तबद्ध प्रक्रिया आहे. यात तर्कासहित पुराव्यासहित आपली बाजू मांडणं खूप गरजेचं असतं आणि त्यात तुम्ही चांगलंच निष्णात असायला हवं. दुसऱ्यांचे विचार शांतपणे ऐकण्याची आणि समजून घेण्याची मोठी शिकवणही या शास्त्रार्थाच्या प्रक्रियेतून मिळते. नालंदा

शास्त्रार्थाच्या प्रक्रियेतून मिळते. नालंदा विद्यापीठाने शास्त्रार्थाला आपल्या पदवीदान समारंभाचा मुख्य भाग केलं याचा मला आनंद आहे. यात भाग घेणारे जवळपास निम्मे विद्यार्थी इतर देशांमधून आले होते. एका प्राचीन परंपरेला आजच्या काळाशी जोडण्याचा हा प्रयत्न अत्यंत वाखाणण्याजोगा आहे. यासाठी मी नालंदा विद्यापीठाचं अभिनंदन करतो. देशातल्या इतर विद्यापीठांनीही अशा उपक्रमांचा नक्की विचार करावा अशी विनंती मी त्यांना करेन. मित्रांनो, आपल्या मुळांशी जोडलेलं राहून तरुणांना नव्या तंत्रज्ञानासाठी तयार करण्याचा आणखी एक छान प्रयत्न होतो आहे. दिल्लीतली सेंट्रल संस्कृत युनिव्हर्सिटी आता कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डेटा सायन्समध्ये बी टेक अभ्यासक्रम सुरू करणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाला भारताच्या पारंपरिक ज्ञानाशी जोडण्याच्या दिशेनं टाकलेलं हे एक अत्यंत महत्त्वाचं पाऊल आहे. यामुळे भारतीय भाषांसाठी नवीन AI साधनं तयार करायला खूप मदत मिळेल. तसंच आपले प्राचीन ग्रंथ आणि हस्तलिखित डिजिटल स्वरूपात जतन करण्याच्या कामालाही नवी गती मिळेल. या उत्तम प्रयत्नांसाठी मी सेंट्रल संस्कृत युनिव्हर्सिटीला शुभेच्छा देतो. मित्रांनो, आज भारतीय संस्कृती जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचतीये. आपली गाणी, आपलं संगीत आणि आपलं अध्यात्म जगभरातले लोक समजून घेत आहेत आणि ते आत्मसातही करत आहेत. भारतापासून हजारो किलोमीटर दूर कॅरिबियन समुद्रात डॉमिनिकन रिपब्लिक नावाचा एक देश आहे. तिथे भारतीयांची संख्या जेमतेम 100 किंवा कदाचित त्याहूनही कमी असेल, तरीही तिथे भारतीय संस्कृती आणि अध्यात्माशी जोडलेला एक खूप छान प्रयत्न होतोय. तिथे स्पॅनिश बोलणाऱ्या काही लोकांनी मिळून एक टीम तयार केली आहे. या टीमचं नाव आहे ब्रह्मकमळ डोमिनिकाना. या टीमचे सदस्य एकत्र येऊन वैदिक साहित्याचा अभ्यास करतात. ते वैदिक मंत्रांचे उच्चार करायलाही शिकत आहेत. त्यांना याचं कोणतंही रितसर प्रशिक्षण मिळालेलं नाही, पण फक्त ध्वनिमुद्रण ऐकून त्यांनी वैदिक मंत्रांचे अगदी अचूक उच्चार शिकून घेतले आहेत. आज ते अनेक मंत्रांचा खूप चांगल्या प्रकारे जप करतात. यामध्ये पुरुष सूक्तम, श्री सूक्तम, श्री रुद्रम, दुर्गा सूक्तम आणि देवी महात्म्यम या मंत्रांचा समावेश आहे. भारतापासून इतक्या दूर राहून आपल्या परंपरा शिकण्याचा त्यांचा हा प्रयत्न खरोखरच खूप प्रेरणादायी आहे. मी ब्रह्मकमळ डोमिनिकानाच्या तिथल्या सर्व सदस्यांना त्यांच्या या प्रयत्नांसाठी शुभेच्छा देतो. जे लोक भारतीय संस्कृती जगभरात लोकप्रिय करण्यासाठी असे सतत प्रयत्न करत आहेत त्या सगळ्यांचं मी मनापासून कौतुक करतो. प्रिय देशबांधवांनो, मेघालयची ओळख तिथल्या ढगांमुळे आणि तिथल्या सुंदर निसर्गामुळे आहे. जो मेघालयला जातो त्याला तिथल्या लोकांचा जिव्हाळा दीर्घकाळ लक्षात राहतो. पण मेघालयचं आणखी एक खास वैशिष्ट्य आहे, त्याबद्दल आज मी मन की बात मधून तुमच्याशी बोलणार आहे. ते म्हणजे मेघालयातले रूट ब्रिज. रस्ता या अर्थाने रूट नाही, तर झाडांच्या मुळांचा रूट. या रूट ब्रिजची कहाणी खूपच रंजक आहे. हे पूल काही दिवसात किंवा काही वर्षात आकाराला येत नाहीत. ते तयार व्हायला अनेक दशकं लागतात. रबराच्या झाडांच्या मुळांना हळूहळू एक विशिष्ट दिशा दिली जाते. ही मुळं पाण्याच्या प्रवाहांच्या पलीकडे नेली जातात. मग काळाच्या ओघात तीच मुळं एका अतिशय मजबूत पुलाचं रूप घेतात. या पुलांचं आणखी एक मोठं वैशिष्ट्य आहे, हे पूल जिवंत आहेत. काळानुसार
ते अधिकाधिक मजबूत होत जातात.

यातून मेघालयच्या लोकांची अप्रतिम सर्जनशीलता दिसून येते. यामागे त्यांची वर्षानुवर्षांची चिकाटी आणि निसर्गाबद्दलचा सखोल आदर दडलेला आहे. माणूस निसर्गाशी एकरूप होऊन किती अद्भुत गोष्टी निर्माण करू शकतो याचं हे उत्तम उदाहरण आहे. ही आपल्या देशाची, या मातीची एक अमूल्य संपत्ती आहे. आता भारताने मेघालयातल्या या रूट ब्रिजचा युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साइट नेटवर्कमध्ये समावेश करण्यासाठी अर्ज केला आहे. मित्रांनो, हवामान बदलामुळे या रूट ब्रिजेसमोर अनेक मोठी आव्हानंही उभी राहतात. अशावेळी मेघालयच्या लोकांनी या नैसर्गिक वारशाच्या संवर्धनाची जबाबदारीही उत्तम प्रकारे पार पाडली आहे. पूर्वी अशा पुलांची संख्या किती आहे हे शोधून काढणंही सोपं नव्हतं. स्थानिक लोकांनीच त्यांची मोजदाद करायला सुरुवात केली. यानंतर तिथल्या समुदायांनी या पुलांच्या देखभालीची जबाबदारीही स्वीकारली. आज स्थानिक लोक 120 अधिक रूट ब्रिजेसची देखभाल करत आहेत. काही गट दरवर्षी या पुलांच्या स्थितीची तपासणी करतात. काहींनी आजूबाजूचा परिसर मजबूत करण्यासाठी नर्सरी सुद्धा तयार केली आहे. अशा प्रकारे यांच्या संवर्धनासाठी एक परिपूर्ण परिसंस्था तयार झाली आहे. तुम्ही पाहिलंच असेल, यावर्षी हेली वार जी यांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. त्यांनी आपल्या आयुष्यातली 50 अधिक वर्ष या रूट ब्रिजेसच्या देखभालीसाठी वेचली आहेत. त्यांचं हे समर्पण आपल्या सर्वांसाठी खूप प्रेरणादायी आहे. मित्रांनो, तुम्ही कधी या रूट ब्रिजेसना भेट दिली असेल तर त्यांचे फोटो सोशल मीडियावर नक्की शेअर करा. तुमचे फोटो पाहून इतर लोकांनाही मेघालयच्या या अनोख्या वारशाबद्दल जाणून घेण्याची मोठी प्रेरणा मिळेल. प्रिय देशबांधवांनो, आपलं गाव स्वच्छ असावं, आपलं शहर सुंदर दिसावं असं आपल्या सगळ्यांनाच वाटतं. पण आपल्या आजूबाजूला जो कचरा साठतो तो कोण साफ करतं याचा थांबून विचार क्वचितच केला जातो. बहुतांश लोक हेच गृहीत धरून चालतात की ही दुसऱ्या कोणाची तरी जबाबदारी आहे आणि तोच ती साफसफाई करेल. पण आपल्यात असेही काही लोक असतात ज्यांच्या विचारसरणीने आपल्याला खूप प्रेरणा मिळते. मला मध्य प्रदेशातल्या राजगढ जिल्ह्यामधल्या ब्यावरा इथल्या काही बहिणींबद्दल जाणून घेण्याची छान संधी मिळाली. त्यांनी आपल्या आजूबाजूला पसरलेला प्लास्टिकचा कचरा हटवण्याचा संकल्प केला. कोणीतरी येऊन बदल घडवेल असा विचार त्यांनी केला नाही. त्यांनी स्वतःच शहरभरातून प्लास्टिकचा कचरा आणि रिकाम्या बाटल्या गोळा करायला सुरुवात केली. हळूहळू हा प्रयत्न पुढे वाढत गेला आणि मग त्या प्लास्टिकचं रूपांतर इको ब्रिक्समध्ये झालं. आज याच इको ब्रिक्सचा वापर सार्वजनिक ठिकाणं सुंदर करण्यासाठी केला जातोय. राजगडमध्ये गेल्या काही महिन्यात 100 किलो प्लास्टिक रिसायकल करून त्यांचा उत्तम वापर करण्यात आलाय. म्हणजे जे प्लास्टिक पूर्वी शहरात प्रदूषण पसरवायचं आज तेच या बहिणींच्या प्रयत्नांमुळे शहराचं सौंदर्य वाढवण्यात मोलाचं योगदान देत आहे. मी ब्यावराच्या सर्व बहिणींचं आणि या अभियानाशी जोडल्या गेलेल्या सर्व मित्रांचं मनःपूर्वक अभिनंदन करतो. माझ्या प्रिय देशवासियांनो, अनेक लोकांनी मला पत्र लिहून एका खास विषयावर बोलण्याची सूचना केली आहे. हा विषय गणेशोत्सवाशी जोडलेला आहे. तसं पाहिलं तर गणेशोत्सवाला अजून बराच वेळ बाकी आहे, पण या विषयावर आत्ताच बोललं पाहिजे असा लोकांचा आग्रह आहे. खरं तर गणपतीच्या मूर्ती घडवण्याचं काम खूप आधीपासून सुरू होतं. मूर्ती घडवणारे, मूर्तीच्या व्यापाराशी जोडले गेलेले लोक आतापासूनच कामाला लागतात. म्हणूनच

0: माझी तुम्हा सर्वांना एक विनंती आहे. तुम्ही असा प्रयत्न करा की तुमच्या घरी, सोसायटीत किंवा आजूबाजूच्या ठिकाणी गणपती बाप्पाच्या ज्या मूर्तीची प्रतिष्ठापना होईल ती आपल्या देशाच्या मातीपासून घडवलेली असावी. ती आपल्या कुंभारांच्या आणि स्थानिक कलाकारांच्या हातांनी तयार झालेली असावी. जे लोक गणपतीच्या मूर्ती घडवतात त्यांनाही माझी विनंती आहे की त्यांनी मातीच्या मूर्तींना प्राधान्य द्यावं आणि जे लोक मूर्ती खरेदी करतात त्यांनीही गणपती बाप्पाची मूर्ती कशापासून तयार झाली आहे आणि ती कोणत्या देशात तयार झाली आहे हे नक्की पाहावं. प्लास्टर ऑफ पॅरिसपासून तयार केलेल्या मूर्ती अजिबात खरेदी करू नका. मित्रांनो, मातीच्या मूर्ती पूजेनंतर सहजपणे पाण्यात विरघळून जातात. यामुळे आपल्या नद्या, तलाव आणि पर्यावरणाचं रक्षण होतं. आपली श्रद्धाही टिकून राहते आणि निसर्गाप्रती असलेलं आपलं कर्तव्यही पूर्ण होतं. आपण स्थानिक कारागिरांकडून मूर्ती विकत घेतो तेव्हा आपण व्होकल फॉर लोकलचा संकल्प अधिक बळकट करतो. यावेळच्या गणेशोत्सवात आणि अशा प्रत्येक उत्सवात आपण या सगळ्या गोष्टींचा नक्कीच गांभीर्याने विचार करू आणि देशाच्या हिताची पावलंही उचलू याची मला खात्री आहे. मित्रांनो, आपल्या देशाची सर्वात मोठी ताकद आपल्या देशातले लोक आहेत. देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये होत असलेले छोटे मोठे प्रयत्न आपल्याला बरंच काही शिकवतात. जेव्हा मनात ठाम संकल्प असतो आणि समाजाची भक्कम साथ मिळते तेव्हा कोणताही मोठा बदल नक्कीच घडवून आणता येऊ शकतो हेच या प्रयत्नांमधून दिसून येतं. तुम्ही तुमच्या आजूबाजूला होत असलेल्या अशा प्रयत्नांबद्दल मला आवर्जून लिहित रहा. तुमचे विचार आणि तुमच्या सूचना पाठवत रहा. काय सांगावं, तुमच्या आजूबाजूला सुरू झालेला एखादा छोटासा उपक्रम संपूर्ण देशासाठी मोठी प्रेरणा ठरेल. पुढच्या महिन्यात आपण पुन्हा भेटू. देशवासियांच्या काही नवीन प्रयत्नांवर आपण नक्की चर्चा करू. तोपर्यंत तुम्ही स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. आणि हो, जलसंचय तर आपल्याला करायचाच आहे. पावसाच्या पाण्याचा एक एक थेंब आपल्याला वाचवायचा आहे. कॅच द रेन हे अभियान आपल्याला अजिबात ढिलं पडू द्यायचं नाहीये. त्यामुळे पावसाचा थेंब न थेंब आपण सगळ्यांनी मिळून वाचवूया अशी माझी खास विनंती आहे. खूप खूप धन्यवाद. नमस्कार. मन की बात माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद आपण ऐकला. हा मराठी अनुवाद आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला.
1: श्रोतेहो, याच संवादाचं मराठी अनुवादाचं पुनःप्रसारण केलं जाईल आज रात्री ठीक 8 वाजता आपल्या अस्मिता वाहिनीवरून. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. माध्यान्हीचे 12:02 झाली आहेत. प्रसारित करत आहोत वनिता मंडळ.

0: नमस्कार नमस्कार मैत्रिणीनो, आकाशवाणी रत्नागिरी निर्मित वनिता मंडळाच्या आजच्या कार्यक्रमात मी रेडिओ सखी पल्लवी गोडसे तुमचं मनापासून स्वागत करते. मैत्रिणीनो, कार्यक्रमात आज ऐकूया योग आणि महिलांचं आरोग्य याविषयी आंतरराष्ट्रीय योग शिक्षक स्वामी सर यांची मुलाखत. मैत्रिणीनो, आपलं आरोग्य आपणच सांभाळावं लागतं. आजच्या धावपळीच्या जगात स्वतःला सक्षम ठेवणं खूप महत्वाचं आहे आणि त्यासाठी शारीरिक आणि मानसिक आरोग्य व्यवस्थित हवं. काळाप्रमाणे पुढेही जायचंय आणि स्वतःला फिटही ठेवायचंय. खरं तर तारेवरची कसरत असते ही, पण तरी सुद्धा स्वतःसाठी थोडा वेळ जर आपण काढला तर हे काही अशक्य नाहीये, हो ना मैत्रिणीनो? व्यायाम हा आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहे असं आपण नेहमीच म्हणतो, पण प्रत्यक्ष वेळ आली की मात्र थोडस दुर्लक्ष करतो, हो ना? पूर्वीपासूनच योगाभ्यास आपण करत आलोय, बघत आलोय, त्याचं महत्व आपल्याला माहीतही आहे, पण तरीही त्याकडे आपण थोडस दुर्लक्ष करतोच. तर आज आपण याच विषयी अधिक जाणून घेणार आहोत. आजचा आपला विषय आहे योग आणि महिलांचं आरोग्य, आणि त्यासाठी आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलंय आंतरराष्ट्रीय योग शिक्षक स्वामी सर यांना. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: आताच मी असं म्हटलं की आपलं आरोग्य चांगलं राहावं यासाठी व्यायाम गरजेचा आहे. आजच्या धावपळीच्या युगात मानसिक शारीरिक फिट राहणं ही खूप गरजेचं आहे आणि योगाभ्यास आपल्याला नेमकं हेच सगळं शिकवत असतो. मला सुरुवातीला असं सांगा की योग म्हणजे नेमकं काय?
1: योग म्हणजे शरीर, मन आणि आत्मा यांना एकत्रितपणे जोडणारा दुवा म्हणजे योग. योग म्हणजे ही आपली जीवनशैली आहे.
0: क्या बात आहे. मला असं वाटतं की आपण जसा श्वास घेतो त्याच पद्धतीने योगाकडे आपल्याला बघितलं पाहिजे आणि तरच आपण फिट राहणं, जे मगाशी मी म्हटलं, ते होऊ शकतं, नाही का?
1: बरोबर आहे.
0: आजचा आपला विषय असा आहे की महिलांचं आरोग्य आणि योगाभ्यास. तर सुरुवातच लहानपणापासून होते आपल्या महिलांच्या आयुष्यातले जे विविध टप्पे आहेत, बालपणापासून सगळं सुरू होतं, तर या सगळ्या टप्प्यांमध्ये योगाभ्यास काय मदत करतो? बालपणापासून सुरुवात करू.
1: बालपणामध्ये आता जी जीवनशैली जी आहे, लाईफस्टाईल ज्याला आपण म्हणतो, की मुलांचा जो आहार आहे तो कळत न कळत अतिशय म्हणजे फास्ट फूड, जंक फूड कडे अगदी मुलं स्वतःहून बाहेरून खातात आणि काही पालकही स्वतःहून प्रमोट करतात, देत आहेत, आणि दुसरा कुठलाही फिजिकल ऍक्टिव्हिटी होत नाही मुलांकडून. मग ते मुली असतील किंवा मुलं असतील, कोणी असेल, तर विशेष करून मुलींचा विषय असल्यामुळे अगदी लहानपणापासून आजकाल जर शाळेत जरी बघितले, इवन नर्सरी सारख्या ठिकाणी, एलकेजी युकेजी सारख्या ठिकाणी बघितले, तरी मुलांची वजन वाढलेली आहेत, मुलांना लहान लहान मुलांना चष्मे लागलेले आहेत. तर हा सगळा जर प्रकार कमी करायचा असेल तर योगाकडे वळणं हे पर्याय नाही, योगाकडे वळलंच पाहिजे.
0: आपण महिलांबद्दल बोलतोय त्यामुळे आपण मुलींबद्दल बोलूया. आता लहान वयात योगा, मूल लहान असतं, त्याला कशी गोडी लावायची या योगाची?
1: हा, तर आजकाल अगदी लहान मुलांना आपले पालक, जे विशेष करून ज्या माता भगिनी असतात, ते आपल्या मुलांना इतर वेगवेगळे प्रकारचे क्लासेस लावतात. उदाहरणार्थ तबला वाजवणे, पेटी वाजवणे, संगीत, नृत्य, असे नाना प्रकारचे क्लासेस हे अगदीच लहान मुलांना लावतात. मग याच्यातला एकही पालक असा सापडत नाही की जो लहान मुलांना योगाचे क्लासेसला लावेल.
0: बरोबर.
1: तर इथे कुठेतरी पालकच जबाबदार आहेत. मुलांना गोडी लावण्यासाठी पालकांनी पुढे यायला हवं, आणि जसे इतर क्लासेस लावतात ते वाईट नाही आहे, ते अवश्य लावा, पण त्याच्यासोबत जर तुम्ही योगाची जोड दिली मुलांना, तर मुलांना काय खावं, काय करावं, काय न करावं हे आपोआप समजायला लागेल.
0: आणि मला असं वाटतं मुलंही अनुकरण प्रिय असतात.
1: बरोबर.
0: त्यामुळे जर तुम्ही तरच ती करणार आहे.
1: बरोबर आहे.
0: मग लहान मुलींसाठी काय आसनं तुम्ही सांगाल की काय केली?
1: लहान मुलींसाठी विशेष करून वृक्षासन, ताडासन, त्याचबरोबर काही त्रिकोणासन, भुजंगासन, सेतुबंधासन, वज्रासन, असे काही स्ट्रेचिंगची आसने असतात, आणि त्याच्यासोबत जोडीला प्राणायाम असतात, जेणेकरून मुलींचे सर्वांगीण विकास, शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक, असे सगळ्या स्तरावरती त्यांचा विकास व्हायला मदत होते.

0: होते. आणि मला असं वाटतं की हे जर तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली केलं तर जास्त चांगलं.
1: तज्ज्ञांच्याच मार्गदर्शनाखाली योग करायला हवा.
0: बरोबर आहे.
1: कुठल्याही क्षेत्र असू दे, तिथे गुरु हा हवा.
0: तुम्ही सर आता सांगताय ते अगदीच चांगली गोष्ट आहे की लहान वयातच ह्या सगळ्याची गोडी लागली, तर मला वाटतं नंतर जाऊन त्याच्यासाठी की हा विषय काय महत्वाचा आहे, कशासाठी हे केलं पाहिजे, ह्याची वेळ येणार नाही.
1: बरोबर आहे.
0: खूप लहान वयातलं हे तुम्ही सांगितलं, त्यानंतर मग थोडस मुली मोठ्या होतात. आज आपण बघितलं तर सगळ्याच गोष्टींमध्ये बदल झाले आहेत. मुली लवकर मोठ्या होतात आणि मग तेही सगळं त्यांचं चक्र नीट नसतं, त्यांचं वयही लहान असतं. मग हे सगळं सुरळीत होण्यासाठी नेमकं काय सुचवाल तुम्ही?
1: हे सगळं सुरक्षित होण्यासाठी पूर्वी जे 12 वर्षानंतर 14 वर्षानंतर ज्या मुलींच्या मासिक पाळी सुरू व्हायच्या, ते आता अगदी 7-8 वर्षाच्या मुलींना ते चक्र सुरू झालेलं आहे. सगळ्यात जास्त महत्वाचं म्हणजे मागाशी सांगितलं तेच पुन्हा की अनहेल्दी लाईफस्टाईल आणि अनहेल्दी फूड आणि लेस प्रॅक्टिस ऑफ फिजिकल प्रॅक्टिस आणि योगा प्रॅक्टिस. ही मुलं कुठलेही आजकाल शाळेमध्ये सुद्धा पीटीचे वर्ग होत नाहीत. सगळा जो काही खेळ आहे तो मोबाईलचा खेळ खेळत आहेत. बोल म्हणजे ग्राउंडवरचे जे खेळ आहेत ते खेळतच नाही,
0: शारीरिक दमणूक
1: होतच नाहीये. आणि त्याच्यामुळे ही लवकर मासिक पाळी सुरू होणे, ज्या वयामध्ये ज्यांच्या हातात खेळणं पकडायला हवं त्यावेळेला त्यांना सॅनिटरी नॅपकिन पकडावं लागतं, तर हे सगळं जर चित्र बदलायला हवं असेल तर योगाकडे मुलांनी वळायला हवं आणि पालकांनी ही जबाबदारी घ्यायला हवी.
0: नक्कीच नक्कीच. या वयातल्या मुलींना काय सांगाल तुम्ही की ही आसनं त्यांनी केलीच पाहिजे?
1: तर ह्या वयामधल्या ज्या किशोरवयीन मुली आहेत त्यांच्यामध्ये होणारे जे मेन आजार जे आहेत त्याच्यामध्ये पीसीओडी, पीसीओएस, थायरॉइड सारख्या समस्या, आणि त्याच्यामुळे त्यांचं वजन वाढतं प्रचंड. वजन वाढणे, त्यांचे हेअर फॉल, चिडचिड होणे, ह्या सगळ्या समस्या होतात. आणि मग नंतर कुठेतरी लग्नामध्ये त्यांच्या विवाहाच्या मध्ये त्याची बाधा येते लग्न जुळण्यामध्ये, आणि लग्न जुळल्यावरती नंतर पुढील त्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये सुद्धा ह्या समस्या वाढत जातात. तर हे जर नको असेल तर नियमित योग साधना करणे, त्याच्यामध्ये काही आसने, मकरासन, भुजंगासन, शलभासन, मर्कटासन, सेतुबंधासन सारखी अनेक अशी आसने, शेकडोनी हजारोनी आसने आहेत. त्यातली काही अति महत्वाची जी आसने ते दैनंदिन जीवनामध्ये करायला हवीत आणि त्याच्यासोबत प्राणायाम हे गरजेचं आहे.
0: गरजेचं आहे. म्हणजे मगाशी जसं मी म्हटलं तसं की व्यस्त शेड्यूल आहे आपलं, पुढेही जायचंच आहे काळाबरोबर, तर ते सगळं करताना स्वतःसाठी थोडासा वेळ काढणं हे खूप गरजेचं आहे.
1: बरोबर आहे.
0: सर आता तुम्ही म्हणालातच की हे सगळं केल्यानंतर जसं मुली मोठ्या होत आहेत तर त्या पण तेवढ्याच ताकदीने पुढे गेल्या पाहिजेत. त्यांना सगळ्या बाबतीत तुम्ही म्हणाला तसं की काही लॉस न होता त्यांचं मोठेपण त्यांना अनुभवायला मिळालं पाहिजे आणि त्याचबरोबर बालपणही चांगल्या पद्धतीने अनुभवता आलं पाहिजे. खूप लहान वयात या गोष्टींची जबाबदारी आली की मग आणखीन मनावर पण वेगळे परिणाम होत असतात. सर यानंतरचा पुन्हा महत्वाचा टप्पा येतो की मुली करिअरच्या मागे लागतात. करिअर होणं खूप महत्वाचं असतं. मग त्याच्यामध्ये त्यांचं शेड्यूल तर नसतंच, वेळेचं बंधन कुठलंच नसतं त्यांना. आणि मग त्यानंतरचा महत्वाचा टप्पा येतो ते म्हणजे वैवाहिक जीवन. मग तुम्ही म्हणालात तसं की याच्यामध्ये सुद्धा खूप अडचणी येतात त्यांना, तर काय नेमकं सांगाल ह्या वयातल्या मुलींना?
1: वैवाहिक जीवनामध्ये ते सांगितलं मगाशी की पीसीओडी, पीसीओएस आणि थायरॉइड ह्या महत्वाचे असे जे आजार आहेत, 99% मुलींना हा आजार होतो. त्याच्यामुळे त्यांचे वजन वाढतात आणि वजन वाढल्यामुळे त्यांचं जे पुढे गर्भधारणा, जी प्रसूतीचा जो काळ आहे त्याच्यामध्ये बाधा. आणि आज जर बघितले तर बाहेर ह्याच्यासाठी इन्फर्टिलिटीची मोठी समस्या आहे.
0: खरंय.
1: तर ह्या समस्येवरती जर मात करायची असेल मग लोक उगाच जसं आड मार्गाने जातात, मग त्यांना कुठेही योगा करायचा नसतो, त्यासाठी वेळ द्यायचा नसतो. ऍक्च्युअल वेळ नाही, बिझी शेड्यूल, काहीतरी करिअर अचीव करायचं, ते अचीव करून जर तुमचं आरोग्य चांगलं नसेल तर आरोग्य सांभाळून हे सगळं करणं फार गरजेचं आहे. खरं तर महिलांना आरोग्यासाठी वेळ देणे हे फार कठीण बाब आहे. कशी तर महिलांना चूल, मूल हे सगळं सांभाळून, आणि काही महिला तर नोकरी पण करत असतात, नोकरी व्यवसाय, चूल, मूल, नोकरी सांभाळून मग त्यांना त्यांचं आरोग्य सांभाळायचंय. तर काही महिला ज्यांना खरोखर इच्छा असते ना करायची तर त्यांना मार्ग सापडतो, ज्यांना इच्छा नसते त्यांना कारणे सापडतात.
0: बरोबर. इच्छा तिथे मार्ग, ही म्हण इथे अगदी लागू पडते. तुम्ही आता म्हणालात तसं ही खरंच गोष्ट आहे की आजकाल 90% जास्तच म्हणेन मी की बायका वर्किंग वुमन आहेत. आणि मग ह्या सगळ्याचं एक वेगळं प्रेशर येतं की घर, सगळ्या घरातल्या जबाबदाऱ्या, मुलं असतात, बाकीच्या गोष्टी असतात, ऑफिसमधलं प्रेशर असतं, आणि मग या सगळ्यामध्ये ती बाई इतकी थकून जाते की असं वाटतं की बास आता मला नाही काही करायचंय. तर मला असं सांगा की ह्या अशा आपल्या मैत्रिणींनी नेमकी कशी मॅनेजमेंट करावी वेळासाठी?
1: हा, तेच सांगितलं की वेळ नाही सांगणारी लोक जी आहेत ना, तर त्यांची इच्छा असेल तर आता आपण आपले रत्नागिरीमध्ये जे योगाचे क्लासेस चालतात अगदी अशाच लोकांसाठी

0: ते जे वर्किंग वुमन आहेत की ज्यांना सकाळी लवकर गडबड करून सगळं आवरून त्यांना कामधंदा नोकरीवरती जायचंय, तर अशा लोकांसाठी अर्ली मॉर्निंगची वेळ आणि त्याचबरोबर त्यांचे ऑफिसेस शाळा कॉलेज ऑफिस सुटल्यानंतरची वेळ अशी त्या महिलांसाठी मुलींसाठीच आम्ही ते ध्यानात ठेवून आम्ही असे वेगळे दोन बॅचेस सुद्धा केलेले आहेत, अर्ली मॉर्निंग आणि संध्याकाळी 6-6 नंतर. तर असे कुठलेही टायमिंग ऍडजस्ट करून कमीत कमी वेळ 2 तास देता येत नाहीये, 1.5 तास, 1 तास, अगदी अर्धा तास तरी वेळ देणे हे गरजेचं आहे.
1: खरंय सर. थोडस या टप्प्यावर मी तुम्हाला वेगळा प्रश्न विचारते, असं की तुम्ही मगाचपासून असं म्हणालात की योगाभ्यास तर करायलाच पाहिजे, पण या सगळ्याचा अजून एक बेस येतो तो म्हणजे आहार. तर वय कोणतंही असू दे, आजकाल आहार हा विषय खूप मॅटर करतो की तुमच्या बऱ्याचशा गोष्टी तिथेच अडकतात की तुम्ही काय खाता आणि कोणत्या वेळी खाता, तर त्याविषयी काय सांगा.
0: अगदी बरोबर. केवळ योग करून भागत नाही, योग आणि त्याच्यासोबत जर तुम्ही आहार, तर आहार कसा असायला हवा, तर आहार हा संतुलित आणि सात्विक असायला हवा. जसं आपण एखाद्या देवाला जे नैवेद्य दाखवतो, जे नैवेद्य आपण देवाला दाखवतो तेच नैवेद्य आपल्यासाठी असायला हवं. बस, सिंपल सोपं आहे. जे आपण देवाला नैवेद्य दाखवू शकत नाही ते खाऊ नका.
1: क्या बात आहे,
0: थोडक्यात.
1: मला वाटतं बरंच या तुमच्या वाक्यामध्ये बऱ्याच गोष्टी सामावलेल्या आहेत, पण तरी सुद्धा आज खूप गोष्टी आपल्याला समोर दिसत असतात, काय म्हणतात, प्रलोभन आहेत ती खाण्याची सुद्धा.
0: बरोबर आहे.
1: तर ती कंट्रोल करता यायला हवीत आपल्याला. काय सांगाल परत
0: त्यासाठी, जर ही जी मुली जेव्हा योगाभ्यास सुरू करतात त्यावेळेला आपोआपच त्यांना काय खायचंय आणि काय नाही खायचंय हे त्यांना समजायला लागतं. म्हणजे ज्या वेळेला ह्या मुली योगा न करणाऱ्या मुली ज्या वेळेला मार्केटमधून जात असतात तेव्हा त्यांना ते समोसे वडे मिसळ भजी याचं आकर्षण वाटतं, पण ह्याच मुली ज्या वेळेला योगाभ्यास सुरू करतील त्यावेळेला त्याच्याकडे त्यांचं दुर्लक्ष होईल आणि चांगल्या गोष्टीकडे त्यांचं लक्ष लागेल.
1: काही उदाहरण सांगू शकाल तुम्ही की काय खावं आणि काय खाऊ नये?
0: काय खावं, यामध्ये आपल्या माता भगिनींचा विषय चालू आहे मुलींचा. तर पूर्वीच्या आपल्या आया आज्या या 100-100 वर्ष जगत होत्या. तर काय रहस्य आहे त्यांच्या जगण्याचं? तर एक तर आहार. त्यावेळी पूर्वी कोणत्याही प्रकारचा हा फास्ट फूड जंक फूड हा प्रकारच नव्हता. एक 50-70-80 वर्षापूर्वी 100 वर्षापूर्वी तर ते चुलीवरची भाकरी भाजी पोळी भात हाच आहार आणि फळं भाज्या यांचा आहार समावेश असायला हवा.
1: खरंय. म्हणजे सीझनल जे काही आपल्या इथे मिळतं ते. दुसरं म्हणजे आपल्या इथे जे पिकतं तुमच्या कुठल्याही ज्या भागात तुम्ही राहता तिथे जे पिकतं ते खायचं.
0: बरोबर आहे.
1: आणि तिसरं महत्वाचं म्हणजे मला वाटतं घरात बनवलेलं.
0: अगदी बरोबर आहे. जर याच्यावरती सांगायचं झालं तर अन्नाचा पदार्थ एकच घ्या. समजा एखादी खिचडी हॉटेलमधली खाऊन बघा, घरात आईने ताईने माईने जे बनवले त्यांच्या हातची खाऊन बघा, आणि एखाद्या मंदिरातली खिचडी खाऊन बघा. तर ह्या सगळ्या याच्यामध्ये सगळ्यात जास्त चांगली खिचडी कुठली लागते? मंदिरातली.
1: बरोबर.
0: त्याच्यानंतर आपल्या घरातली लागते आणि अगदी शेवटच्या याच्यामध्ये पायरीवर असते ती बाहेरची. तर काय आहे पदार्थ? तर तेच आहेत. उलट आणखीन हॉटेलमध्ये आणखीन बरंच काय काय त्याच्यामध्ये टाकतात तरी सुद्धा ते पौष्टिक मूल्य त्याच्यात नसतं आणि ते आपल्या आरोग्यासाठी चांगलं नसतं. तर जी व्यक्ती तो स्वयंपाक बनवते, जो पदार्थ बनवतोय, त्याचा भाव त्याच्या त्या अन्नात उतरतात.
1: बरोबर.
0: एखादा हॉटेलमध्ये बनवणारा तो कस्टमरसाठी बनवतोय आणि त्याच्या डोक्यात काय चाललंय काय विचार, तर तिथे ते किती मोठं हॉटेल 5 स्टार तरी ते घरासारखं आणि मंदिरासारखं होत नाही. तर बाहेरचं खाणं टाळावं, कमी करावं आणि हळूहळू टाळावं
1: आणि प्रसादासारखं जेवण घ्यावं. सर, मगाशी आपण बोलत होतो की इन्फर्टिलिटी ही एक खूप मोठी समस्या आजकाल जाणवते. त्याला कारणं अनेक आहेत. जसं मगाशी मी म्हटलं की करिअरच्या मागे मुली लागतात, योगाभ्यास करणं हा बेसच नसतो, लग्न उशिरा होतात, अनेक कारणं आहेत त्यासाठी. पण समस्या एवढीच आहे की इन्फर्टिलिटी ही जाणवते आणि मग खूप उपाय करूनही काही होत नाही. तर योगाभ्यास यासाठी कशी मदत करते?
0: तर इन्फर्टिलिटीसाठी योगाभ्यास खूप मोलाचं योगदान आहे. जसे एक उदाहरण द्यायचं झालं तर आपले जे निरामय योगा क्लासेस चालतात, गेले 12 वर्षापासून क्लासेस आहेत चालू, तर असे अनेक केसेस आपल्याकडे आलेले आहेत आतापर्यंत की लग्न झालेलं आहे आणि 5-6 वर्ष 7-8 वर्ष तरी मुलं झालेली नव्हती आणि त्यांनी कुठून तरी असं माहिती की योगा केल्याने ह्या समस्या सुटतात हे ऐकून त्यांनी योगा जॉईन केला आणि अगदीच 5-6 महिन्यामध्ये रेग्युलर योगा अभ्यास, त्याच्यामध्ये सर्व प्रकारची आसने, प्राणायाम, मुद्रा, अॅक्युप्रेशर, तर जेणेकरून ह्या इन्फर्टिलिटीची मेन जी कारण आहेत ना ती आहेत थायरॉइड, पीसीओडी, पीसीओएस, आणि याच्यामुळेच वजन वाढतं मुलींचं, आणि वजन वाढल्यामुळे ह्या सगळ्या समस्या होतात. आणि योगाभ्यास सुरू केल्याने ही जी मेन कारण आहेत हे आज रिव्हर्स होतात.
1: अच्छा,
0: काही

0: महिन्यामध्ये आणि त्यांचे थायरॉइडचे रिपोर्ट, पीसीओडीचे रिपोर्ट हे नॉर्मल येतात आणि त्यांना गर्भधारणा करण्यास मार्ग मोकळा होतो. आणि आतापर्यंत असे अनेक केसेस आहेत की ज्यांना गर्भधारणा झाली.
1: सर, बऱ्याचदा असं आपण म्हणतो की प्रेग्नन्सीमध्ये त्या 9 महिन्यांमध्ये काहीच करू नये, स्वतःचा जीव सांभाळावा आणि त्या बाळाचा जीवही जपावा. तर मला सांगा की या दिवसांमध्ये, या महिन्यांमध्ये नेमकं कशा पद्धतीने योगा केला पाहिजे?
0: गर्भधारणा राहण्यासाठी योगा करावा. त्यानंतर 99% हे तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह, 1% केसेसमध्ये होऊ शकत नाही, काही अनेक कारणे असतात, पण 99 आकडा हा खूप मोठा आहे. आतापर्यंतचा रेकॉर्ड आहे आपला की 99% ह्या समस्या दूर झालेल्या आहेत, दूर होतात योगाने. तर योगाभ्यास सुरू केल्यावरती, रेग्युलर योगासने प्राणायाम केल्यावर तुमचे हे आजार रिव्हर्स होतात आणि मग तुम्हाला गर्भधारणा होण्यास मदत होते. आणि गर्भधारणा झाल्यावर त्या गर्भावस्थेमध्ये सुद्धा त्यांनी योगा करायचा असतो. मग त्याच्यामध्ये काही प्राणायाम, जसे कपालभाती सारखे प्राणायाम करायचे नसतात, जे पोटाशी निगडीत आहेत, पोटाशी निगडीत जे पोटावरती प्रेशर देणारी आसने असतात ती कोणतीही करायची नसतात, कपालभाती सारखे प्राणायाम करायचे नसतात. मग कोणते प्राणायाम? तर भस्त्रिका, अनुलोम विलोम, भ्रामरी, उद्गीत यासारखे ते प्राणायाम करू शकतात आणि ते नक्कीच त्यांच्यासाठी फायदेशीर असतं.
1: अच्छा, आणि आसनांच्या बाबतीत काय सांगा?
0: हा, आसनामध्ये जे स्ट्रेचिंगची आसने आहेत, जसे ताडासन आहे, तिर्यक ताडासन आहे, वीरभद्रासन आहे, मर्कटासन आहे, तर अशी सोपी सोपी आणि चांगली मणक्यासाठी आरोग्य देणारी अशी आसने ते करू शकतात.
1: हो, अच्छा. म्हणजे थोडक्यात मैत्रिणीनो, तुम्ही कोणत्याही वयात असा, कोणत्याही अवस्थेत असा, योगाला पर्याय नाहीये, नाही का? सर, यानंतर साधारणपणे आपल्या महिलांसाठीचा जो टप्पा येतो, वयाचा टप्पा, तो म्हणजे 40, जिथे खरं तर आपला देह खरोखरच बोलायला लागतो की काहीतरी दुखतंय, काहीतरी होत आहे, अशा वेळी योगा काय मदत करते?
0: हा, त्यालाच इंग्लिशमध्ये मेनोपॉज म्हणतात. हा सगळा हार्मोनचा खेळ आहे. तर सगळ्यांसाठी योगा गरजेचा आहेच, पण महिलांना जास्त गरजेचं आहे. याचं कारण असं आहे की पुरुषांच्या तुलनेने महिलांचे हार्मोन्स हे प्रत्येक टप्प्यामध्ये
1: बदलत असतात.
0: तर ह्या 40 नंतर मेनोपॉज मध्ये जे हार्मोन्स बदलतात आणि त्याच्यामध्ये त्यांची चिडचिड जास्त होते, मूड स्विंग होणे, अनिद्रा, झोप न लागणे, तर अशा अनेक समस्यांमध्ये योगाभ्यास करत असतील तर ह्या समस्या होत नाहीत.
1: खरं?
0: हो.
1: अच्छा, म्हणजे हे केल्याशिवाय समजणार नाही.
0: पहिले इस्तेमाल करो, विश्वास करो.
1: सर, जसं मेनोपॉज येतो तो एक पिरियड तुम्ही आता म्हणालात तसं की हार्मोन्स बदल हाच महत्वाचा विषय, तसंच पूर्ण मेनोपॉज आणि आफ्टर मेनोपॉज हे पण असेच पिरियड्स आहेत, पण मग ह्यासाठी कोणती वेगळी आसनं आहेत की त्यासाठी याला उपयोग होतो आणि सगळं बॅलन्स राहतो घरातला?
0: जेवढे योनी, 84 लाख योनी आहेत ना, तर तेवढी आसने आहेत.
1: ओ
0: हो. मग त्याच्यातले काही निवडक आसने, हे जे आसने आहेत ना, हे प्रत्येक पशु पक्षी, झाड, माड, डोंगर, जसं आपण पर्वतासन हे पर्वतावरून घेतलेलं आहे, वृक्षासन हे वृक्षावरून घेतलेलं आहे, मंडुकासन हे बेडकावरून घेतलेलं आहे, शशंकासन हे शशकाचं, अधोमुख श्वानासन हे कुत्र्यापासून घेतलेलं आहे. तर जेवढे पशु पक्षी प्राणी तेवढी आसने आहेत. तर हे एवढं सगळं करणं काय शक्य होत नाही. तर त्याच्यामध्ये काही जे निवडक जे आसने आहेत,
1: आणि मेनोपॉज मध्ये मला त्याचा अप्लाय करायचंय, तर तुमचं शरीर तेवढं लवचिक होऊ शकतं का? प्रॅक्टिस नाही ते होतं.
0: 99% केसेसमध्ये हे आजार कोणता तरी गंभीर आजार झाल्यावर योगाच्या दिशेने लोक वळतात, तरीही तुम्ही तुमचे आजार हे रिव्हर्स करू शकता.
1: बर,
0: कोणत्याही स्टेजमध्ये आजपर्यंत हे असं छाती ठोकपणे कसं काय सांगू शकतो, कारण आजपर्यंत हजारो केसेस आम्ही हे सॉल्व्ह केलेले आहेत. इवन 40, 50, 60, 70 मध्ये सुद्धा आम्ही मणक्याचे आजार, ढोपऱ्याचे आजार हे टाळलेले आहेत. त्याचबरोबर बीपी, शुगर, थायरॉइड, हार्ट, लिव्हर, किडनीचे आजार बरे केलेले आहेत योगाच्या माध्यमातून. हो, कोणत्याही वयोगटामध्ये जर तुम्ही लहानपणापासून करत असाल तर ते 10 पीस वागा, तर होत नाही तसं. किमान आजार होण्यापूर्वी तरी जॉईन करा किंवा आजार झाल्यावर तरी जॉईन करा योगा. तुमच्या जवळपास कुठेही, पुन्हा एकदा तेच सांगेन, तज्ज्ञ योग शिक्षक. जर आपण मार्केटमध्ये एखादं फळ घेताना सुद्धा तो आपण एक एक पीस त्याच्यातला उचलून काय करतो, बारकाईने बघतो शकतो. तर योग शिक्षक निवडताना सुद्धा तज्ज्ञ मार्गदर्शन आहे का हे निवडून तुम्ही योगा करणे गरजेचं आहे.
1: आणि आता आपण जसं बोलतोय की मेनोपॉज हा विषय आपण बोलतोय, तर त्याच्यामध्ये नेमकी काय आसनं केली पाहिजेत?
0: आसने तीच सांगितली तुम्हाला मगाशी की जी पोटावरची पाठीवरची योगिक जॉगिंगचे प्रकार असतात, ताडासन, तिर्यक ताडासन आहे, गरुडासन आहे, वृक्षासन आहे, जेणेकरून शरीर आणि मन याला बॅलन्स करण्यासाठी भुजंगासनचे प्रकार आहेत, मर्कटासनचे प्रकार आहेत, शलभासनचे प्रकार आहेत, अनेक आसने आहेत, त्याच्यातली

0: सोपी सोपी असणे, थोडेसे 40 वर्षापर्यंत कोणतेही योगा केलेला नाही त्यामुळे स्टिफनेस असतो, तर तो 100% लहान मुलांसारखा तर होणार नाही, पण सुधारणा नक्की होते, सुधारणा नक्की होते आणि तुम्हाला सुसह्य आयुष्य जगता येतं.
1: जगता येतं. सर, मेनोपॉज नंतरचा सुद्धा जो आपला पिरियड असतो की आफ्टर मेनोपॉज आणि निवृत्तीचा काळ 60 पर्यंतचा तो येतो, आणि मग तुम्ही म्हणाला तसं की मग आणखीनच प्रश्न येतात की ढोपरं बोलायला लागतात, पाठ बोलायला लागते, सगळ्याच गोष्टींमध्ये आपल्या हालचाली मंदावतात, अशा वेळेला आसनं कुठली केली पाहिजे?
0: तर थोडस उतरत्या वयामध्ये खांदे दुखी, ज्या आजकाल त्याला प्रोझन शोल्डर आणि सर्वायकलचा प्रॉब्लेम, मानेचे मणक्याचे प्रॉब्लेम, कमरेचे, लोअर बॅकचे, सायटिकाचे प्रॉब्लेम, ढोपऱ्याचे प्रॉब्लेम, हे तर आज तर उतरत्या वयात नाही तर हे तरुणपणामध्ये सुद्धा कॉमन झालेले आहेत आजार. तर हे आजार टाळण्यासाठी सूक्ष्म व्यायाम, ज्यामध्ये हाताचे, मानेचे, पायाचे, हे सूक्ष्म व्यायाम असतात योगिक अभ्यासामध्ये, तर ते सूक्ष्म व्यायामाने सुद्धा हे तुम्ही सगळ्या प्रकारचे सांध्याचे आजार पूर्ण बरे करू शकता.
1: बर, म्हणजे पुन्हा इथे तज्ञ मार्गदर्शक आले, त्याशिवाय काही हे पुढे जाऊ शकत नाही.
0: बरोबर आहे.
1: मगाशी आता मी असंच म्हटलं की उतार वयात आल्यानंतर विशेषतः तुम्ही बोलतो आपण की ढोपरं इतकी बोलतात की आजकाल मूलभूत गरजांमध्ये ह्या गोष्टी आल्यात की खाली बसता येत नाही, किंवा झोपण्यासाठी पण बेडच लागतो. म्हणजे फक्त पायांसाठीच विचारते मी, ढोपऱ्यांसाठी काय आसनं आहेत?
0: ढोपऱ्यासाठी सांगितलं स्ट्रेचिंग इथे फार मोलाचं योगदान आहे, स्ट्रेचिंगचं, ढोपऱ्याचं स्ट्रेचिंग करणे, बसून पाय पुढे पसरवून पंजे मागे पुढे करणे, बोटांची हालचाल करणे, पंजे दोन्ही पायचे पंजे गोल फिरवणे, ढोपरा असे आकुंचन प्रसारण करणे, ढोपऱ्यातून गोल फिरवणे, असे अनेक सूक्ष्म व्यायामाचे प्रकार असतात.
1: सेटिंग साधारण किती करावं? एक समजा 60 वय असेल तर
0: हे द्यायला काही मर्यादा नाही आहे. 10-10 सेट, 2 सेट, 3 सेट, झेपतील तेवढे तुम्ही सुरुवात आधी सुरुवात कमीने करून हळूहळू वाढवायला हवं. काय होतं, लोक जोश मी आकर होश हो देते, एखाद्या दिवस कुठेतरी येऊन जॉईन करतात आणि त्या दिवशी सगळं काही करण्याचा प्रयत्न करतात आणि मग ते संपूर्ण जे दुखते त्याच्यापेक्षा आणखीन सगळं दुखायला लागतं आणि मग दुसऱ्या दिवसापासून योगा बंद होतो.
1: बरोबर.
0: तर तसं न करता सुरुवात अगदी स्टेप बाय स्टेप ने करायला हवं, कमी आसने करून, रेपिटेशन कमी करून, मग हळूहळू ती वाढवायला हवी.
1: बरोबर आहे. जसं आता आपण म्हटलं की निवृत्तीचं वय आहे, तुमच्याकडे वेळ भरपूर आहे, तर एक ठराविक वेळ या गोष्टीसाठी तुम्ही म्हणाला तसं सकाळी लवकर किंवा संध्याकाळी तुमच्या सोयीप्रमाणे ठेवा आणि याच्यामध्ये सातत्य ठेवा.
0: बरोबर आहे.
1: नाही का सर, आपण योगासनांबद्दलच बोलतो आहोत, आपल्या मैत्रिणींच्या आयुष्यातले किंवा महिलांच्या आयुष्यातल्या टप्प्यांवर आपण बोललोच आहोत, योगासन केलंच पाहिजे, काय सांगाल?
0: बरोबर आहे. योग हा आपल्या जीवनातला अविभाज्य घटक बनवायला हवा. तर उदाहरण द्यायचं झालं तर आज आपल्याकडे 8-8, 9-9, 10-10 वर्ष रेग्युलर 365 दिवस हे 7-7, 8-8 वर्ष रेग्युलर योगा करणारे साधक आहेत माझ्याकडे. आज ते 50+ आणि 60 घरातले आहेत. आज जर त्यांच्याकडे बघितलात आणि त्यांची लवचिकता आणि त्यांचा स्टॅमिना बघितलात, तर आज 60 घरातला माणूस आज 1000 नॉनस्टॉप सूर्यनमस्कार घालतो माझ्या इथला. 1000 आणि ते सुद्धा 1000 नमस्कार म्हणजे 15 सेकंदाचा एक नमस्कार, एका मिनिटाला 4 असे 1000 नमस्कार घालतो. म्हणून योगाने हे सगळं होऊ शकतं, फक्त सातत्य पाहिजे, योग्य मार्गदर्शन पाहिजे.
1: आणि मला असं वाटतं की तुम्ही म्हणालात तसं की ती स्ट्रेंथ तुमची वाढायला मदत होते.
0: स्ट्रेंथ वाढते, फ्लेक्सिबिलिटी वाढते, स्टॅमिना वाढतो, आजार सगळे बरे होतात. आपल्या देशामध्ये आजार बरे होतात हे सांगणं गुन्हा आहे आणि हा गुन्हा आम्ही पुन्हा पुन्हा करत राहतोय, कारण ते आजार बरे होतात, योगाने बरे होतात.
1: बरोबर आहे. थोडक्यात आपण म्हणतो तसं की प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर.
0: अगदी बरोबर.
1: योगासनं हेच काम करतात असं म्हणायला काहीच हरकत नाहीये. एकंदरच योगाचं महत्व सगळ्यांनाच आहे, त्याविषयी सांगा.
0: आज जर बदलतं लाईफस्टाईल, जीवनशैली आणि आहार बघितला, तर जे पूर्वी 50-60 नंतर होणारे जे आजार आहेत, जसे गुडघेदुखी, कंबरदुखी, पाठदुखी किंवा बीपी, शुगर, हार्टचे प्रॉब्लेम, हार्ट अटॅक किंवा कॅन्सर, हे पूर्वी 55-60 नंतर व्हायचे आजार, ते आजकाल बघितले तर अगदीच यंग एज मध्ये, म्हणजे 20-25-30-35 कोणालाही होतोय. आजकाल महिलांना हार्ट अटॅकचं प्रमाण हे पुरुषांपेक्षा कमी होतं, ते आता वाढलेलं आहे. पॅरलिसिसचं प्रमाण, लकवा ज्याला म्हणतो आपण, त्याचंही प्रमाण वाढलेलं आहे. त्याची कारण अनेक आहेत. तरुण लोकांना पॅरलिसिसचा झटका येतोय, तरुण लोकांना किडनी फेल होत आहेत, लिव्हर फेल, आणि शुगरची समस्या, तर 250-300 खाली शुगर येतच नाही लोकांची. पूर्वी 120-130-140 डॉक्टर म्हणायचे की प्री डायबेटिक आहे, आज तर 300-400-500 कुठल्याही रेंजला शुगर होते. तर हे जर टाळायचं असेल आणि हे जर नियंत्रणात आणायचं असेल तर सर्वांनी नियमित योग साधना करणे गरजेचं आहे. इथे योगला मर्यादा नाही, अमर्यादित फायदे आहेत.
1: मला सांगा की एक सर्वसामान्य व्यक्ती म्हणून नियमित योगा करताना काय आसनं केली पाहिजेत?
0: नियमित आसने करत असताना सगळ्यात महत्वाचा भाग आपला ढोपर. ढोपर चांगले असेल तर तुम्ही मुव्हमेंट करू शकता. पाठीचा कणा चांगला असेल तर तुम्ही उभे राहू शकता. तर सगळ्यात महत्वाचे ढोपऱ्याचे व्यायाम, पाठीच्या मणक्यासाठी ते सांगितले मकर.

0: शरीरासन, भुजंगासन, शलभासन, धनुरासन, मर्कटासन, त्याच्या परत शलभासनचे चार प्रकार आहेत, मर्कटासनचे चार प्रकार आहेत, भुजंगासनचे चार प्रकार आहेत आणि सोपे सोपे प्रकार आहेत, कोणीही करू शकतो. लहान मुलांपासून वयोवृद्धापर्यंत योग कोणी करावा, ज्याचा श्वास चालू आहे
1: त्यांनी सगळ्यांनी
0: त्यांनी करावा. असे आम्हाला प्रत्येक वेळी असे काही लोक शंका विचारत असतात की मला अमुक आजार आहे, अमुक आजार आहे, माझा अमुक वय इतका आहे, मला असा त्रास होतोय. तुला त्रास होतोय म्हणूनच तू योग कर. लोकांची अशी समस्या असते, नाही मला जरा बरं वाटलं ना
1: की मम्मी
0: मी योगाला येते. ते उलट सांगतात. आम्ही सरळ सांगतो तुम्ही योगा सुरू करा
1: म्हणजे आजार तुमच्या जवळ,
0: म्हणजे तुम्ही बरे व्हाल.
1: खरंय, खरंय, अगदीच खरंय आहे. आता आपण बोलतोच आहोत की योगामुळे काय होतं आणि योगा न केल्यामुळे काय होतं. योगाचे फायदे सांगा.
0: योगाचे फायदे एका वाक्यात जर सांगायला झालं ना, तर असा कोणताही आजार नाही की जो योगने नियंत्रणात येत नाही. इथे जर आकडेवारी टक्केवारी सांगितली तर 100% नियंत्रणात येतात आणि 99% बरे होतात. आजाराचं नाव घ्यायची गरज नाही. कोणताही आजार घ्या, बीपी, शुगर, थायरॉइड, हार्ट, लिव्हर, किडनी, पॅरालिसिस, पार्किन्सन, हार्ट अटॅक, लिव्हर फेल, किडनी फेल, स्किन डिझीज, डोळ्यांच्या समस्या, केसांच्या समस्या, कानाच्या समस्या, कुठल्याही समस्या घ्या तर 100% हे नियंत्रणात येतात आणि बरे होतात. इथे आम्ही 1% कमी सांगतो, 100% सांगितलं तर अतिशयोक्ती होईल.
1: बरोबर.
0: म्हणून ते आणि हे आम्ही पुन्हा एकदा हे हजारो पेशंट आम्ही बरे केलेले आहेत. आज हजारो लाखो करोडो पेशंट बरे होत आहेत योग साधना करून, तर त्याच्या जोरावरतीच हे आम्ही सांगतो की बरे होतात.
1: मला असं वाटतं की यापेक्षा आणखीन आपल्याला कोणी काही वेगळं सांगायची गरज नाहीये की योगाचे काय फायदे आहेत ते. सर, योगाची 8 अंग आहेत आपल्याला सगळ्यांना माहिती, त्याविषयी
0: सांग. अष्टांग, ज्यामध्ये यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी, यामध्ये पुन्हा हे झाले 8 अंग. जसं मनुष्याचा जर एखादा अवयव नसेल तर त्याला आपण काय म्हणतो, अधू. तसंच जर हे 8 अंग जर फॉलो नाही केले एका साधकाने आणि केवळ तो आसन करतोय, केवळ प्राणायाम करतोय, तरी तो अधू झाला, तो पूर्ण योग होत नाही. तर या 8 स्टेपमध्ये पहिल्या स्टेपमध्ये जो यम आहे त्याच्यामध्ये पुन्हा 5 पायऱ्या आहेत. पहिल्या स्टेपला मध्ये 5 पायऱ्या आहेत. ज्यामध्ये अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह, ह्या 5 पायऱ्या ओलांडून नियमामध्ये गेलात की तिथे परत 5 स्टेप आहेत. शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर, परिधान, मग त्याच्यानंतर आसन, त्याच्यानंतर प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि मग समाधी.
1: आता आसनांविषयी तर आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की वेगवेगळी आसन आहेत. आसनांच्या नंतर येतो प्राणायाम, त्याविषयी काय सांगाल.
0: प्राणायाम याच्यामध्ये त्या नावात सगळं काही, प्राण अधिक आयाम, म्हणजे प्राणावर नियंत्रण मिळवणे म्हणजे प्राणायाम. आणि ते श्वसनाचे वेगवेगळे प्रकार, श्वसनाचे योग म्हणजे काय, श्वास कसा घ्यावा हे शास्त्रशुद्ध पद्धतीत करणे म्हणजेच योग आहे. श्वासावर नियंत्रण म्हणजे प्राणायाम.
1: वा सर, प्राणायामाविषयी तुम्ही आता सांगितलंतच की प्राणायाम म्हणजे कसा घ्यावा, आपला श्वास कसा घ्यावा याविषयी, त्याचेही काही प्रकार आहेत त्याबद्दल सांगा.
0: प्राणायामचे मुख्य 8 प्रकार आहेत आणि 7 रोगानुसार प्राणायाम आहेत.
1: बरं.
0: तर रोगानुसार प्राणायाम म्हणजे असे काही आजार जे गंभीर आजार असतात की जे केवळ ह्या 8 प्राणायामने कंट्रोल होत नाही. जसं एखादा तज्ञ डॉक्टर रोगानुसार औषधं देत असतो आणि त्या औषधाचा पण तो कॉम्बिनेशन बनवतो, तर तसाच एक तज्ञ योग शिक्षक हा प्राणायामचा आणि आसनांचा कॉम्बिनेशन बनवून जर रोगीला दिला तर तो रोग बरा होतो. जसे 8 मुख्य प्राणायाम मध्ये भस्त्रिका, याच्यामध्ये सुद्धा सिक्वेन्स आहे. तो सिक्वेन्सनी टप्प्याटप्प्यानेच करायला हवा. उलट सुलट केला तर नुकसान होईल का, तर नाही.
1: बर,
0: नुकसान होणार नाही, पण जो अपेक्षित लाभ आहे,
1: फायदा होणार,
0: तो अपेक्षित फायदा 100% फायदा होणार नाही. त्यासाठी ते सिक्वेन्सने घेणं गरजेचं आहे. ज्यामध्ये सुरुवातीला पहिला प्रकार असतो भस्त्रिका, ज्यामध्ये डीप ब्रीदिंग, दीर्घ श्वसन करणे, तसंच आपल्या सिद्धासन, सुखासन, पद्मासन मध्ये वज्रासन, ज्यांना ज्या आसनामध्ये शक्य असेल त्या आसनामध्ये बसायचंय. अगदीच खाली बसणं शक्य नसेल, खुर्चीत बसा, बेडवर बसा, पाय पसरून बसा, कसेही बसा, अगदी बसता येत नाही तर बेडवर झोपून प्राणायाम करता येतात.
1: बर,
0: फक्त करायची इच्छा पाहिजे. खुर्चीत बसून बेडवर झोपून सुद्धा आजार बरे केलेले केसेस आहेत, पूर्ण बरे. करायची इच्छा पाहिजे, इच्छा तिथे मार्ग. तर ज्याच्यामध्ये पहिला भस्त्रिका, डीप ब्रीदिंग श्वास, तर तुम्ही बसून खुर्चीत पण घेऊ शकता, झोपून पण घेऊ शकता भस्त्रिका. त्याचा जसा औषधाचा एक झाला ड्रग्स, डॉक्टरांनी ठरवला कोणता ड्रग्स द्यायचा आहे त्याची मात्रा, तसंच हा प्राणायाम कोणते प्राणायाम घ्यायचे आजारानुसार आणि त्याची मात्रा म्हणजे टायमिंग.
1: बरोबर.
0: इथे टायमिंग म्हणजे मात्रा. मग प्राणायाम हा किती वेळ करायचा आहे, भस्त्रिका, डीप ब्रीदिंग, तर किमान 5 मिनिटं.
1: ओके.
0: 5 मिनिटं, 10 मिनिटं, 15 मिनिटं, तुम्हाला वेळ किती आहे त्याच्यावरनं तुम्ही हे किमान 5 ते 10-15 मिनिटं करू शकता भस्त्रिका. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाला येतो कपालभाती. ज्या कपालभातीमध्ये श्वास श्वास झटकून बाहेर टाकायचा असतो. श्वास बाहेर टाकताना पोट आत जातं आपोआप.

0: तर हे केवळ असं सांगून कळणार नाहीये, तर ते
1: बघितली
0: पाहिजे, शिकली पाहिजे, किंवा तुम्ही रेग्युलर तज्ञ शिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली करायला पाहिजे. हे पुन्हा पुन्हा आपण नमूद करतो. का सांगतो, कारण तुम्ही योगा केलात नाही तर फायदा होणार नाही, पण चुकीचा केलात तर
1: नुकसान होऊ शकतं.
0: झालेलं आहे, हाय ब्लड प्रेशर आहे, बीपी, शुगर, काही हायपर ऍसिडिटी आहे, आणि त्यांनी जर कपालभाती कुठेतरी ऐकलं, कुठेतरी बघितलं आणि त्यांनी चुकीच्या पद्धतीने थोडासा फास्ट केला, तर हे आजार वाढून प्रेशर वाढू शकतो, हार्टबीट्स वाढतात आणि ब्रेन हॅमरेज होणे आणि हार्ट अटॅक येण्यापर्यंत मजल जाऊ शकते. तर पुन्हा पुन्हा तज्ज्ञ योग शिक्षकांच्या मार्गदर्शनाखालीच योगाभ्यास करा. कपालभाती, त्यानंतर बाह्य प्राणायाम, त्यानंतर उज्जायी प्राणायाम जो कंठाला घर्षून श्वास घ्यायचा असतो, विशेष करून थायरॉइडसाठी लाभकारक आहे. पाचव्या क्रमांकाला अनुलोम विलोम, हे पाच क्रियात्मक प्राणायाम आहेत. आणि त्यानंतर तीन शेवटचे ध्यानात्मक प्राणायाम, ज्यामध्ये भ्रामरी, उद्गीत आणि प्रणव ध्यान. उद्गीत म्हणजे ओंकार, भ्रामरी म्हणजे डोळे बंद करून, कान बंद करून आपण उच्चारण करतो भ्रामरी, आणि प्रणव ध्यान म्हणजे मेडिटेशन. हे झाले 8 मुख्य प्राणायाम. आता याच्यामध्ये कॅन्सर सारखे जे आजार आहेत किंवा काही ना हायपर ऍसिडिटी आहे किंवा ऋतुमानानुसार काही प्राणायाम चेंज किंवा वेगळे घ्यायचे असतात, जसे पावसातून थंडीतून वेगळे प्राणायाम, गर्मी, आता पावसाळा सुरू झालाय तरी अजून गर्मी प्रचंड आहे, तर ह्या गर्मीमध्ये प्राणायाम बदलतात. जर इथे कपालभाती थोडासा कमी, त्याचा वेळ डोस कमी करून इथे चंद्रभेदी, आता मी रोगानुसार प्राणायामची नावं सांगतो, चंद्रभेदी प्राणायाम, सूर्यभेदी प्राणायाम, नाडी शोधन प्राणायाम, अभ्यंतर प्राणायाम, शीतली, शीतकारी आणि कर्णरोगांतक, हे 7 रोगानुसार प्राणायाम आहेत, ज्यामध्ये शीतली, शीतकारी आणि चंद्रभेदी हे गर्मीचे आजार कमी करण्यासाठी गर्मीमध्ये करायचे असतात, आणि ह्याचं उलट सूर्यभेदी प्राणायाम हे थंडीमध्ये करायचे असतात. हा, तर
1: हे लक्षात आलं पाहिजे.
0: हा, त्यासाठीच तो तज्ज्ञ डॉक्टर पाहिजे, तज्ज्ञ शिक्षक पाहिजे.
1: सर, तुम्ही प्राणायामाचे आता प्रकार सांगितलेत, रोगानुसार ते कसे करावेत हेही सांगितलं. परत अजून एक प्रश्न मला असा पडलाय की जे सुरुवातीला तुम्ही अष्टांग सांगितली त्यातली यम आणि नियम ही दोन मुख्य अंग सांगितली, जरा त्याबद्दल सविस्तर सांगा.
0: यम मध्ये अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह ह्या 5 स्टेप आहेत, ज्यामध्ये अहिंसा पहिलाच. अहिंसा म्हणजे हिंसा न करणे.
1: बरोबर.
0: मग एक तर प्रत्यक्ष हिंसा म्हणजे जे प्राणी मात्रेला वगैरे मारून वगैरे खातात वगैरे तो प्रकार, ती झाली हिंसा. किंवा आजकाल जे खून खराबे होतात ती झाली हिंसा. हा एक हिंसेचा प्रकार. आणखीन दुसरा हिंसेचा प्रकार असतो मानसिक हिंसा.
1: बर.
0: शारीरिक हिंसा ही झाली शारीरिक, एक तर जीवे मारणे ती हिंसा झाली, त्यानंतर एखाद्याच्या कानाखाली लगावणे मारणे तीही हिंसाच आहे, एखाद्याला शिवी देणे, मोठ्या आवाजात बोलणे, अगदी आपल्या घरातल्या मुलांना जरी तुम्ही मोठमोठ्याने ओरडत असाल, त्यांना रागवत असाल, तर ती एक प्रकारची हिंसा आहे. तर अशी कोणत्याही प्रकारची हिंसा आपल्याकडून होणार नाही याची काळजी घेणे म्हणजे अहिंसा. आता सत्य, सत्य म्हणजे नेहमी सत्य बोलायला हवं,
1: खरं बोला.
0: त्यानंतर अस्तेय, अस्तेय म्हणजे चोरी न करणे, कोणत्याही प्रकारची चोरी प्रत्यक्ष करतात, अगदी डाके घालतात, घर लुटतात, बँक लुटतात, ही तर चोरी झालीच, पण अजून काय त्या प्रकारची चोरी होऊ शकते, तर एखाद्याच्या आयडियाज चोरतात,
1: कशाही प्रकारची चोरी नको,
0: एखाद्याची कॉपी पेस्टचा प्रकार चालू आहे आता, कॉपी करणे आणि पेस्ट करणे, तेही एक प्रकारची चोरी आहे. तर चोरी करू नये. ब्रह्मचर्य, इथे जास्त सांगायची गरज नाही. ब्रह्मचर्याचा अर्थ नुसतं तुम्ही लग्न करू नये आणि साधू व्हावं असं नाहीये. ब्रह्मचर्याचा अर्थ असा आहे की तुम्ही वैवाहिक जीवनामध्ये तुमची पत्नी सोडून इतर कोणत्याही महिलेकडे बघत असताना तुमचा दृष्टिकोन हा ती आपली माता आहे, भगिनी आहे, आई असं असायला हवं, याला म्हणतात ब्रह्मचर्य. तर ते करणं गरजेचं आहे. त्यानंतर अपरिग्रह, अपरिग्रह म्हणजे अतिरिक्त साठा करणे, मग कोणत्याही प्रकारची असू शकते, म्हणजे कृत्रिम टंचाई निर्माण करतात, जसं काही एखाद्या सीझनमध्ये एखादं समजा उदाहरण घेऊ, कांद्याचा साठा करतात काही व्यापारी आणि कांद्याचा तुटवडा निर्माण करतात आणि त्याचा भाव वाढवतात. तर असं कोणत्याही प्रकारे वस्तू असेल, पैसा असेल, सोनं, नाणी, जे काही असेल, तर तो अतिरिक्त साठा करू नये, हे यम मध्ये सांगितलेलं आहे. आता नियमामध्ये शौच, संतोष, तप, स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान. इथं शौच म्हणजे स्वच्छता. बाहेरून माणूस, तर प्रत्येक माणूस एकदा तर आंघोळ नक्कीच करतोय, आतल्या शरीराचं काय? आतलं शरीर स्वच्छ होणं गरजेचं आहे, आणि ते कशाने स्वच्छ होईल? तर योगाभ्यासाने, प्राणायामने. हे अष्टांग योगने शुद्ध होईल, आतून शरीर शुद्ध हे योगाने प्राणायामनीच होईल. तर बाहेरून तर स्वच्छ सगळेच करतात, तर शरीर आतून स्वच्छ कसं होईल याकडे विशेष लक्ष द्यायला हवं. संतोष, संतोष म्हणजे समाधान. कितीही मिळालं तरी माणसाची अशी प्रवृत्ती आहे की तो समाधानीच होत नाही. मग तुम्ही कितीही योगा केलात तरी त्याचा फायदा होणार नाही, जोपर्यंत तुम्ही हे यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधीचं पालन करत नाही. मग समाधान असायला हवं. एखाद्याकडे सायकल आहे, तो दुसऱ्याची मोटरसायकल

0: बघतो आणि तो असंतोष होतो. एखाद्याकडे मोटरसायकल आहे, दुसऱ्याकडे तो फोर व्हीलर बघतो, असंतोष होतो. एखाद्याकडे फोर व्हीलर आहे, दुसऱ्याकडे तो मोठी गाडी बघतो त्याच्यापेक्षा, तो असंतोष होतो. त्याच्याकडे मोठी गाडी आहे, दुसऱ्याकडे जेट विमान बघतो आणि तो असंतोष होतो. याला कुठेही मर्यादा नाही. तर त्यांनी संतोष आता इथे असं सांगत नाही की जे तुम्ही जिथे आहात ना त्याच्यातच संतोष माना, पण जे आहे, जे मिळालेलं आहे आपल्याला, जे मिळालंय ना ते इतर 90% लोकांकडे त्या वस्तू नाहीये. हे थोडं आपल्या पुढच्या लोकांकडे बघितलं तर दुःखी व्हाल, जरा मागच्या लोकांकडे बघितलं तर संतोष व्हाल.
1: नक्कीच नक्कीच.
0: तर संतोष राहणं गरजेचं आहे. तप म्हणजे इथे पुन्हा योग हा एक तप आहे. त्या योगच्या तपाग्नीमध्ये जर तपलात तर तुमचे सगळे आजार जळून भस्म होतात. स्वाध्याय, स्व अध्याय, स्वतः शिकणं गरजेचं आहे. आणि शेवटचं ईश्वर प्रणिधान, ईश्वराच्या प्रती नतमस्तक होणे गरजेचं आहे.
1: खरंच मला असं वाटतं की या यम आणि नियम मध्ये सगळं काही भरपूर सार सामावलेलं आहे.
0: एवढं जरी पहिले दोन स्टेप यम नियम पालन केलात आणि नंतर आसन प्राणायाम केलात, ह्या चार स्टेप केल्या तरी तुम्ही हळूहळू आपोआप समाधीकडे पोहोचाल.
1: या बात आहे. मला असं वाटतं की या सगळ्याचा काळजीपूर्वक विचार सगळ्यांनीच केला पाहिजे. फक्त महिलांनीच असं नाही, सगळ्यांनीच आपलं आयुष्य निरामय जावं यासाठी हे करायला हवं.
0: बरोबर आहे.
1: नाही का सर, खूप छान माहिती तुम्ही देत आहात योगाबद्दल. आणि मला असं वाटतंय की हे ऐकल्यानंतर बऱ्याच जणांना इच्छाही होईलच की आपण काहीतरी सुरू करूया, जसं तुम्ही म्हणालात तसं. तर महिलांनी ही एवढी आसनं रोज केलीच पाहिजे, काय सांग?
0: किमान अगदीच खरोखरच ज्यांना वेळ नाही ना त्यांनी किमान अर्धा तास तरी वेळ काढावा. पण काही 90% लोक हे वेळ नाही सांगतात, हे साफ खोटं सांगतात. थोडासा अभ्यास करावा की आपला वेळ जातोय कुठे. तर एक तास तरी किमान आपल्यासाठी काढायला हवा, ज्यामध्ये डोपऱ्यासाठी मणक्यासाठी सांगितली ती आसने करायला हवीत. आणि विशेष प्राणायाम, ज्यामध्ये मागाशी 8 मुख्य प्राणायाम सांगितले, रोगानुसार प्राणायाम सांगितले, त्यांनी ते करायलाच हवीत.
1: नक्कीच नक्कीच. आणि मला वाटतं हे सगळ्याच वयातल्या महिलांनी, आपल्या मैत्रिणींनी, आपल्या छोट्या मैत्रिणींनी सगळ्यांनीच याचा अवलंब केला पाहिजे, जेणेकरून पुढे ज्या समस्या आपल्याला येतात त्या येऊच नाहीयेत. नाही का सर, सुरुवातीला तुमची ओळख करून देताना मी आंतरराष्ट्रीय योग शिक्षक असे करून दिली आहे. तुम्ही त्यातले तज्ज्ञ आहातच. एकंदरच योग क्षेत्रामध्ये तुम्ही काय नेमकं काम करताय त्याबद्दल मला सांगा.
0: हो नक्की. गेले जवळपास 12 वर्षाचा एक काळ एक तप होऊन गेलेला आहे या क्षेत्रामध्ये मला. तर सर्वांसाठी योग, आणि त्याच्यामध्ये मेन असं रोगानुसार योग असं आमचं हेडिंग असतं. निरामय योगा क्लासेस नावाने आपले क्लासेस, ज्यामध्ये टायमिंग जे आहे ते माझ्या वेळेनुसार, त्याच्यातलं एकही टायमिंग नाही आहे. हे प्रत्येक, जसं मागे सांगितलं, जे धंदा नोकरी व्यापार व्यवसाय करतात त्यांच्यासाठी ती वेळ सुटेबल असेल त्या वेळेनुसार बॅच असते. त्याच्यानंतर थोडीशी उशिरा उठणाऱ्या लोकांसाठी, जे लोक रात्री उशिरा झोपतात त्यामुळे ते लवकर उठू शकत नाही अशांसाठी आहे. संध्याकाळी महिलांसाठी, महिलांना सकाळी वेळ नसतो, मग त्यांच्यासाठी गृहिणी, विशेष करून गृहिणींसाठी सुद्धा एक संध्याकाळची वेळ आहे दिलेली. आणि त्याच्यानंतर नोकरदार वर्ग, असं सगळ्यांची सोय करून आपण आपले योगाचे क्लासेस चालतात, ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही. आज शेकडो लोक कनेक्टेड आहेत. आणि मागाशी सांगितलं तसं की एवढे हे सगळे आजार, बीपी, शुगर, थायरॉइड, आजकाल जे एव्हीएन सारखा आजार, एव्हीएन जे हिप जॉईंट लॉक होतात आणि त्याचं ऑपरेशन करावं लागतं, प्रोचन शोल्डर म्हणा, मणक्याचे आजार. माझ्याकडे येणारे पेशंट हे लास्ट स्टेजचे पेशंट येतात की ज्यांना मणक्याचे ऑपरेशन सांगितलंय, ढोपऱ्याचं ऑपरेशन सांगितलंय, हार्टचं ऑपरेशन सांगितलेलं आहे, किडनीचं क्रिएटिनाइन 7-7, 8-8 पर्यंत वाढलेलं आहे, लिव्हर सिरोसिस, फॅटी लिव्हर Grade 2-3 पर्यंत पोहोचलेलं आहे, असे केसेस येतात. आणि हे असे केसेस नियमित योग साधनेने, आपली योग साधनं ही 365 दिवसाची असते, रोज असते आणि सगळ्यांना जमेल या पद्धतीत जातीनिशी स्वयं मी स्वतः तिथे असून मी स्वतः करतो, मी सगळ्यांकडे लक्ष देऊन करून घेऊन हे सगळे आजार बरे झालेले आहेत.
1: मला वाटतं सगळ्यांनी त्याचा अवलंब केला पाहिजे, प्रयत्न तर नक्कीच केला पाहिजे. सर अजून एक प्रश्न मला असा पडतोय की आता तुम्ही म्हणालात तसं योग केलाच पाहिजे, एक सर्वसाधारण आपली जीवनशैली काय असावी त्याबद्दल जरा सांगा.
0: जीवनशैली ही सगळ्यात पहिलं म्हणजे आधी शक्य तितकं लवकर जेवणे, किंवा शक्य असल्यास रात्री न जेवणे.
1: बर.
0: तर आहार कसा असावा? एक बार खाएगा वो योगी, दो बार खाएगा वो भोगी, तीन बार खाएगा वो रोगी, और जो बार बार खाएगा वो महारोगी. म्हणजे तर खाण्याचा अर्थ तुम्ही काय खाता याच्यापेक्षा तुम्ही किती वेळा खाता आणि ते कधी खाता. महिलांमध्ये समस्या काय होते की महिला ही सगळ्यांचं खाऊन झालं, जेवून झालं की सगळ्यात शेवटी उशिराने आणि ते सगळं राहिलेलं हे फुकट जाईल म्हणून ती पोटात टाकते. आपलं शरीर म्हणजे काय, डस्टबिन नाहीये की ज्याच्यामध्ये सगळं टाकलं आणि डस्टबिनमध्ये जेवढं टाकाल तेवढे त्याची दुर्गंधी पसरणार आणि आजार पसरणार आहे. ते वेस्ट जाणार नाही तसंच बनवा, आणि वेस्ट गेलं तरी चालेल पण पोटात नका टाकू.
1: खरं,
0: उशिरा जेवू नका, रात्री उशिरा जेवून मग उशिरा झोपणे, तर तसं न करता लवकर लवकर शक्य तितकं 10

0: पर्यंत झोपायचंय. हा ठीक आहे, जे लोक शिफ्ट वाईज काम करतायत ते त्याला पर्यायच नाहीये, त्यांना लवकर जेवणे, लवकर झोपणे आणि लवकर उठणे. पहाटे लवकर केवळ उठल्याने तुमचे निम्मे आजार बरे होतात.
1: मला असं वाटतं की जसं तुम्ही मगाशी यम आणि नियम सांगितलेत तसं जीवनशैलीमध्ये सकाळपासून सुरुवात न करता रात्री लवकर जेवणं, लवकर झोपणं आणि लवकर उठणं, ह्या तीन गोष्टी आपली जीवनशैली बदलू शकतात आणि आपण होणाऱ्या रोगांपासून लांब जाऊ शकतो. सर जाता जाता काय सांगाल आमच्या मैत्रिणींना?
0: हेच सांगेन की मैत्रीण ही तारेवरची कसरत करत असते, तर ती कसरत करता करता तिने आपलं स्वतःच आरोग्य जपायला हवं. खूप महिला जपत पण आहेत. एक गृहिणी हा संपूर्ण घराचा कणा असते आणि गृहिणी जर कोलमडली तर कणा कोलमडला आणि संपूर्ण घर डिस्टर्ब होतं. तिने जर आरोग्य सांभाळलं तर ती सगळं काही करू शकते.
1: खरंय, मला असं वाटतं की सर खूप छान बोलले आहेत, पण तरी सुद्धा मैत्रिणीनो स्वतःसाठी थोडा वेळ काढा आणि योगाभ्यासाकडे लक्ष द्या आणि तुमचं आयुष्य निरामय जाऊ दे. याच नोटवर आज आपण इथे थांबूया. सर तुम्ही इथे आलात आणि आपला योग आणि महिलांचं आरोग्य याविषयी खूप चांगली माहिती आमच्या मैत्रिणींना करून दिली, त्याबद्दल आकाशवाणी परिवारातर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद. योग आणि महिलांचं आरोग्य याविषयी आंतरराष्ट्रीय योग शिक्षक स्वामी सर यांची मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. संवाद साधला होता पल्लवी गोडसे यांनी. बरं तर मैत्रिणीनो, आता मात्र कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे, तेव्हा वनिता मंडळ या कार्यक्रमातून मी पल्लवी गोडसे आता तुमची रजा घेते. पुन्हा भेट आहेच, तोपर्यंत नमस्कार. ह्या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

0: रत्नागिरी केंद्राची निर्मिती असलेला वनिता मंडळ हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोतेहो, कौटुंबिक हिंसाचार घरातूनच सुरू होतो का?
2: कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही व्यक्तीला त्रास दिला म्हणजे सुनेने सासूला दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचारच म्हणतो, किंवा भावाने बहिणीला त्रास दिला तरी त्याला एक कौटुंबिक हिंसाचार आपण म्हणतो.
1: हा हिंसाचार कोणत्याही थरावर जाऊ शकतो.
3: कौटुंबिक हिंसाचार हा कन्वर्ट होतो सेक्शुअल व्हायलन्स मध्ये, की जिथे घरच्या लहान बाळांवर देखील सेक्शुअल व्हायलन्स होतात. मग हे सायकल जे आहे ते तेव्हाच तोडलं जाऊ शकतं जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आवाज उठवता.
1: पण मग अशा वेळी करायचं काय?
4: असा एक फोन नंबर तुमच्या जवळ असला पाहिजे, तर ताबडतोब ती व्यक्ती येईल, तुम्हाला मदत करेल आणि कुठलाही अत्याचार झाला तर आवाज उठवा.
1: प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा. सहभाग शोभाताई कोकितकर, सीमाताई देशपांडे आणि ऍडव्होकेट प्रणाली ठाकूर. अवश्य का सोमवार दिनांक 29 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा.
0: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲप सहित

558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोतेहो, आपण ऐकूया पद्मजा फेणाणी जोगळेकर यांनी गायलेलं आणि स्वरबद्ध केलेलं इंदिरा संत यांचं गीत.

माधुरी करमरकर यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. गीतकार होते नितीन आखवे आणि संगीत दिलं होतं मिलिंद करमरकर यांनी. श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी 558 किलोहर्ट्झवर.

0: श्रोते हो नमस्कार. इंद्रधनुष्याच्या आजच्या भागात मी सारिका तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. श्रोते हो, करिअर काउन्सिलिंग तसं म्हटलं तर आजच्या काळाची गरजच आहे आणि याविषयीच आज आपण जाणून घेणार आहोत प्राध्यापक डॉक्टर निलेश ठाकरे सरांकडनं. ते एक करिअर काउन्सिलर आहेत आणि आज आपल्याला याविषयी मार्गदर्शन करणार आहेत. डॉक्टर निलेश ठाकरे, आकाशवाणीच्या स्टुडिओत आपलं खूप खूप स्वागत.
1: धन्यवाद मॅडम. मी पण आकाशवाणी नागपूर आणि संपूर्ण जी टीम आहे त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी मला विद्यार्थ्यांसोबत हितकूज करायची संधी दिली.
0: आणि सर, मग आता हे विचारायचं आहे की 12वीनंतर योग्य करिअर कसं निवडावं आणि कुठल्या गोष्टी मग करिअर निवडताना लक्षात ठेवायला हव्या.
1: मी टीचिंग क्षेत्रामध्ये गेली 27 वर्ष कार्य करतो आहे. साधारणतः मुंबई, पुणे आणि आता अमरावती एका प्रतिष्ठित कॉलेजला मी प्राध्यापक आहे. तर या 27 वर्षाच्या कालावधीमध्ये मला असं आढळलं की एक विद्यार्थ्यांमध्ये एक खूप गोंधळ असतो की 10वीनंतर कुठल्या स्ट्रीमला जायला पाहिजे, 12वीनंतर कुठल्या स्ट्रीमला जायला पाहिजे. तो गोंधळ साहजिकच आहे. तर हे गोंधळ दूर करण्याकरता त्यांनी स्वतःची आवड, क्षमता, व्यक्तिमत्व आणि भविष्यातील संधी याचा विचार करणे अत्यंत आवश्यक आहे. फक्त मित्र, नातेवाईक किंवा समाजाच्या दबावामुळे करिअर निवडू नये. ज्या क्षेत्रात काम करताना आनंद वाटतो आणि सातत्याने मेहनत घेता येते ते क्षेत्र निवडणे अधिक योग्य ठरते. तसेच त्या क्षेत्रातील रोजगाराच्या संधी, पगार, उच्च शिक्षण आणि भविष्यातील स्कोप याची माहिती घेणे अत्यंत आवश्यक आहे.
0: नक्कीच. आणि मग डॉक्टर निलेश ठाकरे सर, भारतात आणि विदेशात सर्वाधिक मागणी असलेले करिअरचे क्षेत्र कुठले कुठले आहेत हे जाणून घ्यायला आवडेल.
1: आता गेले काही वर्ष खूप घडामोडी होत आहेत. तर नॅशनल एज्युकेशन पॉलिसी येते आणि पारंपरिक जी आपली शिक्षण पद्धती आहे त्याच्यामध्ये प्रचंड बदल होत आहे आणि ग्लोबलायझेशनमुळे आता भारत आणि भारताबाहेर पण खूप साऱ्या संधी उपलब्ध होत आहेत. तर सर्वात पहिल्यांदा मी सांगेल की हेल्थ केअर आणि नर्सिंग एक खूप मोठा एक सेक्टर आता डेव्हलप होतो आहे, ज्यामध्ये डॉक्टर जे आपले प्रतिष्ठित डॉक्टर असतात त्यासोबतच हॉस्पिटल मॅनेजमेंट, मेडिकल कोडिंग, क्लिनिकल रिसर्च, पब्लिक हेल्थ, नंतर हेल्थ इन्फॉर्मॅटिक्स, न्यूट्रिशन, नंतर डायटिशन ह्या खूप साऱ्या संधी आता उपलब्ध होत आहेत. तसेच एक आणखी फिनटेक नावाचा खूप मोठा एक दालन आपल्यापुढे उभे होत आहे. तर फिनटेक याचा अर्थ सोपा आहे. फिन म्हणजे फायनान्स, टेक म्हणजे टेक्नॉलॉजी. तर आपण म्हणतो फायनान्स अधिक टेक्नॉलॉजी. तर फायनान्स टेक्नॉलॉजीमध्ये आपण बघतोच आता की सगळं आपलं पूर्ण बँकच आपल्या मोबाईलमध्ये आलेली आहे. तर डिफरंट इन्व्हेस्टमेंट ॲप, नंतर ऑनलाईन बँकिंग, UPI पेमेंट्स, डिजिटल वॅलेट्स या सगळ्यांमध्ये खूप साऱ्या संधी आणि करिअर आता उपलब्ध आहेत. त्यामध्ये आपण जर विद्यार्थ्यांनी विचार केला तर फिनटेक अनालिस्ट, नंतर डिजिटल बँकिंग, रिस्क अनालिस्ट, फायनान्शियल डेटा अनालिस्ट वगैरे खूप सारे त्या ठिकाणी त्यांना स्कोप उपलब्ध होईल. आणि म्हणतात की पहिलं रिव्होल्युशन जे आलेलं आहे ते जेव्हा आगीचा जन्म झाला आणि दुसरं रिव्होल्युशन जे जगामध्ये आलं आहे ते जेव्हा व्हील म्हणजे चक्राचं इन्व्हेन्शन झालं.
0: नक्कीच.
1: तर आता तिसरं जे रिव्होल्युशन आपल्या या पूर्ण घडामोडी किंवा भारतामध्ये होत आहे त्याचं नाव मी घेईल AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आणि अक्षरशः पूर्ण सेक्टरमध्ये खूप साऱ्या संधी पण उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि पूर्ण सगळे आयाम्स त्यांनी बदलवलेले आहेत. तर हे जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे

हे आजच्या काळातील सर्वात वेगाने वाढणारे क्षेत्र आहे. तर एआयच्या मदतीने आपण संगणक आणि मशीन मानवासारखे विचार करणे, निर्णय घेणे आणि काम करणे शिकत आहेत. आणि याच्यामध्ये आता करिअर पर्याय जर आपण बघितलं तर एआय इंजिनियर, रोबोटिक्स इंजिनियर, एआय रिसर्चर, ऑटोमेशन स्पेशालिस्ट, एआय डेव्हलपर, हे सगळे त्या ठिकाणी नवीन पोस्ट किंवा संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहेत. तसेच जर आपण भविष्यातील स्कोप जर बघितला तर हाच एआयचा वापर करून हेल्थकेअर, बँकिंग, एज्युकेशन, ॲग्रिकल्चर, ऑटोमोबाईल आणि डिफेन्स या सर्व क्षेत्रामध्ये खूप संधी उपलब्ध होत आहे. त्यामुळे भारत आणि विदेशात पण खूप मोठी मागणी या सेक्टरमध्ये आहे. तसेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स सोबतच एक आणखी सेक्टर आपल्यापुढे उपलब्ध आहे, ते म्हणजे डेटा सायन्स आणि मशीन लर्निंग. आता विद्यार्थ्यांना डेटा सायन्स आणि मशीन लर्निंग म्हणजे काय आहे तर सोप्या भाषेत सांगायचं झालं तर डेटा सायन्स म्हणजे मोठ्या प्रमाणातील माहितीचे विश्लेषण करून उपयुक्त निष्कर्ष काढणे. तसेच मशीन लर्निंग म्हणजे संगणकाला डेटा वापरून स्वतः शिकण्याची क्षमता देणे, हे झालं आपलं मशीन लर्निंग. तर याच्यामध्ये पण संधी खूप उपलब्ध आपल्यापुढे आहेत, ते म्हणजे डेटा सायंटिस्ट, डेटा अनालिस्ट, मशीन लर्निंग इंजिनियर, बिझनेस अनालिस्ट. आणि आज काय झालं की प्रत्येक कंपनी डेटा आधारित निर्णय घेत असतं, त्यामुळे खूप साऱ्या संधी या क्षेत्रामध्ये उपलब्ध आहेत. आणि आणखी जर सांगायचं म्हटलं तर एक पूर्ण खूप मोठं क्षेत्र आपल्याला खुणावत आहे, ते म्हणजे आपण सगळ्यांना माहितीच आहे की आपल्या भारतामधली किंवा जगामधलीच खनिज संपत्ती जे निसर्गाने आपल्याला दिलेली आहे ती संपते आहे. आणि आता मानवाला ऊर्जेकरता नैसर्गिक संस्थानी किंवा स्रोत याच्यावर उपलब्ध किंवा याच्यावर आपल्याला अवलंबून राहावं लागणार आहे. तर मी म्हणेल की रिन्युएबल एनर्जी क्षेत्रात खूप संधी आपल्याला उपलब्ध या ठिकाणी होत आहेत. तर ह्या ज्या रिन्युएबल क्षेत्रामध्ये संधी आहेत त्यामध्ये आपण प्रामुख्याने म्हटलं तर सोलर पॉवर, विंड एनर्जी, इलेक्ट्रिकल व्हेकल्स आणि बॅटरी टेक्नॉलॉजी हे खूप सारे क्षेत्र आता सगळ्या विद्यार्थ्यांना खुणावत आहेत. त्याच्यामध्ये आपण पर्यावरण संरक्षण आणि इंधन बचतीमुळे जगभर रिन्युएबल एनर्जी क्षेत्र झपाट्याने वाढत आहे, त्यामुळे या भविष्यात या क्षेत्रामध्ये लाखो रोजगार होण्याची शक्यता आहे. आणि आपण बघतोच आहे आता की बॅटरीज आणि सगळे कार वगैरे सगळ्या ठिकाणी आपण जे सोलर पॅनल्स किंवा बाकी जे बॅटरी याचा वापर करतो आहे. तसेच एक आणखी आपण बघितलं की आता मानवाच्या ज्या प्राथमिक गरजा आहेत अन्न, वस्त्र आणि निवारा, तसं आता म्हटलं पाहिजे की एक इंटरनेट हे पण मानवाची प्राथमिक गरज झालेली आहे, घटकच झालेला आहे. तर हे जे इंटरनेट आहे याच्यामध्ये पण खूप संधी आता विद्यार्थ्यांना उपलब्ध आहेत. तर तुम्हाला मी सांगू इच्छितो की डिजिटल मार्केटिंग हा एक खूप मोठा प्रकार आता आपल्याला दिसतो आहे. त्याच्यामध्ये आपण संधी जर बघितल्यात तर आपण आता डिजिटल मार्केटिंग म्हणजे आपण काय करतो की इंटरनेटवरून प्रोडक्ट किंवा सर्व्हिस त्याची जाहिरात करतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे याला काही खूप ग्रॅज्युएट वगैरे पाहिजे किंवा खूप मोठं PhD वगैरे लागतं अशातला भाग नाही आहे. याच्यामध्ये स्किल बेस असणं हे खूप आवश्यक आहे. हा, तर त्याच्यामध्ये आपण बघतो की SEO स्पेशालिस्ट म्हणजे आपण त्याला सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन म्हणतो. नंतर सोशल मीडिया मॅनेजर आहे, परफॉर्मन्स मार्केटर आहे, कंटेंट रायटर आहे, डिजिटल मार्केटिंग मॅनेजर आहेत. नंतर आपण अनालिस्ट एक्सपर्ट्स म्हणतो किंवा मार्केटिंग ऑटोमेशन आहे किंवा अफिलिएट मार्केटर. ह्या सगळ्या संधी विद्यार्थ्यांना अगदी सहजपणे उपलब्ध होऊ शकतात तर त्यांच्याकडे काही स्किल्स असतील तर. तसेच एक सायबर सिक्युरिटी म्हणून पण एक आपल्याला एक नवीन क्षेत्र खुणावते आहे. तर सायबर सिक्युरिटी म्हणजे आता जे काही आपण सगळं वापरतो आहे, म्हणजे पूर्ण आपण सगळे सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत आपल्या लॅपटॉप्स किंवा आपल्या मोबाईलमध्ये आपण सगळे घडामोडी करत असतो, तर हा जो सगळा आपला डेटा किंवा जे आपलं सगळं जे काम आहे ते आपण सेफ करायसाठी आपण सायबर सिक्युरिटी यामध्ये पण खूप सारा स्कोप आपल्याला मिळतो आहे. जसे की सायबर सिक्युरिटी अनालिस्ट आहे, इथिकल हॅकर्स आहेत, नेटवर्क सिक्युरिटी इंजिनियर आहेत किंवा इन्फॉर्मेशन सिक्युरिटी ऑफिसर आहे. या सगळ्या ठिकाणी आणि स्पेशली मी सांगेल विद्यार्थ्यांना की ऑनलाईन बँकिंग आणि डिजिटल पेमेंट आणि क्लाउड टेक्नॉलॉजी झपाट्याने वाढत असल्यामुळे सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट्स हे भारतामध्ये आणि विदेशामध्ये खूप याची मागणी आहे. आणि सगळ्यात शेवटचं क्षेत्र जे मी सांगेल ते म्हणजे रोबोटिक्स. आता रोबोटिक्स हे खूप विद्यार्थ्यांना अक्षरशः म्हणजे इम्प्रेस करत आहे म्हणा, त्याला कारण पण तसंच आहे की आपण म्हणतो की रोबोटिक्स म्हणजे नेमकं काय आहे तर मशीन रोबोट यांचं डिझाईन करणे, त्यांना बनवणे, त्यांना चालवणे. आणि या सगळ्यांकरता लागतं आपल्याला मेकॅनिकलचं नॉलेज पण लागतं, इलेक्ट्रॉनिक्सचं पण नॉलेज लागतं, तसंच कोडिंग आणि AI या सर्वांत एकत्रीकरण जर आपण केलं तर रोबोटिक्स हा नावाचा विषय बनतो. आणि हे रोबोटिक्स सगळ्यात मोठं क्षेत्र अशाकरता बनलं आहे की आपल्याला रोबोटिक्स इंजिनियर लागत आहेत, ऑटोमेशन इंजिनियर पण लागत आहेत, रोबोट ऑपरेशन सिस्टीम डेव्हलपर पण आहेत, एम्बेडेड इंजिनियर्स पण

0: लागत आहेत. AI ML इंजिनियर पण या ठिकाणी खूप मोठी डिमांड आहे. तसेच आपण ड्रोनचा वापर आता सगळीकडे बघतोच आहे, अगदी लग्न समारंभ किंवा कुठे पण आपण ड्रोन वापरतो आहे. तर ड्रोन इंजिनियर्स म्हणून पण जे एक पोस्ट डेव्हलप झालेली आहे, मेकॅट्रॉनिक्स इंजिनियर म्हणून आहे, रोबोटिक्स टेक्निशियन आहे. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे अशी आहे की विद्यार्थ्यांना मी अगदी प्रामुख्याने सांगू इच्छितो की टाटा, महिंद्रा, बजाज ह्या सगळ्या ज्या मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज आहे याच्यामध्ये खूप सारी भरती या फील्डमध्ये होते आहे. तसेच IT कंपनी, स्टार्टअप, तसेच इस्रो, DRDO, हेल्थकेअर सेक्टरमध्ये पण रोबोटिक्सचा वापर हा खूप आता प्रामुख्याने होतो आहे. तर विद्यार्थ्यांनी जरूर याचा वापर करावा अशी त्यांना मी विनंती करतोय.
1: नक्कीच प्राध्यापक निलेश ठाकरे सर, आपण आम्हालाही खूप छान माहिती सांगताय आणि भविष्यात विद्यार्थ्यांसाठी स्काय इज द लिमिट होणार आहे असं आपण म्हणू शकतो.
0: हो बरोबर, अगदी बरोबर आहे.
1: आपण आता इथे एक म्युझिकल ब्रेक घेणार आहोत आणि आपल्या आवडीचं गाणं आपण सगळ्यांसोबत ऐकू. तर आपण कुठलं गाणं ऐकाल?
0: मला अजय अतुल यांचं माऊली हे गाणं खूप आवडतं. त्यांनी 2010 हे गाणं लिहिलं आणि खरंच आपले सगळ्यांचं पंढरी जी आपली आहे महाराष्ट्राची, विठुरायांविषयी गाणं आहे, ते गाणं मला ऐकायला आवडेल.
1: नक्कीच आपण श्रोत्यांसह हे आपल्या आवडीचं गीत ऐकूया.

0: प्राध्यापक डॉक्टर निलेश ठाकरे सर, आता म्युझिकल ब्रेक नंतर मग हे विचारायचं आहे की फ्रीलान्सिंग ला करिअर आपण करिअर म्हणून निवडू शकतो का, आणि याविषयी जाणून घ्यायला आवडेल.
1: खूप सुंदर प्रश्न विचारला मॅडम. आता बऱ्याचशा लोकांना, विशेषतः ग्रामीण विद्यार्थ्यांना, फ्रीलान्सिंग म्हणजे काय आहे हे माहिती नसतं. तर फ्रीलान्सिंगला आपण जर सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं की एखाद्या कंपनीमध्ये आपण कायमस्वरूपी नोकरी न करता स्वतंत्रपणे जगभरामध्ये किंवा भारतामध्ये विविध क्लायंटसोबत काम करणे, त्याच्यामध्ये आपण असं म्हणू शकतो की जे आपलं ट्रॅडिशनल 9 ते 5 नोकरी हा विषय नसतो इथे. तसेच आपण काम

0: कधी आणि कुठे आणि कोणासोबत करायचं आहे हे आपल्या स्वतःला ठरवायचं असतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला जे अर्निंग या ठिकाणी मिळतं आहे ते प्रोजेक्टनुसार मिळतं. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं म्हणजे आपल्याला 500 रुपयापासून तर 5 लाखापर्यंत प्रोजेक्ट घेता येतात. आणि अगदी छोटंसं एक आणखी मी तुम्हाला उदाहरण सांगू शकतो की समजा तुमचं इंग्लिश या भाषेवर जर प्रभुत्व असेल, तुम्हाला चांगलं लिहिता आणि बोलता येत जर येत असेल, तर अपवर्क आणि फाईव्हर म्हणून एक प्लॅटफॉर्म आहे, त्याच्यावर तुम्ही आर्टिकल रायटिंग सर्व्हिस जर देऊ शकत असाल तर तुम्हाला 1000 वर्ड्स करता $20 इतकी तुम्हाला त्या ठिकाणी रेम्युनरेशन मिळतं. त्यामुळे हे जे फ्रीलान्सिंग आहे तर फ्रीलान्सिंग तुम्ही अगदी घरबसल्या करू शकता. आणि या फ्रीलान्सिंगचे जे लोकप्रिय क्षेत्र जे आहेत त्यामध्ये आपण जर विचार केला तर ग्राफिक डिझायनिंग, कंटेंट रायटिंग, व्हिडिओ एडिटिंग, वेब डेव्हलपमेंट आणि डिजिटल मार्केटिंग यामध्ये अगदी खूप सारं आता संधी उपलब्ध होणार आहेत विद्यार्थ्यांना. आणि फ्रीलान्सिंगमुळे आणखी आपल्याला एक मोठा ॲडव्हान्टेज मिळतो, ते म्हणजे आपल्याला वेळेचं स्वातंत्र्य मिळतं आणि घरबसल्या आपण जागतिक क्लायंटसोबत आपण काम करू शकतो. तर हे फ्रीलान्सिंगवर जरूर विद्यार्थ्यांनी विचार करावा.
1: नक्कीच, म्हणजे ऍट अ टाइम त्यांना 2-3 कामं करता येतील.
0: हो हो, बिलकुल. म्हणजे एक प्रोजेक्टवर असं नाही की त्यांनी फक्त एका प्रोजेक्टवरच काम करायला पाहिजे. तसं मी आपल्याला सांगितलं की आपल्याला काम कधी कुठं आणि कसं करायचं आणि कोणासाठी करायचं असं बिलकुल बंधन राहत नाही. त्यामुळे एका वेळेस विद्यार्थी हा 3-4 याच्यावर पण काम करू शकतो.
1: नक्कीच. आणि मग ठाकरे सर, सध्या वर्क फ्रॉम होम किंवा रिमोट जॉब हे प्रकार वाढले आहेत, तर ह्याचं स्वरूप कसं असतं आणि हे म्हणजे नेमकं काय हे जाणून घ्यायला आवडेल.
0: रिमोट जॉब आणि जॉब वर्क फ्रॉम होम हा जो एक विषय आता आलेला आहे हा सरळ सगळ्यांना माहिती आहे आपल्याला की कोरोनापासून आलेला आहे. सगळ्या कंपनी जेव्हा सगळ्या बंद होत्या, कोरोनामुळे सगळं आपलं जग बंद होतं, तेव्हा यांनी वर्क फ्रॉम होम हा एक विषय सुरू केला आहे. तर रिमोट जॉब किंवा वर्क फ्रॉम होम म्हणजे ऑफिसमध्ये न जाता फक्त इंटरनेटच्या माध्यमातून घरातून किंवा कोणत्याही ठिकाणाहून काम करणे. आणि वर्क फ्रॉम होम किंवा रिमोट जॉब प्रामुख्याने हे जे आहे हे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, डिजिटल मार्केटिंग, कंटेंट रायटिंग, ऑनलाईन टीचिंग आणि कस्टमर सपोर्ट या ठिकाणी हे जास्त प्रामुख्याने वापर होतो. तसे इंटरनेट आणि टेक्नॉलॉजीमुळे काय झालं की आता अगदी त्यांना पण एक स्कोप मिळतो, आपल्या होम टाऊनला राहायला मिळतं आणि घरी असल्यामुळे कसं की वर्क जास्त प्रमाणात इफेक्टिव्ह होतं असं कंपनीला पण माहिती पडलं आहे. त्यामुळे आता एक बऱ्याचशा कंपन्या आजकाल हायब्रिड किंवा मग रिमोट वर्किंगला प्राधान्य देत आहेत.
1: नक्कीच. आणि मग प्राध्यापक डॉक्टर निलेश ठाकरे सर, विद्यार्थ्यांना जर करिअर निवडताना कधी कधी अपयश मिळतं, म्हणजे जर नोकरी शोधायची आहे किंवा मनासारखं करिअर त्यांना निवडता आलं नाही, अपयशाचा सामना करावा लागतो, मग त्यांनी या अपयशाकडे कसं बघावं, काय सांगाल आपण?
0: अतिशय उत्कृष्ट प्रश्न आहे मॅडम. ऍक्च्युली ग्रामीण विद्यार्थी किंवा कुठलाही विद्यार्थी ज्यांना अपयश येतं त्यांच्याकरता मी एक छोटीशी लाईन सांगू इच्छितो, ते नेहमी माझ्या डोक्यात राहते. पडलास म्हणून हरला नाहीस, पण पडून उठला नाहीस तर हरला. तर हे विद्यार्थ्यांनी नेमकं आपल्या लक्षात नेहमी ठेवायला पाहिजे. आणि सांगायचं म्हणजे अपयश काही जीवनाचा शेवट नसतो, ती यशाकडे जाणारी पहिली पायरी असते. आता प्रत्येक यशस्वी व्यक्तीने कधी ना कधी अपयश अनुभवलेलंच असतं, त्यामुळे अपयशामुळे निराश न होता आपण त्यातनं शिकायला पाहिजे आणि त्यातून आपल्या काय चुका झाल्यात हेच विद्यार्थ्यांनी समजून घ्यायला पाहिजे. आणि अपयश दूर करण्याकरता विद्यार्थ्यांनी स्वतःवर विश्वास ठेवावा, चुका ओळखून वेळीच त्यामध्ये सुधारणा करावी आणि तुलना करणे त्यांनी टाळावं. म्हणजे काय होतं की माझा मित्र कुठे आहे किंवा माझा भाऊ कुठे आहे तुलना त्यांनी करायला नको. आणि ज्याला कुठलीच म्हणतात की ऑप्शन नाही आहे ती मेहनत मात्र त्यांनी सातत्याने करायला पाहिजे. आणि जो अपयश आपल्याला येतं त्यांनी आपण अधिक मजबूत आणि अनुभव आपल्याला त्या ठिकाणी येतो एक असं मला वाटतं. आणि करिअर निवडताना त्यांनी मग अपयश येताना मग त्यांनी बघा करिअर काय निवडायला पाहिजे, तर त्यांनी एक मला असं वाटतं की त्यांनी फक्त पगार बघून करिअर नाही निवडायला पाहिजे. आणि आता मित्र कुठे जात आहेत किंवा त्यांनी आता काय घेतलं आहे याचा विचार त्यांनी नाही करायला पाहिजे. अपूर्ण माहितीवर त्यांनी पूर्णपणे अगदी म्हणजे संपूर्ण न राहता त्यांनी स्वतः अभ्यास करायला पाहिजे. आणि सगळ्यात मी त्यांना सांगेल, विद्यार्थ्यांना जरूर सांगेल की त्यांनी स्वतःची क्षमता ओळखणं हे करिअर निवडताना खूप आवश्यक ठरतं. त्यामुळे योग्य माहिती आणि करिअर काउन्सिलिंग आणि आत्मपरीक्षण याच्यामुळे आलेले हे अपयश दूर होतं आणि मग त्यांना करिअर निवडताना कुठली अडचण येत नाही.
1: नक्कीच. आणि मग सक्सेससाठी डिग्री महत्वाची असते हे जितकं खरं आहे तेवढं स्किल सुद्धा महत्वाचं आहे, मग याविषयी काय सांगाल आपण?
0: बरोबर मॅडम. ऍक्च्युली काय होतं बघा की आपलं पारंपरिक शिक्षण पद्धती आता हे बदललेली आहे. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आता सर्वीकडे

0: ही इम्प्लिमेंट झालेली आहे. आणि नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचा मूळ उद्देश आहे की विद्यार्थ्यांमध्ये सर्वांगीण विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास झालेला पाहिजे आणि त्यांच्यामध्ये वेगळे स्किल्स हे आलेले पाहिजेत. तर डिग्री ही महत्वाची आहे मी असं म्हणतच नाही, पण डिग्रीसोबत आजकाल जर स्किलची जोड मिळाली तर त्यांचं करिअर हे खूप लवकर चांगल्या पद्धतीने फ्लरिश होऊ शकतं. त्यामुळे आजच्या काळात मी तर म्हणेल की डिग्री आणि स्किल हे दोनही महत्वाची आहे. आणि डिग्रीमुळे आपल्याला शैक्षणिक पात्रता तर मिळते, पण स्किलमुळे आपल्याला प्रत्यक्ष काम करण्याची क्षमता विकसित होते आहे. तर अनेक कंपन्या फक्त आता डिग्रीपेक्षा कम्युनिकेशन स्किल, कम्प्युटर नॉलेज, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आणि प्रॅक्टिकल स्किल्स आणि क्रिएटिव्हिटी यांना खूप आता महत्व देत आहे. तर माझं एक असं म्हणणं आहे की विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत स्किल्स पण वर पण तेवढाच भर दिला पाहिजे.
1: आपण खूप छान माहिती सांगता आहे प्राध्यापक डॉक्टर निलेश ठाकरे सर. डॉक्टर ठाकरे सर, तुम्ही ग्रामीण विद्यार्थी असो किंवा एकंदरीत शहरी विद्यार्थी आणि कुठल्याही स्ट्रीमचे विद्यार्थी असो, विद्यार्थी प्लस पालक या सगळ्यांना काय सांगू इच्छिता?
0: ग्रामीण आणि शहरी विद्यार्थी, आता एक मला असं वाटतं की या ग्लोबलायझेशनच्या काळामध्ये ही दरी आपण आता कमी करायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी, विशेषतः ग्रामीण विद्यार्थ्यांनी स्वतःहून पुढाकार घ्यायला पाहिजे. कारण आता आपण बघतोच आहे की टेक्नॉलॉजीमुळे आणि AI सेक्टरमुळे अगदी गावागावामध्ये आपल्याला इंटरनेट आणि सगळ्या सुविधा उपलब्ध होत आहेत. तर ग्रामीण विद्यार्थी आणि शहरी विद्यार्थी, तर स्पेशली मी ग्रामीण विद्यार्थ्यांना एक सांगेल की मोठ्या शहरात जन्म झालेले लोक हे रस्ता शोधतात, पण गावातले लोक हे रस्ता बनवतात. तर मला एक असं वाटतं की त्यांनी हे लक्षात ठेवायला पाहिजे. तर ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड क्षमता असते ती ओळखायची एक आवश्यकता आहे त्यांनी. आणि आज इंटरनेट आणि डिजिटल शिक्षण घरोघरी आलेलं आहे, प्रत्येक गावामध्ये आलेलं आहे, त्यामुळे त्यांनी पण त्याचा आधार घेऊन हे करिअर घडवायला पाहिजे. त्यांनी पण मोठे स्वप्न बघायची हिंमत ठेवावी. मोबाईलचा उपयोग रील्ससाठी न करता त्यांनी शिक्षणाकरता करावा. तसेच केंद्र शासन, नंतर महाराष्ट्र शासन यांनी विद्यार्थ्यांकरता स्कॉलरशिप आणि भरपूर साऱ्या स्कीम्स राबवलेल्या आहेत त्याची माहिती घ्यावी. तसेच आपण कम्प्युटर स्किल ज्या काळाच्यानुसार आज खूप आवश्यक झालेलं आहे, तसेच इंग्रजी बोलणं, कम्युनिकेशन करणं ह्या पण सुद्धा स्किल्स त्यांनी डेव्हलप करायला पाहिजे. तसेच मागच्या प्रश्नात पण मी सांगतो, सातत्य आणि मेहनत हे त्यांनी कायम ठेवावी असं मला वाटतं. कारण की परिस्थितीपेक्षा जिद्द आणि मेहनत ही अधिक महत्वाची असते. तर मला असं वाटतं की त्यांनी हे सगळं गोष्टी जर त्यांनी व्यवस्थित पूर्ण केल्यात तर निश्चितपणे त्यांचे सगळे स्वप्न पूर्ण होतील.
1: डॉक्टर ठाकरे सर, जाता जाता आमच्या श्रोत्यांना काय संदेश देणार तुम्ही?
0: मी विद्यार्थ्यांना हे सांगू इच्छितो की प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये काही ना काही विषय क्षमता असते. त्यांनी स्वतःवर विश्वास ठेवावा, मोठी स्वप्न पाहावी आणि त्या स्वप्नांकरता प्रामाणिक मेहनत करावी. अपयशाला घाबरू नये, कारण की ते तुम्हाला आणखी मजबूत बनवतं. तसेच आजचाच काळ हा जो स्किल टेक्नॉलॉजी आहे, इनोव्हेशनचा काळ आहे, सतत नवीन गोष्टी शिकायला पाहिजे, सकारात्मक विचारसरणी ठेवायला हवी आणि वेळेचा हा योग्य वापर करायला पाहिजे. आणि शेवटपर्यंत मी म्हणेल विद्यार्थ्यांनी जोपर्यंत ते शिकत राहतील त्यांनी एक गोष्ट नक्की लक्षात ठेवावी की यश एका दिवसात मिळत नाही, दररोज केलेली मेहनत एक दिवस नक्की यश मिळवून देते. आणि करिअर म्हणजे फक्त नोकरी नाही तर स्वतःची ओळख निर्माण करण्याचा प्रवास आहे. म्हणून मी विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की थांबू नका, हार मानू नका, कारण तुमचे सर्वोत्तम अजून बाकी आहे.
1: प्राध्यापक डॉक्टर निलेश ठाकरे सर, आज आपण आमच्या आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात आणि भविष्यातील करिअरच्या संधी आणि विद्यार्थ्यांनी करिअर कसं निवडावं याविषयी आम्हाला खूप छान मार्गदर्शन केलं आणि आपण आशा करूया की विद्यार्थ्यांना यातनं नक्कीच लाभ होईल. आपल्या उपस्थितीसाठी आम्ही आपले खूप खूप आभार व्यक्त करतो. धन्यवाद, नमस्कार.
0: धन्यवाद मॅडम.
1: श्रोते हो, याबरोबरच आजचा इंद्रधनुष्य कार्यक्रम संपण्याची वेळ सुद्धा होत आली आहे. तेव्हा या कार्यक्रमाचे सादर करते सतीश रेवे यांच्यासह मी सारिका आपली रजा घेते. पुन्हा भेटू पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत स्वस्थ रहा आणि मस्त रहा. नमस्कार.

0: वाजता आम्ही प्रसारित करत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आणि त्यानंतर 1:40 पुणे केंद्रावरून प्रसारित होणारं सांगली जिल्ह्याचं वार्तापत्र आम्ही सहक्षेपित करत आहोत.
1: आकाशवाणी मुंबई. तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. समुद्रापासून आकाशापर्यंत देश अधिक सुरक्षित आणि आत्मनिर्भर होत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बातमध्ये प्रतिपादन. गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिसऐवजी मातीच्या स्थानिक मूर्ती खरेदी करण्याचं केलं आवाहन. सेशेल्सचे अध्यक्ष पॅट्रिक हर्मिनी यांच्याशी मोदी यांची द्विपक्षीय चर्चा सुरू. अमेरिका आणि इराण यांच्यातला युद्धविराम फिसकटल्यानं पश्चिम आशियात पुन्हा तणाव. आणि उमिस्ताद मोहिमेअंतर्गत भारताकडून व्हेनेझुएलाकडे मदत रवाना. व्हेनेझुएलात आजही भूकंपाचा धक्का. भारतात समुद्रापासून आकाशापर्यंत अधिक सुरक्षित आणि आत्मनिर्भर होत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमाच्या 135व्या भागातून ते देशोदेशीच्या श्रोत्यांशी बोलत होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच त्यांनी जून महिन्यात विविध क्षेत्रात देशानं साध्य केलेल्या ऐतिहासिक यशाचा आढावा घेतला. कोलकात्यात झालेल्या कार्यक्रमात INS दुनागिरी, INS संशोधक आणि INS अग्रय ही अद्ययावत जहाजं भारतीय नौदलाच्या ताफ्यात समारंभपूर्वक सामील झाल्याबद्दल त्यांनी सांगितलं. या जहाजांच्या आरेखनापासून ते निर्मितीपर्यंत सर्व काही स्वदेशी असल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली. जून महिन्यातच C-295 या स्वदेशी निर्मित विमानानं आपलं पहिलं उड्डाण केल्याचं ते म्हणाले. सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्र तसंच हवाई अंतराळ क्षेत्राला नवं बळ मिळू लागलंय. रोजगाराच्या संधी वाढत आहेत आणि आत्मनिर्भर भारताचा संकल्प अधिक दृढ होत आहे असं ते म्हणाले. याच महिन्यात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं स्वदेशी निर्मित लांब पल्ल्याच्या जमिनीवर मारा करू शकणाऱ्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केल्याची माहिती त्यांनी दिली. जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिनाचं यशस्वी आयोजन झाल्याबद्दल समाधान व्यक्त करत त्यांनी सांगितलं की परदेशात 2,500 जास्त ठिकाणी योगाभ्यास करण्यात आला. देशातही कोट्यवधींनी झालेल्या योगविषयक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतल्याचंही त्यांनी सांगितलं. अहमदाबाद इथं झालेल्या जागतिक योगासन स्पर्धेत भारताने 102 सुवर्णपदकांसह एकूण 114 पदकं जिंकल्याबद्दल त्यांनी विजयी खेळाडूंचं अभिनंदन केलं. जेव्हा एखाद्या देशातली जनता संकल्प करते तेव्हा कोणतीही शक्ती त्यांना त्यांच्या ध्येयापासून परावृत्त करू शकत नाही असं ते म्हणाले. राष्ट्र उभारणीतली लोकसहभागाची ताकद ही भारताची सर्वात मोठी संपत्ती आहे आणि अशा आयोजनातून आपण या लोकसहभागाचा पुन्हा पुन्हा अनुभव घेत आहोत अशी भावना त्यांनी व्यक्त केली. पश्चिम आशियातल्या युद्धाच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आपण देशवासियांना केलेल्या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळाल्याचं त्यांनी सांगितलं. नागरिकांकडून मिळत असलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले. अनेक कुटुंबांनी सोनं खरेदी टाळल्याची तसंच आपले परदेश दौरे पुढे ढकलल्याची माहिती त्यांनी दिली. यासोबतच देशवासीय पेट्रोल आणि डिझेलची बचत करत असून नैसर्गिक खतांच्या वापरात मोठी वाढ झाल्याचा उल्लेख त्यांनी केला. लोकसहभागाची हीच ताकद आपल्याला बळकटी देईल आणि यशस्वी करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. समाजातल्या अंधश्रद्धेच्या धोक्यांचा उल्लेखही प्रधानमंत्र्यांनी आजच्या मन की बातमध्ये केला. अंधश्रद्धेमुळे भीती निर्माण होते, माणूस सत्य पाहणं थांबवतो याची जाणीव त्यांनी करून दिली. विज्ञान अनुभव आणि तर्काच्या आधारे अंधश्रद्धेला आव्हान देणाऱ्या पूर्णिमा देवी बर्मन यांचं प्रेरणादायी उदाहरण त्यांनी श्रोत्यांसमोर मांडलं. त्यांच्या प्रयत्नांमुळेच पर्यावरण स्वच्छ ठेवायला मदत करणारा मात्र आसाममध्ये काही ठिकाणी अशुभ मानला जाणारा हरगिल हा दुर्मिळ पक्षी कशा रीतीनं अनेक गावांचं प्रतीक बनला याबद्दल त्यांनी सांगितलं. ज्यावेळी समाजापर्यंत अचूक माहिती दिली जाते तेव्हा जुनाट विचारांमध्येही बदल घडून येतो असं ते म्हणाले. देशात क्रीडा संस्कृतीचा विस्तार, तंत्रज्ञानाच्या काळात लोकांची सर्जनशीलता टिकवून ठेवण्यासाठी, तंत्रज्ञानासोबत आपल्या मुळांशी जोडलेलं राहण्यासाठी होत असलेले प्रयत्न, भारतीय संस्कृतीचा जगभरात होत असलेला प्रसार, पर्यावरण संवर्धन आणि स्वच्छतेसाठी देशभरात केले जात असलेले प्रयत्न याबाबतची उदाहरणं त्यांनी श्रोत्यांना सांगितली. आगामी गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनलेल्या मूर्ती खरेदी करू नयेत असं आवाहन त्यांनी केलं.
2: प्लास्टर ऑफ पॅरिस से बनी मूर्तियां बिल्कुल न खरीदें साथियों. मिट्टी की मूर्तियां

0: पूजा के बाद सहज रूप से पानी में विलीन हो जाती हैं। इससे हमारी नदियां, तालाबों और पर्यावरण की रक्षा होती है, हमारी आस्था भी बनी रहती है और प्रकृति के प्रति हमारा दायित्व भी पूरा होता है।
1: गणपतीची मूर्ती खरेदी करताना स्थानिक मूर्तीकारांनी तयार केलेल्या मूर्ती खरेदी करून व्होकल फॉर लोकलचा संकल्प अधिक दृढ करावा असं आवाहन त्यांनी यानिमित्तानं केलं. सध्या सुरू असलेल्या पावसाच्या हंगामात कॅच द रेन या अभियानाअंतर्गत पावसाचा प्रत्येक थेंब वाचवण्याचं आवाहनही त्यांनी केलं. विकसित भारत 2047 हे स्वप्न साकार करण्यासाठी खेड्यांचा विकास केंद्रस्थानी असल्याचं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी म्हटलंय. विकसित भारत ग्रामीण योजनेसाठी ग्रामविकास मंत्रालयानं राज्य सरकारांच्या सहकार्यानं 1,51,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त तरतूद केल्याची माहिती राष्ट्रीय ग्रामीण विकास संमेलनात बोलताना त्यांनी दिली. ग्रामीण उपजीविका अभियानाअंतर्गत 10 कोटींपेक्षा जास्त महिला बचत गटांशी जोडल्या गेल्याचं त्यांनी सांगितलं. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेमुळं ग्रामीण रस्ते आणि पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणात सुधारल्याचा उल्लेखही त्यांनी केला. माजी प्रधानमंत्री दिवंगत पी व्ही नरसिंह राव यांच्या जयंतीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. देशाच्या इतिहासातल्या एका अत्यंत कठीण कालखंडात नरसिंह राव यांनी देशाच्या प्रगतीत महत्वाचं आणि शाश्वत योगदान दिलं असं त्यांनी म्हटलंय. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही पी व्ही नरसिंह राव यांना जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली असून नरसिंह राव यांचं भारताच्या आर्थिक प्रवासातलं योगदान उल्लेखनीय असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सेशेल्सचे अध्यक्ष पॅट्रिक हर्मेनी यांच्याशी चर्चा सुरू आहे. दोन्ही नेते द्विपक्षीय सहकार्याच्या विविध पैलूंचा आढावा घेत असून परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर विचार विनिमय करत आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना आज सेशेल्सची राजधानी व्हिक्टोरिया इथं पारंपरिक मानवंदना देण्यात आली. सेशेल्सच्या नॅशनल असेंब्लीला आज मोदी संबोधित करणार असून तिथल्या भारतीय समुदायाशी ते संवाद साधतील. त्यानंतर रोश कैमान इथं होणाऱ्या सेशेल्सच्या राष्ट्रीय दिन सोहळ्याला मोदी उपस्थित राहतील. या सोहळ्यात भारतीय संरक्षण दलाचं एक पथक आणि भारतीय नौदलाची 2 जहाजं देखील सहभागी होणार असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं सांगितलं आहे. सेशेल्सच्या नॅशनल डेच्या सुवर्णमहोत्सवी सोहळ्याला सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सेशेल्सच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. अमेरिका आणि इराण यांच्यातला युद्धविराम फिसकटल्यानं पश्चिम आशियातली सुरक्षा स्थिती पुन्हा एकदा बिकट झाली. गेल्या काही तासांमध्ये दोन्ही बाजूंनी एकमेकांवर लष्करी हल्ले केले. इराणनं आपल्या व्यापारी तेलवाहू जहाजावर ड्रोन हल्ला केल्याचा आरोप करत अमेरिकेनंही होर्मुस समुद्रधुनीजवळ इराणच्या 10 लष्करी ठाण्यांवर हल्ला केला. त्यानंतर इराणनं कुवेत आणि बहरीनमधल्या अमेरिकेच्या लष्करी तळांवर क्षेपणास्त्र डागली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला कडक शब्दात इशारा दिलाय. युद्धविरामाचं आणखी उल्लंघन केलं तर मोठं लष्करी प्रत्युत्तर दिलं जाईल असं त्यांनी म्हटलं आहे. व्हेनेझुएलात झालेल्या भूकंपाच्या पार्श्वभूमीवर अमिस्ताद मोहिमेअंतर्गत भारतानं पाठवलेली मदत व्हेनेझुएला इथं पोहोचली. भारतानं पाठवलेलं मदत साहित्य, वैद्यकीय मदत यामुळे व्हेनेझुएलातल्या बचावकार्याला मदत होईल असं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलंय. व्हेनेझुएलामध्ये झालेल्या भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी वित्तहानी झाली त्यामुळे भारतानं हवाई दलाची 2 विमानं मदतकार्य घेऊन शुक्रवारी पाठवली. तसंच बचाव कार्याला मदत करण्यासाठी 41 सदस्यांचं बचाव पथकही पाठवण्यात आलं आहे. व्हेनेझुएलात आजही सकाळी अरागवा किनाऱ्याजवळ भूकंपाचा धक्का जाणवला. त्याची तीव्रता 5.6 रिक्टर नोंदली गेली. जपानमध्येही आज सकाळी पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता रिक्टर स्केलवर 6.1 इतकी होती. कोणत्याही प्रकारचा त्सुनामीचा इशारा देण्यात आलेला नाही तसंच जीवित किंवा वित्तहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. मेड इन इंडिया ही नाममुद्रा म्हणजे देशाची प्रतिष्ठा, विश्वासार्हता आणि गुणवत्तेची हमी असल्याचं केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी समाजमाध्यमावर म्हटलंय. गुणवत्ता ही केवळ उद्योग व्यवसायाची मोजपट्टी नसून ती राष्ट्रीय जबाबदारी असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. भारतात तयार होणाऱ्या प्रत्येक उत्पादनातून देशाची प्रतिमा जगासमोर उभी राहत असल्याचं, दर्जाबाबत कोणतीही तडजोड करता येणार नाही असंही त्यांनी म्हटलं आहे. ऑस्ट्रेलियामध्ये 16 वर्षांखालच्या मुलांसाठी समाज माध्यमावर बंदी घातल्यानंतर काही कंपन्या त्याची अंमलबजावणी नीटपणे करत नसल्याचं उघड झालंय. ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानीज यांनी अशा कंपन्यांवर दुप्पट दंड आकारण्याचा इशारा दिलाय. त्यासंबंधीचं विधेयक येत्या आठवड्यात संसदेच्या हिवाळी सुट्टी सुरू होण्यापूर्वी सरकार मांडणार आहे. वैद्यकीय उपकरणांना परवाने मिळण्यासाठी लागणारा कालावधी कमी करण्याच्या दृष्टीनं केंद्रीय

आरोग्य मंत्रालयानं वैद्यकीय उपकरणं नियम 2017 सुधारणा सुचवल्या आहेत. यात रक्तदाब तपासणी मॉनिटर, पल्स ऑक्सिमीटर यासारख्या मध्यम श्रेणीतल्या उपकरणांना उत्पादन परवाना मिळण्यासाठी लागणारा सध्याचा 140 दिवसांचा कालावधी 115 दिवसांवर आणण्याची तरतूद आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. समुद्रापासून आकाशापर्यंत देश अधिक सुरक्षित आणि आत्मनिर्भर होत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बात मध्ये प्रतिपादन. गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिस ऐवजी मातीच्या स्थानिक मूर्ती खरेदी करण्याचं केलं आवाहन. सेशेल्सचे अध्यक्ष पॅट्रिक हर्मेनी यांच्याशी मोदी यांची द्विपक्षीय चर्चा सुरू. अमेरिका आणि इराण यांच्यातला युद्धविराम फिसकटल्यानं पश्चिम आशियात पुन्हा तणाव. आणि अमिस्ताद मोहिमेअंतर्गत भारताकडून व्हेनेझुएलाकडे मदत रवाना. व्हेनेझुएलात आजही भूकंपाचा धक्का. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात सांगली जिल्ह्याचं वार्तापत्र. या वार्तापत्रात जिल्ह्यात जनगणने अंतर्गत घरसूची आणि घरगणना 100% पूर्ण, विधान परिषदेच्या सांगली सातारा स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीत धैर्यशील कदम विजयी आणि जागतिक योगासन स्पर्धेत सांगलीच्या शैलेश कदमला सुवर्ण पदक, यासह ऐकूयात आमचे सांगली जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश भिसे यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा. आगामी जनगणना 2027 अंतर्गत पहिल्या टप्प्यातील घरसूची आणि घरगणनेचं काम सांगली जिल्ह्यात यशस्वीरित्या 100% पूर्ण झालं आहे. जिल्हाधिकारी आणि प्रधान जिल्हा जनगणना अधिकारी डॉ मैना घोष यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील अधिकारी आणि मुख्याधिकारी यांनी ही कामगिरी यशस्वी केली. हे काम 4472 प्रगण आणि 806 पर्यवेक्षक यांच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आलं. जिल्हाधिकारी डॉ मैना घोष यांच्या अध्यक्षतेखाली अंमली पदार्थ विरोधी समितीची बैठक नुकतीच पार पडली. अंमली पदार्थांच्या विरोधातील लढा अधिक व्यापक करण्यासाठी पोलीस विभागानं संशयित भागांमध्ये नियमितपणे तपासणी करावी, स्थानिक पातळीवर माहिती संकलन वाढवावं, महसूल ग्रामीण यंत्रणा आणि कृषी विभागानं सजग राहून कारवाई करावी अशा सूचना घोष यांनी यावेळी दिल्या. पोलीस अधीक्षक तुषार दोषी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक नंदिनी घणेकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ विक्रम सिंह कदम यांच्यासह समितीचे अन्य सदस्य यावेळी उपस्थित होते. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झालं असून जिल्ह्यातील शाळा 15 जून पासून पुन्हा एकदा विद्यार्थ्यांनी फुलून गेले आहेत. विविध शाळांमध्ये पहिल्या दिवशी प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. रांगोळी काढून गुलाब पुष्प देऊन विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं. काही शाळांच्या परिसरामध्ये आकर्षक सजावट करण्यात आली होती. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सांगलीमध्ये अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका आणि विविध सामाजिक संघटनांनी कृष्णा नदी घाट आणि नदीपात्र स्वच्छता अभियान राबवलं. जिल्हाधिकारी मैना घोष आणि महापालिका आयुक्त संजिता महापात्र यांनी स्वतः या मोहिमेत सहभागी होऊन नदी स्वच्छता आणि संवर्धनाचा संदेश दिला. कृष्णा नदीचं पावित्र्य राखणं आणि नदीपात्र प्रदूषणमुक्त करणं हा या विशेष मोहिमेचा मुख्य उद्देश होता. महापालिकेच्या स्वच्छता दूतांनी, कर्मचाऱ्यांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष नदीपात्रात उतरून श्रमदान केलं. जिल्ह्यात अनेक ठिकाणी विविध सामाजिक संस्थांच्या वतीनं वृक्षारोपण करण्यात आलं. विधान परिषदेच्या सांगली सातारा स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीत भाजपचे धैर्यशील कदम विजयी झाले. जिल्हाधिकारी आणि निवडणूक निर्णय अधिकारी डॉ मैना घोष यांनी याबाबतची घोषणा केली. धैर्यशील कदम यांनी महाविकास आघाडीच्या अभयसिंह जगताप यांचा मोठ्या फरकानं पराभव केला. धैर्यशील कदम यांना 593 मतं मिळाली तर अभयसिंह जगताप यांना 292 मतं मिळाली. एकंदर 895 पैकी 894 मतदारांनी मतदान केलं. यापैकी 885 मतं वैध ठरली तर 9 मतं अवैध ठरली. विजयासाठीचा कोटा 443 मतांचा होता. सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेत 90 दिवसांहून अधिक काळ विनापरवाना गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर महापालिका प्रशासनानं मोठी कारवाई केली आहे. विविध विभागातील 37 कर्मचाऱ्यांना तात्काळ प्रभावानं निलंबित करण्यात आलं असून त्यांच्या विरोधात विभागीय चौकशीही सुरू करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त संजिता महापात्र यांनी ही कठोर कारवाई केली आहे. जिल्ह्यात पाणी टंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी प्रशासनानं विविध उपाययोजना केल्या आहेत. आटपाडी

तालुक्यातील 4 आणि जत तालुक्यातील 2 गावांसाठी 5 खासगी टँकर्सनं पाणी पुरवठा करण्यात येत आहे. 10 गावांमध्ये 13 विहिरींचं अधिग्रहण करण्यात आलं आहे. गुजरातमध्ये अहमदाबाद इथं झालेल्या पहिल्या जागतिक योगासन स्पर्धेमध्ये सांगलीच्या शैलेश कदम यानं सुवर्ण पदक पटकावलं. या यशानंतर मिरज इथल्या विश्वयोग दर्शन केंद्राच्या अध्यक्ष जयश्री पाटील आणि योग गुरु डॉक्टर बाळकृष्ण चिटणीस यांनी तसंच इतर योग संस्था आणि मान्यवरांनी शैलेश कदमचा सत्कार केला. यावेळी शैलेश यांनी कुटुंबियांचे, गुरुजनांचे आणि मित्र परिवाराचे आभार मानले. या सर्वांच्या शुभेच्छांमुळेच नवीन प्रेरणा मिळाली, अधिक चांगलं काम करण्याची ताकद मिळाली अशा भावना शैलेश कदम यांनी व्यक्त केल्या. तर श्रोते हो, हे होतं सांगली जिल्ह्याचं वार्तापत्र. सांगली जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश भिसे यांनी पाठवलेली माहिती आपण आत्ताच ऐकली. वाचन केलं होतं दीपा भंडारे यांनी. हे वार्तापत्र प्रादेशिक वृत्त विभागाच्या वतीनं सादर करण्यात आलं.

श्रोतेहो, हे प्रसारण आपण प्रसार भारतीच्या वेव्ह ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर देखील ऐकत आहात. दुपारचे 2:15 वाजलेत. प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. सुरुवातीला आपण ऐकूया आरती गोखले यांनी गायलेलं वंदना विटणकर यांचं गीत.

गायक वृंदाच्या समूहस्वरात डॉक्टर जयराम चव्हाण यांची रचना, आपण ऐकलीत संगीतकार कानू घोष या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोतेहो, दुपारचे 1:55 झाली आहेत. पुन्हा प्रसारित करत आहोत ऐसी अक्षरे रसिके.

0: श्रोतेहो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये पुस्तकं कालची आजची या मालेमध्ये आज ऐकूया हिट्स ऑफ 92 या पुस्तकाविषयी गणेश मतकरी यांचा लेख.
1: पंकज भोसले हे नाव गेल्या काही वर्षात खूपच ठळकपणे समोर आलेलं आहे. त्याच्या लोकसत्तात येणाऱ्या साहित्यविषयक लेखांमधून हे होत आहे, तसंच त्याच्या स्वतंत्र साहित्यातून देखील. त्याचं पहिलं पुस्तक विश्वामित्र सिंड्रोम हे ठाण्यातल्या एका वस्तीची आणि तिथल्या अनेक चित्रविचित्र पात्रांची गोष्ट सांगणारं होतं. पण यातल्या व्यक्तिरेखांच्या सुट्या कथा मांडताना लेखकाने उभी केलेली पार्श्वभूमी फार महत्वाची होती. एक विशिष्ट जागा, एक विशिष्ट काळ आणि त्या काळात समाजातल्या स्तरांमध्ये होत गेलेलं परिवर्तन, ग्लोबलायझेशनच्या सावलीत घडत गेलेले अनेक भलेबुरे बदल, यामधून त्याने शहरी समाजातल्या कनिष्ठ मध्यमवर्गीय समाजाचं चरित्र बारकाव्यांनीशी मांडलं. ही गोष्ट महत्वाची अशासाठी होती की या कथांमधून आपल्याला पंकजची शैली घडत गेलेली दिसली. त्याच्या पुढल्या संग्रहात हिट्स ऑफ 92 मध्येही या शैलीचा सफाईदार वापर आहे. ठाणे आणि त्याच्या आजूबाजूचा भाग, अतिशय जिवंतपणे रंगवलेली पात्र, 80-90 दशकाचा काळ इथल्या चार कथांमधून उभा राहतो. पण त्याचबरोबर पंकजची पत्रकार म्हणून असलेली दृष्टीही त्याच्यातल्या लेखकाच्या बरोबरीने या कथांना आकार देते. हिंदी सिनेमा आणि त्यातली गाणी हा तर आपल्या सर्वांचाच आवडता विषय आहे. या कथा या काळातल्या लोकप्रिय सिनेमाचा आणि त्यातल्या संगीताचा आपल्या समाजावर कसा परिणाम झाला याचा आढावा घेतात. डिजिटल मीडिया येण्याआधीचा हा काळ आहे, जेव्हा हिंदी गाणी आणि ऑडिओ कॅसेट्स हा आपल्या आयुष्यातला एक महत्वाचा सांस्कृतिक भाग होता. इतर प्रांतीय सिनेमा, जागतिक सिनेमा आणि माध्यमांचं आक्रमण तोवर किंचित अंतरावर होतं. लव 86, हिट्स ऑफ 92, पल्प ऑफ 94 आणि 1999 ए लव्ह स्टोरी अशा या चार काहीशा दीर्घ कथा आहेत प्रथम पुरुषी निवेदनातून मांडलेल्या. त्या लेखकाच्या अनुभव विश्वाशी संबंधित आहेत हे आपल्या लक्षात तर येतच, पण ही निव्वळ आलेल्या अनुभवाची मांडणी नाही तर त्या काळातलं लेखकाचं जगणं हा या कथांचा टेक ऑफ पॉइंट मानता येईल. हिट्स ऑफ 92 हे शीर्षक या कथासंग्रहासाठी योग्य आहे, कारण ते फार माहिती न देताही त्याचा विषय काय हे थोडक्यात सुचवतं. या सगळ्याच कथा या संगीताशी जोडलेल्या आहेत. संगीताशी म्हणण्यापेक्षा त्यांच्या आस्वादकांशी असं म्हणायला हवं. ही सर्वसाधारण वस्तीत राहणारी माणसं आहेत आणि सिनेसंगीत आणि चित्रपट हा त्यांच्या जगण्याचा एक भाग आहे. विशिष्ट गाणी, त्यांचं सिनेमातलं चित्रीकरण, त्यावर बसवलेली नृत्य, विशिष्ट गाण्यांना लाभलेला चाहता गट, संगीत आपल्यापर्यंत पोहोचण्याची साधनं आणि संगीताची उपलब्धता ही सगळीच इथल्या पात्रांसाठी महत्वाची आहेत. आणि यातले अनेक घटक हे कथांमधल्या संभाषणांचा, पात्रांच्या अस्तित्वाचा भाग बनतात. पात्रांनी बनवलेल्या मिक्स टेप्स, त्यामागची कारणं, त्यावर असलेली गाणी, त्यांचे विशिष्ट कारणांनी असलेले विशिष्ट क्रम, हे सगळं आपल्यातल्या अनेकांनीही अनुभवलं असेल. नॉस्टॅल्जिया हा कथांमधला महत्वाचा घटक असू शकतो, पण लेखक तो कसा वापरतो यालाही महत्व आहे. हे निव्वळ स्मरणरंजन नाही किंवा भाबडं स्वांतसुखाय चिंतनही नाही. या कथा जरी एका काळाची आठवण असल्या तरी ती त्यांच्या कथापणाची मर्यादा नाही तर सुरुवात आहे. या लेखनात 90 वयात आलेल्या पिढीसाठी एक मोठं आयडेंटिफिकेशन आहे, पण केवळ त्यांच्यासाठी आहे असंही मी म्हणणार नाही. कारण चांगली कथा ही तपशील रंगवत असली तरी त्या तपशिलापलीकडे जाऊन प्रत्येक वाचकाला भिडेल असं काही मांडत असते. त्या कसोटीवर या कथा नक्कीच खऱ्या उतरतात.
0: हिट्स ऑफ 92 या पुस्तकाविषयी पुस्तकं कालची आजची या मालेमध्ये गणेश मतकरी यांचा लेख आत्ताच आपण ऐकला. आणि याचबरोबर ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम संपला. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं रोहिणी पाटील यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.

0: आकाशवाणी नागपूर प्रसारित करीत आहोत शेतकरी बंधू आणि भगिनींसाठी दैनंदिन सूचनापत्र कृषीवाणी।
1: कास्तकार बंधू आणि भगिनींनो, आपल्या जमिनीत गंधकाचं प्रमाण कमी असेल तर पिकांवर कुठल्या प्रकारची लक्षणं दिसून येऊ शकतात, उत्पादनात कशा पद्धतीनं घट होते हे आपण यापूर्वीच्या कृषीवाणीतून माहिती जाणून घेतली होती। आज आपण बघूया की या गंधक खताचं व्यवस्थापन आपल्याला कशा पद्धतीनं करायचं आहे। शेतकरी बंधूंनो, समतोल खत व्यवस्थापनासाठी माती परीक्षण करून आपण गंधकाची कमतरता असलेल्या जमिनीमध्ये निरनिराळ्या पिकांप्रमाणे गंधकाची मात्रा ही पिकाच्या पेरणीपूर्वी जमिनीत पेरून द्यायची आहे किंवा फेकून द्यायची आहे। गंधक पिकांना देतेवेळी त्यासोबत नत्रस, फुरद आणि पालाश या अन्नद्रव्याचा योग्य प्रमाणात आपण वापर केला पाहिजे। जिप्सम, अमोनियम सल्फेट, सिंगल सुपर फॉस्फेट या प्रकारची सर्वसाधारण गंधकीय खते आपण वापरली पाहिजे। या खताच्या माध्यमातून फक्त गंधकाचाच पुरवठा न होता त्यामधून आपल्याला कॅल्शियम, स्फुरद, नत्र यासारख्या अन्नद्रव्यांचा पुरवठा पिकांना होत असतो। आयरन पायराइट्स आणि मूलद्रव्य गंधक आपल्याला वापरायचं असेल तर पिकाच्या लागवडीपूर्वी 3 ते 4 आठवडे अगोदर जमिनीत आपल्याला ती मिसळून द्यायची असतात। यावेळी मात्र जमिनीत ओलावा असणं हे फार गरजेचं आहे, त्यामुळे आपल्याला अधिक फायदा होतो। उभ्या पिकामध्ये गंधकाची कमतरता जर दिसून आले तर वर खत म्हणून आपण अमोनियम सल्फेटचा उपयोग करावा, कारण त्यामधून पिकांना नुसता गंधकाचाच पुरवठा नव्हे तर वर खत म्हणून नत्राचा पुरवठा देखील होत असतो। सर्वसाधारणपणे असं दिसून आलंय की गंधकाची खताची मात्रा जमिनीमध्ये आपण दिली की त्या मात्रेचा काही अंशी भाग हा शेतामध्ये उभ्या असलेल्या पिकास उपलब्ध होतो। आता उरलेला जो भाग असतो तो परिणाम म्हणून त्यानंतरच्या पिकाला तो फायदेशीर होतो। पिकांची गरज आणि जमिनीतील गंधकाची कमतरता याचं योग्य व्यवस्थापन करण्याच्या दृष्टिकोनातून आपण गंधकीय रासायनिक खताचा वापर करणं हे मात्र गरजेचं आहे। रासायनिक खताव्यतिरिक्त आपण सेंद्रिय खतामधून देखील गंधकाचा पुरवठा करू शकतो, जसं शेणखत, कंपोस्ट खत, हिरवळीची खतं किंवा मग पिकांचे अवशेष जे असतात यामधून देखील गंधकाचा पुरवठा हा जमिनीला होत असतो। यासाठी आपण गांडूळ खत, सोयाबीन कुटार, कापूस, बोरू किंवा मग गिरीपुष्पाच्या पाल्याचा वापर करायला हवा। आता गंधकाची गरज ही खरंतर पिकांप्रमाणे बदलते। पिकाच्या वाढीच्या काळात गंधकाची गरज ही निर्णया प्रमाणात हवी असते। भुईमुगाला सुरुवातीच्या अवस्थेत नत्राची गरज जास्त असते तर शेंगा भरण्याच्या काळात गंधकाची मात्रा त्याला अधिक प्रमाणात हवी असते। तेव्हा शेतकरी बंधूंनो, गंधकयुक्त खताची निवड करताना आपल्याला विशेष लक्ष द्यावं लागेल। गंधकाची जमिनीमध्ये ज्या ठिकाणी कमतरता दिसून आली अशा ठिकाणी आपण यापूर्वी सांगितल्याप्रमाणे गंधकयुक्त खताचा वापर करावा। वापरात प्रामुख्यानं रासायनिक खतामध्ये सिंगल सुपर फॉस्फेट, अमोनियम सल्फेट, जिप्सम, बेंटोनाईट गंधक यासारखी गंधकयुक्त खतं आपण वापरायला हवीत। यामुळे गंधक द्यायचं असल्यास याच खताची आपण निवड करावी। ही सर्व खतं जी आहेत ती आपण पेरणीच्या वीज द्यावी। गंधकाचा वापर पिकांचं उत्पादन वाढीसाठी फायदेशीर असतं, त्यामुळे शेतकरी बंधूंनो आपण गंधकयुक्त खतांचा वापर हा गरजेनुसार करावा असं आपल्याला डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठानं कळवलं आहे।
0: आताच आपण शेतकरी बंधू आणि भगिनींसाठी दैनंदिन सूचनापत्राचा कार्यक्रम ऐकलात कृषीवाणी।

0: श्रोते हो, आज या कार्यक्रमात ऐकूया बाळंतपणात घ्यायची काळजी याविषयी डॉक्टर सिमीन बावडेकर यांनी दिलेली माहिती. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती आहे.
1: नमस्कार श्रोते हो, आजचा विषय आहे बाळंतपणामध्ये घ्यायची काळजी. प्रत्येकाच्या घरामध्ये बाळंतिणीची काळजी घेण्याच्या बऱ्याचशा वेगवेगळ्या पद्धती आहेत. इवन प्रत्येक राज्यामध्ये सुद्धा खूप वेगवेगळ्या परंपरा आहेत की ज्या बाळंतपणामध्ये वापरल्या जातात. बाळंतपणामध्ये घ्यायची काळजी म्हणजे काय तर डिलिव्हरी झाल्यानंतर पुढे स्त्रीची 40 दिवस ही सुटिका अवस्था असते. ह्या 40 दिवसांमध्ये तिची जी काळजी घेण्याची पद्धत आहे तीच आज आपण बघणार आहे. ही अवस्था जी आहे ती प्राकृत असून सुद्धा नाजूक असते. आपल्याला वरवर प्रकृती स्थिर जरी दिसत असली तरी डिलिव्हरी दरम्यान गर्भबाहेर येत असताना स्त्रीची सगळी शक्ती पणाला लागते. यामध्ये धातुक्षय होतो, रक्तक्षय होतो, शरीर शिथिल होते, ओटीपोटाचा भाग शिथिल होतो, बेडौल होतो, तो वाढतो, लठ्ठपणा येतो. हल्ली तर प्रेग्नन्सी कॉम्प्लिकेशनमुळे बरेचदा डॉक्टर बेडरेस सांगतात, त्यात ही शिथिलता, वजन वाढणं ह्या गोष्टी खूप जास्त प्रमाणात बघायला मिळतात. यात शारीरिक दौर्बल्याबरोबरच मानसिक दौर्बल्य पण आलेले असते. त्यामुळे सुतिका परिचर्या पाळणं गरजेचं आहे. परिचर्या म्हणजे काय तर आपण जे रुटीनमध्ये आहार विहार फॉलो करतो तेच. जशी आपली दिनचर्या सांगितलेली आहे तशीच सुतिका असल्यानंतरची जी परिचर्या आहे त्याला सुतिका परिचर्या म्हणतात. या 40 दिवसांमध्ये गर्भाशय हे त्याच्या पूर्वस्थितीला येणं गरजेचं आहे. म्हणजेच सर्व शरीर पूर्ववत येण्यासाठी मदत होते. यासाठी आपल्याला कमीत कमी 2 महिने ते 6 महिने काळजी घेणं गरजेचं आहे. आता आपण गर्भाशय व सर्व शरीर पूर्ववत होण्यासाठी रोज काय काय करायचं याची माहिती घेऊया. दररोज सकाळ संध्याकाळी किंवा किमान दिवसातून 1 वेळा तरी ओटीपोट, मांड्या, पाठीच्या भागाला तेलाने मसाज करायचा आणि नंतर ओटीपोटापासून मांड्यांपर्यंत गरम पाण्याची धार धरून ते शेकून घ्यावे. आंघोळीपूर्वी संपूर्ण शरीराला कोमट तेलाने शास्त्रोक्त मसाज करावा व नंतर गरम पाण्याने आंघोळ करावी. संपूर्ण अंगाला आयुर्वेद औषधीयुक्त धूप घ्यावे. नंतर मऊ सुती कपड्याने ओटीपोट बांधून ठेवावे. पोट बांधणं हे खूप आवश्यक आहे. वात सरण्यासाठी यामध्ये खूप मदत होते. डिलिव्हरीनंतर बायका म्हणतात की पोटात गोळा उठल्यासारखा वाटतो किंवा पोट सुटल्यासारखं वाटतं. यामध्ये ओटीपोट बांधणं खूप गरजेचं आहे. पोट बांधणं हे कमीत कमी जेवणाच्या आधी 1/2 तास किंवा जेवल्यानंतर 2 ते 2.5 तास पोट बांधू नये. इतर वेळेस पोट बांधावे. डिलिव्हरीनंतर बाळंतकाढे पण सुरू करावे. बाळंतकाढा नंबर 1, 2 व 3 हे क्रमाने घ्यावे. हे घेताना डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा. शतावरी कल्प सुरू करावा. सिझेरियन नंतर सुद्धा या गोष्टी करायच्या आहेत पण प्रत्येक सिझेरियन हे वेगळं असू शकतं त्यामुळे तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच या गोष्टी करायच्या आहेत. बऱ्याच ठिकाणी असं बघितलं जातं की सिझेरियन झाल्यामुळे आम्ही पोट बांधलं नाही किंवा काही आम्ही औषधं किंवा ज्या घरच्या रेमेडीज आहेत त्या आम्ही केल्या नाहीत पण त्याचे नंतर परिणाम बघायला मिळतात. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी सिझर नंतरही करणं गरजेचं आहे पण कधी करावं हे मात्र डॉक्टरांना विचारून अवश्य करता येतात. याचा पुढील भाग जो आहे तो आपण पुढच्या सत्रात पाहूया. नमस्कार.
0: डॉक्टर सिमीन बावडेकर यांनी बाळंतपणात घ्यायची काळजी याविषयी दिलेली माहिती आत्ताच आपण ऐकलीत. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: कोल्हापूर केंद्राची निर्मिती असलेला आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. दुपारचे 2:10 होत आहेत. पुन्हा प्रसारित करत आहोत परिसर. परिसर
1: श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत हवामान बदलाचा इतिहास याविषयी डॉक्टर जय सामंत यांनी सांगितलेली माहिती.
2: हवामान ज्यावेळी आपण बदल म्हणतो त्याच्या पहिले हवामानाची व्याख्या अशी आहे की आपल्यापुढे असलेले जे हवेतले वायू, ऑक्सिजन, नायट्रोजन किंवा काय

0: जे असतील कार्बन डायऑक्साईड हे वेगवेगळ्या प्रमाणात आपल्या भोवती नेहमीच आहेत. त्यांची काही मानकं ठरलेली आहेत, त्यात कमी जास्तप्रमाणे होऊ शकतं, प्रदूषण होईल त्यावेळी होऊ शकतं. आणि हा हवामानाचा काळ जो म्हणतो आपण, जसा हिवाळा, उन्हाळा, पावसाळा, हे लाखो वर्षाच्या परिस्थितीनं स्थिर होत आलेले आहेत आणि वेगवेगळ्या भूभागात जगात वेगवेगळे उपस्थिती असते त्या त्या काळी. ह्यामध्ये तीन गोष्टी महत्वाच्या आहेत या हवामानात. एक म्हणजे पृथ्वीचं स्वतःभोवती फिरणं, दुसरं जे वेगवेगळे हवेचे थर आहेत पर्यावरणाचे त्याच्यात होणारे काल सदृश बदल, आणि या तापमान हा फार महत्वाचा घटक आहे, यामुळे होणारे हवेतलं प्रसरण, आकुंचन. त्यामुळे हे जे वातावरणातले बदल आहेत हे आपण ज्याला स्टॅबिलाइज म्हणतो, म्हणजे स्थिर झालेले आहेत अनेक वर्ष, अनेक हजारो वर्षाच्या. आपण आता जो तुलना करतो बदलाशी, ती आपल्या जीवनात लहानपणी कसे होते, पाऊस वेळेवर पडायचा, उन्हाळा केव्हा यायचा, थंडी कधी होती, ती स्थानाशी संबंधित, आपण जिथं आहोत त्याच्याशी संबंधित, आणि आपलं आकलन काय त्या काळात होतं त्याबद्दल आहे. पण ज्यावेळी आपण हवामान तज्ज्ञ बोलतात त्यांच्याकडे संदर्भ अनेक शतकांचा असतो, तो लिहून ठेवलेलं तापमान कसं होतं, काय होतं. त्यामुळे आता जो हवामान बदलाबद्दल आपण जो जागरूक झालेलो आहोत ते तापमान वाढीबद्दल आहे. आता भारतात जिथं काही ठिकाणी उजाड भाग आहे तो भाग पूर्वी दंडकारण्य होता, म्हणजे गंधाड जंगल होत, किंवा राजस्थानच्या वाळवंटात फॉसिल पार्क, नॅशनल पार्क. आता नॅशनल पार्क वाळवंटात आणि ते फॉसिल कसे होते, तर तिथे प्रचंड मोठे झाडांचे बुंदे अश्मीभूत होऊन पडलेले आहेत, तिथे जंगल फार मोठं होत, असं एक त्याच्यात अनुमान काढता येतं. त्यामुळे तो काळ आता आपण तुलना केली तर ज्यावेळी तापमान वाढीची आपण संदर्भ घेतला, तर तो ज्यावेळी औद्योगिक क्रांती झाली तो काळ जरा संदर्भाला जास्त महत्वाचा आहे. त्याच्या आधी लढाया हो, जाळपोळ होत असेल, वणवी लागत, ते हरकत नाही, ते काळाप्रमाणे हवामानाप्रमाणे होत. पण इथं मानवाचा हस्तक्षेप होऊन तापमान वाढायला सुरुवात त्यात झाली औद्योगिकरण. त्यात सगळ्यात मोठा वापर झाला तो कोळशाचा होता, त्यावेळी स्टीम इंजिनचा ज्यावेळी उगम झाला त्यावेळी त्यातून वाफेचं शक्तीत रूपांतरण करून ते सुरू झाले, आणि मोठ्या प्रमाणात कोळशासाठी कोळशाच्या खाणीची ते जमिनीच्या गर्भातलं आहे, म्हणजे जमिनीच्या वरची झाडं तोडल्याशिवाय खाणच करता येत नाही, त्यामुळे कळत न कळत जंगल तोटायला लागलं. खास करून भारताचा संदर्भ दिला तर ब्रिटिश यावेळी इथं होते आणि 1857 जे आपण स्वातंत्र्य समर म्हणतो त्यावेळी त्यांना जाणीव झाली की आपल्याकडे कम्युनिकेशन ज्याला म्हणतो ते तो लवकर हो झाला आवश्यक आहे. आणि दुसरं म्हणजे इकडचे सैनिक तिकडे न्यायचे, तोफा न्यायच्या, तर ते घोड्यावरून खेचरांच्या गाडीनं ओढवताना किती दिवस जातील पोहोचायला तिकडं, त्यामुळे त्यांना रेल्वे इथं आणायची कल्पना सुचली. नुकसान झालं ते आपल्या पर्यावरणाचं झालं, ते म्हणजे रेल्वेच्या खाली लाकडाचे स्लीपर लागत होते, त्यामुळे 8 फुटाचा स्लीपर, असे 15-20 स्लीपर बाहेर पडतील एवढं मोठं झाड तोडणं आवश्यक होतं, आणि लाखो झाडं तोडली, आणि त्यांनी तो मार्ग केला, पूल बांधली असेल त्यासाठी वापरला असेल. आणि दुसरं त्यावेळी लक्षात त्यांना आलं की त्यावेळी युरोप पाठवायचा, त्यावेळी केबल घालायच्या होत्या, आणि केबल कशा घालणार, त्याच्यासाठी खांब पाहिजेत, एक झाड एक खांब करायचे, उभं सरळ लाकूड. रेल्वेचे स्लीपर आणि लाकडाचे सोट हे प्रचंड प्रमाणात लागले. त्यानंतर मोठा एक नवीन एक संदर्भात सापडलं की थोडं 1800 सुरुवातीला ब्रिटिशांचं जगभर सत्ता ज्यावेळी स्थापन झाली त्यावेळी ते त्यांच्या आरमारामुळे ते सगळे पोचले, आणि एकेकाळी सगळ्यात जास्त जहाज साठी लागणार लाकूड भारतात होतं. तर तसा तो हा सुरू झाला, पर्यावरणाचा ऱ्हास एकदम आज दिसत नाहीये, भारतात झाला तसा सगळीकडे झाला, सगळीकडे त्यांच्या जिथं कॉलनी होत्या सगळीकडे हाच प्रकार चालू होता.
1: श्रोते हो परिसर या कार्यक्रमात आत्ताच आपण हवामान बदलाचा इतिहास याविषयी डॉक्टर जय सामंत यांनी सांगितलेली माहिती ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.
2: श्रोतेहो आता ऐकूया दोपहर समाचार, हे हिंदीतून बातमीपत्र आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून ठीक 2:15 वाजता.

स्वर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोतेहो दुपारचे 2:30 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नाद ब्रह्म. या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत अनुराधा आर श्रीवत्सन यांचं कर्नाटक शैलीत वीणावादन, राग भैरवी आणि मंदारी. त्यांना मृदंगम साथ केली आहे A.L. नाथ यांनी. ऐकूया अनुराधा आर श्रीवत्सन यांचं वीणावादन, राग भैरवी आणि मंदारी.

0: शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आताच आपण अनुराधा आर श्रीवत्सन यांचं कर्नाटक शैलीत वीणावादन ऐकलत, राग भैरवी आणि मंदारी. त्यांना मृदंगम साथ केली होती ए एल नाथ यांनी. नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: कालचं रेडिओवरचं नाटक ऐकलंस?
2: नाही रे, राहिलच बघ.
1: मग ऐकायचंय?
2: अरे पण होऊन गेलं ना, मग कसं काय?
1: अगं युट्यूबवर.
2: अरे वा, म्हणजे आता आकाशवाणी युट्यूबवरही आली.
1: तर आकाशवाणीचे उत्तमोत्तम संग्रह्य कार्यक्रम आता कधीही कुठेही कितीदाही ऐकता येणं शक्य झालंय. नभोनाट्य, भाषणं, मुलाखती, मालिका, ललितबंध आणि आणखीही बरंच काही.
2: हा हा हा, हे बघ मी शोधलं कालचं नाटक आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनलवर.
1: तेव्हा श्रोते हो, आपणही भेट द्या, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आकाशवाणी मुंबई युट्यूब चॅनल. श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
3: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
1: सहज संवाद.
4: सहज संवाद.
5: श्रोते हो, अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. या गरजा पूर्ण करत असताना माणसाच्या मेंदूत अनेक प्रश्नांचं काहूर मासत, जसं की किती खावं, कोणत्या वेळी खावं, काय खाणं टाळावं, पाणी प्यायचं तर किती प्यायचं, या आणि यासारख्या अनेक प्रश्नांचं आणि शंकांचं निरसन करतील आयुर्वेद तज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे उदरभरण नोहे. या कार्यक्रमात तुम्ही सुद्धा सहभागी होऊ शकता. दूरध्वनी क्रमांक आहेत 45151429 आणि 45151430. STD कोड आहे 022.
0: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ऍप सहित 558 किलोहर्ट्ज वर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोते हो, आता थोड्याच वेळात म्हणजे ठीक 3 वाजता आम्ही प्रसारित करत आहोत प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी मुंबई नंदिनी मथुरे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. समुद्रापासून आकाशापर्यंत देश अधिक सुरक्षित आणि आत्मनिर्भर होत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बात मध्ये प्रतिपादन. गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिस ऐवजी मातीच्या स्थानिक मूर्ती खरेदी करण्याचं केलं आवाहन.

0: विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी खेड्यांचा विकास केंद्रस्थानी असल्याचं केंद्रीय ग्रामविकास मंत्र्यांचं प्रतिपादन. देशव्यापी पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेत राज्याचा सहभाग आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना सेशेल्सचा गार्डियन ऑफ द ब्लू होरायझन सन्मान प्रदान. भारत आज समुद्रापासून आकाशापर्यंत अधिक सुरक्षित आणि आत्मनिर्भर होत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमाच्या 135व्या भागातून ते देशोदेशींच्या श्रोत्यांशी बोलत होते. जून महिन्यात विविध क्षेत्रात देशानं साध्य केलेल्या ऐतिहासिक यशाचा त्यांनी आढावा घेतला. कोलकात्यात झालेल्या कार्यक्रमात INS दुनागिरी, INS संशोधक आणि INS अग्रय ही अद्ययावत जहाजं भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल झाल्याचं त्यांनी सांगितलं. या जहाजांच्या आरेखनापासून ते निर्मितीपर्यंत सर्व काही स्वदेशी असल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली. C-295 या स्वदेश निर्मित विमानानं पहिलं उड्डाण केल्याचं सांगून ते म्हणाले की सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्र तसंच हवाई अंतराळ क्षेत्राला नवं बळ मिळू लागलं आहे, रोजगाराच्या संधी वाढत आहेत आणि आत्मनिर्भर भारताचा संकल्प अधिक दृढ होत आहे. स्वदेश निर्मित लांब पल्ल्याच्या जमिनीवर मारा करू शकणाऱ्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी DRDO केल्याची माहिती त्यांनी दिली. जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिनाचं यशस्वी आयोजन झाल्याबद्दल समाधान व्यक्त करत त्यांनी सांगितलं की परदेशात 2500 जास्त ठिकाणी योगाभ्यास करण्यात आला तर देशातही योगविषयक कार्यक्रमांमध्ये कोट्यवधींनी सहभाग घेतल्याचं त्यांनी सांगितलं. अहमदाबाद इथे झालेल्या जागतिक योगासन स्पर्धेत भारतानं 102 सुवर्णपदकांसह एकूण 114 पदकं जिंकल्याबद्दल त्यांनी विजयी खेळाडूंचं अभिनंदन केलं. पश्चिम आशियातल्या युद्धाच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आपण देशवासियांना केलेल्या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळाल्याचं त्यांनी सांगितलं. त्याबद्दल नागरिकांचे आभार मानून लोकसहभागाची हीच ताकद आपल्याला यशस्वी करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आपल्या कुटुंबातल्या लग्न सोहळ्याचा आनंद समाजाबरोबर वाटून घेण्याचा प्रयत्न म्हणून नांदेडच्या बहादूरपुरा गावातल्या पेटकर कुटुंबानं गावातल्या सुमारे 3500 लोकांच्या प्रत्येकी 1,00,000 रुपयांच्या अपघात विम्याची व्यवस्था केल्याचं उदाहरण त्यांनी श्रोत्यांना दिलं.
1: अपने घर में विवाह के अवसर पर इस परिवार ने गांव के लगभग 3500 लोगों के लिए दुर्घटना बीमा की व्यवस्था की. हर व्यक्ति को 1,00,000 रुपए का बीमा कवर दिया गया. इस पहल के पीछे की भावना बहुत स्पर्श करने वाली है. परिवार ने देखा था कि दुर्घटना के बाद परिवारों को आर्थिक कठिनाइयों का सामना करना पड़ता है. ऐसे समय में एक छोटी सी सहायता भी बहुत बड़ा संबल बन जाती है.
0: या निमित्तानं केंद्र सरकारच्या वतीनं प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत दिलं जाणारं अपघाती विमा सुरक्षा कवच आणि प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना याविषयीची माहिती त्यांनी दिली. श्रोत्यांनी आपल्या कुटुंबांपर्यंत या योजनांची माहिती पोहोचवावी असं आवाहनही त्यांनी केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या उपक्रमाची मन की बात मध्ये दखल घेतल्याबद्दल अनुप पेटकर यांनी आनंद झाल्याची भावना आकाशवाणीकडे व्यक्त केली आहे.
2: माझ्या आजोबापासून एक शिकवण चालत आलेली आहे, व्यवसाय करा तुम्ही पण त्यासोबत समाजाचं काहीतरी देणं लागतं. त्यामुळे आम्ही माझ्या भावाच्या लग्नामध्ये 365 लोकांचं इन्शुरन्स केलो. त्या गोष्टीची आज देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी दखल घेतली. त्या बाबतीत आमच्या परिवारात का आनंद कोणालाही झालेला नाही, त्यामुळे त्यांचे मनापासून आभार आणि आम्हाला त्यांनी आशीर्वाद रूपी संदेश दिला त्याबद्दल धन्यवाद.
0: समाजातल्या अंधश्रद्धेच्या धोक्यांचा उल्लेखही प्रधानमंत्र्यांनी आजच्या मन की बात मध्ये केला. अंधश्रद्धेमुळे भीती निर्माण होते, माणूस सत्य पाहणं थांबवतो याची जाणीव त्यांनी करून दिली. आगामी गणेशोत्सवात प्लॅस्टर ऑफ पॅरिस पासून बनलेल्या मूर्ती खरेदी करू नयेत असं आवाहन त्यांनी केलं. मातीच्या मूर्ती पाण्यात सहजपणे विरघळत असल्यानं आपले जलस्रोत आणि पर्यावरणाचं रक्षण होतं आणि त्यासोबतच आपली श्रद्धाही टिकून राहते असं ते म्हणाले. गणपतीची मूर्ती खरेदी करताना स्थानिक मूर्तीकारांनी तयार केलेल्या मूर्ती खरेदी करून व्होकल फॉर लोकलचा संकल्प अधिक दृढ करावा असं आवाहनही त्यांनी या निमित्तानं केलं. सध्या सुरू असलेल्या पावसाच्या हंगामात कॅच द रेन या अभियानाअंतर्गत पावसाचा प्रत्येक थेंब वाचवण्याचं आवाहनही त्यांनी केलं. विकसित भारत 2047 हे स्वप्न साकार करण्यासाठी खेड्यांचा विकास केंद्रस्थानी असल्याचं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी म्हटलं आहे. विकसित भारत ग्रामीण योजनेसाठी ग्रामविकास मंत्रालय

0: मंत्रालयानं राज्य सरकारांच्या सहभागानं 1,51,000 कोटी रुपयांहून अधिक तरतूद केल्याची माहिती राष्ट्रीय ग्रामीण विकास संमेलनात बोलताना त्यांनी दिली. पालघर जिल्ह्यात वाढवण बंदर निर्मितीसाठीच्या सर्व कायदेशीर बाबी पूर्ण झाल्या असून प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात झाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. वाढवण बंदराच्या कामाची पाहणी केल्यानंतर ते आज बातमीदारांशी बोलत होते. जमीन संपादनाची काही कामं राहिली आहेत, स्थानिकांना विश्वासात घेऊन ती कामं पूर्ण केली जातील असं मुख्यमंत्री म्हणाले. या प्रकल्पातून 10 लाख रोजगार निर्मिती होणार आहे, त्यात पालघर जिल्ह्यातल्या रहिवाशांना सामावून घेतलं जाईल. मच्छीमारांसाठी मासेमारी करण्यासाठी एक बंदर तयार केलं जाईल. यासोबतच विरार जवळ एक नवा विमानतळही उभा केला जाणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आज देशभरात पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत राज्यात सर्वत्र 5 वर्षांखालच्या बालकांचं लसीकरण केलं जात आहे. एकही बालक पोलिओ लसीकरणापासून वंचित राहू नये यासाठी जिल्हास्तरावर प्रशासनानं व्यापक नियोजन केलं आहे. यवतमाळ जिल्ह्यात आज जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी मोहिमेचं उद्घाटन केलं. जिल्ह्यात 2,05,127 बालकांना पोलिओ लस देण्यासाठी व्यापक नियोजन करण्यात आलं आहे. रत्नागिरी इथे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते या मोहिमेचा प्रारंभ झाला. नांदेड जिल्ह्यातल्या 3,88,000 बालकांना पोलिओचा डोस देण्याचं उद्दिष्ट असल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली. बीड जिल्ह्यात भाजपा आमदार नमिता मुंदडा आज राष्ट्रीय पल्स पोलिओ अभियान 2026 निमित्त नागरी रुग्णालय अंबाजोगाई इथं आयोजित पोलिओ लसीकरण मोहिमेत सहभागी झाल्या. गडचिरोली इथे आमदार डॉक्टर मिलिंद नरोटे आणि नगराध्यक्ष ॲडव्होकेट प्रणोती निंबोरकर यांच्या हस्ते मोहिमेचं उद्घाटन झालं. सोलापूर इथंही उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर आणि स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते यांच्या उपस्थितीत मोहिमेचं उद्घाटन झालं. नाशिक महानगरपालिका क्षेत्रात 2 लाख मुलांच्या लसीकरणाचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना गार्डियन ऑफ द ब्लू होरायझन हा सेशेल्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार सेशेल्सचे राष्ट्राध्यक्ष पॅट्रिक हर्मिनी यांच्या हस्ते आज प्रदान करण्यात आला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना इतर देशांकडून मिळालेला हा 34वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे. प्रधानमंत्र्यांनी हा पुरस्कार हवामान बदलाच्या आव्हानांविरोधात लढणाऱ्यांना समर्पित केला आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातला युद्धविराम फिसकटल्यानं पश्चिम आशियातली सुरक्षा स्थिती पुन्हा एकदा बिकट झाली आहे. गेल्या काही तासांमध्ये दोन्ही बाजूंनी एकमेकांवर हल्ले केले. युद्धविरामाचं आणखी उल्लंघन केलं तर अमेरिका मोठं लष्करी प्रत्युत्तर देईल असा इशारा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिला आहे. व्हेनेझुएलामध्ये झालेल्या भूकंपाच्या पार्श्वभूमीवर अमिस्ताद मोहिमेअंतर्गत भारतानं पाठवलेली मदत व्हेनेझुएला इथे पोहोचली आहे. भारतानं हवाई दलाची 2 विमानं मदत सामुग्री घेऊन शुक्रवारी पाठवली असून बचाव कार्याला मदत करण्यासाठी 41 सदस्यांचं पथकही पाठवलं आहे. दरम्यान आज व्हेनेझुएलामध्ये सकाळी भूकंपाचा धक्का जाणवला. त्याची तीव्रता 5.6 रिक्टर नोंदली गेली. जपानमध्येही आज सकाळी पुन्हा एकदा भूकंपाचा धक्का जाणवला. त्याची तीव्रता 6.1 रिक्टर इतकी होती. ठळक बातम्या पुन्हा एकदा. समुद्रापासून आकाशापर्यंत देश अधिक सुरक्षित आणि आत्मनिर्भर होत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बातमध्ये प्रतिपादन. गणेशोत्सवात प्लॅस्टर ऑफ पॅरिसऐवजी मातीच्या स्थानिक मूर्ती खरेदी करण्याचं केलं आवाहन. विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी खेड्यांचा विकास केंद्रस्थानी असल्याचं केंद्रीय ग्रामविकास मंत्र्यांचं प्रतिपादन. देशव्यापी पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेत राज्याचा सहभाग आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना सेशेल्सचा गार्डियन ऑफ द ब्लू होरायझन सन्मान प्रदान. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ऍप सहित 558 kHz आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:10 आणि 18 सेकंद झाली आहेत. आमच्या पहिल्या सभेचं प्रसारण आता समाप्त होत आहे. पुन्हा आपली भेट सायंकाळी ठीक

0: श्रोतेहो नमस्कार, शुभ संध्या. आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5 वाजतायत. आजची आमची दुसरी सभा सुरू होतीये. सुरुवातीला जाणून घेऊया ठळक घडामोडी.
1: नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत. ऐकूयात काही ठळक घडामोडी. देशात रोजगाराच्या संधी वाढत असून आत्मनिर्भर भारताचा संकल्पही अधिक दृढ होत असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. मन की बात या कार्यक्रमाच्या 135व्या भागातून ते आज देशवासियांशी बोलत होते. सामरिक आणि औद्योगिक तसंच तंत्रज्ञान क्षेत्रातल्या प्रगतीचा आढावा प्रधानमंत्र्यांनी घेतला. आगामी गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनलेल्या मूर्ती खरेदी करू नयेत असं आवाहनही त्यांनी केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना गार्डियन ऑफ द ब्ल्यू होरायझन हा सेशल्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार सेशल्सचे राष्ट्राध्यक्ष पॅट्रिक हर्मिनी यांच्या हस्ते आज प्रदान करण्यात आला. प्रधानमंत्र्यांनी हा पुरस्कार हवामान बदलाच्या आव्हानांविरोधात लढणाऱ्यांना समर्पित केला. पालघर जिल्ह्यात वाढवण बंदर निर्मितीसाठीच्या सर्व कायदेशीर बाबी पूर्ण झाल्या असून प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात झाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. वाढवण बंदराच्या कामाची पाहणी केल्यानंतर ते आज बातमीदारांशी बोलत होते. जमीन संपादनाची काही कामं राहिली आहेत, स्थानिकांना विश्वासात घेऊन ती कामं पूर्ण केली जातील असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. आज देशभरात पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये 5 वर्षांपर्यंतच्या बालकांचं लसीकरण केलं जात आहे. पोलिओ लस देण्याकरता ठिकठिकाणी बूथ उभारले असून फिरती पथकही कार्यरत आहेत. राजगड किल्ला पाहण्यासाठी अंधेरी परिसरातून निघालेल्या पर्यटकांच्या बसला पाबे घाटात भीषण अपघात झाला. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं बस थेट खोल दरीत कोसळली. या दुर्घटनेत 2 पर्यटकांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया.

0: संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी. सायंकाळचे 5:02 झालेले आहेत. कर्नाटक संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया वसुमती बद्रीनाथन यांचं कर्नाटक शैलीत गायन, राग आरभी लतांगी. रचना खंडचापू आणि आदी तालात निबद्ध आहेत. त्यांना व्हायलिन साथ सारदा मुरली, मृदुंगम साथ सतीश कृष्णमूर्ती यांनी केलेली आहे. ऐकूया कर्नाटक संगीताच्या कार्यक्रमात वसुमती बद्रीनाथन यांचं गायन.

0: वसुमती बद्रीनाथ यांचं कर्नाटक शैलीत गायन आपण ऐकत होतात. राग आरभी आणि लतांगी आपण ऐकलेत. व्हायोलिन साथ सारदा मुरली, मृदुंगम साथ सतीश कृष्णमूर्ती यांनी केली होती. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: रोहन आणि रियाच्या लव्ह स्टोरीची मॅच झाली सुरू. दोघांनी खाल्लं इटालियन क्यूझिन, वेटरने फेकला स्पेन. 4,000 आलं बिल. रोहनचे धडकले जोरात दिल. तो आपले वॉलेट गेला होता विसरून. रियाने केले डिजिटल पेमेंट, बनली कूल. तुम्ही क्यू आर कोड स्कॅन करून UPI ने करा पेमेंट. डिजिटल पेमेंट ने जिंका लाइफ ची प्रत्येक टूर्नामेंट.
2: भारत डिजिटल पेमेंट करतो आहे.
3: प्रत्येक देवाणघेवाण आता सुलभ आहे.
4: नमस्कार मित्रांनो, आजच्या युववाणी कार्यक्रमात मी समृद्धी शेनमारे तुम्हा सर्व श्रोत्यांचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, भारताच्या इतिहासात काही व्यक्ती अशा आहेत की ज्यांचं कार्य तर मोठं आहेच, पण त्यांचा स्वभावही शांत आणि संयमी होता. अशाच व्यक्तिमत्वांपैकी एक व्यक्तिमत्व म्हणजे भारताचे 9वे पंतप्रधान म्हणून ज्यांनी देशाची धुरा सांभाळली आणि कठीण काळात भारतीय अर्थव्यवस्थेला नवी दिशा दिली, असे PV नरसिंह राव, ज्यांचा जन्म 28 जून 1921 मध्ये तत्कालीन हैदराबाद संस्थानातील वंगारा या गावात झाला. PV नरसिंह राव म्हणजेच पामुला पार्थी व्यंकट नरसिंह राव यांना लहानपणापासूनच शिक्षणाची, ज्ञानार्जन करण्याची खूप आवड होती. त्यांनी अनेक भाषा आत्मसात केल्या होत्या. मराठी, तेलुगू, हिंदी, इंग्रजी यांसह अनेक भाषांवर त्यांचं प्रभुत्व होतं. साहित्य, इतिहास आणि संस्कृती यात त्यांना विशेष रस होता. सन 1991 हे वर्ष भारतासाठी अत्यंत महत्वाचं होतं. देश आर्थिक संकटातून जात होता, परकीय चलनाचा साठा कमी झाला होता आणि अर्थव्यवस्थेला मोठ्या बदलांची गरज होती. अशा वेळी PV नरसिंह राव यांनी पंतप्रधान पद स्वीकारले. त्यांच्या समोर अनेक आव्हाने

0: होती, पण त्यांनी धैर्यानं निर्णय घेतले. उदारीकरण, खासगीकरण, जागतिकीकरण या धोरणांमुळे भारतीय अर्थव्यवस्थेत मोठे बदल घडले. उद्योग, व्यापार आणि गुंतवणुकीसाठी नवीन संधी निर्माण झाली. मित्रांनो, नरसिंह राव यांना अनेकदा आधुनिक भारताच्या आर्थिक बदलांचे शिल्पकार असं म्हटलं जातं. त्यांनी घेतलेल्या निर्णयांचा परिणाम पुढील अनेक वर्षे भारतीय अर्थव्यवस्थेवर दिसून आला. त्यांचा स्वभाव शांत होता, पण निर्णय घेण्याची क्षमता अत्यंत मजबूत होती. त्यांच्या कार्यकाळात परराष्ट्र धोरणातही महत्वाचे बदल झाले. भारतानं अनेक देशांशी संबंध मजबूत केले. विज्ञान, तंत्रज्ञान आणि शिक्षण क्षेत्रालाही त्यांनी महत्व दिलं. मित्रांनो, पी व्ही नरसिंह राव यांचं जीवन आपल्याला एक महत्वाचा संदेश देतो की शांतपणे, विचारपूर्वक आणि दूरदृष्टीनं घेतलेले निर्णयही इतिहास घडवू शकतात. म्हणूनच एक साधा, अभ्यासू आणि दूरदृष्टी असलेला नेता म्हणून पी व्ही नरसिंह राव यांचं नाव भारतीय इतिहासात कायम आदरानं घेतलं जाईल. आपण ऐकत आहात नागपूर केंद्राची निर्मिती असलेला युववाणी कार्यक्रम समृद्धी सोबत. मित्रांनो, आता ऐकूया जगभरातील लक्षवेधक घडामोडींचा वेध घेणारी मालिका वेध विश्वाचा, आपली मैत्रीण देविका चौधरी हिच्यासोबत.
1: दा ही दिशांनी नजर ठेवूनी आणलाय हा नजराणा ज्ञानाचा, सर्व क्षेत्रातल्या घडामोडींचा संगतीला सुमधुर गीतांच्या. मग चला घेऊया वेध विश्वाचा.
2: हाय, हॅलो, नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी तुमची रेडिओ मैत्रीण देविका वेदविश्वाचा या कार्यक्रमात तुमचे मनापासून स्वागत करते. मित्रांनो, जून महिना म्हणजे पावसाची चाहूल, नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात आणि नव्या आशांचा महिना. यंदाचा जून महिना अनेक महत्वाच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे चर्चेत राहिला आहे. चला तर मग त्यांचा आढावा घेऊया. सर्वप्रथम बोलूया मान्सून बद्दल. यंदा नैऋत्य मान्सूनच्या प्रवासात काहीसा विलंब झाला, मात्र गेल्या काही दिवसात मान्सूनने पुन्हा वेग घेत महाराष्ट्रासह देशातील अनेक भागात प्रगती केली आहे. शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत दिलासादायक बातमी आहे. खरीप हंगामाच्या पेरांना यांचा मोठा फायदा होणार आहे. मित्रांनो, या वर्षी उष्णतेनेही अनेक विक्रम मोडले. देशातील अनेक राज्यांमध्ये तापमान 40 अंश सेल्सिअसच्या वर गेले. काही भागांमध्ये शाळांच्या वेळा बदलाव्या लागल्या, तर काही ठिकाणी विशेष खबरदारी घेण्यात आली. हवामान बदलाचे परिणाम आता अधिक स्पष्टपणे जाणवू लागले आहेत. विज्ञान आणि नवकल्पनांच्या क्षेत्रातही भारताची वाटचाल वेगाने सुरू आहे. भारत आणि फ्रान्स यांनी नवउद्योग, संशोधन आणि आधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्य वाढवण्यासाठी भारत इनोव्हेटिव्ह 2026 या उपक्रमाला चालना दिली आहे. यामुळे भारतीय स्टार्टअप्स आणि युवा संशोधकांना जागतिक स्तरावर नवीन संधी उपलब्ध होणार आहेत. मित्रांनो, 21 जून रोजी संपूर्ण जगात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. योगामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते हा संदेश जगभर पोहोचला. भारताच्या पुढाकारातून सुरू झालेला हा दिवस आज जागतिक आरोग्य चळवळ बनला आहे. क्रीडा क्षेत्राकडे पाहिल्यास जगभरातील क्रीडाप्रेमींचे लक्ष सध्या फुटबॉल विश्वचषकाकडे लागले आहे. गट फेरीतील रोमांचक सामने सुरू असून अनेक बलाढ्य संघ बाद फेरीत स्थान मिळवण्यासाठी संघर्ष करत आहेत. खेळाडूंची जिद्द आणि क्रीडा भावना युवा पिढीसाठी प्रेरणादायी ठरत आहे. शिक्षण क्षेत्रात नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाली आहे. लाखो विद्यार्थी नव्या उत्साहाने शाळा आणि महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेत आहेत. नवीन कौशल्ये आत्मसात करणे, डिजिटल शिक्षणाचा वापर करणे आणि स्वतःचा सर्वांगीण विकास घडवणे ही काळाची गरज बनली आहे. मित्रांनो, 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. वाढते तापमान, पाण्याची टंचाई आणि प्रदूषण या समस्यांवर मात करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. एक झाड, पाण्याची बचत आणि स्वच्छतेची सवय यामुळेही मोठा बदल घडू शकतो. मित्रांनो, जून महिना आपल्याला एक महत्वाचा संदेश देतो. परिस्थिती कितीही कठीण

0: असली तरी आशा आणि प्रयत्न कधीही सोडायचे नसतात. जसा कोरड्या जमिनीवर पडणारा पहिला पावसाचा थेंब नवजीवन देतो, तसाच सकारात्मक विचार आणि मेहनत आपल्याला यशाकडे घेऊन जाते. तर मित्रांनो, आजच्या वेदविश्वाच्या या मालेत आपण जून 2026 मधील काही महत्वाच्या घडामोडींचा वेध घेतला. मित्रांनो, मी तुमची रेडिओ मैत्रीण देविका आता रजा घेते. पुन्हा भेटूया अशाच नव्या विषयासह, नव्या उमेदीसह आणि सकारात्मक ऊर्जेसह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, निरोगी रहा आणि ऐकत रहा वेदविश्वाचा. धन्यवाद.
1: मित्रांनो, आताच आपण जगभरातील लक्षवेधक घडामोडींचा वेध घेणारी वेदविश्वाचाही मालिका ऐकलीत आपली मैत्रीण देविका चौधरी हिच्यासोबत. आता ऐकूया करिअर मंत्र ही मालिका आपली मैत्रीण सन्मती अडावतकर हिच्यासोबत.
2: नमस्कार मित्रांनो, मी सन्मती तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या आजच्या करिअर मंत्र मालेत. आपल्या सगळ्या तरुण पिढीसाठी करिअर हा एक खूप मोठा प्रश्न आहे आणि आज त्याच विषयावर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत दक्षता घारोडे मॅडम. या सेंट विन्सेंट पलोटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी नागपूर येथे प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी एमटेक इन डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स ही पदवी प्राप्त केली असून सध्या त्या मल्टीबँड अँटेना डिझाईन या विषयात PhD संशोधन करत आहेत. अध्यापन आणि संशोधन या क्षेत्रात त्यांचं योगदान उल्लेखनीय आहे. मॅडम नमस्कार, नागपूर आकाशवाणी स्टुडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत.
3: धन्यवाद.
2: मॅडम, आपल्या या चर्चेची सुरुवात करताना माझा सगळ्यात पहिला प्रश्न हाच आहे की आजच्या तरुणांसाठी योग्य करिअर निवडणं हे किती महत्वाचं आहे आणि ते निवडत असताना विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीची आणि क्षमतेची जाणीव कशी करून घ्यावी.
3: नक्कीच, हा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे. सर्वप्रथम स्वतःची योग्यता ही ओळखून घेणं फार महत्वाचं आहे. तर ते आपण कसं करतो की विविध शालेय प्रकल्प असतात, स्पर्धा असतात, त्यात आपण भाग घेऊन बघावा आणि त्यातून आपल्याला कळतं की आपली रुची कशात आहे आणि आपल्याला काय जमतं.
2: बरोबर.
3: आणि त्याशिवाय ते करता करता आपण आपल्या शिक्षकांचं मार्गदर्शन घ्यावं आणि मग आपण आपला निर्णय घ्यावा की करिअर कसं निवडावं. आणि विशेषतः आपले मित्रमैत्रिणी, आजूबाजूचे आपल्याला खूप सांगायचा प्रयत्न करतात की हे चालू आहे, आता यात जा. पण असं न करता एक स्वतःचा वेळ घ्यावा आणि आपली रुची आणि आपल्याला जे जमतं त्यातच आपण जावं की जेणेकरून पुढे जाऊने आपल्याला त्यात काम करताना छान वाटेल. ही गोष्ट लक्षात घेणं फार महत्वाचं आहे आणि त्या अनुषंगाने आपण आपलं करिअर निवडावं.
2: बरोबर. करिअर निवडत असताना म्हणजे आता कॉलेज झालं आणि आपली डिग्री मिळाल्यानंतर सगळेच विद्यार्थी जॉबकडे आपलं लक्ष केंद्रित करतात, तर एखादा जॉब निवडत असताना फक्त जास्ती पगार जिथे मिळतो असं क्षेत्र निवडणं योग्य आहे का, की जसं तुम्ही म्हणालात आपल्या रुची आणि आवडीनुसारच पुढे जावं? कारण की कुठल्याही क्षेत्रात पगार मिळणं हा एक खूप मोठा त्यातला पॉइंट असतो, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल?
3: हो, आजच्या युगाला म्हणजे तरुण पिढीला ना पगार फार महत्वाचा वाटतो. त्यांना असं वाटतं की पगार जास्त आहे म्हणजे तिथे मला जायला पाहिजे. पण तसं न करता आपण काय करावं, जेव्हा आपण शिकतच आहे ना तेव्हा आपल्याला एक विकल्प असतो इंटर्नशिप.
2: हो,
3: तर ही इंटर्नशिप फार महत्वाची असते. ती सगळ्यांनी करावी आणि फक्त एक नाही तर 3-4 या इंटर्नशिप्स कराव्या. त्यातली एक इंटर्नशिप मोठी असते जी की 6 महिन्याची असते.
2: हो.
3: अभियांत्रिकीच्या मुलांना आणि बाकी इंटर्नशिप्स तुम्ही 15 दिवस 1 महिना असं करून बघाव्या. आणि त्या व्यतिरिक्त विविध प्रकल्प आणि स्पर्धा किंवा नेतृत्व यातही आपण स्वतःला आजमावून बघावं आणि त्यानंतर आपल्याला कळतं की आपल्याला एक्झॅक्टली काय जमणार आहे.
2: बरोबर.
3: कशात आपल्याला छान वाटत आहे, एक्सपर्टीज कशात आहे आणि त्यानंतर आपण आपलं करिअर निवडावं. आणि जरुरी नाही आहे की तुम्ही नोकरीच्या क्षेत्रात जावे. तुम्ही एखादे उद्योजक बनायला जर पात्र असाल ते सुद्धा तुम्हाला तुमच्या कॉलेज लाईफमध्ये कळतं आणि तो क्षेत्र सुद्धा तुम्ही निवडू शकता.
2: बरोबर. जसं तुम्ही आता म्हणालात की सगळ्यांनी इंटर्नशिप्स कराव्या, म्हणजे कॉलेजमध्ये असतानाच किंवा डिग्री झाल्यावर

0: सगळ्यांनी इंटर्नशिप ही एकदा अनुभवून पाहावी. तर कोणती इंटर्नशिप करावी किंवा त्याकडे कसं बघावं याबद्दल तुम्ही थोडं मार्गदर्शन केलं तर.
1: हो, इंटर्नशिप या भरपूर प्रकारांच्या असतात. जसं आता मी इलेक्ट्रॉनिक्सच्या क्षेत्रात आहे, तर आम्ही वळतो इंटरनेट ऑफ थिंग्स किंवा इलेक्ट्रॉनिक्स रिलेटेड जे काही आहे. पण या व्यतिरिक्तही जे ज्याही कॉलेजमध्ये तुम्ही आहे तिथे तुम्हाला मॅनेजमेंट किंवा अजून वेगळे एखादी ईव्हीची कंपनी, कुठे गाड्या मॅन्युफॅक्चर होत आहे ती कंपनी, जिथे तुम्हाला असं वाटत आहे मी माझं योगदान देऊ शकतो बरोबर, ती तुम्ही निवडू शकता. आणि जे फील्ड इंटर्नशिपचं तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे ते कोणी तुमच्यावर लादत नाही, तिथे तुम्हाला खूप सारे विकल्प असतात. तर तिथे तुम्ही थोडंसं तुमच्या सिनियर्सचं, तुमचे जे जर भाऊ बहीण या क्षेत्रात आहे त्यांचं मार्गदर्शन, आणि तुम्हाला जे शिक्षक फर्स्ट इयरपासून ओळखतात ह्या तिघांचं मार्गदर्शन घेऊन मग इंटर्नशिप निवडली की ती तुम्हाला सोपी जाते तुमचं करिअर पुढे निवडण्यात.
0: अगदी बरोबर. जसं आता इंटर्नशिप झाली किंवा पुढचं करिअर आणि जॉब आपण निवडतो, तेव्हा तुमच्या मते विद्यार्थ्यांचं आणि त्यांचं त्यांच्या पालकांबरोबर एक कसं कम्युनिकेशन आपण ज्याला म्हणतो कसं असायला हवं आणि त्या दोघांमध्ये कशी अंडरस्टँडिंग हवी?
1: हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. जे आपण आजकाल म्हणतो ना की जेन झी हे वेगळं युग आलेलं आहे, तर कसं आहे की मोबाईल हा सतत मुलांसोबत असतो आणि भरपूर पालकांसोबतही असतो. तर या मोबाईलने काय केलेलं आहे, पालक आणि विद्यार्थी यांच्यातला संवाद संपवलेला आहे. तर आम्ही जितकं पाहतो, आम्ही जितके पेरेंट्स टीचर मीटिंग्स घेतो, आम्ही प्रत्येकांना हेच सांगतो की तुम्ही थोडासा आपला मोबाईल आणि मुलांचाही मोबाईल साईडला ठेवून प्रत्येक दिवशी संवाद साधणं हा गरजेचा आहे. आणि एकमेकांशी शेअर केलं पाहिजे की तुम्हाला काय अडचणी जात आहे किंवा मला काय प्रॉब्लेम्स आहेत ते शेअर केले पाहिजे, जेणेकरून दोघांनाही एक फिलिंग असते की तू मला समजू शकत नाही, मी तुम्हाला समजू शकत नाही आहे. अशाने दुरावा निर्माण होतो आणि नंतर नंतर मुलं काय होतात, दूर होत जातात आणि मग ते ऐकेनाशे होऊन जातात. तर हा जो प्रयत्न आहे ना, आपण मुलं पूर्णपणे आपल्या मित्रमैत्रिणींकडे वळायच्या आधीच हा प्रयत्न करायचा. एकदा का ते त्यांच्याकडे वळले ना की मग त्यांना आपल्याकडे वळवायला थोडं कठीण होतं. आणि ही जी परफेक्ट स्टेज असते ना, हे एक मुलं 8वी 9वीत असतात तेव्हापासूनच लक्ष द्यायला पाहिजे. एकदम मोठे होऊन आपण त्यांच्यामध्ये खूप मोठं ट्रान्सफॉर्मेशन नाही आणू शकत.
0: बरोबर बरोबर. याच विषयावरून दुसऱ्या वाटेकडे मी नेते की करिअर निवडताना ग्रामीण भागातली जी मुलं असतात त्यांच्यासाठी काय सोयीसुविधा किंवा संधी असतात किंवा त्यांनी ज्यांच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे याबद्दल तुम्ही काय मार्गदर्शन द्याल?
1: हो, नक्कीच. आता कसं आहे, इंटरनेटच्या युगात तसं ग्रामीण आणि शहरी भाग असा काही राहिलेला नाहीये. सगळं काही सगळ्या मुलांना उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. तर ग्रामीण भागाचे मुलं सुद्धा जर काही तुम्हाला तिथे तुमच्या गावात नाही आहे तर तुम्ही इंटरनेटवर बघून शिकू शकता. तुम्ही अभियांत्रिकी, वैद्यकीय, आर्किटेक्चर, फार्मसी, शैक्षणिक, उद्योगिक हे सगळं निवडू शकता. आणि अजून एक मी सांगू इच्छिते की जसा आपला कृषी प्रधान देश आहे, तर आम्ही खूप सारे इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट्स असं बनवत असतो आणि शिकवत असतो. तर आजकालच्या मुलांना जर तुमच्याकडे शेती आहे तर बरेचसे मुलं काय करतात की शेती सोडून दुसरीकडे वळतात. पण मला असं वाटतं की जे शेत तुमच्याकडे आहे, जमिनीला आपण आपली आई मानतो, तर तुम्ही थोडंसं शिकून तर स्मार्ट फार्मिंग हा एक खूप महत्वाचा विकल्प आलेला आहे, ते आपण वापरायचं आणि आपली शेती आपण कशी चांगली करू शकतो जे की बाकी देश करत आहे. तर एवढा मोठा कृषी प्रधान देश आहे आणि ग्रामीण भागाच्या मुलांना जर हे होऊ शकत असेल पॉसिबल तर त्यांनी या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे, कारण त्यांना शेतीबद्दलही माहिती आहे आणि दुसरा काही कोर्स करून अजून त्यांना टेक्निकल गॅजेट्स, शेती सुधारण्याच्या पद्धती ह्यात काही कळत असेल तर आपल्याला नक्कीच या गोष्टीचा फायदा होईल.
0: बरोबर. तुम्ही फार नवीन आणि वेगळी माहिती दिली जी नक्कीच सगळ्यांना कामात येईल. यानंतर जसं तुम्ही म्हणालात की करिअर निवडताना किंवा आपण इंटर्नशिप्स करतो, करिअर निवडतो, जॉब

0: जॉब इंटरव्ह्यूज देतो, तर या सगळ्या गोष्टी करताना कॉलेजसोबतच ज्या स्पर्धा परीक्षा असतात, नेट, सेट किंवा CUET कुठल्याही, त्यासाठी कशी तयारी करायला हवी आणि ती कधीपासून सुरू करायला हवी याबद्दल तुम्ही थोडं मार्गदर्शन करा.
1: हो, प्रत्येकाच्या आयुष्यात जर तुम्हाला स्पर्धा परीक्षेकडे वळायचं आहे तर जितक्या लवकर होईल तितक्या लवकर तुम्हाला या स्पर्धा परीक्षेचं विजन येणं खूप गरजेचं आहे.
0: बरोबर.
1: म्हणजे एक दृष्टिकोन आपला हवा. तर यासाठी सगळ्यात महत्वाचं काय असतं, बरेचशा मुलांना आपण बघतो की त्यांना काही गायडन्सच नसतं, घरी पण कोणी असं सांगणारं नसतं, ते जेवढं त्यांना माहिती आहे त्याप्रमाणे करत राहतात. पण सगळ्यात महत्वाचं एक गोष्ट लक्षात घ्यायचं की जो कोणी व्यक्ती तुमच्या ओळखीचा आहे, ज्या फील्डमध्ये तुम्हाला स्पर्धा परीक्षा द्यायची आहे, थोडंसं गायडन्स हे नक्कीच घ्यावं. कशा पद्धतीने तयारी करावी आणि कोणते विषय हे महत्वाचे असतात, हे जितक्या लवकर होईल ना 6वी 7वी 8वी पासून, ते आपण तितक्या इंटेन्स पद्धतीने स्टडी अभ्यास करायला पाहिजे त्याचा, तर त्याचा आपल्याला फार फायदा होतो. नाही तर आजकालची मुलं काय करतात, बस वाचतात, परीक्षा देतात आणि संपवून टाकतात. तर हे जस्ट असं संपवून टाकणं, हा ॲटिट्यूड थोडासा बाजूला ठेवावा लागेल आणि आपण सगळं कसं आपल्या सोबत घेऊन चालू, त्या दृष्टिकोनाने विचार केला तर तुम्हाला स्पर्धा परीक्षांमध्ये टिकून राहणं आणि तिथे परफॉर्म करणं हे इझी जाईल.
0: अगदी बरोबर. जसं तुम्ही म्हणालात की स्पर्धा परीक्षांची तयारी पण खूप आधीपासून पण सुरू करायला हवी, तर त्याचबरोबर जी विद्यार्थ्यांमध्ये काही कौशल्य असायला हवीत किंवा आपण ज्याला म्हणतो काही प्रॅक्टिकल नॉलेज किंवा टॅलेंट्स असायला हवेत, जेणेकरून त्यांना पुढे जाऊन त्याची मदत होते, तर आजच्या इतक्या स्पर्धा असलेल्या काळात त्याबद्दल तुम्ही मुलांना काय मार्गदर्शन द्याल?
1: नक्कीच. स्पर्धा तर आता इतकी जास्त आहे की तुम्ही एवढंशे तुमच्या जागेवरून बाजूला सरकले की तिथे 10 लोक तयार असणार.
0: हो.
1: तर तिथे तुम्हाला विचारल्या जाणार नाही की का बाबा तू बाजूला होऊन राहिला. तर त्यासाठी वेगळे वेगळे कौशल्य असतात, ते तुम्हाला माहीत असणं, तुमच्यामध्ये ते असणं खूप महत्वाचं आहे. तर आपलं टेक्निकल नॉलेज किंवा प्रॅक्टिकल नॉलेज हे तर असणं गरजेचंच आहे. आणि फक्त थिअरटिकल म्हणजे पुस्तकी ज्ञान न घेता तुम्हाला ते कसं वापरायचं आहे, एखाद्या वस्तूवर एखादी नवीन वस्तू कशी डेव्हलप करायची आहे ती पण पाहिजे. आणि त्याशिवाय संवाद, कम्युनिकेशन स्किल्स हे सुद्धा तेवढेच महत्वाचे आहे. कारण तुमचं काम हे नंतर बघितल्या जाईल, पण तुम्हाला कोणत्या नोकरीमध्ये निवडायच्या आधी किंवा तुम्हाला काही उद्योजक बनायच्या आधी तुमचे नेतृत्व किती आहे ते बघितल्या जाईल. तुम्ही कोणाशी कसे बोलता, तुम्ही एखाद्या क्लायंटला कसे कन्व्हिन्स करता, त्यासाठी तुम्हाला संवाद कौशल्य घेणं हे खूपच महत्वाचं आहे. आणि जर का तुमच्याजवळ ते नसेल तर ह्यावर आपण काम करू शकतो आणि कोणताही मुलगा किंवा मुलगी मागे नाही राहणार अशी ट्रेनिंग आपण त्यांना देऊ शकतो.
0: बरोबर, अगदी बरोबर. जसं तुम्ही म्हणालात की संवाद कौशल्य फार महत्वाचं आहे किंवा बाकी कुठली पण कौशल्य ही सगळ्यात महत्वाची असतात करिअरकडे वळताना, याच्या व्यतिरिक्त मला असं विचारायचं होतं की आत्ताच्या मुलांसाठी किंवा आत्ताच्या तरुण पिढीसाठी सगळ्यात मोठा कुठला आपण ज्याला म्हणतो एक प्रॉब्लेम असेल तो म्हणजे सोशल मीडिया किंवा वाढणारं AI. तर या गोष्टींच्या सोबत मुलांनी कसं पुढे जावं किंवा या गोष्टींमुळे त्यांचं ज्याला आजकाल सगळे डिस्ट्रॅक्शन असं म्हणून एक पॉप्युलर टर्म झाली आहे ती, तर या सगळ्या गोष्टींपासून डिस्ट्रॅक्ट होऊ नये यासाठी तुम्ही काय मार्गदर्शन द्याल?
1: हो, हा खूप महत्वाचा प्रश्न आहे आजच्या पिढीसाठी. योगायोगाने आम्ही ना, म्हणजे माझं संशोधन सुद्धा अँटेना डिझाईन मध्ये आहे आणि ते मोबाईलचेच अँटेनाज आहेत. तर मी असं मुलांना सांगते की हा जो डिव्हाइस आहे ना मोबाईल, हा आपण वापरतो, हा दिसायला खूप आपल्यासाठी कामाचा आहे, तो नक्कीच सगळ्यांकडे असावा, पण आपण जितकं त्याला वापरतो ना त्यामध्ये जे अँटेनाज असतात ते आपल्याला धोकादायक सुद्धा आहे. खूप वेळ आपण वापरला की आपल्यालाच आपली अशी चिडचिड व्हायला लागते, ती मुलांनी लक्षात घ्यायला पाहिजे. तर आपल्या शरीरात जे पाणी आहे ना, आपल्या ब्रेनमध्ये एक वेगळ्या प्रकारचं लिक्विड असतं आणि बॉडी टिश्यूज हे सगळे ते रेज ऍब्झॉर्ब करतात आणि मुलांना ते कळत नाही मग आपण एक्झॅक्टली काय करत आहे. आणि दुसरी

0: महत्वाची गोष्ट म्हणजे या जगात सगळं काही एका लिमिटेड टाइम करता आहे.
1: बरोबर.
0: पण मोबाईल ही अशी वस्तू आहे की ती तुम्ही एकदा हातात घेतली ना की कोणीच सांगू शकणार नाही की ती तुम्ही कधी सोडाल. ही अनलिमिटेड टाइमसाठी तुमच्या सोबत आहे, तर तुम्हाला ठरवायचं आहे की तो किती वेळ घ्यावा आणि तुम्ही तो घेतल्यावर तो कशासाठी वापरावा. तुमचं ज्ञान वाढवायला तो नक्कीच वापरला पाहिजे. आणि सोशल मीडियासाठी तुम्ही जितक्या दूर राहाल ना सोशल मीडियापासून तितकं चांगलं आहे. सोशल मीडिया म्हणजे सत्य नाही आहे, ते फार तर फार प्रमाणात फेकच असतं हे तुम्हाला ओळखायचं आहे. आणि ह्याचा उपयोग तुमचं ज्ञान वाढवण्याकरता जर तुम्ही करत असाल तर ते अति

0: तुम्ही तो घेतल्यावर तो कशासाठी वापरावा, तुमचं ज्ञान वाढवायला तो नक्कीच वापरला पाहिजे. आणि सोशल मीडियासाठी तुम्ही जितक्या दूर राहाल ना सोशल मीडियापासून तितकं चांगलं आहे. सोशल मीडिया म्हणजे सत्य नाही आहे, ते फार तर फार प्रमाणात फेकच असतं हे तुम्हाला ओळखायचं आहे. आणि ह्याचा उपयोग तुमचं ज्ञान वाढवण्याकरता जर तुम्ही करत असाल तर ते अतिशय चांगलं आहे. त्यापेक्षा चांगलं अजून काहीही नाही आहे.
1: बरोबर. जसं आपण आता सोशल मीडियाबद्दल बोललो आणि त्याच्यामुळे होणारे दुष्परिणाम याबद्दल बोललो, या सगळ्याला घेऊन एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा येतो की मानसिक आरोग्य. म्हणजे सोशल मीडियामुळे असो किंवा बाकी या स्पर्धेच्या काळात असो, विद्यार्थ्यांच्या किंवा युवा पिढीच्या सगळ्यात युवा पिढीला सगळ्यात मोठा जो त्रास आहे तो आहे मानसिक आरोग्याचा. तर आपलं करिअर निवडताना किंवा या क्षेत्रात वळताना मानसिक आरोग्याची कशी काळजी घ्यावी आणि त्याकडे कसं लक्ष द्यावं याबद्दल तुम्ही काय सांगाल?
0: मानसिक आरोग्य हा खरं म्हणजे सगळ्यांसाठीच महत्वाचा प्रश्न आहे आता.
1: बरोबर.
0: तर सुरुवातीला आपण जे म्हटलं की करिअर कसं निवडावं, तिथपासूनच आणि शाळकरी मुलांपासूनही हे चालू होतं की तुम्ही जे करत आहे ना त्याचा ताण घेऊ नका. सगळं काही शक्य आहे या जगात, फक्त तुम्ही सातत्याने प्रयत्न करत राहा आणि सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी सोपी आणि शक्य होतील. तर त्यासाठी तुमचं सगळ्यात महत्वाचं काय आहे की तुम्ही बाहेर जा, थोडंसं फिजिकल ऍक्टिव्हिटी पाहिजे, तुम्ही थोडंसं चालफिर करा, एकमेकांशी बोला आणि काही ताण असेल तो शेअर करा. कारण मोबाईलमध्ये सतत गुरफटून राहणं म्हणजे काय आहे की आपल्याला इच्छाच नाही होत कोणाशी बोलायची. मनातल्या मनात ठेवून काय होतं की गोष्टी विकोपास जातात आणि बाजूच्याला कधी कधी कळत पण नाही की स्टुडंट म्हणजे आपले विद्यार्थी किती ताणात आहे किंवा एखादा नोकरी करणारा व्यक्ती किती ताणात आहे. तर तुम्ही लोकांना सांगायला पाहिजे आणि एक्झरसाइज हा खूप महत्वाचा आहे तुमचा ताण कमी करण्यासाठी.
1: बरोबर. याच विषयाला घेऊन जसं करिअर निवडताना किंवा निवडल्यानंतर त्यात यशस्वी होण्यासाठी आपल्या मानसिक आरोग्याला धरून आणि आपल्या शारीरिक आरोग्याला धरून कुठल्या सवयी आपण आपल्या रोजच्या दिनचर्येत रुजवायला हव्या याबद्दल तुम्ही काय सांगाल?
0: सगळ्यात पहिली गोष्ट मानसिक आरोग्यासाठी मी सांगते की वाचन हे खूप महत्वाचं आहे. शाळकरी मुलं आणि कॉलेजमध्ये आणि इवन त्याहूनही मोठे जे असतील, आजकाल आपण बघतो, आम्ही एक शिक्षक म्हणून बघतो की वाचन हे खूप कमी झालेलं आहे. आम्ही काही दिलं मुलांना तर ते सरळ मोबाईल उचलतात आणि बघायला लागतात. आम्ही वारंवार मुलांना सांगतो की मोबाईल बाजूला ठेवा आणि पुस्तक हे फार महत्वाचं आहे. रीडिंग ही खूप मोठी एक्सरसाइज आहे तुमच्या मेंदूला एक चालना देण्यासाठी. तुम्ही कारण ते वाचता, ते प्रोसेस करता, ही एक्सरसाइज खूप महत्वाची आहे. तर हे जे सगळे मुलं विसरायला लागले आहे हे वापस आपण आणायला पाहिजे. शाळेत आपण भरपूर लायब्ररीज ठेवतो, इवन कॉलेजमध्ये आपण एक कंपल्सरी पिरियड देतो, लायब्ररी पिरियड. कंपल्सरीली त्यांनी लायब्ररीमध्ये जाऊन वाचायला पाहिजे, हे त्यासाठीच आहे. त्यांची तब्येत थोडीशी एक तास हे मोबाईलपासून दूर राहून कशी त्यांच्या मेंदूला चालना मिळायला पाहिजे त्यासाठी आपण सगळे प्रयत्न करत आहे. जितकं होईल आपण तितकं करतो, पण शेवटी काय आहे, मुलांनी किती ती गोष्ट समजून घेणे हे आपल्या हातात नसतं. कारण ते आपल्यासोबत अगदी 4 तास वगैरे असतात, त्यानंतर त्यांना ठरवायचं आहे की त्यांना काय करायचं आहे त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी.
1: बरोबर. आपल्या या चर्चेच्या शेवटाकडे जाताना मला असं विचारायचं आहे की आजची तरुण पिढी आणि आजची युवा पिढी यांना तुम्ही कुठला एक मौल्याचा असा संदेश द्याल जेणेकरून तो त्यांच्या आयुष्यभर उपयोगी ठरेल?
0: हो, माझ्याकडे खूपच महत्वाचा संदेश आजच्या युवा पिढीसाठी आहे की प्रत्येकच विद्यार्थ्यामध्ये काही ना काही अमूल्य हे असतंच. तू काही कामाचा नाही आहे किंवा तुला काही येत नाही असं कितीही तुम्हाला कोणीही काहीही म्हटलं तरी तुम्हाला तुमच्यातली चांगली गोष्ट ओळखायची आहे आणि ती नक्कीच आहे. आणि अशक्य हे काहीही नाही आहे. मी माझ्या स्वतःच्या अनुभवावरनं सांगते की मलाच सुरुवातीला माझं संशोधन खूपच कठीण वाटायचं, पण जेव्हा आपण करतो आणि आपले शिक्षक आपल्या सोबत असतात, आपण त्यांचं जसं जसं ऐकत जातो ना, तशी तशी गोष्ट सोपी होत जाते आणि

0: आपण असं त्या प्रवाहासोबत खूप रेझिस्टन्स न दाखवता पोहत गेलो ना, तर आपली आपले मार्ग हळूहळू क्लिअर होतात, ते सोपे होत जातात. हे नेहमी लक्ष ठेवायचं. आणि कितीही अपयश आलं तरीही खचून न जाता मार्ग काढायचाच. यश आणि अपयश हे एकाच नाण्याचे दोन बाजू आहे. जो यशस्वी आहे तो आपल्याला दिसतो, पण तो असाच यशस्वी नाही झालेला आहे. त्याच्यामागे खूप सारे प्रयत्न आणि अपयश आहे जे आपल्याला दिसत नाही, पण हे सगळं असतं. अगदी नव्याने सुरुवात करायची गरज पडली ना तरीही करा, पण तुम्ही कधीही स्वतःचा धीर खचू देऊ नका. आणि सतत स्वतःला अपडेट करणं, इव्हन सॉफ्टवेअर अपडेट होत राहतात तर स्वतःला अपडेट करणं विसरू नका, तरच तुम्ही काळाच्या गतीने त्याच्यासोबत चालू शकता. एवढाच माझा संदेश आहे.
1: वा, अगदी बरोबर. हा सगळ्यात मौल्याचा आणि सगळ्यात महत्त्वाचा संदेश होता. मॅडम, खूप खूप धन्यवाद, आपण आपला अमूल्य वेळ काढून आज इथे आलात आणि आम्हाला मार्गदर्शन केलं, त्यासाठी नागपूर आकाशवाणी केंद्रातर्फे मी तुमचे मनापासून आभार मानते. मला खात्री आहे की आमचा जो युवा श्रोता वर्ग आहे त्यांना आपण सांगितलेल्या सगळ्या गोष्टी नक्कीच महत्त्वाच्या आणि उपयोगी ठरल्या असतील. पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: मित्रांनो, आताच आपण सन्मती अडावतकर हिच्यासोबत करिअर मंत्र ही मालिका ऐकली. आजच्या युववाणी कार्यक्रमाचे सादरकर्ते होते अतुल साखरकर. आता वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची. भेटूया पुन्हा युववाणी कार्यक्रमाच्या पुढील भागात. तोपर्यंत काळजी घ्या आपली आणि आपल्या कुटुंबियांची, आणि ऐकत रहा आपला आवडता कार्यक्रम युववाणी. तोपर्यंत आजच्या युववाणी या कार्यक्रमातून मी समृद्धी शेनमारे आपली रजा घेते. नमस्कार.

0: सर्वात मोठी संपत्ती आहे असं पंतप्रधान म्हणाले. महाराष्ट्रातील नांदेडच्या बहादूरपुरा गावातील पेठकर कुटुंबाचा अभिमानास्पद उल्लेख करून पंतप्रधान म्हणाले की या कुटुंबाने घरी झालेल्या लग्नाच्या निमित्तानं गावातल्या सुमारे 3,500 लोकांसाठी अपघात विम्याची व्यवस्था केली.
1: अपने घर में विवाह के अवसर पर इस परिवार ने गांव के लगभग 3,500 लोगों के लिए दुर्घटना बीमा की व्यवस्था की. हर व्यक्ति को 1,00,000 रुपए का बीमा कवर दिया गया. इस पहल के पीछे की भावना बहुत स्पर्श करने वाली है. परिवार ने देखा था कि दुर्घटना के बाद परिवारों को आर्थिक कठिनाइयों का सामना करना पड़ता है. ऐसे समय में एक छोटी सी सहायता भी बहुत बड़ा संबल बन जाती है.
0: सरकार देशभरातल्या कोट्यवधी कुटुंबांना सुरक्षा कवच पुरवत असून विविध सरकारी योजनांबद्दलची माहिती कुटुंबांपर्यंत पोहोचविण्याचं आवाहन त्यांनी देशवासियांना केलं. अंधश्रद्धेत बुडालेले लोक तर्क आणि सत्य जाणून न घेता असे निर्णय घेऊ लागतात ज्यामुळे मोठं नुकसान होतं असं सांगून पंतप्रधानांनी आसाममधील हरगिला या दुर्मिळ पक्ष्याच्या संवर्धनाच्या प्रवासाचा उल्लेख केला. नागालँडची नागालँड बेबी लीग आणि नागालँड विमेन फुटसाला लीग या उपक्रमांचा गौरवपूर्ण उल्लेख केला. नालंदा विद्यापीठाचा शास्त्रार्थाची प्राचीन परंपरा जिवंत करण्याचा उपक्रम, दिल्लीतली सेंट्रल संस्कृत युनिव्हर्सिटीचे नवे अभ्यासक्रम ब्रह्मकमळ डोमिनिकाना हे अभियान, मेघालयातले रूट ब्रिज आणि मध्य प्रदेशातल्या राजगड जिल्ह्यामधल्या ब्यावरा इथं प्लास्टिक कचरा हटविणाऱ्या बहिणींच्या प्रयत्नांचा त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गार्डियन ऑफ द ब्लू होरायझन हा सेशेल्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार सेशेल्सचे राष्ट्राध्यक्ष पॅट्रिक हर्मिनी यांच्या हस्ते आज प्रदान करण्यात आला. मोदी यांना इतर देशाकडून मिळालेला हा 34वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे. पंतप्रधानांनी हा पुरस्कार हवामान बदलाच्या आव्हानांविरोधात लढणाऱ्यांना समर्पित केला. आज देशभरात पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत राज्यात सर्वत्र 5 वर्षांपर्यंतच्या बालकांचं लसीकरण केलं जात आहे. एकही बालक पोलिओ लसीकरणापासून वंचित राहू नये यासाठी जिल्हास्तरावर प्रशासनानं व्यापक नियोजन केलं आहे. पोलिओ लस देण्याकरिता ठिकठिकाणी बूथ उभारले असून ट्रान्झिट बूथ, फिरती पथकही कार्यान्वित करण्यात आली आहेत. तसंच संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी विविध पातळ्यांवर पर्यवेक्षकांच्याही नेमणुका करण्यात आल्या आहेत. नागपूर महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागामार्फत राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ आज सकाळी लकडगंज झोन अंतर्गत नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र हिवरीनगर इथं करण्यात आला. या कार्यक्रमास महापौर नीता ठाकरे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. 0 ते 5 वर्षे वयोगटातील बालकांना पोलिओचे 2 थेंब पाजून पोलिओमुक्त भारताचा संकल्प यावेळी करण्यात आला. यवतमाळ जिल्ह्यात आरोग्य विभागातर्फे लसींना येथे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सुभाष ढोले यांनी या मोहिमेचं उद्घाटन केलं. जिल्ह्यात 2,05,127 बालकांना पोलिओ लस देण्यासाठी व्यापक नियोजन करण्यात आलं. दुर्गम आणि तात्पुरत्या वस्त्यांसाठी 150 मोबाईल टीम्स कार्यरत असून प्रवासात असलेली मुलंही लसीकरणापासून वंचित राहू नयेत म्हणून 34 फिरती पथकही सज्ज करण्यात आली होती. गडचिरोली इथं आमदार डॉ मिलिंद नरोटे आणि नगराध्यक्ष अॅडव्होकेट प्रणोती निंबोरकर यांच्या हस्ते मोहिमेचं उद्घाटन झालं. तर वाशिम जिल्ह्यातील 996 बूथवर 2,474 कर्मचाऱ्यांच्या मार्फत 5 वर्षांखालील 1,05,93 बालकांना पोलिओ प्रतिबंधक लस देण्याचं नियोजन करण्यात आलं.
2: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. नागपूर महानगरपालिकेने सादर केलेला 2026-27 या आर्थिक वर्षाचा 6,202,48,00,000 अर्थसंकल्प म्हणजे केवळ आकड्यांचा खेळ असून यात सामान्य नागपूरकरांच्या मूलभूत समस्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आलं आहे अशी टीका माजी मंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस आमदार डॉ नितीन राऊत यांनी केली. महापालिकेच्या स्थायी समिती सभापतींनी काल सादर केलेल्या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना राऊत यांनी सत्ताधारी भाजपवर जोरदार निशाणा साधला. स्वतःची उत्पन्न साधने निर्माण करण्यात सत्ताधारी पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. शहराच्या तिजोरीत खडखडाट असताना डक्टिंग पॉलिसीसारख्या घोषणा केवळ मलमपट्टी करण्याचे काम करत आहेत असं डॉ राऊत म्हणाले. गेल्या काही वर्षांत शहरातील रस्ते, पथदिवे आणि स्वच्छतेची जी दुरवस्था झाली आहे त्यावर या बजेटमध्ये कोणतीही ठोस तरतूद नाही. केवळ पब्लिसिटी स्टंट म्हणून काही योजना पुढे केल्या जात आहेत असा आरोप डॉ राऊत यांनी केला. समृद्धी महामार्गाने चंद्रपूरवरून अकोल्याकडे जाणाऱ्या कार क्रमांक MH 34BF1346 एका ट्रकला मागच्या बाजूने जोरदार धडक दिल्यानं झालेल्या अपघातात कारमधील 5 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती आमच्या वार्ताहरानं दिली आहे. जीवणे कुटुंबातील भास्कर, रमेश, लता, आरती आणि त्रिषा अशी मृतांची नावे असून लोकेशन क्रमांक 105

चांदगाव आणि चांदूर रेल्वेच्या दरम्यान आज सकाळी 11:30 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. अमेरिका आणि इराण यांच्यातल्या युद्धविराम फिसकटल्यानं पश्चिम आशियातली सुरक्षा स्थिती पुन्हा एकदा बिकट झाली आहे. गेल्या काही तासांमध्ये दोन्ही बाजूंनी एकमेकांवर लष्करी हल्ले केले. इराणनं आपल्या व्यापारी तेलवाहू जहाजावर ड्रोन हल्ला केल्याचा आरोप करत अमेरिकेनंही होर्मुझ सामुद्री धुनीजवळ इराणच्या 10 लष्करी ठाण्यांवर हल्ला केला. त्यानंतर इराणनं कुवैत आणि बहारीनमधल्या अमेरिकेच्या लष्करी तळांवर क्षेपणास्त्र डागली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला कडक शब्दांत इशारा दिला आहे. युद्धविरामाचं आणखी उल्लंघन केलं तर मोठं लष्करी प्रत्युत्तर दिलं जाईल असं ते म्हणाले. पाणी फाउंडेशनमार्फत 2022 पासून सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धा महाराष्ट्रात 46 तालुक्यात सुरू आहे. विविध टप्प्यात शेतकऱ्यांसाठी काम करत असलेल्या सत्यमेव जयते फार्मर कप 2026चा शुभारंभ उद्या मुंबईत वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे अशी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. फडणवीस यांनी 23 मार्च 2025 रोजी फार्मर कप उपक्रमाचा संपूर्ण महाराष्ट्रात 351 तालुक्यात विस्तार करावा अशा सूचना दिल्या होत्या. त्यानंतर महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग ग्रामविकासमधील महिलांच्या उपजीविकेसाठी काम करणारी उमेद आणि पाणी फाउंडेशन यांच्या सहभागातून शेतकऱ्यांसाठी जनचळवळ उभी करण्यासाठी एकत्र विविध टप्प्यावर कार्यवाही सुरू आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात पावसानं दखल दिलेली आहे. मागील 24 तासांत यवतमाळ इथं 68 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. त्यापाठोपाठ नागपुरातील भिवापूर इथं 59, बुलडाण्यात मेहकर इथं 54.1 तर अकोल्यात 50.8 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली. आज वाशिम यवतमाळ आणि चंद्रपूर इथं मुसळधार पावसाचा अंदाज असून हवामान खात्यानं ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर उद्या अमरावती जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. दरम्यान येत्या काही तासांत विदर्भातील बहुतांश ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. आगामी गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिस ऐवजी मातीच्या स्थानिक मूर्ती खरेदी करण्याचं पंतप्रधानांचं मन की बात मधून आवाहन. देशव्यापी पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेत राज्याचा सहभाग. नांदगाव चांदूर रेल्वे दरम्यान समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील 5 प्रवाशांचा मृत्यू आणि आज वाशिम यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचा इशारा. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

आकाशवाणी नागपूर सादर करीत आहोत मराठी चित्रपट संगीत कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकणार आहात आदित्य यांनी गायलेलं मी पण सचिन या चित्रपटातलं हे गीत.

मी पण सचिन या चित्रपटातलं हे गीत आताच आपण ऐकलं आणि या गीताबरोबरच आपला आजचा मराठी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम इथेच संपवित आहोत. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

बालदोस्तांनो नमस्कार, कसे आहात? नागपूर आकाशवाणीची प्रस्तुती असलेल्या गम्मत जम्मतच्या आजच्या भागात मी सारिकाताई तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. बालदोस्तांनो, वेळ झाली आहे आपले कार्यक्रम ऐकण्याची. चला तर आपण कार्यक्रमांचा आस्वाद घेऊया. चेस चॅम्पियन अनुष्का देशपांडे हिच्याशी सारिका पाठक यांनी केलेली बातचीत आपण ऐकणार आहोत. आजच्या कार्यक्रमात आपण बातचीत करणार आहोत नागपूरची चेस चॅम्पियन अनुष्का देशपांडे हिच्यासोबत. अनुष्कानं आजवर अनेक पारितोषिकं पटकवली आहेत आणि प्रामुख्यानं त्यामध्ये 2025 खासदार क्रीडा महोत्सवात तिनं तिसरं पारितोषिक पटकवलं. शिवाय डिस्ट्रिक्ट लेवल मुलींच्या चेस चॅम्पियनशिपमध्ये तिनं नागपूर विभागाचं नेतृत्व सुद्धा केलं आणि नॅशनल अंडर 11 गर्ल्स चॅम्पियनशिपमध्ये सुद्धा तिने सहभाग घेतलाय आणि अशा बऱ्याच स्पर्धांमध्ये अनुष्का विजयी झालेली आहे. तिच्या या चेसच्या प्रवासाबद्दल आणि एकंदरच तिच्या व्यक्तिमत्वाबद्दल आपण आज बातचीत करणार आहोत. आधी अनुष्काचं स्वागत करूया.

0: अनुष्का आकाशवाणीच्या स्टुडिओत तुझं खूप खूप स्वागत.
1: धन्यवाद.
0: सगळ्यात आधी आम्हाला उत्सुकता आहे तुझ्याबद्दल जाणून घ्यायची, तर तू सांग आम्हाला तुझ्याबद्दल.
1: माझं नाव अनुष्का देशपांडे आहे. मी 6व्या वर्गात शिकते. अजून मी सोमवार निकालच शाळेत आहे.
0: व्हेरी गुड. मग तुला चेस खेळण्याची आवड कधीपासून आहे?
1: कोविड-19 मध्ये म्हणजे कोरोनामध्ये माझा दादा म्हणत होता की शाळेकडनं आम्हाला ऑफर आलं होतं चेस क्लास लावायचे. तर माझा दादा बास्केटबॉल खेळायचा, पण त्याला इंडिव्हिज्युअल स्पोर्ट बद्दल जास्ती वाटायचं. तर त्यांनी बाबांना म्हटलं की मला चेस लावून दे. अजून त्यांनी मला क्लास लावून दिला ऑनलाईन. अजून मला तिकडनं आवडलं. मग घराजवळच एक चेसचा क्लास होता श्रेयस्त मॅमचा, तिकडे माझ्या बाबांनी लावून दिला मला क्लास आणि मला तो आवडला. मित्र मैत्रिणी सगळ्या आणि आता पण मी तोच कंटिन्यू केला आहे क्लास.
0: अच्छा, म्हणजे इतके वर्ष झाले तू श्रीवास्तव मॅमकडे शिकते आहेस. कसा अनुभव आहे तुझा शिकण्याचा?
1: खूपच मस्त अनुभव आहे. सगळ्या वेगळ्या वेगळ्या पॅटर्न्सनी जे शिकवतात. अजून काही विचारलं क्वेरी म्हणजे तर ते क्लिअर करून देतात एकदम चांगल्याने.
0: वा, मग तू म्हणतेस पॅटर्न वेगवेगळे शिकवतात, मग त्याबद्दल आम्हाला सांगणं.
1: पॅटर्न्स म्हणजे कधी ते एंड गेम्स घेतात, तर कधी प्लेइंग गेम्स घेतात, कधी ओपनिंग्स तर पझल्स, कधी शॉर्ट कॅल्क्युलेशन्स घेतात. या मग त्यांचे जुने स्टुडंट्स असतात ते कधी येतात, ते आम्हाला टॅक्टिकल प्रॉब्लेम्स देतात. अजून आम्ही कधी ऑनलाईन प्लेइंग गेम करतो. एक दिशांग दादा म्हणून दादा आहे, तो खूप हाय लेवलवर खेळतो, तर आम्ही कधी त्याचे गेम अनालाइज करतो. अजून अशा भरपूर वेगळ्या वेगळ्या गोष्टी करतो.
0: वा, म्हणजे इतक्या लहान वयात तू खूप पुढे गेली आहे चेस मध्ये असं म्हणायला हरकत नाही.
1: नाही तसं नाही,
0: पण खूप आवडतोय तुला खेळ.
1: हो,
0: मग तुझा आवडता पॅटर्न कोणता?
1: मला सगळ्यात जास्ती शॉर्ट कॅल्क्युलेशन म्हणजे 3 मूव्ह 2 मूव्ह मेट असतात. कठीण असतात ते, पण खूप मजा येते त्याला करायला मित्रांमैत्रिणींसोबत.
0: अच्छा, म्हणजे खूप विचार करून खेळावा लागतो.
1: खूप विचार नाही पण म्हणू शकतो.
0: वा, मग तुझ्या घरी पण कोणी चेस खेळतं का?
1: नाही, माझ्या घरी तसं कोणी चेस नाही खेळत, पण माझा दादा माझ्या दादाला आणि बाबांना चेस खेळता येतो थोडं थोडं.
0: मग तू घरी खेळते का सगळ्या दादा तुझ्या दादा बरोबर आणि बाबांबरोबर?
1: नाही, दादाला अभ्यास असतो आणि बाबा ऑफिस मध्ये असतात. तर कधी कधी मी ऑनलाईन गेम्स खेळून घेते. अजून मॅमचं होमवर्क असतं दिलेलं, पझल्स ते करते मी आपल्या आईसोबत.
0: वा, आणि मग शाळेतर्फे पण तू शाळेचं नेतृत्व केलं आहे कधी?
1: हो, मी शाळेकडनं इंटर स्कूल कॉम्पिटिशन खेळायला गेली आहे. त्याच्यात मला पहिलं बक्षीस आणि दुसरं बक्षीस मिळालं.
0: क्या बात है. कसा अनुभव असतो शाळेत जेव्हा सगळ्यांना माहिती आहे की आपल्या शाळेतली विद्यार्थिनी चेस चॅम्पियन आहे, कसं वाटतं त्यांना?
1: चांगलं वाटतं ते सगळ्यांना.
0: मैत्रिणी काय म्हणतात?
1: मैत्रिणी कॉंग्रेट्स करतात.
0: त्या म्हणत नाही तुला की आम्हाला पण शिकव म्हणून?
1: नाही, त्यांना चेस मध्ये तेवढा इंटरेस्ट नाही.
0: अच्छा, तू आज वर अनुष्का खूप म्हणजे चॅम्पियनशिप साठी वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये गेलेली आहेस, मग काही एखादा अविस्मरणीय अनुभव आठवतोय तुला?
1: हो, आता म्हणजे अंडर 15 ते 2026 मध्ये डिस्ट्रिक्ट सिलेक्शन झालं. त्याच्यात मी पहिली आली तर ते अविस्मरणीय सारखंच होतं. कारण की त्याच्यात मी एक मॅच हारली, पण तिकडच्या टॉप बोर्डला मी हारवलं होतं एकदम चांगल्यापणे, म्हणून मला खूप चांगलं वाटलं. कारण की ती ताई खूप चांगली खेळायची आणि मी नेहमी हारायची तिच्यासोबत.
0: पण तू जिंकलीस त्यावेळेस?
1: हो, त्यावेळेस जिंकली तर मला खूप चांगलं वाटलं.
0: खूप छान. आणि स्पर्धा जिंकून आली की आई बाबा आणि दादा काय म्हणतात?
1: सगळे खूप खुश असतात. अजून मग घरी एकदम मजामा उत्साह झालेला असतो.
0: क्या बात आहे. आणि मग काय आवडतं तुला खाऊ खायला?
1: आई जे बनवते ते आवडतं.
0: अच्छा, आणि सगळ्यात फेवरेट काय? मग
1: भेंडीची भाजी पोळी.
0: मग त्या दिवशी भेंडीची भाजी का?
1: नाही, तर आम्ही टुर्नामेंटच घेऊन जातो.
0: व्हेरी गुड. आणि मग तू आता चेसच्या प्रशिक्षणाबद्दल तर आम्हाला सांगितलंच की कोरोनापासून तू ज्या टीचरकडे जाते आहे त्यांच्याकडे तुझं चेसचं प्रशिक्षण सुरू आहे. मग तेव्हाची अनुष्का आणि आताची अनुष्का, तुला स्वतःत काही बदल वाटतो तुझ्या खेळण्यात?
1: हो, पुष्कळ बदल झालाय. तर मी साध्या मूव्ह सोडून द्यायची, पण आता मला कळतात आणि आता मी विचार करून नाही खेळते जास्ती. तेव्हा काय भरभर खेळणं असायचं माझं.
0: आणि मग किती वेळ तुझा क्लास असतो? हा,
1: माझा क्लास 3 ते 4 तास असतो. म्हणजे 5:30 ला जाते मी, तर 8:45 पर्यंत येते.
0: अच्छा,
1: अजून कळते नाही कसा टाइम चालला जातो तिकडे, सगळे मित्र असतात तर.
0: खूप छान. आणि आता खूप अचीवमेंट्स तुला मिळालेले आहेत आजवर, मग त्याबद्दल आम्हाला सांग.
1: अचीवमेंट्स तर तसं काही नाहीये, कारण की चेसमध्ये गर्ल्स कॅटेगरीमध्ये तेवढी कॉम्पिटिशन नसते, पण तरी आमच्या कॅटेगरीत आहे. तर प्लेयर्स लागण्यावर असतात. अजून पॉईंट्स आम्हाला 5 ते 6 बनवावे लागतात, त्यांनी प्राईज मिळतं. पण आधी अंडर 9 अंडर 11 मध्ये होती मी, तर त्या म्हणजे एकदम आरामात भेटून जायचं मला प्राईज. पण आता थोडी कॉम्पिटिशन आहे त्याच्यात.
0: आता हळूहळू कॉम्पिटिशन वाढते आहे. बरं, मग आता जर ऑन गोईंग तुझ्या कुठल्या स्पर्धा सुरू आहे याविषयी पण आम्हाला जाणून घ्यायचं आहे, आणि मग स्पर्धेची तू तयारी कशी करतेस हे पण जाणून घ्यायचं.
1: आता ऑन गोईंग टुर्नामेंट तर सध्या नाहीये, पण हा आता या रविवारी एक ब्लिट्सक्रिक म्हणून

0: नागपुरातच आहे VNIT. मग त्याच्यानंतर जून मध्ये स्टेट आहे माझं सोलापूर मध्ये. अजून त्याच्यानंतर तर सध्या कोणते टुर्नामेंट नाहीये.
1: अच्छा.
0: आणि प्रॅक्टिस म्हटलं तर मी जास्तीत जास्त ओपनिंग आणि एंड गेम वर लक्ष देईल, कारण की तोच थोडा वीक पार्ट आहे माझा. मिडल गेम तर मी चांगल्याने हॅन्डल करून घेते.
1: वा अनुष्का, नागपूरला तर तू बऱ्याच स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे, मग नागपूरच्या बाहेर कुठे कुठे गेली?
0: मी मध्य प्रदेशमध्ये जबलपूरला रॅपिड टुर्नामेंट दोनदा खेळायला गेली आहे. तर त्याच्यात मला बेस्ट फीमेल मध्ये पहिल्यांदा थर्ड प्राइज मिळालं होतं आणि कॅश मिळाली होती 1000 रुपये ट्रॉफी सोबत, आणि त्या रेटिंग प्लस झाली होती फर्स्ट टाइम. सेकंड टाइम मी गेली तर मी बेस्ट फीमेल मध्ये फर्स्ट आली, अजून मला 2500 कॅश प्राइज मिळालं.
1: किती छान. आणि मग घरी ट्रॉफीज आणि मेडल्स किती आहेत, मोजले आहे का?
0: हो, म्हणजे 50 पेक्षा जास्ती आहे.
1: वा वा, खूप छान. मग ते ठेवायला काही आईनी वेगळा शेल्फ करून घेतला असेल?
0: हा, म्हणजे शोकेस आहे त्याच्यात ठेवले, काही टीव्हीच्या खालच्या शेल्फ मध्ये अजून काही वरती ठेवले.
1: खूप छान. आणि मग आई बाबांचा कसा सपोर्ट असतो जेव्हा तुझ्या टुर्नामेंट असतात?
0: आई बाबांचा सगळ्यात जास्ती सपोर्ट असतो. ते नेहमी मला प्रोत्साहन देत असतात की चांगलं खेळ चांगलं खेळ. हारल्यावरही काही म्हणत नाही खूप, कारण की आई नेहमी सांगत असते हार जीत तर चालतच राहणार आहे, आपल्याला नेहमी पुढे लक्ष ठेवायचं.
1: नक्कीच, पार्ट ऑफ लाईफ आहे की नाही?
0: हो, ते तर आहेच.
1: आणि मग चेस मध्ये तू कोणाला आदर्श मानते?
0: मी चेस मध्ये तसं दिव्या देशमुख आणि वैशाली आणि भरपूर प्लेयर्स आहेत, मॅग्नस कार्लसन सारखे. अजून काही आहे इंडियन प्लेयर्स, अर्जुन इरिगॅसी, प्रज्ञानंद सारखे.
1: अच्छा, तुला कोणाचा गेम बघायला आवडतो?
0: तसं तर मला मिखेल लालचं गेम बघायला आवडतं, कारण की तो खूप सॅक्रिफाईस देतो. अजून एवढा मस्त पैकी अपोनेंटला हरवतो की काही सांगता येत नाही.
1: वा, तर तू अभ्यास आणि चेस ह्याचा कसं ताळमेळ राखतेस?
0: संध्याकाळी माझा चेसचा क्लास असतो, तर आणि शाळा पण 10 वाजताची असते, तर सकाळच्या टाईममध्ये थोडा अभ्यास करून घेते. अजून शाळेमध्ये जो असतो त्यानेच, अजून परीक्षेच्या वेळेस जास्ती अभ्यास करते मी.
1: आणि कुठले विषय आवडतात मग तुला?
0: मराठी सगळ्यात जास्ती आवडतं.
1: अच्छा, आणि मग तुला स्वतःला भविष्यात कुठे बघायला आवडेल स्वतःला?
0: तसं तर मला वर्ल्ड चॅम्पियन मला बघायला आवडेल, कारण की ते सगळ्यात मोठं चेस प्लेअरचं एम असतं.
1: नक्कीच. आणि चेस खेळणं आणि अभ्यासाचं तर तारतम्य तू सांगितलंच कसं राखतेस. तुला वर्ल्ड चॅम्पियन बनायचं आहे पुढे भविष्यात जाऊन, मग त्यासाठी तुला कठोर परिश्रम करणं आवश्यक आहे. मग कशी तयारी करशील तू, काय वाटचाल आहे तुझी त्यासाठी?
0: त्यासाठी तर मिडल गेम्स, ओपनिंग एंड गेम जो पार्ट आहे चेसचा, त्याला स्ट्रॉंग करायचा ट्राय करेल मी. ओपनिंग्स, गेम्स अनालिसिस, शॉर्ट कॅल्क्युलेशन्स, अजून टाइम प्रेशर कमी हो याची जास्ती मी प्रयत्न करेन, कारण की माझ्या टाइम प्रेशर खूप पटकन येतं म्हणून.
1: अनुष्का, चेस तर तू छान खेळतेस, अभ्यासही छान करते, मग त्याच्याशिवाय तुला कोणत्या हॉबीज आहेत का अजून?
0: हो, ड्रॉइंग आहे, गाणे ऐकणं आवडतं, आणि कधी कधी बॅडमिंटन खेळते फिजिकल फिटनेस साठी. अजून आता उन्हाळ्यात सकाळी मी स्विमिंगला पण जाते, तिकडे पण मस्ती चालतेच आमची.
1: आणि तुला मग ड्रॉइंग मध्ये काय काढायला आवडतं, कुठल्या प्रकारचे चित्र काढतेस तू?
0: साधीच.
1: बरं. आणि अनुष्का, आता आपल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून खूप मित्रमैत्रिणी तुझ्या वयाचे तुला ऐकत असतील, आणि ते सुद्धा जर चेस खेळत असतील, तर काय सांगशील तू त्यांना?
0: ते चेस खेळत असतील तर त्यांनी ट्राय करायला पाहिजे. अजून चेस प्लेअरच्या लाईफ मध्ये एक पार्ट असतो की तो खूप गेम्स हारतो, पण त्यांनी एकदम मायूस होऊन सोडून नाही द्यायला पाहिजे, अजून ट्राय करत राहायला पाहिजे, म्हणजे पुढे काही ना काही नक्की होईलच.
1: नक्कीच. अनुष्का, आज तू आकाशवाणीच्या स्टुडिओत आली आणि आजवरचा तुझा चेस मधला जो प्रवास आहे त्याविषयी आमच्याशी खूप छान गप्पा मारल्या. तुझ्या उज्ज्वल भविष्यासाठी आमच्याकडनं तुला आम्ही खूप शुभकामना देतो, आणि पुन्हा भेटू लवकरच. तू आली त्याच्यासाठी तुला खूप खूप थँक्यू.
0: वेलकम.
1: आताच आपण चेस चॅम्पियन अनुष्का देशपांडे हिच्याशी सारिका पाठक यांनी केलेली बातचीत ऐकली. बालदोस्तांनो, आता श्रेयस मुंजे या मित्राचं तबला वादन आपण ऐकूया.

वा क्या बात है, श्रेयस मुंजेचं सादरीकरण उत्तमच होतं. आणि बरं का बालदोस्तांनो, आता वेळ झाली आहे तुमची रजा घेण्याची. कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. तेव्हा या कार्यक्रमाचे सादर करते सतीश रेवे यांच्यासह मी सारिका ताई आता तुमची रजा घेते. पुन्हा भेटू पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आपण ऐकत होतात आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर प्रसारित होत आहेत. थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या प्रसारित होतील. हे बातमीपत्र रेडिओ सेट आणि ॲप दोन्ही ठिकाणी आपण ऐकू शकता.

0: श्रुदेहो, कौटुंबिक हिंसाचार घरातूनच सुरू होतो का?
1: कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही व्यक्तीला त्रास दिला म्हणजे सुनेने सासूला दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचारच म्हणतो, किंवा भावाने बहिणीला त्रास दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचार आपण म्हणतो.
0: हा हिंसाचार कोणत्याही थरावर जाऊ शकतो.
2: कौटुंबिक हिंसाचार हा कन्वर्ट होतो सेक्शुअल व्हायलन्स मध्ये, कि जिथे घरच्या लहान बाळांवर देखील सेक्शुअल व्हायलन्स होतात. मग हे सायकल जे आहे ते तेव्हाच तोडलं जाऊ शकतं जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आवाज उठवता.
0: पण मग अशा वेळी करायचं काय?
3: असा एक फोन नंबर तुमच्याजवळ असला पाहिजे, तर ताबडतोब ती व्यक्ती येईल, तुम्हाला मदत करेल, आणि कुठलाही अत्याचार झाला तर आवाज उठवा.
0: प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा सहभाग शोभाताई कोकितकर, सीमाताई देशपांडे आणि ऍडव्होकेट प्रणाली ठाकूर. अवश्य का सोमवार दिनांक 29 जून ला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा. कालचं रेडिओवरचं नाटक ऐकलंस?
4: नाही रे, राहिलच बघ.
0: मग ऐकायचंय?
4: अरे पण होऊन गेलं ना, मग कसं काय?
0: अगं युट्यूबवर.
4: अरे वा, म्हणजे आता आकाशवाणी युट्यूबवर आले.
0: तर आकाशवाणीचे उत्तमोत्तम संग्रह्य कार्यक्रम आता कधीही कुठेही कितीदाही

0: ऐकता येणं शक्य झालंय. नभोनाट्य, भाषण, मुलाखती, मालिका, ललितबंध आणि आणखीही बरंच काही.
1: हा हा हा, हे बघ मी शोधलं कालचं नाटक आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनलवर.
0: तेव्हा श्रोते हो, आपणही भेट द्या, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आकाशवाणी मुंबई युट्यूब चॅनल. श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
2: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
3: सहज संवाद.

0: इथे डेझर्ट तर आला आहे पण आपली चॅम्पियन नाही आली अजून.
1: बिल भरायच्या आधी तरी येईल ना.
0: सगळं काय चाललंय?
1: बिल बनतय.
0: चल तुझं कार्ड दे, पिन दे.
2: आरबीआय सांगते आहे की आपला पिन, ओटीपी, सीवीवी किंवा इंटरनेट बँकिंग पासवर्ड कोणालाही देऊ नका. ऑनलाईन बँकिंग फक्त आपल्याच कम्प्युटर, मोबाईल आणि सिक्युअर नेटवर्क वरून करा. हे खाण्याची चॅम्पियनशिप होती का? आरबीआय सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.

0: आकाशवाणी मुंबई शैलेश औटी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. समुद्रापासून आकाशापर्यंत देश अधिक सुरक्षित आणि आत्मनिर्भर होत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बात मध्ये प्रतिपादन. गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिस ऐवजी मातीच्या स्थानिक मूर्ती खरेदी करण्याचं केलं आवाहन. विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी खेड्यांचा विकास केंद्रस्थानी असल्याचं केंद्रीय ग्रामविकास मंत्र्यांचं प्रतिपादन. आज देशव्यापी पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेत राज्यांचा सहभाग. राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात 7 जणांचा मृत्यू. भारत आज समुद्रापासून आकाशापर्यंत अधिक सुरक्षित आणि आत्मनिर्भर होत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमाच्या 135व्या भागातून ते देशोदेशीच्या श्रोत्यांशी बोलत होते. जून महिन्यात विविध क्षेत्रात देशानं साध्य केलेल्या ऐतिहासिक यशाचा त्यांनी आढावा घेतला. कोलकात्यात झालेल्या कार्यक्रमात INS दुनागिरी, INS संशोधक आणि INS आग्रह ही अद्ययावत जहाजं भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल झाल्याचं त्यांनी सांगितलं. जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिनाचं यशस्वी आयोजन झाल्याबद्दल समाधान व्यक्त करत त्यांनी सांगितलं. परदेशात 2500 जास्त ठिकाणी योगाभ्यास करण्यात आला. देशातही योगविषयक कार्यक्रमांमध्ये कोट्यवधी लोकांनी सहभाग घेतल्याचं त्यांनी सांगितलं. आपल्या कुटुंबातल्या लग्न सोहळ्याचा आनंद समाजाबरोबर वाटून घेण्याचा प्रयत्न म्हणून नांदेडच्या बहादूरपुरा गावातल्या पेटकर कुटुंबानं गावातल्या सुमारे 3500 लोकांच्या प्रत्येकी 1,00,000 रुपयांच्या अपघाती विम्याची व्यवस्था केल्याचं उदाहरण त्यांनी श्रोत्यांना सांगितलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या या उपक्रमाची मन की बात मध्ये दखल घेतल्याबद्दल अनुप पेटकर यांनी आनंद झाल्याची भावना आकाशवाणीकडे व्यक्त केली.
1: माझ्या आजोबापासून एक शिकवण चालत आलेली आहे, व्यवसाय करा तुम्ही पण त्यासोबत समाजाचं काहीतरी देणं लागतं. त्यामुळे आम्ही माझ्या भावाच्या लग्नामध्ये 365 लोकांचं इन्शुरन्स केलो. त्या गोष्टीची आज देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी दखल घेतली. त्या बाबतीत आमच्या परिवारा इतका आनंद कोणालाही झालेला नाही. त्यामुळे त्यांचे मनापासून आभार आणि आम्हाला त्यांनी आशीर्वाद रूपी संदेश दिला त्याबद्दल धन्यवाद.
0: या निमित्तानं केंद्र सरकारच्या वतीनं प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत दिलं जाणारं अपघाती विमा सुरक्षा कवच आणि प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना याविषयी प्रधानमंत्र्यांनी माहिती दिली. समाजातल्या अंधश्रद्धेच्या धोक्यांचा उल्लेखही प्रधानमंत्र्यांनी आजच्या मन की बात मध्ये केला.
2: अंधविश्वास कई बार केवल एक गलत धारणा नहीं होता, वो डर पैदा करता है और जब डर मन पर हावी हो जाता है तो इंसान सच को देखना ही बंद कर देता है. अंधविश्वास में डूबे लोग फिर बिना तर्क के, बिना सत्य जाने ऐसे फैसले लेने लगते हैं जिनका बड़ा नुकसान होता है.

विज्ञान, अनुभव आणि तर्काच्या आधारे अंधश्रद्धेला आव्हान देणाऱ्या पूर्णिमा देवी बर्मन यांचं प्रेरणादायी उदाहरणही त्यांनी श्रोत्यांसमोर मांडलं. त्यांच्या प्रयत्नांमुळेच पर्यावरण स्वच्छ ठेवण्यास मदत करणारा, मात्र आसाममध्ये काही ठिकाणी अशुभ मानला जाणारा हरगिल हा दुर्मिळ पक्षी कशा रीतीनं अनेक गावांचं प्रतीक बनला याबद्दल त्यांनी सांगितलं. ज्यावेळी समाजापर्यंत अचूक माहिती दिली जाते तेव्हा जुनाट विचारांतही बदल घडून येतात असं ते म्हणाले. आगामी गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनलेल्या मूर्ती खरेदी करू नयेत असं आवाहन त्यांनी केलं. मातीच्या मूर्ती पाण्यात सहजपणे विरघळत असल्यानं आपले जलस्रोत आणि पर्यावरणाचं रक्षण होतं आणि त्यासोबतच आपली श्रद्धाही टिकून राहते असं ते म्हणाले. विकसित भारत 2047 हे स्वप्न साकार करण्यासाठी खेड्यांचा विकास केंद्रस्थानी असल्याचं केंद्रीय कृषी, शेतकरी कल्याण आणि ग्रामविकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी म्हटलं आहे. विकसित भारत ग्रामीण योजनेसाठी ग्रामविकास मंत्रालयानं राज्य सरकारांच्या सहभागानं 1,51,000 कोटी रुपयांहून अधिक तरतूद केल्याची माहिती त्यांनी नवी दिल्लीतल्या राष्ट्रीय ग्रामीण विकास संमेलनात दिली. ग्रामपंचायतींना बळकटी देण्यासाठी आर्थिक सहाय्य यापुढेही सुरू राहील असं ते म्हणाले. ग्रामीण उपजीविका अभियानाअंतर्गत 10 कोटींहून अधिक महिला बचत गटांशी जोडल्या गेल्याचं त्यांनी सांगितलं. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेमुळे ग्रामीण रस्ते आणि पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणात सुधारल्याचाही त्यांनी उल्लेख केला. यावेळी चौहान यांच्या हस्ते ग्रामीण अंतर्गत लेखापरीक्षण पोर्टलचं उद्घाटन करण्यात आलं. पालघर जिल्ह्यात वाढवण बंदर निर्मितीसाठीच्या सर्व कायदेशीर बाबी पूर्ण झाल्या असून प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात झाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. वाढवण बंदराच्या कामाची पाहणी केल्यानंतर ते आज बातमीदारांशी बोलत होते. जमीन संपादनाची काही कामं राहिली आहेत, स्थानिकांना विश्वासात घेऊन ती कामं पूर्ण केली जातील असं मुख्यमंत्री म्हणाले. बोईसरमधलं बुलेट ट्रेन स्टेशन, प्रस्तावित विमानतळ आणि मुंबई वडोदरा द्रुतगती महामार्गाच्या कामाचंही मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला. आषाढी वारीच्या काळात भाविकांना दर्जेदार सुविधा देतानाच स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य द्यावं अशा सूचना ग्रामविकास मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिल्या आहेत. आषाढी वारी 2026 तयारीचा आढावा घेत त्यांनी वाखरी पालखीतळ, भक्तिसागर अशा 65 एकर परिसराची आणि चंद्रभागा नदीपात्राची पाहणी केली. राज्यातल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्याच्या प्रकरणात शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी मुंबई युवक काँग्रेसनं आज मंत्रालयासमोर तसंच शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या शासकीय निवासस्थानासमोर आंदोलन केलं. युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झिनत शबरीन यांच्या नेतृत्वात हे आंदोलन झालं. आंदोलकांनी सरकारविरोधात घोषणाबाजीही केली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. देशभरात आज पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेअंतर्गत राज्यात सर्वत्र 5 वर्षांपर्यंतच्या बालकांचं लसीकरण केलं गेलं. पोलिओची लस देण्याकरता ठिकठिकाणी बूथ उभारण्यात आले, ट्रान्झिट बूथ, फिरती पथकही कार्यान्वित करण्यात आली. यवतमाळ जिल्ह्यात आज जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी या मोहिमेचं उद्घाटन केलं. जिल्ह्यात 2,05,127 बालकांना पोलिओ लस देण्यासाठी व्यापक नियोजन करण्यात आलं. रत्नागिरीत पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा प्रारंभ झाला. जिल्ह्यात 58,815 बालकांच्या लसीकरणाचं उद्दिष्ट आरोग्य विभागानं ठेवलं आहे. नांदेड जिल्ह्यातल्या 388,000 बालकांना पोलिओचा डोस देण्याचं उद्दिष्ट असल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली. बीड जिल्ह्यात भाजपा आमदार नमिता मुंदडा आज राष्ट्रीय पल्स पोलिओ अभियान 2026 निमित्त नागरी रुग्णालय अंबेजोगाई इथं आयोजित पोलिओ लसीकरण मोहिमेत सहभागी झाल्या. गडचिरोली इथं आमदार डॉ मिलिंद नरोटे आणि नगराध्यक्षा ऍडव्होकेट प्रणोती निंबोरकर यांच्या हस्ते मोहिमेचं उद्घाटन झालं. सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते वाखरीत राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेची सुरुवात झाली. जिल्हा प्रशासनातर्फे ठिकठिकाणी पोलिओ लसीकरणासाठी व्यापक सिद्धता करण्यात आल्याचं आमच्या प्रतिनिधीनं कळवलं आहे. लातूर जिल्ह्यात शिरूर ताजबंद इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते बालकांना पोलिओचे डोस पाजून लसीकरण मोहिमेचं उद्घाटन करण्यात आलं. जिल्ह्यात आज राबवण्यात आलेल्या पोलिओ लसीकरण मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. नाशिक महानगरपालिका क्षेत्रातही 2,00,000 बालकांच्या लसीकरणाचं उद्दिष्ट ठेवून लसीकरण मोहीम राबवण्यात आली. वाशिम जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर शिवनी टोल नाक्याजवळ झालेल्या अपघातात एकाच परिवारातल्या 5 जणांचा मृत्यू झाला. चंद्रपूरहून अकोल्याकडे जाणारी एक मोटार आज सकाळी एका ट्रकच्या मागच्या बाजूला जोरात धडकल्यानं हा अपघात झाला. यात मोटारीतले 5 जण मृत्यूमुखी पडले. राजगड किल्ला पाहण्यासाठी मुंबईतल्या अंधेरी परिसरात

0: शहरातून निघालेल्या पर्यटकांच्या बसला पाबेघाटात भीषण अपघात झाला. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं बस थेट खोल दरीत कोसळली. या दुर्घटनेत दोन पर्यटकांचा मृत्यू झाला तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राज्य शासनाच्या कृषी विभागातर्फे 1 जुलैला राज्यस्तरीय कृषी पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. या सोहळ्यात राज्यपाल जिष्णुदेव वर्मा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शेती, कृषी संलग्न क्षेत्र, फलोत्पादन, सेंद्रिय शेती, कृषी विस्तार आणि विकास क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी संस्था तसंच कृषी अधिकारी कर्मचाऱ्यांचा गौरव होणार आहे अशी माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी काम करणाऱ्या पाणी फाउंडेशनच्या सत्यमेव जयते फार्मर कप या स्पर्धेचा उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रारंभ होत आहे. या स्पर्धेच्या 6व्या टप्प्यामध्ये 25,823 शेतकरी सहभागी होत आहेत असं कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज सांगितलं. भारत आणि आयर्लंड यांच्यातल्या T20 मालिकेतला दुसरा आणि अखेरचा सामना आज बेलफास्ट इथं सुरू आहे. या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर भारताच्या गोलंदाजांनी केवळ 21 धावातच आयर्लंडच्या दोन्ही सलामीवीरांना माघारी धाडलं. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा 14 षटकात आयर्लंडच्या 3 बाद 104 धावा झाल्या होत्या. महिला T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सामना होत आहे. सामन्याच्या सुरुवातीला नाणेफेक जिंकून भारतानं फलंदाजी स्वीकारली. दहशतवाद विरोधी पथकानं जालना शहरात छापा टाकून नशा करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या बटन गोळ्यांचा साठा जप्त केला. रत्नागिरी जिल्ह्यात मुंबई गोवा महामार्गावर तळेकाटे सप्तलिंगी ते बाव नदी या टप्प्यात वृक्षारोपण करण्याच्या उपक्रमाला आज पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरुवात झाली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. समुद्रापासून आकाशापर्यंत देश अधिक सुरक्षित आणि आत्मनिर्भर होत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बात मध्ये प्रतिपादन. गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिस ऐवजी मातीच्या स्थानिक मूर्ती खरेदी करण्याचं केलं आवाहन. विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी खेड्यांचा विकास केंद्रस्थानी असल्याचं केंद्रीय ग्रामविकास मंत्र्यांचं प्रतिपादन. देशव्यापी पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेत राज्याचा सहभाग आणि राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात 7 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:35 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: बाबा कॉलेजची फी जास्त आहे.
2: बेटा
1: आठवते बोनसचे काही पैसे आपण दुसऱ्या खात्यामध्ये ठेवले होते.
2: 2 वर्षांपासून खात्यामध्ये काही व्यवहार झालेला नाही. कदाचित इनऑपरेटिव्ह झालं असेल.
3: मग आता बँकेमध्ये जाऊन किंवा व्हिडिओ केवायसी ने केवायसी अपडेट करा. खातं होईल ऍक्टिव्ह एकदम फ्री. चल
1: कुठे
3: ऍडमिशन घ्यायला. खातं झालं ऍक्टिव्ह.
1: RBI सांगते
4: जाणकार बना सतर्क राहा.
5: आकाशवाणी मुंबई केंद्र. श्रोतेव, ICC वुमेन्स T20 विश्वचषक स्पर्धा 2026 अंतर्गत भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान खेळल्या जात असलेल्या क्रिकेट सामन्याचं हिंदी आणि इंग्रजीतून प्रत्यक्ष वर्णन रेडिओ सेट DTH तसंच DRM वर प्रसारित केलं जात आहे. अस्मिता वाहिनीवरचे नियोजित कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर प्रसारित केले जात आहेत. 7:11 आणि 50 सेकंद झालेली आहेत.
6: हाय, मी शर्वरी.
7: नमस्कार, मी रोहित.
8: मी सुखदा.
9: आणि मी रेवा.
10: आम्ही खूप भांडतो.
11: आम्ही चर्चा करतो.
12: आम्ही गप्पाही मारतो.
13: आम्ही मजा मस्तीही करतो.
7: पण हे सगळं अतिशय प्रेमाने आणि जिव्हाळ्याने बरं का? कारण प्रत्येक मंगळवारी
14: दुपारी 12 वाजता वनिता मंडळात
7: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर
14: आपुलकी या घरात.

0: श्रोतेहो, कौटुंबिक हिंसाचार घरातूनच सुरू होतो का?
1: कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही व्यक्तीला त्रास दिला म्हणजे सुनेने सासूला दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचारच म्हणतो, किंवा भावाने बहिणीला त्रास दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचार.

0: आपण म्हणतो.
1: हा हिंसाचार कोणत्याही थरावर जाऊ शकतो.
2: कौटुंबिक हिंसाचार हा कन्वर्ट होतो सेक्शुअल व्हायलन्स मध्ये, कि जिथे घरच्या लहान बाळांवर देखील सेक्शुअल व्हायलन्स होतात. मग हे सायकल जे आहे ते तेव्हाच तोडलं जाऊ शकतं जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आवाज उठवता.
1: पण मग अशा वेळी करायचं काय?
3: असा एक फोन नंबर तुमच्याजवळ असला पाहिजे, तर ताबडतोब ती व्यक्ती येईल, तुम्हाला मदत करेल, आणि कुठलाही अत्याचार झाला तर आवाज उठवा.
1: प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा. सहभाग शोभाताई कोकितकर, सीमाताई देशपांडे आणि ऍडव्होकेट प्रणाली ठाकूर. अवश्य का सोमवार दिनांक 29 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा.
4: श्रोते हो, अन्न वस्त्र निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. या गरजा पूर्ण करत असताना माणसाच्या मेंदूत अनेक प्रश्नांचं काहूर वाजतं, जसं की किती खावं, कोणत्या वेळी खावं, काय खाणं टाळावं, पाणी प्यायचं तर किती प्यायचं, या आणि यासारख्या अनेक प्रश्नांचं आणि शंकांचं निरसन करतील आयुर्वेद तज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे उदरभरण नोहे. या कार्यक्रमात तुम्ही सुद्धा सहभागी होऊ शकता. दूरध्वनी क्रमांक आहेत 4515 41 39 आणि 4515 41 30. STD कोड आहे 022. तेव्हा श्रोते हो, अवश्य ऐका उदरभरण नोहे आरोग्य दर्पण मध्ये. सहभागी होत आहेत आयुर्वेद तज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे. आणि हो, त्याआधी स्मिता गानू जोगळेकर लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका ऐकायला अजिबात विसरू नका. मंगळवार दिनांक 30 जून रोजी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनी सह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही. वनिता मंडळ.

0: श्रोते हो, अन्न वस्त्र निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. या गरजा पूर्ण करत असताना माणसाच्या मेंदूत अनेक प्रश्नांचं काहूर मासतं. जसं की किती खावं, कोणत्या वेळी खावं, काय खाणं टाळावं, पाणी प्यायचं तर किती प्यायचं, या आणि यासारख्या अनेक प्रश्नांचं आणि शंकांचं निरसन करतील आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे उदरभरण नोहे. या कार्यक्रमात तुम्ही सुद्धा सहभागी होऊ शकता. दूरध्वनी क्रमांक आहेत 4515 41 29 आणि 4515 41 30. एसटीडी कोड आहे 022. तेव्हा श्रोते हो, अवश्य ऐका उदरभरण नोहे आरोग्य दर्पण मध्ये. सहभागी होत आहेत आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे. आणि हो, त्याआधी स्मिता गानू जोगळेकर लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका ऐकायला अजिबात विसरू नका. मंगळवार दिनांक 30 जून रोजी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनी सह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही. वनिता मंडळ.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र, संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम माझा आवार माझा शिवार.

मंडळी नमस्कार. माझा आवार माझा शिवार कार्यक्रमात मी दिनेश अडावतकर आपलं स्वागत करतो. आज रविवार, भारतीय सौर दिनांक 7 आषाढ, शके 1948, दिनांक 28 जून 2026. मंडळी, आजच्या कार्यक्रमात ऐकूया वटपौर्णिमा या विषयावर विमलाबाई लेले आणि सहकाऱ्यांचं कीर्तन.

अभंगात अमृत रायाने पतिव्रता स्त्रियांचं वर्णन केलेलं आहे. खरं संसाराचं सार जाणणारी तीच खरी पतिव्रता स्त्री बरं. ज्या स्त्रियांनी एकदा देव ब्राह्मणाला अग्नि नारायणाला

साक्षी ठेवून जो पती वरला धर्मशास्त्राप्रमाणे सात पावले त्याच्याबरोबर टाकली ती स्त्री कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या पतीचा त्याग करीत नाही किंबहुना त्याला कमी मानित नाही. आपला पती निर्धन असो अंध असो अन्य कोणतंही व्यंग असो ती त्याचा अनादर करीत नाही. असेल त्या परिस्थितीमध्ये सुखा समाधानाने त्याच्याबरोबर संसार करते तीच खरी पतिव्रता स्त्री बर. अहो स्त्रियांचं आराध्य दैवत म्हणजे पती. पतीची सेवा केली की प्रत्यक्ष परमेश्वराची पूजा केल्याचं पुण्य हे त्यांना मिळत असतं.

तुकाराम महाराजांनी महापूजेचे जे चार मार्ग सांगितले आहेत ना, ते असे आहेत, स्वामी काज, गुरु भक्ती, पितृवचन आणि चौथा पूजेचा मार्ग म्हणजे सतीनी पतीची सेवा। हा सतीच्या महापूजेचा मार्ग अनेक स्त्रियांनी जगाला सर्वोत्कृष्ट रीतीने दाखवला आहे बरं। अहो, आपला हा भारत खंड परमेश्वराच्या अवतारांची, साधू संतांची आणि साध्वी पतिव्रता स्त्रियांची जणू खाणच आहे। जगाच्या पाठीवरती असा दुसरा देश आढळणार नाही। आपल्या ह्या देशामध्ये कशा आणखीन स्त्री रत्न जन्माला आली ती पहा।

अशा अनेक महान पतिव्रता स्त्रिया होऊन गेल्या बरं, परंतु ह्या सर्वांचं वर्णन करायला आपल्याला वेळ फार कमी आहे. एक दोन उदाहरणं आपल्याला सांगायची म्हणजे, हा सतीच्या महापूजेचा मार्ग जानकी देवीने जगाला अगदी उत्तम तऱ्हेने दाखवलेला आहे बरं. राम जेव्हा वनवासाला जायला निघाले आणि सीतादेवीचा निरोप घेण्यासाठी तिच्याकडे आले, तेव्हा सीतादेवीने काय सांगावं

रघुवीरा, मी आपल्या पुढे अगोदर वनात जाणार, आपण पाठीमागून चलाव, मला घेतल्या वाचून जाणं आपल्याला योग्य नाही. तेव्हा रामराय म्हणतात, हे देवी, अगं त्या अरण्यामध्ये व्याघ्र सिंह असे फार मोठे क्रूर पशु आहेत बरं, आणि तिथे पायी जायचं आहे. तो मार्ग म्हणजे खडे काटाने अगदी आच्छादून गेल्यामुळे रस्ताही सरळ दिसत नाही, शिवाय त्या ठिकाणी सुग्रास अन्नही मिळणार नाही, कंदमुळं खावी लागतील. तेव्हा तू या राजवाड्यातच राहा, मी तुला लवकर भेट देईन. आता सामान्य स्त्री असती ना तर हा उपभोग सोडून गेलीच नसती ह. परंतु सीतामाई म्हणतात, नाथ, मी तुमची धर्मपत्नी आहे, जिकडे पती तिकडे सती. या राजवाड्यामध्ये सर्व सुख आहेत पण पती सुख नाही. तेव्हा तो राजवाडा मला अरण्याप्रमाणे वाटेल, आणि ज्या अरण्यामध्ये ही सर्व सुख नाहीत पण पती सन्निध आहेत, ते अरण्य मला राजवैभवाप्रमाणे वाटेल. सीता देवीचं हे साध्वीपण आर्यवर्तातल्या सर्व स्त्रियांना अगदी निसंशय मार्गदर्शक आहे. गांधारीनी सुद्धा आपले पती अंध म्हणून आपले डोळे जन्मभर बांधून घेतले होते बरं. हरिश्चंद्राची पत्नी तारामती हिने तर पतिवचनासाठी केवढे कष्ट सहन केलेले आहेत आपल्याला माहितीच आहे. याच खऱ्या पतिव्रता स्त्रिया, कारण खरं संसाराचं सार त्यांनी जाणलेलं होतं म्हणून

आज वाटत पौर्णिमा, यमराजाकडून पतीचे प्राण परत मिळवणारी अशी ही महान पतिव्रता स्त्री सती सावित्री हिचा चरित्र भाग आपण

स्वतंत्र देशात एक धार्मिक व सत्यवक्ता असा राजा होऊन गेला बरं. तो प्रजेला अत्यंत सुख देत असे, परंतु राजाला अपत्य नसल्यामुळे तो फार दुःखी होता. राजांनी पुत्र प्राप्तीसाठी सावित्री देवीची 18 वर्ष आराधना केली, तेव्हा त्याला सावित्रीच्या कृपा प्रसादाने कन्या रत्न झालं. तिचं नाव त्याने सावित्री असंच ठेवलं. सावित्री अत्यंत सुस्वरूप बुद्धिवान अशी होती. शुक्ल पक्षाच्या चंद्राप्रमाणे ती वाढत होती. तिची गोड कौतुक आणखीन पुरवली जात होती. पुढे त्या काळातल्या प्रमाणे सावित्री उपवर झाली, तेव्हा राजाला तिच्या लग्नाची काळजी वाटायला लागली. त्या काळी मुलांनी मुलीला मागणी घालायची असा रिवाज होता. हा पण जो कोणी राजपुत्र तिला मागणी घालायला येईना तो तिच्या अगदी तेजाला पाहून दिपून माघारीच जाई बरं. पतिव्रता व निर्भयता या गुणामुळे सावित्रीचं असं काही तेज दिसू लागलं की तिच्या पुढे मोठमोठे सुंदर राजपुत्र हे फिक्के दिसायला लागले. सावित्रीशी विवाह करायला आपण लायक आहोत असा आत्मविश्वास एकाही राजपुत्राला वाटेना आणि त्यामुळे तिचा विवाह होईना. तेव्हा राजाला अधिकच काळजी वाटायला लागली. शेवटी राजाने तुला आता योग्य वाटेल तो तूच पती आणखी निवड असं सांगितलं. त्याप्रमाणे आणि सावित्री पती शोधण्यासाठी वराची शोधना करण्यासाठी निघाली. पण एकटी गेली नाही हा, बरोबर अगदी वृद्ध प्रधानाला तिने बरोबर घेतलं. 18 देश ती हिंडली आणि शेवटी फिरता फिरता ती एका अरण्यामध्ये आली. त्या ठिकाणी धुमत्सेन नावाचा राजा होता. धुमत्सेन हा अंध होता. त्याचं राज्य शत्रूंनी घेतल्यामुळे तो आपल्या आणि बायको मुलासह वनवास भोगीत होता. धुमत्सेनाचा गुणवान पुत्र सत्यवान आपल्या आई वडिलांची अगदी उत्तम प्रकारे सेवा करीत होता बरं. सावित्री फिरता फिरता त्या अरण्यामध्ये आली. सत्यवानाचे चांगले गुण पाहून आपल्याला शोभेल असा हाच पती आहे असं सावित्रीला वाटलं. कारण सावित्रीची वराची निवड करण्याची दृष्टी फार वेगळी होती. हा ती वराच्या पोशाखाला सौंदर्याला किंवा संपत्तीला भुलणारी मुलगी नव्हती. सत्यवानाच्या गरिबीचं तिला काहीच वाटलं नाही. अहो सद्गुणी वराच्या सहवासामध्ये अरण्यवासही आनंददायक होईल असंच त्या वैभव संपन्न आणखीन राजकन्याला वाटलं आणि तिने सत्यवानाला वरण्याचा तिथेच निश्चय करून टाकला आणि ती मद्र देशामध्ये आली. राजवाड्यामध्ये आली त्यावेळेला नारदांची स्वारी त्या ठिकाणी आलेली होती. नारदांचं आणखीन राजाजवळ संभाषण चाललेलं असताना सावित्रीने येऊन त्यांना दोघांना नमस्कार केला आणि सर्व वृत्तांत सांगितलेला आहे. ते ऐकून मात्र नारदांना जरा वाईट वाटलं. कारण सत्यवान अल्पायुषी आहे हे मुनींना माहिती होतं. त्यांनी तिला पुष्कळ प्रकाराने सांगून पाहिलं. परंतु शेवटी नारद म्हणाले, अगं सावित्री,

शेवटी नारदानी सत्यवंताचा मरणाचा दिवस सावित्रीला सांगितला. सावित्री, ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीच्या दिवशी दोन प्रहरी सत्यवानाला मरण आहे बरं, तेव्हा त्या दिवशी त्याला सोडून तू कुठे जाऊ नको. आणि राजालाही सांगितलं, राजा तूही चिंता करू नको, सावित्री आपल्या पातिव्रत्याच्या बळावरती आपल्या जीवनाचं मंगलच करून दाखवील बरं, तेव्हा हा लग्न सोहळा अगदी यथासांग पार पडू दे. सावित्रीच्या इच्छेप्रमाणे धुमत्सेन ज्या अरण्यामध्ये राहत होता ना, त्याच ठिकाणी लग्न सोहळा मोठ्या थाटाने पार पडला. सर्व वऱ्हाडी मंडळी गेल्यावरती सावित्रीने सर्व अलंकार उतरवून तपस्विनीचा वेश स्वीकारलेला आहे आणि अंध सासू सासऱ्यांची व पतीची सेवा उत्तम प्रकारे ती करायला लागली बरं. संस्कारी धर्मपरायण आणि जितेंद्रिय अशा पत्नीच्या सहवासामध्ये सत्यवानाचा आनंद वाढतच आलेला होता. सावित्रीलाही सेवेचा आनंद होत होताच, परंतु पतीच्या आयुष्याचं स्मरण झालं ना म्हणजे मात्र तिला फार वाईट वाटायचं. महिन्यामागे महिने उलटले आणि आता पतीच्या आयुष्याचे फक्त चार

तीन दिवसामध्ये तिने अन्न पाणी ग्रहण केलं नाही आणि चौथ्या दिवशी सत्यवान वनात ज्यावेळेला जायला निघाला त्यावेळेला थोड्याच वेळामध्ये पतीचा सहवास संपणार आहे हे सावित्रीला माहिती होतं आणि म्हणूनच ती सत्यवनाला

सत्यवानालाही वाटलं खरंच आहे. आज एक वर्षामध्ये आपण कुठेही बाहेर गेलो नाही, पण सावित्री आई बाबांना विचारायला पाहिजे. सासू सासऱ्यांची परवानगी घेतली. सासूबाईने सांगितलं, बाळ सावित्री जपून जा बरं आणि लवकर घरी या. मार्गाने जाताना सत्यवान प्रत्येक रमणीय वस्तूकडे सावित्रीचं लक्ष वेधित होता आणि आपला आनंद द्विगुणित करीत चाललेला होता. सावित्री ही पतीच्या आनंदामध्ये मिसळण्याचा होईल तितका प्रयत्न करीत होती खरी, पण मनामध्ये प्रतिक्षण तिला अगदी कल्पांताप्रमाणे वाटत होता. वनात गेल्यावर सत्यवान वाळलेली लाकडं तोडायला लागला. त्याच्या डोक्यामध्ये तीव्र वेदना होऊ लागल्या. लगेच सावित्रीने सत्यवानाचं मस्तक आपल्या मांडीवरती घेतलं. भगवान नारदाने भाकीत केलेला प्रसंग जवळ आला आहे याची तिला खात्री झाली. तोच तिच्या त्या दिव्य दृष्टीला यमराज दिसू लागले. सत्यवानाच्या शरीरातून त्याचा जीवात्मा आपल्या पाशाने आणखीन त्याने ओढून काढला. सावित्रीने मोठ्याने किंकाळी फोडली. त्यावेळेला त्या साध्वीची काय अवस्था झाली असेल ह्याची कल्पनाच करवत नाही बरं. यमराज सत्यवानाच्या जीवात्माला घेऊन दक्षिण दिशेने जायला निघाले. पण सावित्री त्या ठिकाणी नुसती रडत बसली नाही. तिने पतीचा देह वस्त्राने आच्छादून आणि वडाच्या झालाखाली ठेवला आणि ती यमाच्या पाठीमागून जायला लागली. कितीतरी वेळ ती यमाच्या पाठीमागून जात असताना यमराजांनी पाहिलं आणि यम

यमराज म्हणाले, सावित्री दमलीस बरं, तू आता मागे जा. अगं तुझं याचं नातं आता राहिलेलं नाहीये. सावित्री म्हणाली, महाराज पतीला सोडून जाणं हा स्त्रियांचा धर्म नाही. आपण स्त्री धर्माचं उल्लंघन करायला मला कसं बरं सांगता? सावित्री, अगं तुझी पतिनिष्ठा पाहून मी फार संतुष्ट झालो आहे, परंतु पतीशिवाय तुला दुसरे काही वर मागायचं असतील तर मागून दे. सावित्री फार बुद्धिवान आणि चतुर होती बरं. सावित्रीने सासऱ्याचं गेलेलं राज्य पुन्हा मिळावं, त्यांना दिव्य दृष्टी यावी आणि पित्याला इंद्रासारखे पुत्र व्हावे असे वर मागून घेतले आणि धर्मराजांनी ते दिले. पण तरी सुद्धा सावित्री यमराजांच्या पाठीमागून जातच होती. यमराज म्हणाले, सावित्री अगं आतापर्यंत जो तू मागितलंस ना ते सगळं दुसऱ्यांच्यासाठी, तुझ्यासाठी तू काहीच मागितलं नाहीस. सावित्री म्हणते, धर्मराज मी काहीतरी मागावं आणि आपण मला द्यावं अशी आपली इच्छा असेल ना, तर मला सौभाग्यवती पुत्रवती भव असा आशीर्वाद द्या. म्हणून सावित्रीने नमस्कार केला बरं. तो काय

सावित्रीला परम आनंद झालेला आहे. तरी पण सावित्री पाठीमागे जातच होती. सावित्री म्हणते, धर्मराज आता पतीला घेतल्याशिवाय मी मागे कशी बरं जाऊ.

यमराज एकदम भानावरती आले आणि म्हणाले, सावित्री धन्य धन्य तू, तू महान साध्वी तशी पतिव्रता आणि तशीच चतुरही आहेस बर। अग तू त्रिभुवनामध्ये आपल्याला धन्य करून घेतलंस यात शंकाच नाही। सावित्री आता मी तुझ्या पतीचे प्राण पाशातून अंकिन मुक्त करतो बर। धर्मराजांना नमस्कार करून सावित्री निघाली। सत्यवानाचं शव ज्या ठिकाणी ठेवलेलं होतं तिथे सावित्री आली, पतीचं मस्तक मांडीवरती घेतलं। पतिव्रतेच्या हाताचा स्पर्श होताच सत्यवान पुन्हा आणखीन झोपेतून उठून जाग व्हावं ना अशा प्रमाणे उठून बसला राहिला आणि सावित्रीला म्हणतो, सावित्री अगं एवढ्या वेळ का मला झोपून ठेवायचं? सावित्री म्हणाली, नाथ मी सर्व वृत्तांत तुम्हाला सांगते, मार्गाने जाताना सांगते बरं। आता घरी सासूबाई मामंजी वाट पाहत असतील आणि खरोखरीच सासू सासरे घरी वाटच पाहत होते, पण थोड्या वेळापूर्वीच ऋषी मुनींनी त्यांना आनंदाची वार्ता आणखीन दिलेली होती। सत्यवान सावित्रीने

सत्यवान सावित्री आणि घरी आलेली आहेत. सासू सासऱ्यांना परम आनंद झालेला आहे. मग काय विचारता, यमराजांच्या वराप्रमाणे सासू सासऱ्यांना दिव्य दृष्टी आली. गेलेलं राज्यही त्यांचं त्यांना परत मिळालं. पित्यालाही अंकित पुत्रप्राप्ती झालेली आहे. अशा प्रकारचा सर्व ठिकाणी आनंदी आनंद झालेला असताना आणि मग सावित्रीने जे त्रिरात्री व्रत केलेलं होतं त्या व्रताचं पारणं आणि दोन्हीकडची मंडळी एकत्र होऊन मोठ्या थाटामध्ये व्रताचं पारणं केलं बरं.

यमराजांच्या वराप्रमाणे सासू सासऱ्यांना दिव्य दृष्टी आली. गेलेलं राज्यही त्यांचं त्यांना परत मिळालं. पित्यालाही अंकिन पुत्रप्राप्ती झालेली आहे. अशा प्रकारचा सर्व ठिकाणी आनंदी आनंद झालेला असताना आणि मग सावित्रीने जे त्रिरात्री व्रत केलेलं होतं त्या व्रताचं पारणं आणि दोन्हीकडची मंडळी एकत्र होऊन मोठ्या थाटामध्ये व्रताचं पारणं केलं बरं. पहा, सावित्रीने आपल्या पातिव्रत्याच्या बळावरती पतीचा, सासू सासऱ्यांचा, माता पित्यांचा या सर्वांचा संकटापासून उद्धार केलाच आणि पतीचे प्राण यमराजाकडून तिने परत मिळवले. धन्य ती महान पतिव्रता साध्वी की अशी पतिव्रता स्त्री खरोखरीच जगामध्ये आजपर्यंत झालेली नाही. ही एकच पतिव्रता स्त्री की यमाकडून पतीचे प्राण तिने परत मिळवले. अशा ह्या पतिव्रतेचं निरंतर स्मरण राहण्यासाठी वटपौर्णिमेच्या दिवशी वटावरती सर्व स्त्रिया जाऊन सत्यवान सावित्रीसह आणखीन पूजन करतो. खरोखरीच हा भाग्याचा दिवस आहे बरं. आणि म्हणून अमृतराय म्हणतात की ह्या पतिव्रता स्त्रियांचं नुसतं स्मरणच नाही तर अखंड त्यांचा जय जयकारच करायला पाहिजे. खरोखरीच संसाराचं खरं सार जाणून आणि त्याने पतिव्रता धर्म पाळलेला आहे. सावित्रीची नुसती ही कथा जरी ऐकली ना तरी सुद्धा स्त्रियांना त्याच्यापासून आणि पुण्यकर्म प्राप्त होईल. वट सावित्रीच्या पूजनाने स्त्रियांचं सौभाग्य अखंड राहील एवढं ह्या वट सावित्रीच्या पूजनामध्ये आणि सार भरलेला आहे बरं. अशी ही महान पतिव्रता स्त्री हिने जगामध्ये आपली कीर्ती अजरामर करून ठेवली आणि सर्व स्त्रियांना तिने दाखवून दिलं की पतिव्रतेचा धर्म आपण पालन केल्यानंतर स्त्रिया काय करू शकत नाहीत हे सावित्रीच्या अंकिन चरित्रावरून आपल्याला कळून येईल. खरं संसाराचं सार त्याने जाणलं आणि म्हणूनच या पतिव्रता स्त्रिया जगामध्ये कीर्ती रूपाला आलेल्या आहेत. अमृतराय म्हणतात त्यांचं स्मरण तर निरंतर करायचंच, परंतु नुसतं स्मरण नाही तर अखंड त्यांचं

0: माझा आभार माझा शिवार शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. रात्रीचे 7:59 झालेले आहेत.
1: ताई नोकरी मिळाली.
2: अरे वा अभिनंदन. आता भरपूर शॉपिंग.
1: हो ताई नवीन मोबाईल जीन्स जॅकेट.
2: थांबा राजपुत्र पगारा आधीच खर्च.
1: इन्स्टंट कर्ज हे मिळतं ना.
2: आधी बजेट बनवायला शिक मग खर्च कर.
1: पण ताई
2: हे बघ कमाईचा एक भाग नेहमी वाचवायला हवा. पण पार्टी देण्यापासून वाचणार नाहीस तू.
1: हो ताई पार्टी माझी बजेट
2: तुझं.
3: आरबीआय म्हणते
4: आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.
0: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी श्रोते हो आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही प्रसारित होत आहेत. ते 8:00 पुनःप्रसारित करत आहोत मन की बात या कार्यक्रमाचा मराठी अनुवाद.
5: आकाशवाणी मन की बात. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद आता प्रसारित करीत आहोत. माझ्या प्रिय देशबांधवांनो नमस्कार. मन की बात मध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांसोबत सहभागी होताना मला खूप आनंद होत आहे. 2026 अर्धवर्ष आता संपत आलं आहे. या 6 महिन्यात आपण मन की बात मध्ये आपल्या देशबांधवांच्या अनेक कामगिरींवर चर्चा केली आहे. जून महिन्यातही देशानं असे काही मैलाचे दगड गाठले आहेत ज्यामुळे प्रत्येक नागरिकाला अभिमान वाटेल. हे यश राष्ट्राची सुरक्षा आणि आत्मनिर्भरता यांच्याशी जोडलेलं आहे. अलीकडेच मला कोलकाता इथे एका नौदल कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली. तिथे INS दुनागिरी INS संशोधक आणि INS अग्रय ही जहाजं भारतीय नौदलाच्या ताफ्यात सामील करण्यात आली. या जहाजांच्या आरेखनापासून ते निर्मितीपर्यंत सर्व काही स्वदेशी आहे. मित्रांनो जून महिन्यातच देशानं हवाई वाहतूक क्षेत्रात मोठं यश मिळवलं आहे. C-295 विमान मेड इन इंडिया असून या विमानानं आपलं पहिलं उड्डाण पूर्ण केलं आहे. भारतात अशी 40 विमानं तयार केली जात आहेत. यामुळे MSME आणि एरोस्पेस क्षेत्राला नवी ताकद मिळत आहे. रोजगाराच्या संधी वाढत आहेत आणि आत्मनिर्भर भारताचा संकल्प देखील अधिक दृढ होत आहे. या महिन्यात DRDO ने स्वदेशी लॉंग रेंज लँड अटॅक क्रूज मिसाईलचीही यशस्वी चाचणी केली आहे. हे क्षेपणास्त्र DRDOच्या प्रयोगशाळा आणि भारतीय औद्योगिक भागीदार यांनी संयुक्तपणे विकसित केलं आहे. म्हणजेच आज समुद्रापासून आकाशापर्यंत आपला भारत अधिक सुरक्षित तसंच आत्मनिर्भर होत आहे. मित्रांनो जून महिन्यात आणखी एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं ज्यामध्ये संपूर्ण जग भारताच्या प्रयत्नांमध्ये सामील झालं होतं आणि हा कार्यक्रम होता आंतरराष्ट्रीय योग दिवस. यावेळी जगभरात 2500 अधिक ठिकाणी योगाभ्यासाच्या विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. आपल्या देशातल्या कोट्यवधी लोकांनी विविध ठिकाणी आयोजित केलेल्या योग विद्या कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला. या महिन्यात अहमदाबाद इथे झालेल्या जागतिक योगासन स्पर्धेचीही खूप चर्चा झाली. यामध्ये भारतानं एकूण 114 पदकं जिंकली ज्यात 102 सुवर्ण पदकांची

श्रोते, आत्ताच आपण वटपौर्णिमा या आख्यानावर विमलाबाई लेले आणि सहकाऱ्यांचं कीर्तन ऐकत होतात. याबरोबरच आजचा आपला कार्यक्रम समाप्त होत आहे. पुन्हा भेटूया उद्याच्या कार्यक्रमांमध्ये. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते

संघांचा समावेश आहे. या स्पर्धेच्या पदक तालिकेत भारतानं प्रथम क्रमांक पटकावला. मी सर्व विजयी खेळाडूंचं मनपूर्वक अभिनंदन करतो. मित्रांनो, कोणत्याही राष्ट्राचा आत्मा म्हणजे त्याची जनता, आणि जेव्हा त्या देशातली जनता एखादा संकल्प करते तेव्हा कोणतीही शक्ती त्यांना त्यांच्या ध्येयापासून परावृत्त करू शकत नाही. राष्ट्र उभारणीतली लोकसहभागाची ही ताकद भारताची सर्वात मोठी संपत्ती आहे, आणि आपण या लोकसहभागाचा पुन्हा पुन्हा अनुभव घेत आहोत. मित्रांनो, पश्चिम आशियातली युद्धाची परिस्थिती पाहता मी देशवासियांना काही विनंती केली होती. मी म्हटलं होतं की शक्यतोवर काही काळ सोनं खरेदी करणं टाळावं. मी लोकांना परदेशात सुट्ट्या घालवणंही टाळण्यास सांगितलं होतं, तसंच कार पुलिंगला प्रोत्साहन देण्याचं आवाहन केलं होतं. मी शेतकऱ्यांना रासायनिक खतमुक्त शेती करण्याचं, शेत जमिनी वाचवण्याचं आणि शक्य तितकं नैसर्गिक खत वापरण्याचं आवाहन केलं होतं. मित्रांनो, मी देशाच्या प्रत्येक नागरिकाचा आभारी आहे की त्यांनी माझ्या आवाहनाला केवळ पाठिंबाच दिला नाही, तर ते सर्व बाजूंनी सहकार्यही करत आहेत. अनेक कुटुंबांनी मला संदेश पाठवून त्यांचे अनुभव सांगितले आहेत. अनेक कुटुंबांनी ठरवलं आहे की ते यावेळी कुटुंबातल्या लग्नांसाठी सोनं खरेदी करणार नाहीत. गरज पडल्यास ते जुन्या सोन्याचा पुनर्वापर करून नवीन दागिने घडवतील. अनेक लोकांनी समाज माध्यमांवर असंही लिहिलं आहे की त्यांनी यावेळी आपले परदेश दौरे कसे पुढे ढकलले आहेत. मित्रांनो, कार पुलिंगबद्दल लोकांनी आपले अनेक अनुभव सांगितले आहेत. जे लोक दररोज आपल्या वाहनांनी एकाच दिशेनं प्रवास करायचे त्यांनी आता एकत्र प्रवास करायला सुरुवात केली आहे. लोक शक्य असेल तेव्हा बस आणि मेट्रोचा वापर करत आहेत. यामुळे पेट्रोल आणि डिझेलची बचत होत आहे. त्याचप्रमाणे देशाच्या विविध भागांमध्ये नैसर्गिक खतांच्या वापरात वाढ झाल्याचं वृत्त आहे. मित्रांनो, मला आनंद वाटतो की आपण भारतीय या जागतिक संकटाचा एकत्रितपणे सामना करत आहोत. मला खात्री आहे की लोकसहभागाची ही शक्ती आपल्याला बळकट करेल, आपल्याला यशस्वी करेल. माझ्या प्रिय देशबांधवांनो, आपल्या देशात वाढदिवस आणि लग्न सोहळे हे केवळ कौटुंबिक कार्यक्रम न राहता संपूर्ण समाजाचा उत्सव झालेले असतात. प्रत्येक कुटुंबाला आपला आनंद इतरांसोबत वाटून घ्यायचा असतो. लोक पाहुण्यांना भेटवस्तूही देतात. मित्रांनो, महाराष्ट्रात नांदेड इथल्या एका कुटुंबानं आपला आनंद वाटून घेण्यासाठी असं काही केलं आहे जे चर्चेचा विषय झाला आहे. इथे नांदेडच्या बहादूरपुरा गावात पेठकर कुटुंब राहतं. ह्या कुटुंबाला वाटलं की जर आनंद वाटून घ्यायचाच असेल तर अशी एखादी गोष्ट दिली पाहिजे जी कुटुंबाला कठीण काळात आधार देऊ शकेल. आपल्या घरी झालेल्या लग्नाच्या निमित्तानं या कुटुंबानं गावातल्या सुमारे 3,500 लोकांसाठी अपघात विम्याची व्यवस्था केली. प्रत्येक व्यक्तीला 1,00,000 रुपयांचं विमा संरक्षण देण्यात आलं. या उपक्रमामागची भावना खूप हृदयस्पर्शी आहे. अपघातानंतर कुटुंबांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो हे या कुटुंबानं पाहिलं होतं. अशा वेळी एक छोटीशी मदतही मोठा आधार ठरू शकते. मित्रांनो, सरकार देशभरातल्या कोट्यवधी कुटुंबांना सुरक्षा कवच पुरवत आहे. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत केवळ 20 रुपयांच्या वार्षिक हप्त्यात, म्हणजेच एका वर्षाच्या फक्त 20 रुपयांच्या हप्त्यात 2,00,000 रुपयांपर्यंतचा अपघात विमा मिळतो. आत्तापर्यंत 58 कोटींहून अधिक लोक या योजनेत सामील झाले आहेत.

यापैकी अंदाजे 28 कोटी आपल्या माता, भगिनी, कन्या आणि महिला आहेत. आतापर्यंत मिळालेल्या आकडेवारीनुसार या योजनेअंतर्गत पीडित कुटुंबांना 3,700 कोटी रुपयांपेक्षा जास्त मदत मिळाली आहे. मित्रांनो, अशाच प्रकारे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनाही तितकीच महत्वाची आहे. ही योजना एखाद्या व्यक्तीच्या दुर्दैवी मृत्यूनंतर त्या कुटुंबाला 2 लाख रुपयांचं विमा संरक्षण प्रदान करते. याचा वार्षिक हप्ता फक्त 436 रुपये आहे, म्हणजेच दिवसाला जेमतेम 1.5 रुपया. या योजनेत आतापर्यंत 27 कोटींहून अधिक लोक सामील झाले आहेत. या योजनेअंतर्गत देशभरातील सुमारे 11 लाख कुटुंबांना सुमारे 22,000 कोटी रुपयांची मदत मिळाली आहे. हे आकडे खूप मोठे आहेत. ह्या आकड्यांमागे लाखो कुटुंबांच्या स्वतःच्या कथा आहेत. कुठेतरी एका आईला तिच्या मुलांचं शिक्षण सुरू ठेवण्यासाठी मदत मिळाली, तर कुठेतरी एका पत्नीला घरातल्या जबाबदाऱ्या सांभाळण्यासाठी आधार मिळाला. मित्रांनो, कधी कधी एक मोठी सुरक्षा अगदी लहान रकमेनं आणि एका लहान पावलानं सुरू होऊ शकते. अगदी एक लहानसा निर्णयही मोठा फरक घडवू शकतो. मी तुम्हा सर्वांना आवाहन करतो की या योजनांबद्दलची माहिती तुमच्या कुटुंबांपर्यंत पोचवा. माझ्या प्रिय देशबांधवांनो, मन की बात मध्ये आपण आता अशा एका विषयावर बोलणार आहोत जो हजारो वर्ष जुना आहे आणि मानवी समाजात हजारो वर्षांपासून खोलवर रुजलेला आहे. हा विषय आहे अंधश्रद्धेचा. अंधश्रद्धा ही अनेकदा निव्वळ एक चुकीची समजूत नसते, ती भीती निर्माण करते आणि जेव्हा भीती मनाचा ताबा घेते तेव्हा माणूस सत्य पाहणं थांबवतो. अंधश्रद्धेत बुडालेले लोक तर्क आणि सत्य जाणून न घेता असे निर्णय घेऊ लागतात ज्यामुळे मोठं नुकसान होतं. त्याचवेळी समाजात असेही लोक आहेत जे विज्ञान, अनुभव आणि तर्काच्या आधारावर त्या समजुतींना आव्हान देतात. अंधश्रद्धेपासून विश्वासापर्यंतचा हा प्रवास सोपा नाही आणि आज मी तुम्हाला अशाच एका यशस्वी प्रवासाबद्दल नक्कीच सांगू इच्छितो. मित्रांनो, आसाममध्ये एक पक्षी आढळतो, त्याचं नाव आहे हरगिला. हा हरगिला एक दुर्मिळ पक्षी आहे. निसर्ग स्वच्छ ठेवण्यात तो महत्वाची भूमिका बजावतो. तथापि आसामच्या काही भागांमध्ये त्याला फार पूर्वीपासून अशुभ मानलं जात होतं. लोकांना तो आपल्या आजूबाजूला दिसलेला आवडत नसे. कधी कधी तर ज्या झाडांवर हरगिलाची घरटी बांधली जात असत ती झाडं देखील तोडली जात. कल्पना करा, पर्यावरण स्वच्छ ठेवण्यास मदत करणारा हरगिला हा पक्षी लोकांच्या भीतीचा बळी ठरला. याच काळात जीवशास्त्रज्ञ पूर्णिमा देवी बर्मन यांनी हे सर्व पाहिलं. लोकांच्या मनात रुजलेले गैरसमज दूर करण्याचा त्यांनी निश्चय केला. त्यांनी महिलांशी संवाद साधला, त्यांना विज्ञानाच्या आधारे परिस्थिती समजावून सांगितली आणि हळूहळू महिला या मोहिमेत सामील होऊ लागल्या. मग एक मोठा बदल सुरू झाला. एकेकाळी अशुभ मानल्यामुळे हकलला जाणारा हा पक्षी गावांचं प्रतीक झाला. हरगिलाला वाचवण्यासाठी हजारो ग्रामीण महिला पुढे आल्या. आज त्या हरगिला आर्मी म्हणून ओळखल्या जातात. या महिलांनी समाजाशी संघर्षही केला. त्यांनी समाजाला शिक्षित करण्यासाठी आणि अंधश्रद्धा दूर करण्यासाठी रात्रंदिवस काम केलं. त्यांनी हे दाखवून दिलं की जेव्हा अचूक माहिती दिली जाते तेव्हा जुन्या विचारांमध्येही बदल होऊ शकतो.

मित्रांनो, मी नेहमी म्हणतो, जो खेळतो त्याचाच विकास होतो. आज देशात अशा खेळणाऱ्या आणि फुलणाऱ्या तरुणांची संख्या खूप वेगाने वाढते. पूर्वीच्या तुलनेत आता खूप जास्त तरुण खेळाला करिअर म्हणून स्वीकारत आहेत. मला नागालँडच्या अशा दोन रंजक प्रयत्नांबद्दल माहिती मिळाली आहे. पहिला प्रयत्न आहे नागालँड बेबी लीग. हे नाव ऐकून तुम्हाला ही लहान मुलांची एखादी साधारण लीग असेल असं वाटलं असेल, पण तसं नाहीये. ही 5 ते 12 वर्षे वयोगटातील छोट्या छोट्या फुलांसारख्या मुलांची एक असामान्य लीग आहे. बाल फुटबॉल खेळाडूंची ही एक अशी लीग आहे जी त्यांच्या वेगाला आणि प्रतिभेला प्रोत्साहन तर देतेच, शिवाय त्यांची ओळखही निर्माण करते. याची सुरुवात नागालँडच्या जास्तीत जास्त मुलांना फुटबॉलशी जोडण्याच्या उद्देशाने झाली होती. 5 ते 12 वर्षांपर्यंतची मुलं आणि मुली यात भाग घेऊ शकतात. या लीगने आता 3 वर्ष पूर्ण केली आहेत. या लीगचा मुलांच्या मनावर खूप चांगला परिणाम झाला आहे. मित्रांनो, नागालँडमध्ये आणखी एक चांगला प्रयत्न होत आहे. त्याचं नाव आहे नागालँड विमेन फुटसाल लीग. कदाचित हे फुटसाल तुमच्यासाठी एक नवीन नाव असेल. मी तुम्हाला सांगतो, फुटसालला इंडोर फुटबॉल सुद्धा म्हटलं जातं. यात एका संघात फक्त 5 खेळाडू असतात. या खेळाचं मैदान फुटबॉलच्या मैदानापेक्षा आकाराने खूप लहान असतं. यामुळे खेळाडूंना खूप जलद निर्णय घ्यावे लागतात. त्यांना तंत्राचा आणि कौशल्याचा उत्तम वापर करावा लागतो. नागालँडची विमेन फुटसाल लीग तिथल्या मुलींना आपली प्रतिभा दाखवण्याची एक उत्तम संधी देत आहे. मी अशा उपक्रमांसाठी नागालँडच्या लोकांचं कौतुक करतो. असे प्रयत्न देशाच्या इतर भागांनाही मोठी प्रेरणा देतात. मित्रांनो, हे तंत्रज्ञानाचं युग आहे. रोज नवीन संशोधन होतंय. नवनवीन AI नवनिर्मिती समोर येत आहे. या काळात एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो, लोकांची सर्जनशीलता कशी टिकवून ठेवायची. नवीन तंत्रज्ञानासोबत पुढे जाताना आपण आपल्या मुळांशी कसं जोडलेलं राहायचं. ह्या प्रश्नांची अचूक उत्तरं नालंदा विद्यापीठाने शोधली आहेत. आपलं हजारो वर्षांचं जुनं नालंदा विद्यापीठ आता एका नव्या अवतारात भारताचं भवितव्य घडवत आहे. 2 वर्षांपूर्वी मला नालंदा विद्यापीठाच्या नवीन परिसराचं उद्घाटन करण्याची मोठी संधी मिळाली होती. नालंदा विद्यापीठाने आपल्या शास्त्रार्थाची प्राचीन परंपरा पुन्हा जिवंत केली आहे. शास्त्रार्थ हे केवळ आपलं म्हणणं मांडण्याचं साधं माध्यम नाहीये. ही वाद संवाद आणि मंथनाची एक शिस्तबद्ध प्रक्रिया आहे. यात तर्कासहित पुराव्यासहित आपली बाजू मांडणं खूप गरजेचं असतं आणि त्यात तुम्ही चांगलंच निष्णात असायला हवं. दुसऱ्यांचे विचार शांतपणे ऐकण्याची आणि समजून घेण्याची मोठी शिकवणही या शास्त्रार्थाच्या प्रक्रियेतून मिळते. नालंदा विद्यापीठाने शास्त्रार्थाला आपल्या पदवीदान समारंभाचा मुख्य भाग केलं याचा मला आनंद आहे. यात भाग घेणारे जवळपास निम्मे विद्यार्थी इतर देशांमधून आले होते. एका प्राचीन परंपरेला आजच्या काळाशी जोडण्याचा हा प्रयत्न अत्यंत वाखाणण्याजोगा आहे. यासाठी मी नालंदा विद्यापीठाचं अभिनंदन करतो. देशातल्या इतर विद्यापीठांनीही अशा उपक्रमांचा नक्की विचार करावा अशी विनंती मी त्यांना करेन. मित्रांनो, आपल्या मुळांशी जोडलेलं राहून तरुणांना नव्या तंत्रज्ञानासाठी तयार करण्याचा आणखी एक छान प्रयत्न होतो आहे. दिल्लीतली सेंट्रल संस्कृत युनिव्हर्सिटी आता कृत्रिम बुद्धिमत्ता

डाटा आणि डेटा सायन्समध्ये बी टेक अभ्यासक्रम सुरू करणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाला भारताच्या पारंपरिक ज्ञानाशी जोडण्याच्या दिशेनं टाकलेलं हे एक अत्यंत महत्त्वाचं पाऊल आहे. यामुळे भारतीय भाषांसाठी नवीन AI साधनं तयार करायला खूप मदत मिळेल. तसंच आपले प्राचीन ग्रंथ आणि हस्तलिखितं डिजिटल स्वरूपात जतन करण्याच्या कामालाही नवी गती मिळेल. या उत्तम प्रयत्नांसाठी मी सेंट्रल संस्कृत युनिव्हर्सिटीला शुभेच्छा देतो. मित्रांनो, आज भारतीय संस्कृती जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचतीये. आपली गाणी, आपलं संगीत आणि आपलं अध्यात्म जगभरातले लोक समजून घेत आहेत आणि ते आत्मसातही करत आहेत. भारतापासून हजारो किलोमीटर दूर कॅरिबियन समुद्रात डॉमिनिकन रिपब्लिक नावाचा एक देश आहे. तिथे भारतीयांची संख्या जेमतेम 100 किंवा कदाचित त्याहूनही कमी असेल, तरीही तिथे भारतीय संस्कृती आणि अध्यात्माशी जोडलेला एक खूप छान प्रयत्न होतोय. तिथे स्पॅनिश बोलणाऱ्या काही लोकांनी मिळून एक टीम तयार केली आहे. या टीमचं नाव आहे ब्रह्मकमळ डोमिनिकाना. या टीमचे सदस्य एकत्र येऊन वैदिक साहित्याचा अभ्यास करतात. ते वैदिक मंत्रांचे उच्चार करायलाही शिकत आहेत. त्यांना याचं कोणतंही रितसर प्रशिक्षण मिळालेलं नाही, पण फक्त ध्वनिमुद्रण ऐकून त्यांनी वैदिक मंत्रांचे अगदी अचूक उच्चार शिकून घेतले आहेत. आज ते अनेक मंत्रांचा खूप चांगल्या प्रकारे जप करतात. यामध्ये पुरुष सूक्तम, श्री सूक्तम, श्री रुद्रम, दुर्गा सूक्तम आणि देवी महात्म्यम या मंत्रांचा समावेश आहे. भारतापासून इतक्या दूर राहून आपल्या परंपरा शिकण्याचा त्यांचा हा प्रयत्न खरोखरच खूप प्रेरणादायी आहे. मी ब्रह्मकमळ डोमिनिकानाच्या तिथल्या सर्व सदस्यांना त्यांच्या या प्रयत्नांसाठी शुभेच्छा देतो. जे लोक भारतीय संस्कृती जगभरात लोकप्रिय करण्यासाठी असे सतत प्रयत्न करत आहेत त्या सगळ्यांचं मी मनापासून कौतुक करतो. प्रिय देशबांधवांनो, मेघालयची ओळख तिथल्या ढगांमुळे आणि तिथल्या सुंदर निसर्गामुळे आहे. जो मेघालयला जातो त्याला तिथल्या लोकांचा जिव्हाळा दीर्घकाळ लक्षात राहतो. पण मेघालयचं आणखी एक खास वैशिष्ट्य आहे, त्याबद्दल आज मी मन की बात मधून तुमच्याशी बोलणार आहे. ते म्हणजे मेघालयातले रूट ब्रिज. रस्ता या अर्थाने रूट नाही, तर झाडांच्या मुळांचा रूट. या रूट ब्रिजची कहाणी खूपच रंजक आहे. हे पूल काही दिवसात किंवा काही वर्षात आकाराला येत नाहीत. ते तयार व्हायला अनेक दशकं लागतात. रबराच्या झाडांच्या मुळांना हळूहळू एक विशिष्ट दिशा दिली जाते. ही मुळं पाण्याच्या प्रवाहांच्या पलीकडे नेली जातात. मग काळाच्या ओघात तीच मुळं एका अतिशय मजबूत पुलाचं रूप घेतात. या पुलांचं आणखी एक मोठं वैशिष्ट्य आहे, हे पूल जिवंत आहेत. काळानुसार ते अधिकाधिक मजबूत होत जातात. यातून मेघालयच्या लोकांची अप्रतिम सर्जनशीलता दिसून येते. यामागे त्यांची वर्षानुवर्षांची चिकाटी आणि निसर्गाबद्दलचा सखोल आदर दडलेला आहे. माणूस निसर्गाशी एकरूप होऊन किती अद्भुत गोष्टी निर्माण करू शकतो याचं हे उत्तम उदाहरण आहे. ही आपल्या देशाची, या मातीची एक अमूल्य संपत्ती आहे. आता भारताने मेघालयातल्या या रूट ब्रिजचा युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट नेटवर्कमध्ये समावेश करण्यासाठी अर्ज केला आहे. मित्रांनो, हवामान बदलामुळे या रूट ब्रिजेसमोर अनेक मोठी आव्हानंही उभी राहतात. अशावेळी मेघालयच्या लोकांनी या नैसर्गिक वारशाच्या संवर्धनाची जबाबदारीही उत्तम प्रकारे पार पाडली आहे. पूर्वी अशा पुलांची

ची संख्या किती आहे हे शोधून काढणंही सोपं नव्हतं. स्थानिक लोकांनीच त्यांची मोजदाद करायला सुरुवात केली. यानंतर तिथल्या समुदायांनी या पुलांच्या देखभालीची जबाबदारीही स्वीकारली. आज स्थानिक लोक 120 हून अधिक रूट ब्रिजेसची देखभाल करत आहेत. काही गट दरवर्षी या पुलांच्या स्थितीची तपासणी करतात. काहींनी आजूबाजूचा परिसर मजबूत करण्यासाठी नर्सरी सुद्धा तयार केली आहे. अशा प्रकारे यांच्या संवर्धनासाठी एक परिपूर्ण परिसंस्था तयार झाली आहे. तुम्ही पाहिलंच असेल, यावर्षी हेली वार जी यांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. त्यांनी आपल्या आयुष्यातली 50 हून अधिक वर्ष या रूट ब्रिजेसच्या देखभालीसाठी वेचली आहेत. त्यांचं हे समर्पण आपल्या सर्वांसाठी खूप प्रेरणादायी आहे. मित्रांनो, तुम्ही कधी या रूट ब्रिजेसना भेट दिली असेल तर त्यांचे फोटो सोशल मीडियावर नक्की शेअर करा. तुमचे फोटो पाहून इतर लोकांनाही मेघालयच्या या अनोख्या वारशाबद्दल जाणून घेण्याची मोठी प्रेरणा मिळेल. प्रिय देशबांधवांनो, आपलं गाव स्वच्छ असावं, आपलं शहर सुंदर दिसावं असं आपल्या सगळ्यांनाच वाटतं. पण आपल्या आजूबाजूला जो कचरा साठतो तो कोण साफ करतं याचा थांबून विचार क्वचितच केला जातो. बहुतांश लोक हेच गृहीत धरून चालतात की ही दुसऱ्या कोणाची तरी जबाबदारी आहे आणि तोच ती साफसफाई करेल. पण आपल्यात असेही काही लोक असतात ज्यांच्या विचारसरणीने आपल्याला खूप प्रेरणा मिळते. मला मध्य प्रदेशातल्या राजगढ जिल्ह्यामधल्या ब्यावरा इथल्या काही बहिणींबद्दल जाणून घेण्याची छान संधी मिळाली. त्यांनी आपल्या आजूबाजूला पसरलेला प्लास्टिकचा कचरा हटवण्याचा संकल्प केला. कोणीतरी येऊन बदल घडवेल असा विचार त्यांनी केला नाही. त्यांनी स्वतःच शहरभरातून प्लास्टिकचा कचरा आणि रिकाम्या बाटल्या गोळा करायला सुरुवात केली. हळूहळू हा प्रयत्न पुढे वाढत गेला आणि मग त्या प्लास्टिकचं रूपांतर इको ब्रिक्समध्ये झालं. आज याच इको ब्रिक्सचा वापर सार्वजनिक ठिकाणं सुंदर करण्यासाठी केला जातोय. राजगडमध्ये गेल्या काही महिन्यात 100 किलो प्लास्टिक रिसायकल करून त्यांचा उत्तम वापर करण्यात आलाय. म्हणजे जे प्लास्टिक पूर्वी शहरात प्रदूषण पसरवायचं आज तेच या बहिणींच्या प्रयत्नांमुळे शहराचं सौंदर्य वाढवण्यात मोलाचं योगदान देत आहे. मी ब्यावराच्या सर्व बहिणींचं आणि या अभियानाशी जोडल्या गेलेल्या सर्व मित्रांचं मनःपूर्वक अभिनंदन करतो. माझ्या प्रिय देशवासियांनो, अनेक लोकांनी मला पत्र लिहून एका खास विषयावर बोलण्याची सूचना केली आहे. हा विषय गणेशोत्सवाशी जोडलेला आहे. तसं पाहिलं तर गणेशोत्सवाला अजून बराच वेळ बाकी आहे, पण या विषयावर आत्ताच बोललं पाहिजे असा लोकांचा आग्रह आहे. खरं तर गणपतीच्या मूर्ती घडवण्याचं काम खूप आधीपासून सुरू होतं. मूर्ती घडवणारे, मूर्तीच्या व्यापाराशी जोडले गेलेले लोक आतापासूनच कामाला लागतात. म्हणूनच माझी तुम्हा सर्वांना एक विनंती आहे, तुम्ही असा प्रयत्न करा की तुमच्या घरी, सोसायटीत किंवा आजूबाजूच्या ठिकाणी गणपती बाप्पाच्या ज्या मूर्तीची प्रतिष्ठापना होईल ती आपल्या देशाच्या मातीपासून घडवलेली असावी. ती आपल्या कुंभारांच्या आणि स्थानिक कलाकारांच्या हातांनी तयार झालेली असावी. जे लोक गणपतीच्या मूर्ती घडवतात त्यांनाही माझी विनंती आहे की त्यांनी मातीच्या मूर्तींना प्राधान्य द्यावं आणि जे लोक मूर्ती खरेदी करतात त्यांनीही गणपती बाप्पाची मूर्ती कशापासून तयार झाली आहे आणि ती कोणत्या देशात तयार झाली आहे हे नक्की पाहावं. प्लास्टर ऑफ पॅरिसपासून तयार केलेल्या मूर्ती
अजिबात खरेदी

0: करू नका. मित्रांनो, मातीच्या मूर्ती पूजेनंतर सहजपणे पाण्यात विरघळून जातात. यामुळे आपल्या नद्या, तलाव आणि पर्यावरणाचं रक्षण होतं, आपली श्रद्धाही टिकून राहते आणि निसर्गाप्रती असलेलं आपलं कर्तव्यही पूर्ण होतं. आपण स्थानिक कारागिरांकडून मूर्ती विकत घेतो तेव्हा आपण व्होकल फॉर लोकलचा संकल्प अधिक बळकट करतो. यावेळच्या गणेशोत्सवात आणि अशा प्रत्येक उत्सवात आपण या सगळ्या गोष्टींचा नक्कीच गांभीर्याने विचार करू आणि देशाच्या हिताची पावलंही उचलू याची मला खात्री आहे. मित्रांनो, आपल्या देशाची सर्वात मोठी ताकद आपल्या देशातले लोक आहेत. देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये होत असलेले छोटे मोठे प्रयत्न आपल्याला बरंच काही शिकवतात. जेव्हा मनात ठाम संकल्प असतो आणि समाजाची भक्कम साथ मिळते तेव्हा कोणताही मोठा बदल नक्कीच घडवून आणता येऊ शकतो हेच या प्रयत्नांमधून दिसून येतं. तुम्ही तुमच्या आजूबाजूला होत असलेल्या अशा प्रयत्नांबद्दल मला आवर्जून लिहित रहा. तुमचे विचार आणि तुमच्या सूचना पाठवत रहा. काय सांगावं, तुमच्या आजूबाजूला सुरू झालेला एखादा छोटासा उपक्रम संपूर्ण देशासाठी मोठी प्रेरणा ठरेल. पुढच्या महिन्यात आपण पुन्हा भेटू. देशवासियांच्या काही नवीन प्रयत्नांवर आपण नक्की चर्चा करू. तोपर्यंत तुम्ही स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. आणि हो, जलसंचय तर आपल्याला करायचाच आहे. पावसाच्या पाण्याचा एक एक थेंब आपल्याला वाचवायचा आहे. कॅच द रेन हे अभियान आपल्याला अजिबात ढिलं पडू द्यायचं नाहीये. त्यामुळे पावसाचा थेंब न थेंब आपण सगळ्यांनी मिळून वाचवूया अशी माझी खास विनंती आहे. खूप खूप धन्यवाद. नमस्कार. मन की बात माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद आपण ऐकला. हा मराठी अनुवाद आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवर आमचं लाईव्ह स्ट्रीमिंग. 8:35 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित होईल. समाचार संध्या हे हिंदीतून बातमीपत्र 8:45 आणि न्यूज ॲट 9 हे इंग्रजी बातमीपत्र रात्री 9 दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. रात्री 9:15 स्पॉटलाईट, 9:30 नॅशनल सायन्स मॅगझिन रेडिओ स्कोप हा कार्यक्रम आणि रात्री 10 अखिल भारतीय संगीताचा रविवासरीय कार्यक्रम, ज्यामध्ये पंडित सुधीर पांडे यांचं तबला वादन आणि विद्वान NS कल्याण रमण यांचं कर्नाटक शैलीतील मृदुंगम वादन दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू.

0: कालचं रेडिओवरचं नाटक ऐकलंस?
1: नाही रे, राहिलच बघ.
0: मग ऐकायचंय?
1: अरे पण होऊन गेलं ना, मग कसं काय?
0: अगं युट्यूबवर.
1: अरे वा, म्हणजे आता आकाशवाणी युट्यूबवरही आले.
0: तर आकाशवाणीचे उत्तमोत्तम संग्रह्य कार्यक्रम आता कधीही कुठेही कितीदाही ऐकता येणं शक्य झालंय. नभोनाट्य, भाषण, मुलाखती, मालिका, ललितबंध आणि आणखीही बरंच काही.
1: हा हा हा, हे बघ, मी शोधलं कालचं नाटक आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनलवर.
0: तेव्हा श्रोते हो, आपणही भेट द्या, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आकाशवाणी मुंबई युट्यूब चॅनल. श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही.

0: तो आहे संवादाचा एक सेतू। निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जातं। आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12।
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद।
0: सहज संवाद।
2: सहज संवाद।

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
0: आणि मी रेवा. आम्ही खूप भांडतो,
1: आम्ही चर्चा करतो,
2: आम्ही गप्पाही मारतो,
0: आम्ही मजा मस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्यानी बरं का? कारण
0: आपुलकी आहात.
1: प्रत्येक मंगळवारी
2: दुपारी 12 वाजता
0: वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर
2: आपुलकी या घरात.

0: थोड्याच वेळात मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
1: आकाशवाणी मुंबई. कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. समुद्रापासून आकाशापर्यंत देश अधिक सुरक्षित आणि आत्मनिर्भर होत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बातमध्ये प्रतिपादन. विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी खेड्यांचा विकास केंद्रस्थानी असल्याचं केंद्रीय ग्रामविकास मंत्र्यांचं प्रतिपादन. अमेरिका आणि इराण यांच्यातला युद्धविराम फिसकटल्यानं पश्चिम आशियात पुन्हा तणाव. आणि फ्रान्समध्ये विमान कोसळून 11 जणांचा मृत्यू. भारत आज समुद्रापासून आकाशापर्यंत अधिक सुरक्षित आणि आत्मनिर्भर होत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमाच्या 135व्या भागात ते देशोदेशीच्या श्रोत्यांशी बोलत होते. जून महिन्यात विविध क्षेत्रात देशानं साध्य केलेल्या ऐतिहासिक यशाचा त्यांनी आढावा घेतला. कोलकात्यात झालेल्या कार्यक्रमात INS दुनागिरी, INS संशोधक आणि INS अग्रय ही अद्ययावत जहाजं भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल झाल्याचं त्यांनी सांगितलं. C-295 या स्वदेश निर्मित विमानानं पहिलं उड्डाण केल्याचं सांगून ते म्हणाले, सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्र तसंच हवाई अंतराळ क्षेत्राला नवं बळ मिळू लागलं आहे. रोजगाराच्या संधी वाढत आहेत आणि आत्मनिर्भर भारताचा संकल्प अधिक दृढ होत आहे. स्वदेश निर्मित लांब पल्ल्याच्या जमिनीवर मारा करू शकणाऱ्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी DRDO केल्याची माहिती प्रधानमंत्र्यांनी यावेळी दिली. जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिनाचं यशस्वी आयोजन झाल्याबद्दल समाधान व्यक्त करत त्यांनी सांगितलं, परदेशात 2500 जास्त ठिकाणी योगाभ्यास करण्यात आला. देशातही योगविषयक कार्यक्रमांमध्ये कोट्यवधी लोकांनी सहभाग घेतल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं. आपल्या कुटुंबातल्या लग्न सोहळ्याचा आनंद समाजाबरोबर वाटून घेण्याचा प्रयत्न म्हणून नांदेडच्या बहादूरपुरा गावातल्या पेटकर कुटुंबानं गावातल्या सुमारे 3500 लोकांच्या प्रत्येकी 1,00,000 रुपयांच्या अपघात विम्याची व्यवस्था केल्याचं उदाहरण त्यांनी श्रोत्यांना सांगितलं. पश्चिम आशियातल्या युद्धाच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आपण देशवासियांना केलेल्या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळाल्याचं त्यांनी सांगितलं. नागरिकांकडून मिळत असलेल्या सहकार्याबद्दल प्रधानमंत्र्यांनी आभारही व्यक्त केले.
2: लोग हर संभव बस और मेट्रो का उपयोग कर रहे हैं, इससे पेट्रोल और डीजल की बचत हो रही है. इसी तरह देश के अलग अलग हिस्सों में प्राकृतिक खाद की खपत बढ़ने की भी खबरें आ रही हैं. साथियों, मुझे इस बात की खुशी है, इस ग्लोबल क्राइसिस का हम भारतीय मिलकर मुकाबला कर रहे हैं.
1: आगामी गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनलेल्या मूर्ती खरेदी करू नयेत असं आवाहन त्यांनी केलं. मातीच्या मूर्ती पाण्यात सहजपणे विरघळत असल्यानं आपले जलस्रोत आणि पर्यावरणाचं रक्षण होतं आणि त्यासोबतच आपली श्रद्धाही टिकून राहते असं ते म्हणाले. गणपतीची मूर्ती खरेदी करताना स्थानिक मूर्तीकारांनी तयार केलेल्या मूर्ती खरेदी करून व्होकल फॉर लोकलचा संकल्प अधिक दृढ करावा असं आवाहनही त्यांनी यानिमित्तानं केलं. आर्थिक समृद्धीसह सागरी सुरक्षिततेची हमी देणारा हिंदी महासागर आणि परस्पर विश्वासावर असणारी देशांची भागीदारी हे भारताचं स्वप्न आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सेशल्समध्ये केलं. उच्चस्तरीय बैठकीनंतर सेशल्सचे अध्यक्ष पॅट्रिक हर्मेनी यांच्यासोबतच्या

संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते. बैठकीत दोन्ही नेत्यांनी भारत आणि सेशल्समधील सहकार्य आणि स्थानिक तसंच आंतरराष्ट्रीय बाबींवर चर्चा केली. हिंदी महासागर क्षेत्राची सुरक्षा आणि समृद्धी ही सामायिक जबाबदारी असल्याचं मोदी यांनी यावेळी नमूद केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सेशल्सच्या संसदेला संबोधित केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना गार्डियन ऑफ द ब्ल्यू होरायझन हा सेशल्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार राष्ट्राध्यक्ष पॅट्रिक हर्मिनी यांच्या हस्ते आज प्रदान करण्यात आला. विकसित भारत 2047 हे स्वप्न साकार करण्यासाठी खेड्यांचा विकास केंद्रस्थानी असल्याचं केंद्रीय कृषी शेतकरी कल्याण आणि ग्रामविकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी म्हटलं आहे. विकसित भारत ग्रामीण योजनेसाठी ग्रामविकास मंत्रालयानं राज्य सरकारांच्या सहभागानं 1,51,000 कोटी रुपयांहून अधिक तरतूद केल्याची माहिती त्यांनी नवी दिल्लीतल्या राष्ट्रीय ग्रामीण विकास संमेलनात दिली. ग्रामपंचायतींना बळकटी देण्यासाठी आर्थिक सहाय्य यापुढेही सुरू राहील असं ते म्हणाले. ग्रामीण उपजीविका अभियानाअंतर्गत 10 कोटींहून अधिक महिला बचत गटांशी जोडल्या गेल्याचं त्यांनी सांगितलं. प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेमुळे ग्रामीण रस्ते आणि पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणात सुधारल्याचा त्यांनी उल्लेख केला. यावेळी चौहान यांच्या हस्ते ग्रामीण अंतर्गत लेखापरीक्षण पोर्टलचं उद्घाटन करण्यात आलं. महाराष्ट्र छत्तीसगड सीमेजवळच्या बालबेडा जंगल परिसरात नक्षलींनी लपवून ठेवलेला शस्त्रांचा साठा गडचिरोली पोलिसांनी जप्त केला. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी विशेष शोध मोहीम राबवली. विशेष अभियान पथक, प्राणहिता युनिट, बीडीडीएस आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकानं काल आणि परवा ही कारवाई केली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अमेरिका आणि इराण यांच्यातला युद्धविराम फिसकटल्यानं पश्चिम आशियातली सुरक्षा स्थिती पुन्हा एकदा बिकट झाली आहे. गेल्या काही तासांमध्ये दोन्ही बाजूंनी एकमेकांवर लष्करी हल्ले केले. इराणनं आपल्या व्यापारी तेलवाहू जहाजावर ड्रोन हल्ला केल्याचा आरोप करत अमेरिकेनंही होर्मुझ समुद्रधुनीजवळ इराणच्या 10 लष्करी ठाण्यांवर हल्ला केला. त्यानंतर इराणनं कुवेत आणि बहरीनमधल्या अमेरिकेच्या लष्करी तळांवर क्षेपणास्त्र डागली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला कडक शब्दात इशारा दिला आहे. युद्धविरामाचं आणखी उल्लंघन केलं तर मोठं लष्करी प्रत्युत्तर दिलं जाईल असं ते म्हणाले. लेबनन, इस्रायल आणि अमेरिका यांच्यात नुकत्याच झालेल्या त्रिपक्षीय कराराला हिजबुल्लाचे सरचिटणीस शेख नईम कासिम यांनी विरोध केला आहे. हा करार लेबननच्या सार्वभौमत्वाशी तडजोड करणारा असल्याचा दावा त्यांनी केला. दरम्यान लेबननचे राष्ट्राध्यक्ष जोसेफ ऑन आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात आज दूरध्वनीवरून चर्चा झाली. व्हेनेझुएलामध्ये झालेल्या भूकंपाच्या पार्श्वभूमीवर अमिस्तात मोहिमेअंतर्गत भारतानं पाठवलेली मदत व्हेनेझुएलाला इथं पोहोचली आहे. भारतानं पाठवलेलं मदत साहित्य, वैद्यकीय मदत यामुळे व्हेनेझुएलातल्या बचाव कार्याला मदत होईल असं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर समाज माध्यमावरल्या संदेशात म्हणाले. व्हेनेझुएलामध्ये झालेल्या भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी, वित्तहानी झाली. व्हेनेझुएलामध्ये आजही सकाळी अराग्वा किनाऱ्याजवळ भूकंपाचा धक्का जाणवला. त्याची तीव्रता 5.6 रिक्टर नोंदली गेली. फ्रान्सच्या ईशान्य भागात आज स्काय डायव्हिंगसाठी वापरलं जाणारं एक विमान कोसळून त्यातील सर्व 11 जणांचा मृत्यू झाला. मेर ते मोझेल प्रांताचे प्रतिनिधी एव्ज सेग्यू यांनी ही माहिती दिली. नॅन्सी शहराजवळ हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच आपत्ती निवारण पथकं घटनास्थळी दाखल झाली असून अपघाताच्या कारणांचा शोध घेण्यासाठी साक्षीदारांचे जबाब नोंदवण्याचं काम सुरू असल्याचं प्रशासनानं सांगितलं आहे. जून महिन्यात आतापर्यंत परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून 53,022 कोटी रुपये समभाग विक्रीद्वारे काढून घेतले आहेत. मात्र महिन्याच्या पूर्वार्धाच्या तुलनेत दुसऱ्या 15 वड्यात विक्रीचा जोर काहीसा ओसरला असून विशिष्ट समभागांच्या खरेदीला गुंतवणूकदारांनी पसंती दिली आहे. देशभरात आज पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेअंतर्गत राज्यात सर्वत्र 5 वर्षांपर्यंतच्या बालकांचं लसीकरण केलं गेलं. पोलिओची लस देण्याकरता ठिकठिकाणी बूथ उभारण्यात आले. ट्रान्झिट बूथ, फिरती पथकंही कार्यान्वित करण्यात आली. भारत आणि आयर्लंड यांच्यातल्या T20 मालिकेतला दुसरा आणि अखेरचा सामना आज बेलफास्ट इथं सुरू आहे. आयर्लंडच्या 154 धावांचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली. संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा हे भारताचे दोन्ही सलामीवीर भोपळाही न फोडता तंबूत परतले. त्यानंतर ईशान किशन आणि श्रेयस अय्यर काही धावांच्या फरकानं बाद झाले. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा 8 षटकात भारताच्या 4 बाद 54 धावा झाल्या होत्या.

टीईटी पेपरफुटीमधल्या आरोपींना भिवंडी जिल्हा न्यायालयानं 6 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातले आणखी 2 आरोपी फरार असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. या पेपर विक्रीसाठी झालेले आर्थिक व्यवहार, यात आंतरराज्यीय रॅकेट कार्यरत होते का, या सर्व बाबींच्या तपासासाठी पोलिसांनी 10 दिवसांच्या कोठडीची केलेली मागणी न्यायालयानं मान्य केली. राज्य सरकारची कर्जमाफी ही शेतकऱ्यांची फसवणूक असून शेतकऱ्यांना माफी नव्हे तर कर्जमुक्ती द्यावी अशी मागणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज धाराशिवमधल्या शिवसैनिकांच्या मेळाव्यात केली. खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या पक्षांतरावरही त्यांनी टीका केली. तपास यंत्रणांच्या दबावामुळेच ओमराजे यांनी शिवसेना सोडल्याचा आरोप यावेळी खासदार संजय राऊत यांनी केला. माजी प्रधानमंत्री दिवंगत पी व्ही नरसिंहराव यांच्या जयंतीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आदरांजली वाहिली आहे. देशाच्या इतिहासातल्या एका अत्यंत कठीण कालखंडात नरसिंहराव यांनी देशाच्या प्रगतीमध्ये महत्वपूर्ण आणि शाश्वत योगदान दिलं असं त्यांनी म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. समुद्रापासून आकाशापर्यंत देश अधिक सुरक्षित आणि आत्मनिर्भर होत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बात मध्ये प्रतिपादन. विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी खेड्यांचा विकास केंद्रस्थानी असल्याचं केंद्रीय ग्रामविकास मंत्र्यांचं प्रतिपादन. अमेरिका आणि इराण यांच्यातला युद्धविराम फिसकटल्यानं पश्चिम आशियात पुन्हा तणाव आणि फ्रान्समध्ये विमान कोसळून 11 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: अखिल भारतीय रविवासरीय संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केला. आपण ऐकताय प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी.
1: हाय, मी शर्वरी.
2: नमस्कार, मी रोहित.
3: मी सुखदा.
1: आणि मी रेवा. आम्ही खूप भांडतो,
2: आम्ही चर्चा करतो,
3: आम्ही गप्पाही मारतो,
1: आम्ही मजा मस्तीही करतो.
2: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्यानी बरं का? कारण
1: आपुलकी आधार
2: प्रत्येक मंगळवारी
3: दुपारी 12 वाजता
1: वनिता मंडळात
2: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर
3: आपुलकी या घरात.

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: यानंतर ठीक 11:00 हिंदीतून आणि 11:05 इंग्रजीतून दोन्ही बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.
4: नमस्कार, आकाशवाणी समाचार के साथ मैं रत्ना पांडे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने कहा है कि भारत ऐसे हिंद महासागर की परिकल्पना करता है जहां समुद्री सुरक्षा के साथ साथ आर्थिक समृद्धि भी सुनिश्चित हो. श्री मोदी विक्टोरिया में सेशल्स के राष्ट्रपति पैट्रिक हरमीनी के साथ प्रतिनिधिमंडल स्तर की वार्ता के बाद संयुक्त

वाहिनीचं प्रसारण अखंड सुरू असेल. अस्मिता वाहिनीच्या प्रातकालीन पहिल्या सभेत पुन्हा आपली भेट उद्या पहाटे ठीक 5:50 मिनिटांनी. तोपर्यंत निरोप घेऊया. शुभरात्री. जय हिंद.